कार श्रीधर फडके आणि या अभंगाबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीचं प्रातकालीन प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील.

नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 17 अश्विन शके 1948. दिनांक 9 ऑक्टोबर 2026. पहाटेचे 5:56 होत आहेत. आमचं आजचं पहिलं प्रसारण आता सुरू होत आहे. या प्रसारणाची सुरुवात मंगलध्वनीने करूया. राग ललितपंचम.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 6 वाजता थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

अभंग गायला होता अर्जुन घायले आणि सहकारी याने, आणि अभंग होता संत एकनाथ महाराजांचा. मंगल प्रभात. या कार्यक्रमात आपण भक्ती संगीत ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: मोहन सामंत यांचं गीत आपण ऐकलं. आकाशवाणी मुंबई गायक वृंदांनी गायलं होतं. संगीतकार कानू घोष. आणि याबरोबरच मंगलप्रभात कार्यक्रम आता संपला. सकाळचे 6:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम जगूया आनंदी.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: श्रोते हो, आनंदी जगण्याची इच्छा प्रत्येकाच्याच मनात असते. पण हे जगणं, आनंदी असणं एवढं सोपं असतं का हो? नाही. तर अनेक अडथळे येतात, अनेक समस्या येतात, अनेक प्रश्न समोर उभे राहतात. कधी कधी मन आणि बुद्धी दोन्ही काम करेनासे होतात. मग अशा वेळी काय करायचं? आनंदी तर जगायचं आहे, पण पुढे मार्ग दिसत नाही, समस्या सुटत नाहीत. अशा वेळी आपल्या पाठीशी उभे राहतात, आपल्या उपयोगाला येतात इतिहासातले महापुरुष. इतिहास हा केवळ वाचण्यासाठी नाही, तो धडा घेण्यासाठी आहे, शिकण्यासाठी आहे. इतिहास असं सांगतो की ज्या ज्या महान व्यक्तिमत्वांच्या आयुष्यात संकट आली, अडचणी आल्या, समस्या आल्या, प्रश्न उभे राहिले, वाट दिसेनाशी झाली, तेव्हा त्यांनी खंबीरपणे मार्ग काढला. ते आपल्या निर्धारापासून, निश्चयापासून ढळले नाहीत आणि म्हणून ध्येयापर्यंत जाऊन पोहोचले. अशा महान व्यक्तिमत्वांच्या चरित्रामधून प्रेरणा घेऊन आपण रोजचे प्रश्न, समस्या, अडचणी सोडवू शकतो, जगणं आनंदी करू शकतो.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: जगूया आनंदी कार्यक्रमानंतर आता वळूया हवामान वृत्ताकडे आणि कार्यक्रमांच्या रूपरेषेकडे। काल मुंबई शहर आणि परिसरात आकाश स्वच्छ होतं। कालचं कमाल तापमान कुलाबा वेधशाळेत नोंदवलं गेलं 37, सांताक्रूज 38 अंश सेल्सिअस। किमान तापमानाची नोंद कुलाबा 27 आणि सांताक्रूज 25 अंश सेल्सिअस अशी करण्यात आली। हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज वेधशाळेत नोंदवली गेली 85%। आगामी 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि परिसरात आकाश स्वच्छ असेल। वातावरणामध्ये उष्मा जाणवण्याची शक्यता आहे। उन्हाची तीव्रता वाढेल असा वेधशाळेचा अंदाज आहे। कमाल तापमान 38 आणि किमान 26 अंश सेल्सिअस या आसपास राहील। महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरच्या मच्छीमार बांधवांकरता हवामान विषय कोणताही इशारा नाही। आणि आता रूपरेषा। सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 कृषीवाणी। आज आपण ऐकणार आहोत कार्नेशन लागवड याबद्दलची माहिती। आरोग्यम धनसंपदा सकाळी 7:15 आणि पुन्हा दुपारी 2:05 लहान मुलांमधील दंत समस्या, डॉक्टर दीपिका चंडोक यांची मुलाखत। सकाळी 6:50 परिसर, जल व्यवस्थापन भाग 1 माहिती, अपरूप अडावदकर। हाच कार्यक्रम दुपारी 2:10 आपल्याला पुन्हा ऐकता येईल। सकाळी 7:00 आयसी अक्षरे रसिके, पुनःप्रसारण दुपारी 1:55। 2 प्रायोजित कार्यक्रम आज प्रसारित होतील। सकाळी 7:25 दिलखुला, 7:40 आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद। सकाळी 9:00 अज्ञात मुंबई, क्रमशः वाचन लेखक नितीन साळुंखे, आज भाग 150। गांधी वंदना सकाळी 10:20। सकाळी 11:05 सहज संवाद, संवादक असतील दिनेश अडावदकर। वनिता मंडळ दुपारी 12:00, यात सुरुवातीला कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं भाग 19 लेखिका वैजयंती नांदगावकर, आणि त्यानंतर जागतिक टपाल दिनानिमित्त विशेष कार्यक्रम लेखन आहे लीना पांडे यांचं। जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र प्रसारित होईल दुपारी 1:40। युववाणी कार्यक्रम संध्याकाळी 5:30। स्वस्थ भारत 6:30, वर्ल्ड ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ यानिमित्त स्तनांच्या कर्करोगानंतर पुनर्वसनात फिजिओथेरपीची भूमिका याविषयी डॉक्टर रवीना रणदिवे यांची मुलाखत। संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष। 7:30 माझा आवार माझं शिवार, राज्यस्तरीय कृषी प्रसारण। शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकन यांची मुलाखत। रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स हे दोन्ही कार्यक्रम प्रसारित होतील आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून। अस्मिता वाहिनीवर आम्ही सहक्षेपित करणार आहोत। आज प्रसारित होणारे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम, सकाळी 10:30 विदुषी संगीता शंकर यांचं व्हायोलिन वादन राग बैरागी। सीमा दामले यांचं गायन दुपारी 2:30 राग भीमपलास। निकिता कानेटकर यांचं गायन राग मुलतानी संध्याकाळी 5:02। रात्री 10:00 श्रीराम काणे यांचं सतारवादन राग रागेश्री, आणि अनिल नाईक यांचं गायन राग अभोगी रात्री 10:30। कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली। प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558

0: लो हर्ड्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 6:40 होत आहेत. आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी कृषीवाणी. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासांमध्ये ठाणे, रायगड, पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये हवामान स्वच्छ असेल. आता ऐकूया कार्नेशन लागवड याबद्दलची माहिती.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. कार्नेशन लागवडीचं यश अपयश हे योग्य जातींच्या निवडीवर अवलंबून आहे. कार्नेशनचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी स्टँडर्ड आणि स्प्रे किंवा मिनिएचर हे दोन प्रकार प्रमुख मानले जातात. या वर्गातील फुलांचा मुख्य गुणधर्म म्हणजे कळीच्या अवस्थेत काढलेलं फूल योग्य वातावरणात पूर्णपणे उमलू शकतं. स्टँडर्ड प्रकारच्या फुलांचा आकार मोठा आणि दांड्याची लांबी जास्त असते. या उलट मिनिएचर प्रकारची फुलं लहान आकाराची आणि झुपक्यांमध्ये येतात. स्टँडर्ड प्रकाराला बाजारात मागणी जास्त असते, तरीसुद्धा मिनिएचर प्रकारची फुलं तुलनेनं स्वस्त असल्यामुळे विशेषतः पुष्परचनेसाठी लोकप्रिय होऊ लागली आहेत. भारतीय वातावरणातील हरितगृहांमध्ये कार्नेशनच्या सीम जातींचा उतीसंवर्धनाद्वारे किंवा छाट कलमाद्वारे तयार केलेल्या अनेक जाती उपलब्ध आहेत. हे पीक द्वैवार्षिक घेतलं तर पहिल्या वर्षीपेक्षा दुसऱ्या वर्षात चांगलं पीक येतं. जातींची निवड करताना रोग किडींना प्रतिकारक्षम असलेल्या वाणांचा विचार करावा. जमीन तयार करताना जमिनीचा सामू, जमिनीची रचना, जमिनीचं निर्जंतुकीकरण आणि प्राथमिक खतपाणी या बाबींचा विचार करावा. कार्नेशनच्या उत्पादनासाठी मातीचा सामू 6.5 ते 7 पर्यंत असावा. जमीन ही आम्लधर्मी असेल तर त्या जमिनीत डोलोमाइट, कळीचा चुना हे प्रमाणात वापरून सामू बरोबर करावा. लागवडीसाठी हलक्या स्वरूपाची माती असावी, म्हणजे त्यामध्ये पाण्याचा निचरा उत्तम प्रकारे होतो. जमीन खूप भारी असेल तर त्यामध्ये बारीक वाळू घालून पाण्याचा निचरा उत्तम होईल अशी तयार करावी. लागवडीपूर्वी जमीन निर्जंतुक करणं अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे जमिनीत असलेली कीड, बॅक्टेरिया, बुरशी, निमॅटोड अशा अपायकारक किडींचा नाश होतो. निर्जंतुक करण्यासाठी बाजारात निरनिराळी रासायनिक द्रव्य उपलब्ध आहेत. यामध्ये क्लोरोपिक्रिन, फॉर्मॅलिन आणि बासामिड यांचा वापर केला जातो. रोपांची लागवड गादी वाफ्यांवर 15 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर 4 ओळींमध्ये करावी. रोपांची संख्या प्रतिनिव्वळ चौरस मीटर 36 रोपं लागतात. 500 स्क्वेअर मीटर आकारमानाच्या हरितगृहात एकूण अंदाजे 12,000 रोपांची लागवड होते. रोपांची लागवड करताना ती खोलवर करू नये. लागवड करताना पेपर पॉटचा 1/4 भाग वाफ्यांवर छोटासा खड्डा पाडून जमिनीत ठेवावा आणि पेपर पॉटचा 3/4 भाग जमिनीवर ठेवून त्याला बाजूने माती लावून आधार द्यावा. लागवड झाल्यावर थोड्याशा प्रमाणात पाणी शिंपडावं, त्यामुळे झाड ओलं होईल. कार्नेशन रोपांना आधार खूप महत्वाचा असतो. गादी वाफ्याच्या दोन्ही बाजूला चांगली दणकट लोखंडी फ्रेम सिमेंटमध्ये घट्ट करावी. मधल्या आकाराचे सांगाडे साधारणपणे 1.5 सेंटीमीटर उंच भरावेत. दोन मधल्या फ्रेममधील अंतर साधारणपणे 3 मीटर असावं आणि साधारणपणे 5 जाळ्यांची कार्नेशनच्या आधारासाठी आवश्यकता असते. जाळी बसवताना ती खालीवर करता येईल अशी बसवावी. या सर्व जाळ्या आडव्या तारेनं दोन्ही बाजूंनी घट्ट करून घ्याव्या. जाळ्या आडव्या घट्ट राहण्यासाठी बांबूच्या काठ्या 2 सांगाड्यांमध्ये बसवाव्या. कार्नेशन वाढीसाठी दिवसाचा कालावधी जास्त लागणारी वनस्पती आहे. सर्वसाधारण हवामानात काडीवर पानांच्या 18 जोड्या असताना फुलायला सुरुवात होते. अर्थातच या काळामध्ये रोपांना जास्त वेळ प्रकाशाची आवश्यकता असते. ज्यावेळी दिवसाच्या प्रकाशाची तीव्रता कमी असते तेव्हा रात्रभर प्रकाश दिल्यास फुलोरा लवकर येतो. कार्नेशनची वाढ आणि फुलोऱ्याची क्षमता ही वाढीच्या काळात विशिष्ट तापमानावर बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते. हरितगृहातील रात्रीचं तापमान हे 12.2 अंश सेल्सिअस ठेवलं तर फुलांची प्रत उत्तम येते. तरीसुद्धा दिवसाचं सरासरी तापमान हे 23.9 अंश सेल्सिअस ठेवलं तर फुलकळ्यांची वाढ चांगली होते. कमाल तापमान 23.9 अंश सेल्सिअस पासून 15.6 अंश सेल्सिअस पर्यंत कमी केलं तर फुलांचा रंग आकर्षक येतो. उन्हाळ्यात मात्र हरितगृहातील तापमान 20 अंश सेल्सिअसच्या खाली नियंत्रित करावं. कमी तापमानात कार्नेशन प्रकाशाच्या तीव्रतेला चांगला प्रतिसाद देतं आणि चांगल्या प्रतीची फुलं लवकर मिळतात.
0: कृषीवाणी या कार्यक्रमात आताच आपण कार्नेशन लागवड याबद्दलची माहिती ऐकली. या माहितीचं वाचन केलं सुवर्णा कुलकर्णी यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते

रोशन जाधव कृषीवाणी कार्यक्रम दुपारी 2 वाजता आपल्याला पुन्हा ऐकता येईल. सकाळचे 7:15 वाजतायत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: आकाशवाणी नागपुर प्रसारित करीता होत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा। श्रोते हो नमस्कार। आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, आज आपण लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध दंतचिकित्सक आणि रूट कॅनल स्पेशलिस्ट डॉक्टर दीपिका चंडोक। नमस्कार डॉक्टर।
1: नमस्कार
0: डॉक्टर। आता लहान मुलांमधील दंत समस्या म्हटलं तर कुठल्या कुठल्या समस्या लहान मुलांमध्ये आढळून येत असतात, काय सांगाल आमच्या श्रोत्यांना?
1: तर लहान मुलांमध्ये म्हटलं तर स्पेसिफिकली सगळ्यात जास्ती जे आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे आपण ज्याला डेंटल केरीज म्हणतो, म्हणजे दात किडणे, जे दात असे पिवळे होतात आधी, मग ब्राऊन होतात आणि मग ब्लॅक होऊन जातात। दातामध्ये कीड लागणे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे लहान मुलांमध्ये। त्या व्यतिरिक्त आपल्याला ज्याला आपण डेंटल लँग्वेज मध्ये म्हणतो क्राउडिंग, म्हणजे तिरपे तारपे दात येणे, त्यानंतर दात कधी कधी खूप पुढे येऊन जातात किंवा खूप असे मागे असतात, असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आपल्याला लहान मुलांमध्ये दिसतात। आणि या प्रॉब्लेम्सचे कारणं खूप सारे आहेत, पण ह्याचा एक हेरिडेटरी पण कॉम्पोनंट असतो। जेव्हा आपण क्राउडिंग म्हणतो की जर आई वडिलांचे दात थोडे तिरपे तारपे असले तर असं बघण्यात येतं की मुलांचे पण दात तिरपे तारपे किंवा थोडे पुढे येतात। आणि कीड लागण्याचे पण पुष्कळशी कारणं आहेत जे आपण पुढे बोलूयाच।
0: डॉक्टर, आता कारणांकडेच आपण वळणार आहोत तर दोन मुख्य समस्या आपण सांगितल्या, एक म्हणजे क्राउडिंग आणि कीड लागणे ही एक मुख्य समस्या असते। तर सगळ्यात आधी आपण कीड लागण्यामागची कारणं जाणून घेऊया, यामागे काय कारण असतात?
1: तर कीड लागणे हे आपण सगळ्यात आधी जाणून घेऊ की हे दात यायच्या आधीपासूनच ही प्रोसेस स्टार्ट होते। आपण लहानपणी जेव्हा बाळांना दूध पाजतो तर पुष्कळदा ब्रेस्ट फिडिंग आपण करतोच पहिल्या 6 महिने ते 1 वर्ष, आणि या केसेसमध्ये खूपदा मुलं जे आहेत ते दूध पिऊन झोपतात, दूध पिता पिता झोपतात, आणि त्यामुळे बॅक्टेरियल काउंट उन्नटला वाढतो। आणि हळूहळू जेव्हा दात येणं चालू होतं तेव्हा पण हीच सवय मुलांना असते, म्हणजे बॉटल घेऊन बाळ झोपतं किंवा जरी ग्लासमधनं पिलं तरी ते मुलं विदाऊट ब्रशिंग किंवा विदाऊट चूळ न भरता ते झोपतात, आणि त्यामुळे बॅक्टेरियल काउंट वाढतो आणि हे दात आल्या आल्या किडणं चालू होतात।
0: आणि क्राउडिंग मागचं कारण काय असतं?
1: क्राउडिंग म्हणजे बेसिकली पुढे मागे दात, ठीक आहे। आणि काही काही दात आपण जेव्हा पुढे मागे म्हणतो तर काही काही एक दात पुढे दुसरा दात मागे, ह्याचं कारण हे असतं की जॉचा साईज छोटा असतो आणि दातांचा साईज मोठा असतो। ह्याचा एक मेन कॉम्पोनंट म्हणजे हेरिडिटरी, म्हणजे पेरेंट्सचा जर जॉचा साईज एक स्पेसिफिक आहे आणि दातांचा साईज एका पेरेंटचा मोठा आहे तर तेवढा जॉ त्या दातांना अकॉमोडेट करू शकत नाही आणि त्यामुळे हे क्राउडिंग होतं। आणि दुसरं म्हणजे काही हॅबिट्स असतात, फॉर एक्झाम्पल अंगठा चोकणे, ज्याला आपण थंब सकिंग हॅबिट म्हणतो, जर लहान मुलांना अंगठा चोकायची सवय असेल तर त्यांचे दात हळूहळू त्या अंगठा चोकण्याच्या सवयीमुळे पुढे पुढे येत राहतात, समोरचे दात, स्पेसिफिकली वरचे दात। आणि एक हॅबिट आहे ज्याला टंग थ्रस्टिंग आपण म्हणतो, म्हणजे जीभ परत परत समोरच्या दातांना अशी थ्रस्ट करायची, म्हणजे अशी ढकलायचे समोरचे दात, अशी काही लहान मुलांना सवय असते आणि त्यामुळे पण वरचे समोरचे दात असे तिरपे तारपे येतात। तर थंब सकिंग आणि टंग थ्रस्टिंग या दोन मेन सवयींमुळे आपल्याला आढळून येतं की खूप मुलांचे असे स्पेसिफिकली वरचे समोरचे दात असे पुढे येऊन जातात।
0: डॉक्टर, एकंदरीतच लहान मुलांमधील मुख्य दोन दंत समस्या आणि त्याची कारणं आपण आमच्या सर्व श्रोत्यांना सांगितली। डॉक्टर दीपिका चंडोक आपण इथे आलात आणि लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी आम्हाला मार्गदर्शन केलं। आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे। धन्यवाद।
1: धन्यवाद।
0: नमस्कार।
1: नमस्कार।
0: श्रोते हो, लहान मुलांमधील दंत समस्या या विषयावर सुप्रसिद्ध दंतरोगतज्ञ आणि रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर दीपिका चंडोक यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात। पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार। या कार्यक्रमाची सादरकर्ते होते अतुल साखरकर। ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती

0: परिसर
1: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ऐकूया जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.

नमस्कार. नुकतेच 2 ऑक्टोबरला आपण गांधी जयंती साजरी केली. गांधीजी हे केवळ एक स्वातंत्र्यसेनानी किंवा अहिंसेचे पुजारीच नव्हते, तर ते एक प्रयोगशील असे वैज्ञानिक देखील होते असं जर म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. अलीकडे तर आपण त्यांना आद्य पर्यावरण तज्ज्ञ म्हणून म्हणू शकतो. आपला आहार तसेच आपल्या आरोग्याविषयी, व्यायाम, निद्रा यांच्याविषयी ते सतत प्रयोग करीत असत. निसर्गोपचार, जलोपचार आणि मृदा चिकित्सा याद्वारे स्वतःवर लहानसहान प्रयोग करत आणि त्यातून प्राप्त झालेले नवनवीन गोष्टी, ज्ञान आपल्या आश्रमातील अनुयायांसमोर तसेच लोकांसमोर मांडत त्यांचे काय फायदे होऊ शकतात ते समजावत, जेणेकरून असे अनुभव फक्त एका व्यक्तीपुरते सीमित न राहता सामूहिक पातळीवर जातील आणि विज्ञानाच्या बाबतीतही तसंच आपल्याला खरं म्हणता येईल. पर्यावरण हा शब्द त्यावेळी रूढ झाला नसल्याने केवळ मानवोपयोगी विज्ञान किंवा प्रयोग म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात असे. परंतु आता असं म्हणता येईल की यातील बहुतेक प्रयोग हे पर्यावरणाचेच प्रयोग आहेत. गांधीजींचे अनुयायी आचार्य विनोबाभाई म्हणतात की सामूहिक पुरुषार्थाशिवाय विज्ञानाचा खरा लाभ आपल्याला मिळू शकणार नाही, म्हणजेच पर्यावरणाचा सामाजिक लाभ आपल्याला मिळणार नाही. व्यक्तिगत पुरुषार्थासाठी विज्ञानाची गरज नाही, तर सामूहिक पुरुषार्थासाठीच विज्ञानाची, नवनव्या अवजारांची, जगणं सुकर करणाऱ्या कमीत कमी यंत्रांची गरज आपल्याला आहे आणि म्हणूनच हे सामूहिक चिंतन व सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत, जे पर्यावरणाच्या बाबतीत अगदी खरं आहे. पर्यावरणाच्या बाबतीत तर सतत चिंतन आणि सामूहिक चर्चा होणं आवश्यकच आहे. ही सामूहिक चर्चा अगदी मोजक्या मित्रमंडळीतून स्थानिक पातळी, पुढे सामुदायिक म्हणजे राज्य, राष्ट्र ते वैश्विक पातळीपर्यंत गेली पाहिजे. याचं कारण म्हणजे हा प्रश्न शेवटी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा आणि त्याच्या अस्तित्वाचा म्हणून आज आपल्यासमोर उभा ठाकला आहे. युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन्स अशा आंतरराष्ट्रीय संस्थांची तसेच प्रत्येक राष्ट्राची, तेथील सरकारची या सगळ्यांमध्ये महत्वपूर्ण भूमिका असणार आहे. प्राचीन काळी ऋषीमुनी व्यक्तिगत साधना करीत, पण आजच्या विज्ञान युगात सामूहिक साधना म्हणजेच खऱ्या अर्थाने परस्पर सामंजस्य वाढवून वैश्विक समाधानाचा तोडगा आपल्याला या पर्यावरणासाठी काढावा लागेल. विज्ञान आणि अध्यात्म यांचा संगम हा सर्वोदयाकडे घेऊन जाणार आहे. पर्यावरण ही काही फक्त शाळा, महाविद्यालय किंवा प्रयोगशाळेत अभ्यासाची तसेच केवळ तज्ज्ञ मंडळींनी मतप्रदर्शन करण्याची व इशारे देण्याची बाब राहिलेली नाही, तर प्रत्येक जबाबदार नागरिकाने त्यात सहभागी होऊन आपला खरीचा वाटा उचलण्याची वेळ आलेली आहे. तसं झालं तर अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी आणि पुढील पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तो मैलाचा दगड ठरू शकेल. थोडक्यात काय तर पर्यावरणाचे ठेवूया भान, तेव्हाच बनेल देश महान. आता हे कसं साध्य होणार हे पुढील भागात पाहूया.

श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात हायकूच्या बनात या मालेत ऐकूया हायकू या काव्य प्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख
1: हायकू आणि झेन तत्वज्ञान. मंडळी, आज आपण हे पाहूया की हायकू या तीनच ओळीच्या कवितेचा झेन तत्वज्ञानाशी काय संबंध आहे आणि हायकू हा आपल्याला समाधी अवस्थेत कसा घेऊन जातो. झेन हा महायान बौद्ध पंथाचा एक उपपंथ आहे. हा चीन आणि जपान देशातील प्रचलित बौद्ध संप्रदाय आहे. सनाच्या 6व्या शतकात त्याचा उदय झाला. संस्कृत ध्यान, पाली झान, जपानी सेन्ना या उच्चारांचे झेनशी साम्य आहे. समाधी, मनन, चिंतन हा झेनचा मूलभूत अर्थ आहे आणि विश्व व मानवी जीवन यांचं वास्तव रूप जाणण्यासाठी विचार केंद्रित करण्याची ती एक पद्धत आहे. तर मंडळी, झेन हा शब्द ध्यान शब्दावरून पुढे आला. गौतम बुद्धांनी ध्यान साधनेची रहस्य आपल्या महाकश्यप या शिष्याला शिकवली. बुद्धाला जे कळले ते जाणणे आणि स्वतःच्या मनाची ध्यान चिंतनाद्वारे मुक्तता करून घेणे हे झेनचे ध्येय असते. तर हायकू ही झेनमधून स्फुरलेली एक काव्यशाखा आहे. यातही समाधी अवस्थेत जाणे असते आणि काही तत्वज्ञान जाणून घेणे असते. बाशू या कलाकारामुळे त्याचा काव्यकाळ आहे 1644 ते 1694. हायकू हा काव्यप्रकार रुळला. जपानी हायकू पंडित बाशो म्हणत असे की बोलीभाषा अधिक अर्थपूर्ण करणं हे हायकूचं काम आहे. आता बघा, एक हायकू सांगते त्यांचा. वाहत चालले आहेत काजवे हलके हलके नदीवरून, अत्यंत खोल काळी आहे तिथून. काजव्याचा प्रकाश कशा छोटा आणि मागचा अंधार मोठा असा विरोधाभास आहे. जीवन किती लहानसं आहे ना काजव्यासारखं. नदी खोल आहे, अफाट आहे, काळोखी नदी आहे, ती वाहत चाललेली आहे, काळी आहे, म्हणजे जीवनाची खोली समजण्यासारखी नाही काजव्यांना. काजवे मात्र वरून चाललेले आहेत, त्यांना जीवनाच्या गूढतेची काहीही कल्पना नाही. तर काळाच्या ओघात हे जीवन किती लहानसं आहे, क्षणभंगुरता, म्हणजेच झेन तत्वज्ञान. आता दुसरा हायकू. दवबिंदूंमध्ये संपूर्ण आकाश दिसते, सकाळ झाली. अरे काय हायकूचा अर्थ आहे? दवबिंदू पाहून समाधी लागते, त्यात काय दिसतं? आकाश प्रतिबिंबित होत आहे, म्हणजे सकाळ झाल्यासारखी जागृती होते. जपानी हायकूकरांचे हायकू हे असे होते. पण मराठी हायकूकरांनी आपली स्वतंत्र शैली विकसित केली बरं का, म्हणजे काही सामाजिक हायकू देखील लिहिलेले आहेत. आता बघा मराठी हायकू. काढून पहा धर्माचे मुखवटे, माणूस एक. आता हा सामाजिक आहे की नाही? मद्यालयात कोण कोणाला पिते, दारू का तुम्ही, हा देखील सामाजिकच झाला. नदीची हत्या विकासाच्या नावाने बांधाच्या खाली. श्याम खरे यांचे हे 5-7-5 मध्ये लिहिलेले हायकू सामाजिक विषय घेऊन आलेले आहेत. हायकू ही अनुभूतीप्रधान कविता असते. कवी आपल्या शब्दातून जीवनाचा साक्षात्कार मांडत असतो आणि रसिकालाही घडवत असतो. हेमा गोटखिंडीकर अशा एक हायकूकार आहेत. त्यांनी 5-7-5 बंधनमध्येच हायकू लिहिलेत. त्यांचा एक हायकू असा आहे. खडकावर बी कुठे रुजते, मातीत रुजे. कोकिळा गाते आंब्याच्या फांदीतून, कुठे दिसते. एक रवींद्र शेणोलीकर हायकू करत, त्यांचा हायकू असा आहे. धुकं इतकं की क्षितिजावर, सूर्य की चंद्र. विचारांचं काहूर माजलं तर जीवनातलं सत्यही धूसर होतं. नक्की काय करावं ते कळत नाही. हायकूकार साध्या सोप्या नाद्यमय भाषेतून वाचकांसमोर चित्र उभे

0: करतात आणि त्यातून जीवन कळत जातं. मराठी हायकूकारांचं हे असं वैविध्य दिसून येतं.
1: हायकूच्या बनात या मालेत आत्ताच आपण ऐकला हायकू या काव्यप्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख. ह्या कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं मेघना साने यांनी, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: नवरात्रीचे उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनानं होतील खास.
1: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
0: नवरात्रीच्या उपवासाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
2: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. यानंतर थोड्याच वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 झाले. यानंतर अल्पावधीतच म्हणजे सकाळच्या 7:10 प्रादेशिक बातमी ऐकू.
1: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास उद्या आणि परवा BLO तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. या संधीचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट या मोबाईल ऍपवर ऑनलाईन नोंदणीची सुविधाही उपलब्ध.
2: रम्य पहाट, सनईचे सूर, आणि भक्तिगीतांची प्राजक्त फुलं.

0: आणि आता ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक राज्याच्या दौऱ्यावर. दुष्काळ घोषित तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे आदेश. मतदार नोंदणीसाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या विशेष उपाययोजना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्राच्या कृषी मंत्रालयाचे संयुक्त सचिव मुक्तानंद अग्रवाल यांच्या नेतृत्वातलं पथक सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. 11 ऑक्टोबरपर्यंतच्या या दौऱ्यात राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. तसंच पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांच्या चाऱ्याच्या स्थितीचीही प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. राज्य शासनानं दुष्काळाच्या परिस्थितीबाबत केंद्रीय पथकाकडे सविस्तर सादरीकरण केलं. लघु पाटबंधारे, तलाव, गावांमधले पाण्याचे स्रोत आणि त्यांची सद्यस्थिती याबाबतही केंद्रीय पथकाला माहिती देण्यात आली. दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी नसलेल्यांना सुद्धा मोफत अन्नधान्य मिळेल. त्यांना अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंबात समाविष्ट करून कुटुंबातल्या सर्व सदस्यांची आधार जोडणी पूर्ण करून तात्काळ अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं काल दिले. रेशन कार्ड असलेल्या परंतु स्थलांतर केलेल्या कुटुंबांना जवळच्या रेशन दुकानातल्या ई पॉस यंत्राद्वारे अन्नधान्य द्यायचे आदेश सरकारनं दिले आहेत. मतदार यादीतून कोणताही पात्र मतदार वगळला जाऊ नये आणि कोणतीही अपात्र व्यक्ती यादीत राहू नये याची खात्री करण्यासाठी महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं विशेष उपाययोजना जाहीर केल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभरातल्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून या उपाययोजना राबवण्यात येत असल्याचं सीईओ कार्यालयानं म्हटलं आहे. तरुण मतदारांच्या नोंदणीसाठी 5 ते 9 ऑक्टोबर दरम्यान महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये मतदार नोंदणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. मसुदा मतदार यादीत नाव समाविष्ट नसलेल्या पात्र मतदारांचा शोध घेण्यासाठी 10 आणि 11 ऑक्टोबरला सर्व मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतील अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीत अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचं चित्र आहे. आज अर्ज माघारीनंतर सर्व ठिकाणचं चित्र स्पष्ट होईल. अवघ्या 2 दिवसांवर आलेल्या शारदीय नवरात्रोत्सवासाठी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातली तयारी पूर्ण झाली आहे. मंदिर विद्युत रोषणाईनं उजळून निघालं आहे. भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनानंही आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. जीएसटीच्या अंतर्गत पात्र असलेल्या 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा मिळेल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. जीएसटी परिषदेच्या बैठकीत झालेल्या निर्णयांविषयी माहिती देताना त्या काल नवी दिल्लीत बोलत होत्या. या बैठकीत जीएसटी नोंदणी आणि कर निर्धारणाच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्याबाबत शिफारसी करण्यात आल्या. देशाला तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रस्थानी नेण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाच्या विकासासह संशोधनाला चालना देणं आवश्यक आहे असं प्रतिपादन केंद्रीय कोळसा आणि खाण राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे यांनी केलं. पुण्यात आयोजित तंत्रज्ञान आणि नवकल्पना या 3 दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन काल त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. खाणकाम, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रात आधुनिक तसंच पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून शाश्वत विकासाचं ध्येय साध्य करणं आवश्यक असल्याचं दुबे यांनी सांगितलं. तागापासून तयार केलेल्या वस्तू पर्यावरणपूरक ठरत असून त्यामुळे शाश्वत विकासाला चालना मिळत असल्याचं राष्ट्रीय ताग मंडळाचे सचिव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शशीभूषण सिंह यांनी काल पुण्यात व्यक्त केलं. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आणि शिखास कारिगरी यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या 1 भारत श्रेष्ठ भारत प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. पुना क्लब इथं येत्या रविवारपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण केली. या निमित्तानं सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया 1 भारत श्रेष्ठ भारत या अभिनव उपक्रमाविषयी.
2: भौगोलिक, सांस्कृतिक आणि भाषिक विविधता आणि त्या विविधतेतून जपली जाणारी एकता हे भारताचं वैशिष्ट्य. देशाच्या विविध राज्यातील याच सांस्कृतिक, भाषिक विविधतेचा

0: गौरव करत राज्याराज्यांमध्ये एकतेचं मूल्य अधिक घट्ट करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं एक भारत श्रेष्ठ भारत हा अभिनव उपक्रम सुरू केला. या उपक्रमाअंतर्गत विविध राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना एकमेकांच्या सण उत्सवांची खाद्य संस्कृतीची आणि भौगोलिक वैशिष्ट्यांची ओळख करून दिली जाते. भावी पिढीचं प्रतिनिधित्व करणारे विद्यार्थी आणि शिक्षक वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन तिथली माणसं आणि संस्कृती जाणून घेतात. भारताची एकता ही केवळ घटनात्मक तत्व नाही तर एकतेच्या या मूल्यांचा प्रत्यक्ष अनुभव देशातील हजारो नागरिक एक भारत श्रेष्ठ भारत अभियानाच्या माध्यमातून घेत आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी माधुरी कुलकर्णी पुणे.
1: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांच्या पार्थिव देहावर काल पुण्याजवळच्या डोणजे गावातील त्यांच्या फार्महाऊसवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे विमानतळावर नानांचं अंत्यदर्शन घेतलं. नानाच्यावाडी इथं आलेल्या अंत्यसंस्काराच्या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह विविध क्षेत्रातल्या मान्यवर उपस्थित होते. नाना पाटेकर यांचं काल पहाटे गोव्यातल्या त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे. अभिनयाबरोबरच सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या नानांच्या कारकिर्दीचा आढावा आमच्या प्रतिनिधी सविता म्हस्कर यांच्याकडून.
2: टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं की फेकून द्यावं या देहाचं लखतर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेचा मृत्यूच्या काळ्या चारडोहामध्ये आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा.
3: दमदार आणि भारदस्त आवाज आणि वैशिष्ट्यपूर्ण संवाद फेक ही नानांच्या अभिनयाची खासियत होती. नानांचा पडद्यावरचा आणि रंगभूमीवरचा वावर त्या कलाकृतीला वेगळी उंची प्राप्त करून देत असे. अत्यंत वास्तववादी आणि जिवंत अभिनयाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री नाना पाटेकर. नानांचं विश्वनाथ हे नाव क्वचितच कुणाला माहिती असेल. नाना या नावानेच ते विख्यात होते. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी रायगड जिल्ह्यातील मुरुड इथं झाला. मुंबईतल्या जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये शिक्षण घेतानाच महाविद्यालयीन नाटकांमध्ये त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले. 1978 साली गमन या चित्रपटातून त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. पण 1986 मध्ये आलेल्या अंकुश या चित्रपटानं नानांना अभिनेता म्हणून खरी ओळख मिळवून दिली. नायक, खलनायक, सहनायक, चरित्र अभिनेता, विनोदी अभिनेता अशा विविध धाटणीच्या भूमिका साकारत त्यांनी अभिनय क्षेत्रात मनसोक्त मुसाफिरी केली. वेलकम चित्रपटातील उदय शेट्टी जितका आपल्याला हसवतो तितकाच माफीचा साक्षीदार चित्रपटातील राघवेंद्र अंगावर शहारे आणतो. नटसम्राट मधील त्यांच्या भूमिकेनं डोळ्यात पाणी आलं नसेल अशी व्यक्ती विरळाच. आपला माणूस, देऊळ, पकपक पकाक अशा अनेक मराठी चित्रपटातून केलेल्या त्यांच्या भूमिकाही तितक्याच गाजल्या. मराठी रंगभूमीवरही नानांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली. हमीदाबाईची कोठी, पुरुष यासारख्या अनेक नाटकांमधून त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. अशा या हरहुन्नरी अभिनेत्यानं प्रहार चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात आपली छाप उमटवली. या चित्रपटासाठी त्यांनी 3 वर्ष लष्करी सेवेचा अनुभव घेतला. 2013 मध्ये त्यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांना उत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं. ते अनेक फिल्मफेअर पुरस्कारांचेही मानकरी होते. आपल्या पूर्वायुष्यात प्रचंड संघर्ष केलेल्या नानांना आयुष्य म्हणजे काय याची खऱ्या अर्थानं जाण होती आणि म्हणूनच राज्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्या हृदयाला भिडल्या. त्यातूनच अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या साथीनं त्यांनी नाम फाउंडेशनची स्थापना केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी ते कायम झटत राहिले. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसलं आणि त्यांच्या आयुष्याला आकार दिला. नाना आता आपल्यात नाहीत, परंतु त्यांच्या अभिनय आणि समाजसेवेच्या माध्यमातून ते आपल्या चिरंतन स्मरणात राहतील.
1: क्रिकेट. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा T20 क्रिकेट सामना आज रांची इथं होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता

0: सामना सुरू होईल. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत 1-0 आघाडीवर आहे. पालघर जिल्ह्यात काल संध्याकाळी 7:15 सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. याची तीव्रता 3.7 रिक्टर स्केल नोंदवली गेली. हवामान. नैऋत्य मोसमी पावसानं मराठवाडा विदर्भासह संपूर्ण राज्यातून काल माघार घेतली. मुंबईसह राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून पावसानं याआधी 5 ऑक्टोबरलाच माघार घेतली होती. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक राज्याच्या दौऱ्यावर. दुष्काळ घोषित तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे आदेश. मतदार नोंदणीसाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या विशेष उपाययोजना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास उद्या आणि परवा BLO तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. या संधीचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECINET या मोबाईल ॲपवर ऑनलाईन नोंदणीची सुविधाही उपलब्ध आहे.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: 7:23 झाली आहेत। जाणून घेऊया दिनविशेष। आज 9 ऑक्टोबर, आज आहे जागतिक टपाल दिन। 9 ऑक्टोबर 1960 विद्याधर गोखले लिखित पंडितराज जगन्नाथ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला। बौद्ध धर्माचे अभ्यासक पाली भाषा तज्ज्ञ पंडित धर्मानंद कोसंबी यांचा जन्म 9 ऑक्टोबर 1876। नारद मुनींच्या भूमिकेद्वारे नाट्यरसिकांच्या सदैव स्मरणात राहणारे रंगभूमीवरचे ज्येष्ठ नाट्यकर्मी मास्टर अनंत दामले यांचं निधन झालं 9 ऑक्टोबर 1999 या दिवशी। अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांचे छाया लेखक जयवंत पाठारे हे जग सोडून गेले दिनांक 9 ऑक्टोबर 1998 या दिवशी। 9 ऑक्टोबर 1955 ज्येष्ठ हार्मोनियम वादक, अभिनेते, संगीतकार, नाट्यसंगीताचे आद्य शिल्पकार, पहिल्या मराठी बोलपटाचे संगीत दिग्दर्शक गोविंदराव टेंबे यांचं निधन झालं 9 ऑक्टोबर 1955 या

दिवशी लोकहितवादी रावबहादूर गोपाळ हरी देशमुख यांचं निधन, दिनांक 9 ऑक्टोबर 1892. आपण ऐकत होतो दिनविशेष. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी अवंती विनोद देसाई आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. श्रोते हो, ग्रामीण आणि शहरी भागातील युवक, महिला तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्या नवउद्योजकांसाठी खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन, आर्थिक सहाय्य आणि बाजारपेठेची जोड मिळाल्यास या संधीचे रूपांतर सक्षम उद्योजकांमध्ये होऊ शकते. याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती माननीय श्री रवींद्र साठे सर आपल्या सोबत आहेत. सर, आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: आपण अनेक योजनांबद्दल सांगितलं की प्रधानमंत्री योजना किंवा आणखीन अनेक योजना आहेत, तर यांचा समन्वय कसा नेमका साधता येईल आणि ह्या योजना ज्या ग्रामीण भागातले लोक आहेत त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्यासाठी सरकार काय करत आहे?
1: नाही, एक तर असं की या सगळ्या योजनांचं आपण या सगळ्या योजना आहेत यांचा समन्वय कसा करता येईल असा आपण एक प्रयत्न करतोय. जसं आपण मधाचं एक उदाहरण घेऊ की महाराष्ट्रात अनेक शासकीय संस्था या मधनिर्मितीच्या किंवा मधपालन व्यवसाय वाढण्यासाठी करतात, तर आम्ही या सगळ्यांचा समन्वय समिती आम्ही नेमण्याची आमची कल्पना आहे आणि त्याच्यात खादी मंडळाच्या वतीने पुढाकार घेऊन आम्ही सर्व समन्वय साधू. म्हणजे सगळ्यांना एक समन्वित धोरण त्यातनं एक निर्माण होईल आणि काही ठिकाणी ज्याला सबसिडी म्हणतो ती जास्त आहे, काही ठिकाणी कमी आहे, तर याच्यात एकसूत्रता आणण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत मधाबद्दलचे. तसंच खादीबद्दलचं म्हणलं की सल्लागार समिती करून त्याचं एक धोरण आम्ही ठरवलेलं आहे. या सगळ्या विशेष तज्ज्ञांच्या मदतीने, त्यांच्या मार्गदर्शनाने आपण ते करू. आता बाकीच्या ज्या योजना आहेत, या योजना म्हणजे आज आपल्याला माहिती आहे की आपल्या देशात आकांक्षित जिल्हे असे एक कल्पना आहे, ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट. तर महाराष्ट्रात सुद्धा असे काही आकांक्षित जिल्हे आहेत. या जिल्ह्यांमध्ये ह्या सगळ्या योजनांची कार्यवाही कशी होईल आणि त्याच्यात मधा, आता आमचं मधाचं गाव समजा हे आहे, मधाचं गाव या आकांक्षित जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांमध्ये आहे, त्या जिल्ह्यांमध्ये या सगळ्या योजनांचा समन्वय आणि ते अधिकाधिक चांगल्या पद्धतीत कशा त्या योजना होतील याच्यासाठी आम्ही आमच्या स्तरावर समन्वय समिती अशी आम्ही केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून या योजनांची कार्यवाही होईल. आणि प्रत्येक वेळी त्या योजनेचा आपण एक गोषवारा म्हणा किंवा त्याचं एक सिंहावलोकन आपण करत असतो की योजना झाली की कुठे अडचणी आल्या, आपण लक्ष्यांक का नाही पूर्ण केला, की त्याची कारण मीमांसा आम्ही करतो, त्यातनंही मार्ग शोधून काढतो आणि मग त्यावर उपाय आपण करतो. नंतर आणखीन एक महत्वाचं आहे की आमच्या खादी मंडळाच्या अनेक ठिकाणी जागा आहेत, म्हणजे बक्षीस पात्र दिलेले आहेत. त्या खादीच्या, त्या स्वदेशीच्या सगळ्या आंदोलनात खादी हा लोकांचा खूप आवडता विषय होता, त्यामुळे आम्हाला काही जणांनी बक्षीस पात्र जमिनी दिलेल्या आहेत. तर या जमिनींचा उपयोग त्या त्या ठिकाणी आपण उद्योगधंदे विकसित करण्यासाठीचा हा जमिनीचा वापर करावा असं अशासाठी लोकांनी दिले. त्यामुळे तिथे कॉमन फॅसिलिटी सेंटर, सामायिक केंद्र उद्योगासाठीचं असं उभारण्यासाठी आपण त्या जमिनीचा उपयोग करू अशी काही ठिकाणी एक दोन चार ठिकाणी मी निर्माण केलेली आहेत आणि जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात अशी आमची आमच्या जमिनी आहेत. या जमिनीवर ही सामायिक, ज्याला आपण म्हणू, ही कशी केंद्र उभी करता येतील जी ग्रामीण उद्योजकांना त्याचा उपयोग होईल, त्यामुळे अशा प्रकारे. आणि मी मग असे म्हटलं योजनांचा अधिकाधिक प्रचार प्रसार ची माहिती, जसं आज आपण आज हे माध्यम वापरतोय, असे अनेक ठिकाणी योजनांची माहिती देणं.

0: तर या लाभार्थींची ठिकठिकाणी एकत्रीकरण, संघटना असं मी नाही म्हणणार त्यांना, पण त्यांना एकत्र करून त्यांना या विषयीचं एक मार्गदर्शन करण्याची आमची कल्पना आहे. अशा अनेक संस्था खासगी आमच्याकडे आलेल्या आहेत की ते करू इच्छित आहेत.
1: बरोबर.
0: की उद्योगधंदा सुरू केला पण उद्योगधंद्याला व्यावसायिक दृष्टिकोन कसा आणायचा हे बऱ्याच जणांना माहिती असतं ग्रामीण भागातल्या. त्यामुळे किंवा नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करायचा, डिजिटल मार्केटिंग तुम्ही याचा उल्लेख केला, हे कसं करायचं, तर अशा प्रकारचं आम्ही एमएसएमईच्या सहकार्याने आपण हे सगळं करतोय. एक दुसरं असं की आमचा स्वतःचा महाखादी नावाचा एक ब्रँड आहे. म्हणजे आमच्या योजनेत जो लाभार्थी असतो त्याचं जे उत्पादन असतं हे एकदा उत्पादन झालं की आम्ही त्याला महाखादीच्या सांगतो. तेव्हा महाखादी ब्रँड हा आणखीन कसा मोठा करता येईल, विकसित करता येईल, हा एक म्हणजे त्याला एका अर्थाने त्याचं मार्केटिंग आपण ज्याला म्हणतो या मार्केटिंगसाठी विपणनासाठी त्याला त्याचा उपयोग होईल. ठिकठिकाणी आम्ही प्रदर्शनं भरवतो. आता जो हा लाभार्थी आहे या लाभार्थीचं जे उत्पादन आहे हे उत्पादन घेऊन आमच्या प्रदर्शनामध्ये तो येतो, म्हणजे त्याची विक्री होते. त्यामुळे असं एक एक अशा छोट्या गोष्टींचा उपयोग करून आपण त्या सर्वांना आपण मदत करतोय. आणि ज्याला ई कॉमर्स किंवा ज्याला ई पोर्टल आपण ज्याला म्हणतो की अशी अनेक खाजगी चालवणारे ई पोर्टल्स आहेत, जसं समग्र सुविधा नावाचं आत्ताच आमच्याकडे आले होते आणि त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे जेवढे उद्योजक आहेत त्या सर्वांची नावं आणि त्यांची उत्पादनं आम्हाला द्या, आमच्या पोर्टलवर आम्ही त्यांना हे करू आणि त्यांना एक संधी मिळेल. तसंच आमच्या पोर्टलवर आमचं स्वतःचं महाखादी आमचं मंडळाचं पोर्टल आहे, त्या पोर्टलवर सुद्धा आम्ही जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांना त्यांची उत्पादनं आणि त्यांचे जे दर आहेत दर पत्रक आपण ज्या म्हणू असंही आम्ही ते टाकतो. त्यामुळे सरकारला सुद्धा ज्या गोष्टींचा पुरवठा करायला लागतो अशा उद्योजकांना संधी मिळेल तेव्हा अशा प्रकारे आपण याचा प्रचार करतो.
1: सर आता आपण ई कॉमर्स मार्केटिंग बद्दल बोलतोय पण आपला पारंपरिक ग्रामोद्योग, आपली हस्तकला आणि आधुनिक ह्या सगळ्या गोष्टी ह्यांचा नक्की समन्वय किंवा बॅलन्स आपण कसा साधतोय आणि मंडळ त्या दृष्टीने काय पावलं होतं?
0: नाही, अगदी चांगला प्रश्न आहे. ही जो पारंपरिक ज्याला हस्तकला म्हणू किंवा जो कारागीर आहे ह्याचं कौशल्य महत्वाचंच आहे. ते कौशल्य आपण नाकारणार नाही कारण त्याच्यासाठी ती विश्वकर्मा कौशल्य योजना आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी जाहीर केलेली आहे, 4 वर्षांपासून सुरू आहे. मला त्याच्यातही सांगावं वाटतं की आपला महाराष्ट्र संपूर्ण देशात ह्या योजनेत 3रा क्रमांकावर आहे. हे सगळे कारागीर ग्रामीण भागातले आपण बोलतेदार संस्था आपण म्हणतो किंवा आपण लोहारकाम सुतारकाम ह्या सगळ्या कला आहेत, तर या सगळ्यांचं आपण समन्वय करतो या योजनांच्या माध्यमातून. त्या त्यांची जी कारागिरी आहे ते कौशल्य आहे ते महत्वाचंच आहे, त्याला नाकारणार नाही. पण एका बाजूला ते असताना आपल्याला नव्या युगाची या नव्या साधनांची सुद्धा त्याला जोड कशी देता येईल, नवीन यंत्रसामग्री त्याला कशी देता येईल, ही आपण आपल्या योजनांच्या माध्यमातून त्याचा आपण विचार करतोय. खादीचा विचार केला तर आज खादीची पारंपरिक वस्त्र आहेत आणि आज आपल्याला यंत्राच्या माध्यमातून झालेली जी वस्त्र आहेत त्या दोघांचं मिलन करून आपल्याला एक ज्याला इंग्रजीत फ्युजन म्हणतात त्याचं फ्युजन सुद्धा कसं करता येईल, एक नवं वस्त्र निर्मिती ज्याला कसं करता येईल असा एक विचार चालू आहे. काही ठिकाणी काही खासगी प्रयत्न झाले आहेत पण हा एक त्याला एक सुधारण्याचा किंवा नव्या युगाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे. किंवा आणखीन एक उदाहरण मला द्यायचं आलं की सिल्कचं देता येईल.
1: बरोबर.
0: आज आपल्या आता पुन्हा त्याच्यात मगाशी मी जसं सौर ऊर्जेबद्दल सांगितलं तसं या सिल्क बद्दल सुद्धा वैचारिक मतभेद आहेत. कारण तो रेशमाचा किडा मारल्यानंतर ते रेशीम आपल्याला मिळतं, त्यामुळे ती हिंसावादी एका अर्थाने. तर आता एक नवीन एक कल्पना पुढे आलेली आहे की अहिंसाकारी सिल्क अशी एक कल्पना पुढे आली. म्हणजे रेशमाच्या किड्याने तो कोष निर्माण केला, तो रेशमाचा किडा बाहेर आला की मग ते उरतं ते आपण वापरतो, अशी सिल्कची निर्मिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे अहिंसा खादी सुद्धा इथे महाराष्ट्रात निर्माण होते, विशेष करून विदर्भात याचा अधिक हे आहे. त्यामुळे मगाशी जो सौर ऊर्जेचा विषय निघाला तो या बाबतीत सुद्धा आहे. त्यामुळे ज्याला आपण टसर खादी म्हणतो किंवा मलबेरी म्हणतो ही अशा या खादी म्हणजे सिल्क या सिल्कची सुद्धा दोन उत्पादनं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ही होत आहेत. त्यामुळे नवा दृष्टिकोन आहे, नव्या सगळ्या कल्पना आहेत, नवं तंत्रज्ञान आहे, ह्याची ओळख आपल्या सगळ्या कारागिरांना व्हावी असे आपले प्रयत्न आहेत. आत्ता आपण या सगळ्या विश्वकर्मा कौशल्य योजनेत आपण 1,66,000 जणांना टूलकिट वाटप केलेले आहेत. हे अत्याधुनिक केंद्र अत्याधुनिक साधनच आहेत, त्यांना टूलकिट देणं म्हणजे त्यांच्या व्यवसायाला अधिक बळकटी आणण्यासाठी हा एक मार्ग. दुसरा मार्ग असा आहे की आज 12 बलुतेदार

0: संस्था किंवा बलुतेदार संस्था महाराष्ट्रात 311 आहेत, ज्या आमच्या मंडळाच्या छायाछत्राखाली एकेकाळी सुरू होत्या, की ज्याच्याच माध्यमातून कारागीर रोजगार हमी योजना सुरू होती. आता या बलुतेदार मंडळांना, या सगळ्या संस्थांसुद्धा पुनर्जीवित करण्याचं एक आव्हान आमच्या पुढे, आम्ही ते प्रयत्न करतोय. सरकारपुढे प्रस्ताव दिलेला आहे, याच्यात सहकार खातं सुद्धा महत्वाचं आहे, उद्योग खातंही महत्वाचं आहे, आणि खादी मंडळाच्या छायाछत्राखाली हे सगळं बलुतेदार संस्था सुरू होत्या. त्यामुळे ह्या सगळ्या कारागिरांना पुन्हा एकदा संस्था जर, ज्याला आपण म्हणू की पुनरुज्जीवन झालं, तर सगळ्या कारागिरांना पुन्हा एकत्र आणता येईल आणि त्यांना नव्या तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना एक कमी व्याज कर्जदरात त्यांना कर्ज पुरवून त्यांना कसं आणखीन सबळ करता येईल असाही प्रस्ताव आमच्या डोळ्यापुढे आहे.
1: श्रोते हो, आजच्या भागात प्रधानमंत्री रोजगार निर्मितीसह केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ तसेच महिला, युवक आणि नवउद्योजकांसाठी उपलब्ध असलेल्या संधी याविषयी आपण जाणून घेतले. पुढील आणि अंतिम भागात आपण खादी उत्पादनांचे आधुनिक ब्रँडिंग, डिजिटल विक्री, पारंपरिक ग्रामोद्योगांचे संवर्धन, पर्यावरणपूरक उत्पादन पद्धती आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संधी याविषयी जाणून घेणार आहोत. तोपर्यंत मी अवंती विनोद तुमची रजा घेते. तुम्ही ऐकत रहा दिलखुलास.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: नमस्ते छोट्या मित्रमैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये संस्कृती स्कूल उंड्रीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत.
3: गप्पा, अरे पण आपण कोण आहोत हे तर आधी सांगायला हवं ना.
4: अरे हो, विसरलोस बरं का. आम्ही आहोत संस्कृती स्कूल उंड्रीचे विद्यार्थी.

0: जरूर ऐका गंमत जम्मत कार्यक्रम रविवारी अर्थात 11 ऑक्टोबरला संध्याकाळी 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते सुमित श्रीबाद.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
2: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
1: जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी म्हणजे

आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. 7:40 झाली आहेत. आता ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम ऐकूया. आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद.

0: सूचना ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
2: श्रोते हो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य सत्येन गुजर आपल्याला विविध आजारांवर आयुर्वेदिक उपचारांविषयी मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर गुजर यांनी आपल्या संशोधनामधून पोटाच्या आजारांसाठी अग्निचिकित्सा ही आयुर्वेदिक औषधोपचारांनी केली जाणारी चिकित्सा पद्धती विकसित केली असून त्याद्वारे त्यांनी आतापर्यंत पोटाच्या आणि पचनाशी संबंधित तक्रारीने ग्रस्त असलेले 10,000 जास्त रुग्ण पूर्ण बरे केले आहेत. नमस्कार डॉक्टर.
3: नमस्कार
2: डॉक्टर. मला सांगा, ऍसिडिटी म्हणजे नेमकं काय काय सांगायचं श्रोत्यांना?
3: पोटाच्या विकारांच्या संबंधित ज्या वेळेला आपण विचार करतो, कारण ज्या वेळेला रुग्ण हा दवाखान्यामध्ये येतो आणि त्यावेळेला पोटाशी संबंधित आजार म्हणजे 80% त्यांना ऍसिडिटीज वाटत असते. म्हणजे पोटामध्ये दुखते तरी ते ऍसिडिटीज असते, घशात छातीत जळजळ होते, पोट फुगतंय, छातीवर दाब पडतोय, बेचैनी आहे तरी सुद्धा ते ऍसिडिटीज वाटते. सो रुग्णाच्या दृष्टीने पोटाशी संबंधित असणारे बरेच आजार ऍसिडिटी ह्याच्यामध्ये समाविष्ट होत असतात. पण ऍसिडिटी हा कोणताही आजार नाही, तो बोली भाषेतला एक शब्द आहे. शब्दशः त्याचा अर्थ घ्यायचा झाला तर ऍसिडिटी म्हणजे घशात छातीत जळजळ होणं. तर हे घशात छातीत जळजळ वेगवेगळ्या आजारांमध्ये, पोटाशी संबंधित असणाऱ्या आजारांमध्ये लक्षण स्वरूप म्हणून दिसत असतात. म्हणजे तुम्हाला अजीर्ण आहे, त्यातला विदग्ध अजीर्ण आणि विष्टब्ध अजीर्ण नावाचा प्रकार असतो, त्याच्यामध्ये ऍसिडिटी हे लक्षण दिसत असतं. एच पायलोरी पॉझिटिव्ह असेल त्याच्यामध्ये हे लक्षण दिसत असतं. काहींना हायटस हार्नियाचा त्रास असतो, काहींना जीईआरडीचा त्रास असतो, हे जर त्रास असतील तर हे लक्षण दिसत असतं. काहींना गॅस्ट्रायटिसचा त्रास असतो, त्याच्यामध्ये घशात छातीत जळजळ होणं हे लक्षण दिसत असतं. सो रुग्णाला हा त्रास होत असतो, पण बरेच वर्ष ऍसिडिटीने सुद्धा वर्षानुवर्ष सफर असणारे कितीतरी पेशंट दिसत असतात. पण बऱ्याच वेळेला लाक्षणिक तात्पुरती चिकित्सा केली असल्यामुळे वर्षानुवर्ष ती ऍसिडिटी राहते. तर ह्या कोणत्या कारणांमुळे, ह्या कोणत्या आजारांमुळे तुम्हाला ऍसिडिटी होतीये त्याचा आधी प्रॉपर निदान करून जर तुम्ही चिकित्सा घेतली तर ते ऍसिडिटी पूर्णतः बरे व्हायला मदत होत असते.
4: श्रोते हो, वैद्य सत्येन गुजर सर दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी मुंबईमध्ये शिवाजी पार्क दादर मुंबई इथे भेटू शकतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 8390902023.
2: बरं, आता तुम्ही म्हणालात ऍसिडिटी पूर्णतः बरी होऊ शकते, तर मग पण या आम्लपित्तामध्ये नेमकी लक्षणं काय दिसतात आणि आयुर्वेदिक उपचाराने आम्लपित्त नक्की कायमस्वरूपी बरं होतं का?
3: अगदी बरोबर. कसं आहे, जसं आपण म्हणलं की ऍसिडिटी म्हणजे घशात छातीत जळजळ होणं हा प्रामुख्याने दिसणारा कोणता आजार आहे की ज्याच्यात हे लक्षण दिसत असतं, तर तो म्हणजे आम्लपित्त. आयुर्वेदाने ज्याचं वर्णन केलेलं आहे आणि ज्याचे ऊर्ध्वक आम्लपित्त आणि अधोक आम्लपित्त असे प्रकार सांगितलेले आहेत, ह्याच्यामध्ये काही काही पेशंटमध्ये भूक खूप जास्त असते तर काहींना अतिशय कमी होते, घशात छातीत सतत जळजळ होते, तोंड आंबट कडू होतं, जेवणानंतर अन्न घशाशी येतं, काहींचं डोकं प्रचंड प्रमाणात दुखतं, उलटे झाल्यानंतर रुग्णाला बरं वाटतं. हा त्रास जर खूप वाढत गेला तर त्याच्यामुळे अल्सरचा त्रासही पुढे होऊ शकतो. म्हणजे जठरामध्ये किंवा लहान आतड्यांमध्ये व्रण होतात आणि त्याच्यामुळे पोटामध्ये दुखावा वाढतो, उलट्या वाढतात. ऍसिडिटीचा त्रास असेल, ज्याला आयुर्वेदाने अधोग आम्लपित्त म्हणलंय, त्याच्यामध्ये जुलाब सुद्धा असतात. सो बऱ्याच पेशंटमध्ये वर्षानुवर्ष 25-25, 30-30 वर्ष ऍसिडिटी आहे, प्रचंड ऍसिडिटी असणारे पेशंट आम्ही बघतो की 10 दिवस झाले की प्रचंड डोकं दुखतं, पिवळं पिवळं पित्त पडतं, प्रचंड चक्कर येते, डोळ्यासमोर अंधारी येते, काही सुचत नाही, झोपून राहावं लागतं, एवढा त्रास वाढतो. स्त्रियांमध्ये प्रमाण जास्त दिसतं, जनरली पिरियड जवळ आले की ऍसिडिटी वाढणं अशी पण लक्षणं दिसत असतात. काहींना सतत जुलाब होणं, शौचाच्या ठिकाणी आगाग होणं अशी लक्षणं दिसत असतात. सो या आम्लपित्तामध्ये मेनली यकृतामध्ये नॉर्मल गुणधर्माचं पित्तच तयार होत नाही, तयार होणाऱ्या पित्ताचे गुणधर्मच बदललेले असतात, त्यामुळे हा त्रास होत असतो. तर त्याच्या दृष्टीने उपचार होणं गरजेचं आहे, पित्तशामक उपचार होणं गरजेचं आहे. वमन विरेचन या पंचकर्म उपचारांचा ह्याच्यामध्ये खूप चांगला उपयोग होतो. आणि अल्सर जरी झाले असतील तरी तिथं ऑपरेशनची गरज पडते असं होत नाही. पित्तशामक औषधांबरोबर आपण व्रणरोपक चिकित्सा केली तर हा त्रास बरा होऊ शकतो पूर्णतः.
2: बरोबर. पुढच्या भागातही आपण काही पोटाच्याच विकारांबद्दल बोलणार आहोत. नमस्कार.
3: नमस्कार.
4: श्रोते हो, वैद्य सत्येन गुजर सर दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी मुंबईमध्ये शिवाजी पार्क दादर मुंबई इथे भेटू शकतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 83 90 90 20 23.
1: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद.
5: आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 7:45 झाली आहेत. भावधारा सुगम

0: तो।
1: ही गीतरचना म भा चव्हाण यांची होती आणि गायली होती अच्युत ठाकूर यांनी।
2: नवरात्रीचे उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होतील खास।
3: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी।
2: नवरात्रीच्या उपवासाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह।
4: तो शुरू करे इन्व्हेस्टिंग का पाठ।

आदर्श शिंदे आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत अशोक काजळे. भावधारा कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

माणिक वर्मा यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार प्रभाकर जोग. आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. यानंतर भावगीतं आपण ऐकणार आहोत 8:40. आता 8 वाजता आहेत. सुरुवातीला 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज, अनुक्रमे हिंदी आणि इंग्रजीतली ही दोन्ही बातमीपत्रं आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 8:30 आपण ऐकणार आहोत पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातम्या.

पुरस्कार कॅनडातल्या साहित्यिक अॅनी कार्सन यांना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. आता सविस्तर बातम्या. वस्तू आणि सेवा कराच्या अंतर्गत पात्र असलेल्या 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा मिळेल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल केली. जीएसटी परिषदेच्या बैठकीत झालेल्या निर्णयांविषयी माहिती देताना त्या काल नवी दिल्लीत बोलत होत्या. जीएसटी परिषदेनं जीएसटीच्या अंतर्गत अधिकाऱ्यांना असलेले अटक करण्याचे अधिकार काढून घेतले असून खटला चालवण्यासाठीची आर्थिक मर्यादा 1 कोटी रुपयांवरून 5 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. शिक्षेचं स्वरूप ठरवण्याचा अधिकार न्यायालयाकडे असेल. वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या 57व्या बैठकीत करांच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून कररचनेला अंतिम स्वरूप देण्यात आलं असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. प्राप्तीकराप्रमाणे जीएसटीमध्येही करदात्यांच्या तक्रारी शंकांचं ऑनलाईन निवारण केलं जाईल अशी प्रणाली सरकार आणणार आहे. 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी रकमेच्या प्रकरणांसाठी नोटीसा जारी केल्या जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं. जीएसटीच्या नोंदणीतले नेहमीचे बदल आपोआप मंजूर करण्याच्या प्रणालीला परिषदेनं मंजुरी दिली. याशिवाय आणखी काही सेवांवर इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार आहे. तसंच यापूर्वीच्या नोटीसा मागे घेतल्या जाणार आहेत. या बैठकीत झालेल्या सर्व निर्णयांची अंमलबजावणी नव्या आर्थिक वर्षात होणार आहे. या सर्व निर्णयांमुळे व्यवसाय सुलभतेच्या मार्गातले 99% अडथळे दूर झाले असून नव्या जीएसटी प्रणालीची ही सुरुवात असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी सुधारणांच्या नवीन टप्प्याचं स्वागत केलं आहे. जीएसटी परिषदेनं केलेल्या शिफारशींचा अत्यंत सकारात्मक परिणाम होईल असं आपल्या समाज माध्यमावरील संदेशात त्यांनी म्हटलं आहे. कर्करोगावरची जी औषधं शेड्यूल यादीत नाहीत अशा औषधांच्या पुरवठा आणि विक्रीवर आकारल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या औषधांवरच्या नफ्याची कमाल मर्यादा किरकोळ विक्री मूल्याच्या 30% इतकी निश्चित करायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. यामुळे औषधाच्या किमती 70% कमी होतील आणि कर्करोग रुग्णांची वार्षिक 2,500 कोटी रुपयांची बचत होईल अशी अपेक्षा रसायन आणि खत मंत्रालयानं व्यक्त केली आहे. या नवीन मर्यादेमुळे नफेखोरीला आळा बसेल आणि रुग्णांना वाजवी दरात औषधं मिळणं शक्य होईल असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं महिला आणि बालविकास विभागाच्या परिषदेच्या समारोप सत्रात सहभागी होणार आहेत. काल सुरू झालेल्या या 2 दिवसांच्या परिषदेत सर्व राज्यांमधील महिला आणि बालविकास क्षेत्राशी संबंधित नेते आणि अधिकारी सहभागी झाले आहेत. पोषण, शिक्षण, बालसंरक्षण, महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरण या 4 प्रमुख विषयांवर या परिषदेत भर दिला जात असून केंद्र आणि राज्य सरकारांमधील संबंधित घटक एका व्यासपीठावर आल्यानं या क्षेत्रातील प्राधान्यक्रमांवर चर्चा करणं, चांगल्या कार्यपद्धतींची देवाणघेवाण करणं शक्य होईल असा विश्वास व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीतील यशोभूमी इथं 10व्या इंडिया मोबाईल काँग्रेसचं उद्घाटन केलं. भारताच्या दूरसंचार क्षेत्रातील प्रगतीत या व्यासपीठानं महत्वाची भूमिका बजावली आहे असं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितलं. दूरसंचार क्षेत्राचा अमर्याद विस्तार ही यावर्षीच्या परिषदेची संकल्पना आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काल उच्चस्तरीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गोलमेज परिषदेत सहभाग घेतला. देशातील विस्तारणारी डिजिटल परिसंस्था आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि आर्थिक विकास यांच्यासाठी एक मूलभूत आधार म्हणून दूरसंचार क्षेत्राची वाढती भूमिका यावर त्यांनी यावेळी प्रकाश टाकला. वेगानं बदलणाऱ्या दूरसंचार मूल्य साखळीवर विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाउड कम्प्युटिंग, प्रगत संपर्क क्षमता आणि दळणवळण तंत्रज्ञान अशा विविध घटकांवर या बैठकीत चर्चा झाली. तमिळनाडू, पुदुचेरी आणि पश्चिम बंगालमधील 5 विधानसभा मतदारसंघांच्या तसंच आसाममधील 1 लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. या सर्व ठिकाणी मंगळवारी मतदान झालं. तमिळनाडूतील मदुरांतकम आणि धारापुरम, पुदुचेरीतील थट्टांचावडी तसंच पश्चिम बंगालमधील रेजीनगर आणि नंदीग्राम या विधानसभेच्या जागांसाठी तर आसाममधील नागाव इथं लोकसभेच्या 1 जागेसाठी मतदान झालं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
इन्फोसिस, टीसीएस, विप्रो आणि एचसीएल यासारख्या भारतीय कंपन्यांसह कॉग्निझंट, कॅपजेमिनी, मायक्रोसॉफ्ट आणि अॅडोब अशा 8 प्रमुख तंत्र

विज्ञान कंपन्यांसाठी रोजगारावर आधारित ग्रीन कार्ड मिळवण्याच्या पर्म या महत्वाच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याची घोषणा अमेरिकेनं केली आहे. या कंपन्या अमेरिकन कामगारांच्या जागी कमी वेतन घेणाऱ्या परदेशी कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्यासाठी पर्म या सुविधेचा गैरवापर करत आहेत असा आरोप उपराष्ट्राध्यक्ष जे डी वान्स यांनी केला आहे. याबाबत या कंपन्यांची चौकशी सुरू असल्यानं ही स्थगिती देण्यात आल्याचं कामगार मंत्री कीथ सॉन्डरलिंग यांनी सांगितलं. मात्र यामुळे विद्यमान H-1B व्हिसा किंवा ग्रीन कार्ड आपोआप रद्द होत नाहीत असंही प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान मायक्रोसॉफ्टनं हे आरोप फेटाळून लावले आहेत. रियादमधल्या अभा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळांवर गेल्या काही दिवसात झालेल्या हल्ल्यांचा भारतानं निषेध केला आहे. या हल्ल्यांमध्ये काही नागरिकांचा बळी गेला असून काही जण जखमी झाले आहेत. नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणं हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडाच्या साहित्यिक अॅनी कार्सन यांना जाहीर झाला आहे. अॅनी कार्सन या अभिजात ग्रीक साहित्याच्या अभ्यासक आणि अनुवादक आहेत. प्राचीन अभिजात साहित्य परंपरेशी संवाद साधत समकालीन साहित्यात नवीन रूपं निर्माण करणाऱ्या त्यांच्या साहित्यकृतींसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आल्याचं हा पुरस्कार देणाऱ्या स्वीडिश अकॅडमीनं म्हटलं आहे. ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर काल पुण्यातील डोंजे इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी डोंजे इथं नागरिक तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मराठी रंगभूमी तसंच मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत नाना पाटेकर यांनी आपल्या प्रभावी अभिनयानं स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांच्या निधनाबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या 5 क्रिकेट सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना आज रांची इथं होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 हा सामना सुरू होईल. याआधीचा पहिला सामना जिंकून भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. देशातल्या ग्रामीण भागातल्या क्रिकेटपटू आणि गायकांचा शोध घेणारी किसान क्रिकेट लीग सुरू करण्याची घोषणा प्रसार भारती आणि In.Sports प्रायव्हेट लिमिटेड यांनी काल केली. या लीगचं आयोजन पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये करण्यात येणार असून सहभागासाठी नोंदणी पुढच्या 2-3 आठवड्यात सुरू होईल. फिनलंडमधील वांता इथं सुरू असलेल्या आर्क्टिक खुल्या सुपर 500 स्पर्धेत भारताची बॅडमिंटनपटू PV सिंधूनं जपानच्या रिको गुंजीचा पराभव करून महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. सिंधूनं दुसऱ्या फेरीत गुंजीवर 21-15 असा विजय मिळवला. सिंधूचा पुढील सामना थायलंडची माजी विश्वविजेती रच्चानोक इंथानोन हिच्याशी होईल. हवामान विभागानं महाराष्ट्रासाठी मान्सूननंतरचा पहिला उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. आज मुंबई आणि रायगडमधील काही भागांमध्ये उन्हाच्या तीव्र झळा जाणवतील असा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा देण्याचा वस्तू आणि सेवा कर परिषदेचा निर्णय. केंद्र सरकारच्या उपाययोजनांमुळे कर्करोगावरील औषधं स्वस्त होण्याची अपेक्षा. 8 प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांसाठी रोजगारावर आधारित ग्रीन कार्ड मिळवण्याच्या प्रक्रियेला अमेरिकेची स्थगिती. यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडातल्या साहित्यिक अॅनी कार्सन यांना जाहीर आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं अनिशा तिरपुडे यांनी गायलेलं हृदय चक्रधर यांचं गीत.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. गायक होते आदित्य समेळ.
1: नमस्ते छोट्या मित्रमैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये संस्कृती स्कूल उंड्रीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत.
2: गप्पा, अरे पण आपण कोण आहोत हे तर आधी सांगायला हवं ना.
3: अरे हो, विसरलोस बरं का. आम्ही आहोत संस्कृती स्कूल उंड्रीचे.

जरूर ऐका गंमत जम्मत कार्यक्रम रविवारी अर्थात 11 ऑक्टोबरला संध्याकाळी 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते सुमित श्रीवाद.

हे गीत ऐश्वर्या सहस्रबुद्धे यांनी गायलं होतं आणि गीतरचना कविवर्य कुसुमाग्रज यांची. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

समूह स्वरातलं हे गीत होतं वसंत बापट यांचं आणि संगीत दिलं होतं कानू घोष यांनी. याबरोबरच भावधारा सुगम संगीत कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे आणि आपण ऐकत आहोत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. सकाळचे 9 वाजले आहेत. ऐकूया अज्ञात मुंबई क्रमशः वाचन, आज भाग 150.

0: श्रोता हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळोदे, सादर करत्या ज्योत्सना केतकर. आज ऐकूया राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाच्या गोष्टीचा दुसरा भाग.
1: व्हिक्टोरिया गार्डन म्हणजेच राणीची बाग स्थापन झाली होती ती दोन उद्देशांनी, प्लेजर गार्डन म्हणून आणि वनस्पतीशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी बोटॅनिकल गार्डन म्हणून. पण हे दोन्ही उद्देश दुय्यम स्थानावर जाऊन बाग प्राणी संग्रहालय म्हणूनच पुढे येऊ लागली होती. अशातच सन 1877 मध्ये सर रिचर्ड टेम्पल यांनी मुंबई प्रांताच्या गव्हर्नर पदाची सूत्र हाती घेतली. यापूर्वी सर रिचर्ड टेम्पल यांनी कलकत्त्याच्या अलीपूर झूलॉजिकल गार्डनची यशस्वी सुरुवात करून दिली होती. तिथेही पैशांच्या अडचणी होत्याच, पण त्या सर्व अडचणींवर मात करून त्यांनी ते प्राणी संग्रहालय सुरू केलं होतं. त्यांचा कलकत्त्याचा अनुभव मुंबईच्या प्राणी संग्रहालयासाठी उपयोगी पडेल अशी मुंबईकरांची अपेक्षा होती. टेम्पल यांनीही त्या अपेक्षा अगदीच फोल जाऊ दिल्या नाहीत.
2: अठराशे 1879 मध्ये टेम्पल यांनी राणीच्या बागेला अधिकृतपणे प्राणी संग्रहालय म्हणजेच झू किंवा झूलॉजिकल कलेक्शन म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सगळ्यात आधी त्यांनी प्राणीशास्त्र प्राध्यापक डॉक्टर मॅकडोनल्ड यांची प्राणी संग्रहालयाच्या क्युरेटरपदी नियुक्ती केली. डॉक्टर मॅकडोनल्ड यांच्यावर प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेणं आणि प्रत्येक प्राण्याच्या नैसर्गिक अधिवासानुसार आवश्यक असलेल्या निवाऱ्याची सोय करण्याची जबाबदारी दिली. त्यांना आवश्यक ते सहाय्यकही नेमण्यात आले.
1: नवीन क्युरेटर आणि सहाय्यक नेमले खरे, पण त्यांचे पगार, प्राण्यांचं औषध पाणी इत्यादींचा खर्च वाढला. बागेची जबाबदारी पूर्णपणे महानगरपालिकेकडे आली असली तरी पालिका बाग आणि प्राणी संग्रहालयाची जास्तीची जबाबदारी घेण्याबाबत काहीशी उदासीन होती. गव्हर्नर टेम्पल यांनी प्राणी संग्रहालयासाठी आवश्यक तो निधी उभारण्याची जबाबदारीही स्वतःकडे घेतली. इथे त्यांचा कलकत्त्याचा पूर्वानुभव कामी आला.
2: कलकत्त्याच्या अलीपूर झूलॉजिकल गार्डनची उभारणी करतानाही टेम्पल यांना पैशांच्या अडचणीला तोंड द्यावं लागलं होतं. त्यावर मात करून त्यांनी ते प्राणी संग्रहालय जिद्दीनं सुरू केलं होतं. मुंबईतही त्यांनी त्या दिशेनं पावलं उचलायला सुरुवात केली. तत्पूर्वी त्यांच्याकडे असलेला अन्य एक पर्याय त्यांनी चाचपून पाहिला.
1: मुंबईच्या प्राणी संग्रहालयासाठी निधी उभारण्यापेक्षा ते चालवायला देणं हा तो पर्याय होता. कलकत्त्यात त्यांनी याच पद्धतीने प्राणी संग्रहालय सुरू ठेवलं होतं. तोच मार्ग त्यांनी मुंबईत अवलंबला. टेम्पल यांनी जंगली प्राण्यांचा व्यापार करणाऱ्या कलकत्ता स्थित मिस्टर चार्ल्स जॅमरॅक यांच्याशी चर्चा केली. मिस्टर जॅमरॅक मुंबईत खासगी प्राणी संग्रहालय सुरू करू इच्छित असतील तर बागेतील प्राणी आणि आवश्यक ती जागा देण्याचा प्रस्ताव टेम्पल यांनी मांडला. पण का कोण जाणे, जॅमरॅक यांनी तो प्रस्ताव नाकारला. हा मार्ग खुंटल्यावर मात्र त्यांनी आवश्यक तो निधी उभारायला सुरुवात केली. पण त्यात यश मिळण्यापूर्वीच त्यांची 13 मार्च 1880 ला बदली झाली. बागेतील प्राणी संग्रहालयासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे रिचर्ड टेम्पल अवघ्या 1 वर्षात बदलून गेले. त्यांचा पुतळा डॉक्टर भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाच्या पूर्वेकडच्या हिरवळीवर पाहता येतो.
2: पुढची 3-4 वर्ष परिस्थिती जैसे थे राहिली. जागेची आणीबाणी निर्माण झाली होती. जंगलात मुक्त संचार करणाऱ्या शिकारीसाठी शेकडो किलोमीटर प्रवास करणाऱ्या वाघ सिंहासारख्या प्राण्यांना लहानच्या पिंजऱ्यात कोंडून राहावं लागत होतं. त्यांचं मलमूत्र वाहून जाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने ते तिथेच साचून राहत असे. त्याची दुर्गंधी तिथे पसरलेली असे. दूषित वातावरणात राहावं लागत असल्यामुळे प्राण्यांमध्ये विविध रोगांची लागण झपाट्याने होत असे. त्यांच्यावर इलाज करण्यासाठी डॉक्टर उपलब्ध नव्हते. आजारी प्राण्यांच्या विलगीकरणासाठी स्वतंत्र जागाही नव्हती. त्याचा परिणाम निरोगी प्राण्यांच्या तब्येतीवर होऊन त्यांच्यातही आजार वाढत असत. प्राण्यांच्या मृत्यूचं प्रमाण

0: अळीच लागलं होतं. महानगर पालिकेकडून मिळणाऱ्या निधीमध्ये प्राण्यांना सकस खाणं आणि आवश्यक ते औषधोपचार देता येत नव्हते. देशभरातील संस्थानिक राजे महाराजे यांच्या कृपेने संग्रहालयात नवनवीन प्राणी येत होते, पण लवकरच तेही आधीच्या प्राण्यांच्या मार्गाने जातही होते.
1: मुंबई सारख्या श्रीमंत शहरात बाग, वस्तू संग्रहालय आणि प्राणी संग्रहालयासाठी पैसे मिळत नव्हते हे एक आश्चर्यच होतं. महानगरपालिका कसा तरी कारभार सांभाळत होती. प्राणी संग्रहालय हा शिक्षणाचा एक भाग आहे असं दाखवून पालिकेचा शिक्षणासाठी ठेवलेला निधी प्राणी संग्रहालयाकडे वळवण्याचे प्रयत्न केले गेले, परंतु कायद्यात तशी तरतूद नसल्याने तोही मार्ग खुंटला. निधीसाठी काहीतरी नवीन मार्ग शोधण्याशिवाय पर्याय उरला नाही. तो शोधण्यासाठी एक समिती नेमण्यात आली.
0: नेमण्यात आलेल्या समितीने दोन मार्ग सुचवले. एक म्हणजे बाग आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं, आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा.
1: समितीने सुचवलेले दोन्ही मार्ग पालिकेत चर्चेला आले. यावेळपर्यंत राणीची बाग आणि त्यातच असलेलं प्राणी संग्रहालय जनतेसाठी निःशुल्क होतं, पण त्यासाठी महापालिकेत रितसर ठराव करून तो सरकारकडे मंजुरीसाठी पाठवणं आवश्यक होतं. 20 ऑगस्ट 1886 प्रस्तावावर स्थायी समितीच्या सभेत चर्चा झाली. बाग आणि प्राणी संग्रहालयात येणारे लोक परळ, भायखळा, माझगाव भागात राहणारे कष्टकरी गरीब आहेत. बाग आणि संग्रहालय त्यांच्यासाठी अत्यावश्यक असा विरंगुळा आहे. चार घडी मोकळ्या हवेत फेरफटका मारण्यासाठी ते कुटुंबासहित बागेत येतात. मनोरंजनासाठी शुल्क देणं त्यांना परवडणार नाही, आणि तसं केल्यास ते अन्यायकारक होईल.
0: सबब बाग आणि प्राणी संग्रहालयात येण्यासाठी गरीब जनतेकडून कोणतेही शुल्क आकारता कामा नये असं म्हणून या प्रस्तावाला सर्वच सदस्यांनी कडाडून विरोध केला. जनतेच्या हितासाठी जागरूक असलेल्या जनप्रतिनिधींनी आपलं कर्तव्य चोख बजावलं. समितीने सुचवलेला निधी उभारणीचा पहिला मार्ग नाकारण्यात आला. या सभेत दुसरा प्रस्ताव चर्चेला आला. हा प्रस्ताव मजेदार होता. अख्खं प्राणी संग्रहालयच उचलून दुसरीकडे नेण्याचा हा प्रस्ताव आपल्याला ऐकायला अधिक इंटरेस्टिंग वाटेल, पण त्याविषयी आपण पुढच्या भागात ऐकूया.
2: आज आपण ऐकला राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाच्या गोष्टीचा दुसरा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळुदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम, आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.

आपण ऐकत होतो अज्ञात मुंबई क्रमशः वाचन. आज आपण ऐकला भाग 150. 9:10 झाली आहेत. गीतबहार या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत चित्रपट संगीत.

0: सुधीर फडके, श्यामा चित्तार आणि सहकलाकारांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. हे गीत मोसंबी नारंगी या चित्रपटातलं होतं. राम उगावकर यांचं गीत, संगीत विश्वनाथ मोरे.
1: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिकवर कमाल हसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंग चा धडा.

सुरेश वाडकर, श्यामा चित्तार, जयवंत कुलकर्णी आणि सहकलाकारांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. विश्वनाथ मोरे यांचं संगीत होतं आणि चित्रपट माळावरचं फूल कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: कुंतीनाथ करके यांचं गीत आपण ऐकलं. ठिणगी चित्रपटातलं के सिकंदर यांचं संगीत होतं आणि मुख्य गायक महेंद्र कपूर. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता संपला. यानंतर चित्रपट संगीत सकाळी 10 वाजता आपण ऐकणार आहोत. थोड्याच वेळात सुगम संगीत भावधारा.
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं मुकुंद पुल्लीवार यांचं गीत, अनुजा मेंघळ यांनी गायलं होतं.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245411434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 101 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन.

0: गायिका होत्या अनुपमा देशपांडे आणि ही गीतरचना होती कविवर्य बाब बोरकर यांची भावधारा. सुगम संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: कमी वेळात जास्त नफा,
2: बस एका क्लिक वर कमाले.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

0: ही गझल होती कविवर्य सुरेश भट यांची, संगीतकार आणि गायक भीमराव पांचाळे. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 किलोहर्ट्ज वर, अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

0: गीतरचना कवी गिरीबाल यांची होती. आकाशवाणी मुंबई गायक वृंदाने गीत गायलं होतं. संगीतकार भूमानंद बोगम. याबरोबरच भावधारा सुगम संगीत कार्यक्रम आता संपला.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

गीतबहार कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं अनन्या चित्रपटातलं गीत. हे गीत विशाल दादलानी यांनी गायलं होतं. गीतरचना अभिषेक खणकर यांची होती. संगीतकार समीर सातिस्कर.

प्रेमासाठी वाटेल ते, प्रेमासाठी वाटेल ते, प्रेमासाठी वाटेल ते।

माझ्या रूपाला आवरलीस काय? माझ्या रूपाची राणी, माझ्या पूर्वजांची नानी, मागे हटणार नाही, पाठलाग करेन तुझ्या हाताला, धरेन मी जीवा भावाची राणी करेन.

वाटेल ते मला तुगा बोलू नको. कोणी दिवाणा म्हणो कोणी परवाना म्हणो, प्रेमासाठी जन्मलो मी गोपी तुम्ही ना. आई आई आई

उषा मंगेशकर, सुदेश भोसले आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं, प्रेमासाठी वाटेल ते या चित्रपटातलं. या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. 10:20 झाली आहेत. कार्यक्रम गांधी वंदना.

महात्मा गांधींनी त्यांच्या जीवनात जी मूल्य पाळली त्यामध्ये विनम्रता हे मूल्य अत्यंत महत्वाचं होतं। बापू म्हणत, ज्यांच्या अंगी भरपूर विनय बांधलेला नसेल त्याला सत्याचा शोध कधीच लावता येणार नाही। तुम्हाला सत्याच्या महासागरात पोहायचं असेल तर स्वतःचं अस्तित्व शून्यात विलीन केलं पाहिजे। सत्याचा

हा उपासक हा धुळीच्या कणापेक्षाही विनम्र असला पाहिजे. जोपर्यंत माणूस स्वेच्छेने स्वतःला सर्वांच्या शेवटी मोजत नाही तोवर त्याला मुक्ती मिळायची नाही. आंब्याचं झाड जसजसं वाढतं तसतसं जास्त वाकत जातं, नम्र होत जातं. त्याचप्रमाणे मजबूत माणसाची शक्ती वाढेल तसतसा तो जास्त नम्र होत गेला पाहिजे, तो जास्त देवभीरू बनला पाहिजे. स्वतः बापू हे खऱ्या विनयाचे मूर्तिमंत प्रतीक होते. आपण एक सामान्य माणूस आहोत आणि सामान्य माणसापेक्षाही आपल्यात कमी क्षमता आहे असं ते नेहमी म्हणत. ते सत्याचे उपासक होते. आपल्या मर्यादा त्यांना चांगल्याच माहिती होत्या. त्यांच्या हातून चुका झाल्या पण त्या कबूल करण्यात ते कधीही कुचराई करत नसत. आपल्या हातून हिमालया एवढ्या चुका झाल्याचंही त्यांनी मान्य केलं होतं. आपण महात्मा आहोत असा दावा बापूंनी कधीही केला नाही. आपण संत आहोत हे मान्य करायला ते कधीही तयार झाले नाहीत. कोणत्याही प्रकारे आपण संत आहोत असं मला वाटत नाही असं ते म्हणत. बापूंना प्रतिष्ठेची हाव नव्हती. राजाच्या दरबारात मोठ्या लवाजम्याची आवश्यकता असते पण बापूंना त्याची कधीही गरज भासली नाही. आपण एक शेतकरी आणि विणकर आहोत असं ते म्हणत. एका निरीक्षकानं बापूंबद्दल एकदा उद्गार काढले होते, हा अत्यंत विनम्र माणूस अजिंक्य आहे. त्यांचा विनय इतका मनापासूनचा आणि हृदयस्पर्शी आहे की तो पाहून डोळे पाणावतात. एकदा एका प्रार्थना सभेत बापू म्हणाले होते, ज्यात नम्रता किंवा मार्दव नसेल ते ज्ञान काय कामाचं. आणि मग त्यांनी कौशिक मुनींची एक गोष्ट सांगितली. कौशिक मुनींच्या अंगावर एका पक्षानं घाण टाकताच त्यांनी रागानं एका दृष्टिक्षेपात त्याला भस्म करून टाकलं. इतकं त्यांचं सामर्थ्य होतं. एकदा ते कौशिक मुनी एकाकडे पाहुणे म्हणून गेले. त्या घरातील गृहलक्ष्मी आपल्या नवऱ्याला त्यावेळी वाढत होती. तिचं काम होईपर्यंत त्यांना थांबावं लागलं. तिची कामं आटोपल्यावर तिनं अतिथींची सरबराई केली आणि त्यांना जेवायला वाढून त्यांचं आदरातिथ्य केलं. आपल्याला उशीर झाला याबद्दल तिनं खेदही व्यक्त केला. इकडे कौशिक मुनींचा राग अनावर झाला, परंतु ती गृहलक्ष्मी मुळीच भ्यायली नाही. उलट ती शांतपणे म्हणाली, अहो तुमच्या क्रोधानं भस्म होण्यासाठी मी काही एखादी पक्षीण नाही. शिवाय क्रोध हे काही शहाणपणाचं लक्षण नाही. मुनी यातून धडा शिकले आणि म्हणाले, माते आज तुम्हाला दोन प्रकारचं अन्न घातलंस, एक खायचं अन्न आणि दुसरं शहाणपणाचं. कौशिक मुनी तिथंच विनम्रतेचा विनयाचा धडा शिकले.

गांधी वंदना आपण ऐकत होतात. 10:30 वाजले आहेत. नादब्रह्म कार्यक्रमात ऐकूया विदुषी संगीता शंकर यांचं व्हायोलिन वादन. राग बैरागी विलंबित गत एक तालात, द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. तबला साथ अजित पाठक यांची. ऐकूया विदुषी संगीता शंकर यांचं व्हायोलिन वादन, राग बैरागी.

0: विदुषी संगीता शंकर यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकत होतात. राग बैरागी आपण ऐकलं. त्यांना तबला साथ अजित पाठक यांनी केली होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
2: अहो, पण आपल्या आजूबाजूला हे आहेत की कर्तृत्व, संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
1: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतय,
2: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
1: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
2: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
1: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना, ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
2: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
1: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
2: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर हॅशटॅग नवदुर्गा
1: उत्सव प्रेरणेचा. नमस्ते छोट्या मित्रमैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये संस्कृती स्कूल उंड्रीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत.
3: गप्पा, अरे पण आपण कोण आहोत हे तर आधी सांगायला हवं ना.
4: अरे हो, विसरलोस बरं का. आम्ही आहोत संस्कृती स्कूल उंड्रीचे विद्यार्थी.

माझा महाराष्ट्र, माझी मराठी, आपली ही मराठी भाषा किमान 2500 वर्ष जुनी आहे मंडळी. इसवीसनपूर्व 2ऱ्या शतकातली ब्राह्मी लिपी आणि मराठी शिलालेख यावरून हे निश्चित झालं. महानुभाव पंथाच्या वाङ्मयापासून अधिक जोमदारपणे सुरू झालेला आपल्या मराठी भाषेचा प्रवाह ज्ञानदेवांनी आपल्या अलौकिक प्रतिभेच्या बळावर अधिक समृद्ध केला. मराठी भाषेचं सौंदर्य आणि सौष्ठव ज्ञानेश्वरांच्या प्रत्येक ओवीमधून कळतं. आणि म्हणूनच म्हणतात ना की एकतरी ओवी अनुभव.

पंत आणि तंत असे काव्याचे तीन प्रकार मानले जातात आणि या काव्याचे संस्कार लिहून मराठी भाषात चहू अंगांनी बहरली, विस्तारली, अधिक लोकाभिमुख झाली. शाहिरांनी ती या मातीमध्ये रुजवली आणि बघता बघता तिचा वेलू गगनावेरी गेला.

सामर्थ्य असलेली आपली मराठी भाषा, या मराठी भाषेच्या सौंदर्यात आणि वैभवात मोलाची भर घालणाऱ्या आधुनिक काळातल्या काही अभिजात कवींची गाणी आज ऐकूया. आधुनिक कवितेचे जनक असा ज्यांचा गौरव केला जातो ते कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले यांनी जुनाट परंपरेच्या विरोधात संघर्षाची तुतारी फुंकली आणि कवितेची वाट प्रशस्त केली. त्यानंतरच्या काळात माधव ज्युलियन, रविकिरण मंडळातले इतर कवी यांनी कवितेला जनमानसात प्रतिष्ठा मिळवून दिली.

याच कालखंडामध्ये भारा तांबे हे सुद्धा कविता लिहित होते. नादमयता आणि अर्थगर्भ शब्द लालित्य यांनी नटलेली भारा तांबे यांची कविता, त्यांच्या कवितेचा मधुघट रसिकांना आजही भावतो तो यामुळेच.

बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनी निसर्गाचं सौंदर्य आपल्या कवितेत टिपलं, ते अधिक जिवंत केलं आणि मानवी जीवनातल्या सौंदर्याला निसर्गाचं परिमाण मिळवून दिलं.

साहित्य क्षेत्रामध्ये सर्वोच्च पुरस्कार मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार, हा पुरस्कार मराठी भाषेसाठी सर्वप्रथम मिळाला तो वी स खांडेकर यांना. पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक वी स खांडेकर, त्यांच्या लेखनाची सुरुवात मात्र काव्यलेखनांनी झालेली आहे. आणि चित्रपटांसाठी सुरुवातीच्या काळात त्यांनी जी गाणी लिहिली त्यातलं खुद्द लता मंगेशकर यांना अत्यंत आवडलेलं असं हे गाणं.

खांडेकरांच्या नंतर मराठी भाषेला दुसरा ज्ञानपीठ पुरस्कार मिळण्यासाठी बरीच वर्ष वाट पाहावी लागली, पण खुद्द खांडेकरांना मात्र हा पुरस्कार यानंतर कोणाला मिळणार हे आधीच ठाऊक होतं किंवा त्यांच्याशी इच्छा असावी. कारण जेव्हा ज्ञानपीठ पुरस्कार खांडेकरांना प्रदान करण्यात आला त्यावेळेस पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकारांनी खांडेकरांना प्रश्न विचारला की तुमच्यानंतर हा पुरस्कार मराठी भाषेमध्ये कोणाला मिळेल असं तुम्हाला वाटतं. तेव्हा खांडेकरांनी क्षणाचाही विलंब न लावता जे नाव घेतलं ते होतं कवी कुसुमाग्रज यांचं. आणि विवा शिरवाडकर अर्थात कवी कुसुमाग्रज हे दुसरे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ठरले. सत्य सौंदर्य आणि मांगल्याचं पूजन करणारी अशी कुसुमाग्रजांची कविता खांडेकरांनाच आदर्श मानून त्यांनी साहित्य निर्मिती केली. आणि कुसुमाग्रजांची कविता म्हणजे माझ घरात मंद तेवणाऱ्या दिव्याप्रमाणे मानवी नात्यांना उजाळा देणारी अशी कविता.

तर मराठी कवितेतली दोन उत्तुंग शिखरं किंवा माय मराठीच्या चिरेबंदी वाड्याचे हे दोन भक्कम बुरुज असं म्हटलं जातं. बाकीबाब बोरकरांचं हे गीत आता ऐकूया.

पुणे मुंबई नागपूर औरंगाबाद अशा शहरांच्या मुख्य ठिकाणी साहित्याचा जल्लोष सुरू असताना विदर्भातल्या मेहेकर नावाच्या छोट्याशा कोपऱ्यात एक कवी प्रेमगीतांचे बंध गुंफत होता आणि तो कवी म्हणजे नाग देशपांडे. अनेक उत्तमोत्तम भावकाव्य देणारे नाग देशपांडे यांचे

मुक्तछंद हा काव्यप्रकार मराठीमध्ये रुजवण्याचं श्रेय आणि त्या काव्यप्रकाराला प्रतिष्ठा मिळवून देणारे कवी अनिल, त्यांच्या कविता वाचताना मुक्तीतल्या बंधनाची जाणीव आणि बंधनातल्या मुक्तीचा आनंद हे सत्य आपल्याला शब्दाशब्दातून जाणवतं. वाटते आयुष्य अवघे चार दिवसांचेच झाले, कसे गेले कळले नाही हाती फार थोडे आले. दोन दिवस आराधनेत दोन प्रतीक्षेत गेले, अर्धे जीवन प्रयत्नात अर्धे विवंचनेत गेले.

रसिको, काव्य हे वेदनेतून जन्माला येतं आणि या वेदनेला सहसंवेदनेची जोड मिळाली की गझलचा जन्म होतो. आपली मनातली वेदना काव्यातून, गझल वृत्तातून प्रकट करणारे कवी सुरेश भट. पु ल देशपांडेंनी एक फार छान वाक्य लिहिलं होतं की गझल हे वृत्त नाही आहे, तर ती एक वृत्ती आहे. आणि अशी वृत्ती आपल्या अनेक गीतांमधून, कवितांमधून प्रकट करणारे सुरेश भट. माझिया गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे, माझिया गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे, वाळल्या वेलीस माझ्या अमृताचे फुलं यावे असं म्हणतात.

असली ना तरी तिला एक आंतरिक लय असते आणि तिची आशय घनता आपल्या संपूर्ण भावविश्वाला लपेटून घेणारी असते. म्हणूनच कवी मंगेश पाडगावकर म्हणतात की गाणं गुणगुणतो तो माणूस. आणि अशा कविवर्य मंगेश पाडगावकरांनी मराठी भाषेमध्ये अनेक उत्तमोत्तम भावगीतांची भर घातली. त्यातलंच हे एक अजरामर भावगीत.

मंडळी, या कवींनी लेखकांनी स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सुद्धा खूप मोलाची कामगिरी केली आणि कविता जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम मराठी भाषेमध्ये ज्यांनी केलं ते कविवर्य मंगेश पाडगावकर, वसंत बापट आणि विंदा करंदीकर. वसंत बापटांची आठवण झाली की मग संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांनी जी गीतं लिहिली त्या गीतांची आपल्याला आठवण येते. साने गुरुजींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बापटांनी अनेक देशभक्तीपर गाणी लिहिली आणि त्याचबरोबर अनेक उत्तमोत्तम अशी भावगीतंसुद्धा त्यांच्या लेखणीतून साकारली. ऐकूया त्यापैकीच एक हे भावगीत.

मंडळी, मराठी काव्याचा प्रवाह इथेच थांबलेला नाही आहे. मला कल्पना आहे अनेक महत्त्वाचे कवी आणि अनेक कवितेचे नवे प्रवाह बाकी आहेत. त्याविषयी पुढे केव्हा तरी नक्कीच बोलूया. आज मात्र इथेच थांबूया. नमस्कार.

0: सहज संवाद आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
2: अहो, पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व, संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
1: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतय,
2: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
1: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
2: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
1: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
2: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
1: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
2: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर.
1: हॅशटॅग नवदुर्गा, उत्सव प्रेरणेचा.
0: श्रोतेहो, घरातल्यांचा विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही आपलीच असते, नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत.
3: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो, खरोखर आज आम्ही सक्षम नाही, की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो, पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे.
0: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. वनिता मंडळ. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. दुपारचे 12 वाजले आहेत. महिलांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत वनिता मंडळ.

0: नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आता ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं भाग 19. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर, सहभाग अनुप्रिता भाली, निकिता फफाळ, नयन पवार आणि वैजयंती नांदगावकर.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड, करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
1: चला जगूया मस्त मजेने,
2: होऊया जरा हलक फुलक. हलक फुलक, हलक फुलक.
3: आई आई लवकर ये ना.
4: अगं काय झालं रिया, सकाळी सकाळी काय एवढा आरडाओरडा लावलायस तू?
3: अरे

0: काय चाललाय हा उरडाओरडा सकाळी सकाळी? अगं बाई पुष्पा मावशी, तुम्ही कशा काय आल्या इतके सकाळी सकाळी?
1: का येऊ शकत नाही का? माझ्या बहिणीचं घर आहे.
2: अहो म्हणजे तसं नाही म्हणायचं होतं मला.
1: हक्काने येऊ शकते मी.
2: अहो या ना, कोण नाही म्हणत, या या बसा बसा.
1: पण असं तसं जाऊ दे. बबी कुठे आहे ते सांग बरं.
2: अहो त्या की नाही, साठे काकूंकडे गेल्यात. आता नवरात्र येत आहे ना, तर भजनी मंडळाची तयारी नको का करायला
1: इतक्या सकाळी?
2: हो साठे काकू म्हणतात सकाळी सकाळी सूर जरा छान लागतो. हा सकाळी सकाळी सूर लागतो म्हणून की काय रिया आई आई आई ओरडतीये. का ओरडतीये एवढी आई आई?
3: अग पुष्पाजी खिडकीतून बाहेर बघ, समोरच्या मंडळाने नवरात्रीची तयारी सुरू केली. मखर उभं राहिलंय, दिव्यांच्या माळा लागल्या आहेत आणि बाजारात तर सगळीकडे रंगच रंग.
2: हो ग, नवरात्रीची चाहूल लागली की वातावरणच बदलून जात नाही का?
4: आणि माझ्या मोबाईल वर तर आहे ना नवरात्रीच्या ऑफरची चाहूल 2 आठवडे आधीच लागली आहे.
3: तुला देवापेक्षा ऑनलाईन सेलच महत्वाचा दादूड्या.
4: अरे मी भक्ती करतो ना आणि डिस्काउंटही शोधतो, दोन्हींमध्ये हरकत काय तेव्हा?
0: छान. तुमचं हे आजचं जगच वेगळं आहे. आमच्याकडे नवरात्र येणार हे कळायचं बाजारातल्या दिव्यांपेक्षा पोस्टमनच्या सायकलच्या घंटीनं.
2: सायकलच्या घंटीनं?
3: पोस्टमनच्या सायकलच्या घंटीने?
0: हो ग, कारण नवरात्र जवळ आलं की माहेराहून नातेवाईकांकडून अनेक पत्र यायची.
4: म्हणजे व्हॉट्सअपवर मेसेज नाही?
0: व्हॉट्सअप काय असतं हे तर सोड, आमच्याकडे वाट पाहणं नावाचं एक सुंदर ऍप होत.
2: व्हॉट्सअप नाही, वाट पाहण्याचं ऍप. पुष्पा मावशी खरंच सांगा, पत्राची काय हो एवढी मजा होती?
0: पत्र म्हणजे नुसता कागद नव्हता ग, तो एखाद्या माणसाचा आवाज असायचा, त्याचं मन असायचं.
3: पण फोनवर तर लगेच बोलू शकतो.
0: हो, आज एका क्लिकवर माणूस समोर येतो, आवाज ऐकू येतो, व्हिडिओ दिसतो, संदेश क्षणात पोहोचतो
4: आणि उत्तरही लगेच मिळत.
0: पण म्हणूनच कदाचित उत्तराची वाट पाहण्याची मजाच कमी झाली आहे.
2: खरं आहे, पूर्वी एखादं पत्र पाठवलं की मनात प्रश्न असायचा, पोहोचलं असेल का, त्यांनी वाचलं असेल का, उत्तर कधी येईल.
4: आणि आता?
2: आता डबल टिक झालं का एवढीच चिंता.
3: पण आई आज आपण पत्राची एवढी चर्चा का करतोय?
2: अगर या, कारण आज जागतिक टपाल दिनही आहे. दरवर्षी 9 ऑक्टोबरला जागतिक टपाल दिन साजरा केला जातो बरं का?
4: 9 ऑक्टोबर? पण त्या मागची काही गोष्ट आहे का?
2: हो तर.
4: कोणती?
2: 1874 मध्ये युनिव्हर्सल पोस्टल युनियन UPU या आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना 9 ऑक्टोबरला झाली. जगभरातील टपाल व्यवस्थांमध्ये परस्पर संपर्क आणि सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने ही महत्वाची घटना होती बरं का राहुल? आणि म्हणून हा दिवस जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो बरं का?
4: बर.
0: म्हणजे पत्र फक्त एका घराला दुसऱ्या घराशी जोडत नव्हतं, टपाल व्यवस्थेनं देशांच्या सीमा ओलांडून माणसांना जोडण्याचं काम केलं होतं.
4: आणि आज पोस्ट ऑफिस म्हणजे फक्त पत्र पोहोचवणं नाही.
2: अगदी बरोबर. आज टपाल व्यवस्था विविध आर्थिक आणि सार्वजनिक सेवा, पार्सल आणि इतर वितरण सेवांशीही जोडलेली आहे बरं का?
0: आमच्या काळी पोस्टमन म्हणजे घरचा माणूसच वाटायचा.
3: आजी पोस्टमॅन काकाचा एखादा किस्सा सांग ना.
0: सांगते सांगते. आमच्या गावात एक पोस्टमन काका होते. त्यांच्याकडे एवढी पत्र असायची की त्यांची मोठी कापडी पिशवी पाहिली की आम्ही मुलं त्यांच्या मागेच धावायचं.
4: का बरं?
0: कारण प्रत्येकाला वाटायचं आज माझं एक तरी पत्र आलं असेल.
4: म्हणजे त्या काळी लोक पोस्टमनच्या पिशवीत डोकवायचे.
0: डोकवायचे काय, पिशवीकडे असे बघायचे जसं आज तुम्ही मोबाईलच्या नोटिफिकेशन कडे बघता.
2: आणि पत्र कोणाचं आहे हे कसं कळायचं? मग
0: पोस्टमन काका पुकारायचंय ना नाव.
3: मग
0: अमुकचं पत्र.
4: बर.
0: आणि ज्याचं नाव घेतलं जायचं त्याच्या चेहऱ्यावर असा आनंद असायचा जणू काही लॉटरीच लागली त्याची.
4: पण मग आजी तुला माहेराहून पत्र वगैरे आलं असेल ना ग?
0: एकदा माझ्या माहेराहून पत्र यायचं होतं. 2-3 दिवस झाले पत्र आलंच नाही. सकाळ झाली की मी रस्त्याकडे बघत बसायची, दुपार झाली की पुन्हा बघायची, संध्याकाळी सायकलची घंटा ऐकली की धावत दारात जायची. कधी पोस्टमन काका पुढच्या घराकडे गेले तर मनात विचार, अरे

0: माझं पत्र नाही का?
1: मग पत्र आलं?
0: चौथ्या दिवशी आलं.
2: आणि तेव्हा
0: पत्र हातात घेतलं आणि ते उघडलंच नाही. का? आधी लिफाफा हातातच धरून बसले, अक्षर बघितलं, पाठवणाऱ्याचं नाव बघितलं, मग हळूच उघडलं ते पत्र.
1: कोणी पाठवलं होतं एवढं काय?
0: कारण तो माहेरचा छोटासा तुकडा.
3: नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आता ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक भाग 19. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर, सहभाग अनुप्रिता भाली, निकिता फफाळ, नयन पवार आणि वैजयंती नांदगावकर.
4: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
1: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सणवार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
4: चला जगूया मस्त मजेने,
1: होऊया जरा हलक फुलक. हलक फुलक, हलक फुलक.
5: आई आई लवकर ये ना.
6: अगं काय झालं रिया, सकाळी सकाळी काय एवढा आरडाओरडा लावलायस तू?
5: अरे काय चाललाय हा ओरडाओरडा सकाळी सकाळी?
6: अगं बाई पुष्पा मावशी, तुम्ही कशा काय आल्या इतके सकाळी सकाळी?
5: का येऊ शकत नाही का? माझ्या बहिणीचं घर आहे.
6: अहो म्हणजे तसं नाही म्हणायचं होतं मला.
5: हक्काने येऊ शकते मी.
6: अहो या ना, कोण नाही म्हणत, या या बसा बसा.
5: पण असं तसं जाऊ दे, बबी कुठे आहे ते सांग बरं.
6: अहो त्या की नाही, साठे काकूंकडे गेल्यात, आता नवरात्र येत आहे ना, तर भजनी मंडळाची तयारी नको का करायला
5: इतक्या सकाळी?
6: हो साठे काकू म्हणतात सकाळी सकाळी सूर जरा छान लागतो. हा सकाळी सकाळी सूर लागतो म्हणून की काय रिया आई आई आई ओरडतीये? का ओरडतीये एवढी आई आई?
7: अग पुष्पाजी खिडकीतून बाहेर बघ, समोरच्या मंडळाने नवरात्रीची तयारी सुरू केली. मखर उभं राहिलंय, दिव्यांच्या माळा लागल्या आहेत आणि बाजारात तर सगळीकडे रंगच रंग.
6: हो ग, नवरात्रीची चाहूल लागली की वातावरणच बदलून जात नाही का?
2: आणि माझ्या मोबाईल वर तर आहे ना नवरात्रीच्या ऑफरची चाहूल 2 आठवडे आधीच लागली आहे.
7: तुला देवापेक्षा ऑनलाईन सेलच महत्वाचा दादूड्या.
2: अरे मी भक्ती करतो ना आणि डिस्काउंटही शोधतो, दोन्हींमध्ये हरकत काय तेव्हा?
6: छान,
5: तुमचं हे आजचं जगच वेगळं आहे. आमच्याकडी नवरात्र येणार हे कळायचं बाजारातल्या दिव्यांपेक्षा पोस्टमनच्या सायकलच्या घंटीनं.
6: सायकलच्या घंटीनं?
7: पोस्टमनच्या सायकलच्या घंटीने?
5: हो ग, कारण नवरात्र जवळ आलं की माहेराहून नातेवाईकांकडून अनेक पत्र यायची.
2: म्हणजे व्हॉट्सअपवर मेसेज नाही?
5: व्हॉट्सअप काय असतं हे तर सोड, आमच्याकडे वाट पाहणं नावाचं एक सुंदर ऍप होत.
6: व्हॉट्सअप नाही, वाट पाहण्याचं ऍप. पुष्पा मावशी खरंच सांगा, पत्राची काय हो एवढी मजा होती?
5: पत्र म्हणजे नुसता कागद नव्हता ग, तो एखाद्या माणसाचा आवाज असायचा, त्याचं मन असायचं.
7: पण फोनवर तर लगेच बोलू शकतो.
5: हो, आज एका क्लिकवर माणूस समोर येतो, आवाज ऐकू येतो, व्हिडिओ दिसतो, संदेश क्षणात पोहोचतो
2: आणि उत्तरही लगेच मिळतं.
5: पण म्हणूनच कदाचित उत्तराची वाट पाहण्याची मजाच कमी झाली आहे.
6: खरं आहे, पूर्वी एखादं पत्र पाठवलं की मनात प्रश्न असायचा, पोहोचलं असेल का, त्यांनी वाचलं असेल का, उत्तर कधी येईल.
2: आणि आता?
6: आता डबल टिक झालं का एवढीच चिंता.
7: पण आई आज आपण पत्राची एवढी चर्चा का करतोय?
6: अगर या कारण आज जागतिक टपाल दिनही आहे. दरवर्षी 9 ऑक्टोबरला जागतिक टपाल दिन साजरा केला जातो बरं का?
2: 9 ऑक्टोबर? पण त्या मागची काही गोष्ट आहे का?
6: हो तर.
2: कोणती?
6: 1874 मध्ये युनिव्हर्सल पोस्टल युनियन UPU या आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना 9 ऑक्टोबरला झाली.

0: जगभरातील टपाल व्यवस्थांमध्ये परस्पर संपर्क आणि सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने ही महत्वाची घटना होती बरं का राहुल, आणि म्हणून हा दिवस जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो बरं का।
1: बर,
2: म्हणजे पत्र फक्त एका घराला दुसऱ्या घराशी जोडत नव्हतं, टपाल व्यवस्थेनं देशांच्या सीमा ओलांडून माणसांना जोडण्याचं काम केलं होतं।
1: आणि आज पोस्ट ऑफिस म्हणजे फक्त पत्र पोहोचवणं नाही।
0: अगदी बरोबर, आज टपाल व्यवस्था विविध आर्थिक आणि सार्वजनिक सेवा, पार्सल आणि इतर वितरण सेवांशीही जोडलेली आहे बर का।
2: आमच्या काळी पोस्टमन म्हणजे घरचा माणूसच वाटायचा।
3: आजी, पोस्टमन काकाचा एखादा किस्सा सांग ना।
2: सांगते सांगते, आमच्या गावात एक पोस्टमन काका होते। त्यांच्याकडे एवढी पत्र असायची की त्यांची मोठी कापडी पिशवी पाहिली की आम्ही मुलं त्यांच्या मागेच धावायचं।
1: का बरं?
2: कारण प्रत्येकाला वाटायचं आज माझं एक तरी पत्र आलं असेल।
1: म्हणजे त्या काळी लोक पोस्टमनच्या पिशवीत डोकवायचे।
2: डोकवायचे काय, पिशवीकडे असे बघायचे जसं आज तुम्ही मोबाईलच्या नोटिफिकेशन कडे बघता।
0: आणि पत्र कोणाचं आहे हे कसं कळायचं? मग
2: पोस्टमन काका पुकारायचंय ना नाव,
3: मग
2: अमुकचं पत्र, आणि ज्याचं नाव घेतलं आणि ज्याचं नाव घेतलं जायचं त्याच्या चेहऱ्यावर असा आनंद असायचा जणू काही लॉटरीच लागली आहे त्याची।
1: पण मग आजी, तुला माहेराहून पत्र वगैरे आलं असेल ना ग?
2: एकदा माझ्या माहेराहून पत्र यायचं होतं, दोन तीन दिवस झाले पत्र आलंच नाही। सकाळ झाली की मी रस्त्याकडे बघत बसायची, दुपार झाली की पुन्हा बघायची, संध्याकाळी सायकलची घंटा ऐकली की धावत दारात जायची। कधी पोस्टमन काका पुढच्या घराकडे गेले तर मनात विचार, अरे माझं पत्र नाही का।
3: मग पत्र आलं?
2: चौथ्या दिवशी आलं।
1: आणि तेव्हा
2: पत्र हातात घेतलं आणि ते उघडलंच नाही का। आधी लिफाफा हातातच धरून बसले, अक्षर बघितलं, पाठवणाऱ्याचं नाव बघितलं, मग हळूच उघडलं ते पत्र।
0: कुणी पाठवलं होतं
3: एवढं काय?
2: कारण तो माहेरचा छोटासा तुकडा हातात आला होता ना माझ्या।
1: आजी, तुमच्या काळात भावना जास्त होत्या असं म्हणायचं का?
2: नाही रे, भावना तेव्हाही होत्या आणि आजही आहेत, फक्त त्या व्यक्त करण्याची साधनं बदलली आहेत।
0: हा मुद्दा मात्र महत्वाचा बर का।
2: आज मुलगा परदेशात असला तरी क्षणात आईशी बोलतो, आजारी व्यक्तीला तातडीनं डॉक्टरांशी संपर्क करता येतो, पैसे पाठवता येतात, कागदपत्र सुद्धा पाठवता येतात, बातमी क्षणात पोहोचते।
1: म्हणजे तंत्रज्ञानामुळे अडचणी कमी झाल्या।
2: तशा खूपच कमी झाल्या आहेत।
3: मग पत्राची आठवण कशासाठी?
2: कारण काही गोष्टी सोप्या झाल्या म्हणून त्याची किंमत नाही कमी होत, फक्त त्याचं स्वरूप बदलतं।
1: बरोबर आहे।
0: चला आता गप्पा पुरे, नवरात्रीची तयारी करायची आहे ना।
1: हो,
3: फुलांते
1: मी लाईट्स लावतो।
0: आणि घराची साफसफाई
1: ती आपण, मी ऑनलाईन ऑर्डर करू का?
3: काय
1: ऑनलाईन ऑर्डर?
0: काय बोललास राहुल?
1: अगं म्हणजे क्लिनिंग सर्व्हिस ग।
0: आपल्या घरात चार माणसं आहेत आणि चारही कामाला ऑनलाईन?
2: आमच्या काळी घराची सफाई म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा कार्यक्रम असायचा।
3: काय काय करायचा?
2: घर झाडायचं, अंगण सारवायचं, रांगोळी काढायची, देवघर स्वच्छ करायचं, जुन्या वस्तू आवरायच्या।
1: आणि आता?
2: आता आधी घराची सफाई करायची आणि मग मोबाईलची गॅलरी साफ करायला लागते।
3: आजी आजी, तुमच्या गावात नवरात्र कशी असायची?
2: आहा हा, काय सांगू, नवरात्र म्हणजे गावात उत्सवाचा श्वासच बदलायचा। मंदिराभोवती दिवे लागायचे, घराघरात रांगोळ्या, सकाळी आरती, संध्याकाळी भजन, मुलं नवीन कपड्यात, कुणाच्या घरी प्रसाद, कुणाच्या घरी पाहुणे, आणि सगळ्यात महत्वाचं लोक एकमेकांच्या घरी जायचे।
0: आजही ते असायला हवं नाही का?
1: बरोबर
2: हो, नवरात्र म्हणजे फक्त सजावट नाही, एकत्र येण्याचा, भेटण्याचा आणि नात्यांना उजाळा देण्याचा काळच आहे।
1: आजी, नवरात्रात काही मजेशीर पण घडलं असेल ना ग?
2: एकदा गरबा सुरू होता, आम्ही सगळे गोल फिरत होतो, एक काका इतक्या जोमानं फिरत होते की त्यांचा फेटा एका बाजूला आणि ते
3: दुसऱ्या, मग
2: सगळे गरबा सोडून त्यांचा फेटा पकडायला गेले।

0: म्हणजे गर्भात हमला आणि फेटा बचाव मोहीम सुरू झाली.
1: हो आणि ते काका म्हणाले माझा फेटा गेला तरी चालेल पण माझा गर्भा थांबता कामा नये.
2: पुष्पा मावशी, नवरात्रीशी संबंधित एखादं पत्र आठवतंय का?
1: हो आठवतंय की एकदा माझ्या भावानं शहरातून पत्र पाठवलं होतं. या वर्षी नवरात्रीला घरी येता येणार नाही, काम आहे, पण देवीच्या आरतीच्या वेळी माझी आठवण नक्की काढा. त्या एका वाक्यानं घरातले सगळे शांत झाले, कारण तो घरापासून दूर होता पण पत्रामुळे तो त्या दिवशी आमच्यातच होता.
2: आज आपण व्हिडिओ कॉल करू शकलो असतो.
1: हो आणि ते चांगलंच आहे, पण त्या पत्रात त्याने जे लिहिलं होतं ते आम्ही कित्येक वर्ष जपून ठेवलं.
0: म्हणजे मेसेजचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवतो तसं ना?
1: अरे राहुल, तू ठेव स्क्रीनशॉट, पण कधीतरी हातानं लिहिलेलं पत्र सुद्धा ठेव ना.
0: बरोबर आहे आजी, कधी कधी हाताने पण लिहून ठेवलं पाहिजे ना. कागदावर उमटलेली अक्षर आजही मनाशी बोलतात.
2: दूर गेलेली माणसं पत्रातून जवळ येतात.
1: आज संदेश क्षणात येतो, क्षणात उत्तर जात,
3: पण जुन्या त्या पत्रांच्या वाटेवर मन अजूनही थोडं थांबत.
0: नवरात्रीच्या दिव्यांसोबत
2: नातीही उजळू दे,
1: जुने दिवस आठवत असताना
3: नवजगही स्वीकारू दे.
0: पण मला एक प्रश्न आहे वो.
1: विचार ना.
0: पत्र लिहिताना एवढं लोक काय लिहायचे?
3: प्रिय अमुक पासून सुरुवात आणि शेवटी तुझा तुझी.
0: म्हणजे आजचं हाय हॅलो काय म्हणतेस एवढं नाही, याच्यापेक्षा जास्त?
1: नाही रे, पत्र लिहिताना आधी तारीख, मग ठिकाण, मग विचारपूस, मग घरची सगळी मंडळी.
0: म्हणजे एक पत्र म्हणजे आजचे 10 व्हॉट्सअप मेसेजेस ना.
1: आणि त्यात इमोजीज नाहीत बरं का?
2: मग भावना कशा दाखवायच्या?
1: शब्दांनी.
0: शब्दांनी,
1: म्हणूनच शब्दांना तेव्हा जास्त जपावं लागायचं.
0: म्हणजे बरोबर आहे आजी, शब्दांना जास्त जपावं लागायचं, पत्र लिहावं लागायचं, पण व्हॉट्सअप आणि इमोजी हे जर आजच्या जगातले आहेत तर ह्या आजच्या जगाचे फायदे पण आहेत ना.
2: नक्कीच.
0: म्हणजे आज आईला माझी चिंता जर वाटली तर मी लगेच फोन करू शकतो.
2: आजीला आम्ही रोज पाहू शकतो.
3: परदेशात असलेली मुलं आई वडिलांना रोज पाहू शकतात.
1: आणि कुठलीही अडचण आली तर मदत मागायला दिवस दोन दिवस वाट पाहावी लागत नाही.
0: म्हणजे आपण जुन्या काळाला फक्त रोमॅन्टिक बनवू नये.
1: अगदी बरोबर.
3: जुन्या काळातील चांगल्या गोष्टी जपायच्या आणि नव्या काळातील सोयी स्वीकारायच्या.
1: बस यालाच म्हणतात समतोल साधन. मला एक कल्पना सुचली.
2: काय?
1: यावर्षी नवरात्रीत आपण एकमेकांना हस्तलिखित पत्र लिहूया.
0: म्हणजे घरातच?
1: हो.
2: छान आहे, मी पहिलं पत्र लिहिणार.
0: हो पण मला उत्तर लगेच हवं.
1: नाही.
0: का?
1: या प्रयोगात किमान एक दिवस वाट पाहायची.
0: अरे देवा, म्हणजे परत जुन्या काळात.
3: आज जागतिक टपाल दिनाच्या निमित्तानं आपण एका जुन्या आठवणीला हात लावला नाही का?
0: पत्रांची वाट पाहण्याची मजा,
2: पोस्टमॅनच्या सायकलची घंटी,
1: लिफाफ्यावरची ओळखीची अक्षर
3: आणि आजच्या काळातील एका क्लिकवर मिळणारं उत्तर.
0: काळ बदलला,
2: साधनं बदलली,
1: पण माणसाला माणसाशी जोडण्याची गरज बदलली नाही.
3: नवरात्र म्हणजे देवीची आराधना,
1: पण त्यासोबत आपल्या घरातल्या, कुटुंबातल्या आणि समाजातल्या नात्यांचीही जपणूक.
0: म्हणून यावेळी फक्त घर सजवू नका,
2: मनही सजवा,
3: फक्त देवीचं मखर सजवू नका,
1: नाती सुद्धा जपा.
0: आणि फक्त मोबाईलवर शुभेच्छा पाठवू नका,
2: एखाद्याला फोन करा
1: आणि शक्य असेल तर एक पत्रही लिहा.
3: कारण
0: काही संदेश पोहोचण्यासाठी इंटरनेट लागतं,
2: पण काही भावना पोहोचवण्यासाठी
1: फक्त मनापासून लिहिलेला एक शब्द सुद्धा पुरतो.
3: काळ बदलतो, माध्यम बदलतात, संवादाची साधनं बदलतात, पण
0: माणसा माणसांमधला स्नेह, आपुलकी आणि आठवणी जपण्याची गरज कधीच बदलत नाही. म्हणून
2: जुन्या पत्रांची आठवण जपूया आणि
1: नव्या तंत्रज्ञानाचं स्वागतही करूया
3: नवरात्रीच्या या मंगल

0: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
1: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड, करता येईल ते कराव तितक, नको मनावर ओझ इतक,
0: चला जगूया मस्त मजेने,
1: होऊया जरा हलक फुलक, हलक फुलक, हलक फुलक।
2: मैत्रिणींनो, आताच आपण कौटुंबिक श्रुतिका हलक फुलकचा भाग 19 ऐकलात। त्याचं लेखन आणि निर्मिती सहाय्य होतं वैजयंती नांदगावकर यांचं, सहभाग अनुप्रिता भाले, निकिता फपाळ, वैजयंती नांदगावकर आणि नयन पवार।

0: मैत्रिणींनो, बेला शेंडे यांच्या स्वरातील सुहास तपस्वी यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं आशिष मजुमदार यांचं. मैत्रिणींनो, आता ऐकूया जागतिक टपाल दिनानिमित्त माहितीयुक्त कार्यक्रम. पत्रातून उमललेली नाती. लेखन आणि निर्मिती सहाय्य लीना पांडे.
1: डाकिया डाक लाया, डाकिया डाक लाया.

सनवीवी। मैत्रिणींनो, पत्राच्या सुरुवातीला लिहिली जाणारी ही चार अक्षरं आठवतात ना? साष्टांग नमस्कार विनंती विशेष। आजच्या वेगवान डिजिटल युगात ही अक्षरं कदाचित जुन्या काळाची आठवण वाटतील, पण एका पिढीसाठी या चार अक्षरांमध्ये केवळ नमस्कार नव्हता तर नात्यांचा आदर, शब्दांमधला संकोच, भावनांमधली शालीनता आणि आपलेपणाची एक सुंदर पद्धत सामावलेली होती। पत्राची सुरुवात करण्यापूर्वी मनातली घाई थांबायची, कागद समोर ठेवला जायचा, पेन हातात घ्यायचं आणि मग पहिल्या ओळीपासून मन एखाद्या दूरच्या माणसांपर्यंत पोचायला लागायचं। स न वी वी नंतर लिहिलं जायचं तीर्थरूप, आई वडिलांस साष्टांग नमस्कार, किंवा प्रियताईस, किंवा जे कोणी आपले नातेवाईक असतील त्यांच्यासाठी, आणि मग सुरू व्हायचा अक्षरांचा एक हळूवार प्रवास। त्या पत्राला उत्तर कधी मिळेल याची खात्री नसायची, पत्र कुठल्या दिवशी पोहोचेल याचीही खात्री नसायची, तरी पत्र लिहिणारा लिहायचा, कारण त्याला माहीत असायचं की काही नाती अशी असतात की ज्यांना रोज भेटण्याची गरज नसते, त्यांच्या आठवणींची एक छोटीशी खुणही मनाला पुरेशी असते।

आज मोबाईलच्या पडद्यावर काही सेकंदात शब्द उमटतात आणि जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचतात. संदेश वाचला की लगेच उत्तर येतं. छायाचित्र जातात, आवाज येतो, व्हिडिओ कॉल होतो, अंतर जणू काही उरलेलंच नाही. पण एक काळ असा होता जेव्हा अंतर खरंच अंतर असायचं. गाव आणि शहरांमधलं अंतर, माहेर आणि सासर यांच्यातलं अंतर, परदेशात गेलेल्या मुलगा किंवा मुलगी आणि आपल्या घरांमधलं अंतर, आणि त्या अंतरावर एक छोटासा पूल बांधायचा, तो म्हणजे पत्र. पत्राच्या कागदाला वजन फारसं नसायचं, पण त्यावर ठेवलेलं मन मात्र खूप जड असायचं. त्या एका लिफाफ्यात कोणाची खुशाली असेल, कोणाचा निरोप असेल.

वरठा, बाबांचा आवाज, भावंडांची लगबग, अंगणातलं झाड, सणासुदीची तयारी, शेजारच्या घरातून येणारा ओळखीचा आवाज, हे सगळं एका दिवसात दूर व्हायचं.

आज फोन आहे म्हणून मुलगी आईला क्षणात फोन करू शकते, पण पूर्वी तिच्या हातात आईचं पत्र आलं तर त्या कागदाच्या घडीत तिला जणू माहेरच सापडायचं. आईच्या पत्रात मोठे मोठे शब्द नसत. बाळा, काळजी घे, वेळेवर जेव, तब्येतीची काळजी घे, तुझ्या बाबांना बरं आहे, दिवाळीला नक्की ये, एवढंच. पण त्या साध्या वाक्यांमध्ये आईच्या मनाची संपूर्ण दुनिया असायची. मुलगी पत्र पुन्हा पुन्हा वाचायची. काही वेळा शब्द वाचण्यापेक्षा आईची अक्षरं पाहण्यातच तिला समाधान मिळायचं. आईच्या हस्ताक्षरात तिचा आवाज ऐकू यायचा आणि कागदाला हात लावताना आईच्या हाताचा स्पर्श जाणवायचा. मैत्रिणींनो, माहेरवाशिणीच्या मनात तर पत्राला एक वेगळं स्थान होतं. सासरी संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळताना कधी मन भरून आलं, कधी एखाद्या सणाची आठवण झाली, कधी मुलांच्या बालपणात स्वतःचं बालपण दिसलं की माहेर आठवायचं. अशावेळी आलेलं पत्र म्हणजे जणू माहेरच्या अंगणातून आलेली एखादी झुळूक. भाऊ लिहायचा, ताई यंदा भाऊबीजेला नक्की ये हं. आई लिहायची, तुझ्या आवडीची चकली केली आहे. बाबा कदाचित फार काही लिहायचे नाहीत, पण शेवटी असायचं, बाळा नक्की ये. आणि त्या चार शब्दांमध्येही बाबांची वाट पाहणारी नजर दडलेली असायची. अशा या पत्रांच्या जगाची आठवण झाली की बालपणीचा एक खेळ नकळत मनात येतो. मामांचं पत्र हरवलं. हो, आपण सगळ्यांनी खेळलाय ना हा खेळ. किती साधा खेळ होता तो. मुलं गोल बसायची, एकजण हातात रुमाल घेऊन गोलाभोवती फिरायचा आणि एखाद्याच्या नकळत रुमाल ठेवून पुन्हा धावायचा. या खेळातली गंमत वेगळी होती. पण मामाचं पत्र हरवलं या शब्दांमागे आपल्या संस्कृतीतल्या नात्यांची एक सुंदर प्रतिमा होती. मामा म्हणजे आईच्या माहेराशी जोडणारं नातं आणि पत्र म्हणजे दूर असलेल्या माणसाला जवळ आणणारं माध्यम. त्यामुळं मामाचं पत्र ही कल्पना त्या काळच्या मुलांच्या जगात अगदी सहज उतरली असावी. त्या खेळात पत्र हरवायचं, पण आज विचार केला तर जाणवतं की त्या काळात पत्र हरवणं म्हणजे केवळ कागद हरवणं नव्हतं, कारण पत्रात एखाद्याची खुशाली असे, एखाद्या भेटीची बातमी असे, सणाची आठवण असे, कधी मनातलं न बोललेलं काहीतरी असे. म्हणूनच पत्र जपलं जायचं. कपाटाच्या एखाद्या कप्प्यात, जुन्या पेटीत, देवघराच्या बाजूला ठेवलेल्या पुस्तकात किंवा साड्यांच्या घडीत एखादं पत्र वर्षानुवर्ष जपलं जायचं. कागद पिवळा व्हायचा, अक्षर फिक्कट व्हायची, पण ते पत्र टाकून देण्याची मनाची तयारी व्हायची नाही, कारण कागद जुना होत होता, नातं मात्र नाही. आणि म्हणूनच मामांचं पत्र हरवलं या बालखेळाची आठवण आजच्या टपाल दिनाच्या निमित्तानं केवळ बालपणाची गंमत म्हणून न करता त्या काळच्या

आज माणसं तंत्रज्ञानामुळं जवळ आहेत, पण कधी कधी मन मात्र न दूर जातात. या दोन्ही काळांच्या मध्ये टपालाची कथा उभी आहे. मैत्रिणींनो, भारतातील टपाल व्यवस्थेचा इतिहासही तितकाच रंजक आहे बरं. भारतात संदेश पोहोचवण्याच्या पद्धती अतिशय जुन्या आहेत. घोड्यावरून जाणारे दूध, पायदळ धावणारे संदेशवाहक, राजदरबारातील निरोप पोहोचवणारी व्यवस्था, अशा अनेक स्वरूपांतून टपाल व्यवस्था विकसित होत गेली. इंडिया पोस्टच्या इतिहासानुसार अल्लाउद्दीन खिलजीच्या काळात घोडे आणि पायदळ धावपटूंची व्यवस्था होती. शेरशाह सुरीने बंगाल ते सिंध या विस्तीर्ण मार्गावर घोडा डाक व्यवस्था विकसित केली. पुढं ब्रिटिश काळात या व्यवस्थेला अधिक संघटित स्वरूप मिळालं. 31 मार्च 1774 रोजी कलकत्ता जनरल पोस्ट ऑफिस सुरू झालं. त्यानंतर मद्रास आणि बॉम्बे येथेही जनरल पोस्ट ऑफिस सुरू झालं. भारतीय टपालाच्या इतिहासात 1852 हे वर्ष विशेष महत्वाचं आहे. सिंध प्रांतात स्किंद डॉक नावानं टपाल तिकीट प्रसिद्ध झालं. त्यानंतर 1 ऑक्टोबर 1854 रोजी संपूर्ण देशात लागू होणारं पहिलं टपाल तिकीट जारी झालं आणि वजनावर आधारित एक समान टपाल दरामुळं सामान्य माणसासाठी पत्रव्यवहार अधिक सुलभ झाला. इंडिया पोस्टच्या अधिकृत माहितीनुसार 1854 हा भारतीय टपाल इतिहासातील एक महत्वाचा वळण बिंदू होता. मग पत्रांचा प्रवास आणखीन व्यापक झाला 1879 मध्ये. पोस्टकार्ड सुरू झालं. पोस्टकार्ड म्हणजे अगदी छोट्याशा जागेत मावणारा मोठा संदेश. आम्ही सुखरूप पोहोचलो, दिवाळीला येणार आहोत, आईची तब्येत आता बरी आहे, मुलाला नोकरी लागली, लग्न ठरलं आहे, अशा कितीतरी बातम्या त्या छोट्याशा कार्डावरून घराघरांत पोचत. त्याच काळात रेल्वे मेल सेवा आणि मनी ऑर्डर सेवा ही विकसित झाली. 1882 मध्ये पोस्ट ऑफिस सेव्हिंग्स बँक सुरू झाली आणि 1884 मध्ये पोस्टल लाईफ इन्शुरन्सची सुरुवात झाली. म्हणजे टपाल हळूहळू केवळ पत्र पोहोचवणारी व्यवस्था न राहता सामान्य माणसांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनाचा महत्त्वाचा भाग बनत गेली.

मैत्रिणींनो, या गाण्यानंतर पुन्हा त्या काळात डोकावलं तर टपालवाला हा अनेक घरांच्या आयुष्यातला परिचित चेहरा होता. त्याची सायकल, त्याची पिशवी आणि दारात ऐकू येणारी त्याची चाहूल अनेकांसाठी दिवसातील सर्वात महत्त्वाची घटना असायची. एखाद्या घरात मुलाच्या नोकरीचं पत्र येत असे, दुसऱ्या घरात सैन्यात असलेल्या मुलाची खुशाली, कुठेतरी परदेशात गेलेल्या मुलीचा निरोप, तर कुठे मनी ऑर्डरची रक्कम. टपालवाला या सगळ्यांचा केवळ वाहक नव्हता, तो नकळत अनेक कुटुंबांच्या सुखदुःखाचा साक्षीदार बनत होता. विशेषतः परदेशात किंवा शहरात गेलेल्या मुलांच्या आईंसाठी पत्र म्हणजे आश्वासन असायचं. मी सुखरूप आहे एवढीच एक ओळ कधीकधी आईच्या अनेक दिवसांच्या काळजीला विराम द्यायची. सैनिकांच्या घरात आलेलं पत्र तर आणखीन मौल्यवान. सीमारेषेवर उभ्या असलेल्या मुलाच्या दोन ओळी आईच्या डोळ्यांत आनंदाचे आणि काळजीचे अश्रू एकाच वेळी आणायच्या. स्त्रीच्या भावविश्वात पत्र कधी विरह होतं, कधी आधार, कधी उत्सव, तर कधी मनाला धीर देणारी एक छोटीशी खूण. मग काळ बदलत गेला. टपालानेही स्वतःला बदलत्या काळाशी जुळवून घेतलं. 1 ऑगस्ट 1986 रोजी भारतात स्पीड पोस्ट सेवा सुरू झाली. पत्र आणि कागदपत्र अधिक जलद आणि विश्वासार्ह पद्धतीनं पोहोचवण्याची ही नवी दिशा होती. पुढं संगणीकरण, ऑनलाईन ट्रॅकिंग, SMS द्वारे माहिती, डिजिटल पेमेंट, पार्सल सेवा आणि ई कॉमर्सशी जोडलेल्या सुविधा टपाल व्यवस्थेत आल्या. आज इंडिया पोस्टची सेवा केवळ पत्रांपुरता मर्यादित नाही. स्पीड पोस्ट, पार्सल, आंतरराष्ट्रीय मेल, बचत आणि विविध आर्थिक सेवा अशा अनेक क्षेत्रांमध्ये ती काम करते. आज आपण एखादं पार्सल पाठवलं की त्याचा प्रवास ऑनलाईन पाहू शकतो. ते कुठं पोहोचलं आहे, पुढं कुठं गेलं आहे, कधी वितरित झालं, ही माहिती आपल्याला काही क्षणात मिळते. 1986 स्पीड पोस्टपासून आजच्या ट्रॅकिंग आणि डिजिटल सुविधांपर्यंत टपालानं आपला प्रवास बदलला आहे. पण त्यामागची मूलभूत भावना तीच आहे, एक ठिकाण दुसऱ्या ठिकाणांशी जोडणं.

या जोडण्यालाच आंतरराष्ट्रीय स्वरूप मिळालं ते 9 ऑक्टोबर 1874 रोजी. त्या दिवशी 22 देशांनी बर्न करारावर स्वाक्षऱ्या करून जनरल पोस्टल युनियनची स्थापना केली. पुढं त्याचं नाव युनिव्हर्सल पोस्टल युनियन म्हणजेच UPU झालं. 1948 UPU संयुक्त राष्ट्रसंघाची विशेषीकृत संस्था बनली. म्हणूनच 9 ऑक्टोबर हा दिवस जगभर वर्ल्ड पोस्ट डे म्हणजेच जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो. मैत्रिणींनो, आज जग डिजिटल झालं आहे. एका क्षणात संदेश पोहोचतो. पण पत्राची गंमत अशी होती की ते लिहिताना माणूस स्वतःला थोडं थांबवत असे, विचार करून शब्द निवडत असे. राग आला तरी तो कागदावर उतरवण्याआधी दोनदा विचार होत असे. प्रेम व्यक्त करतानाही शब्द शोधावे लागत. त्यामुळं पत्र ही फक्त माहिती देण्या

त्याची पद्धत नव्हती, ती स्वतःच्या भावनांना आकार देण्याची पद्धत होती. स्त्रीच्या बाबतीत तर हे अधिक जाणवतं. आयुष्यभर ती इतरांसाठी काळजी करत राहते. आई म्हणून मुलाची, मुलगी म्हणून आई वडिलांची, पत्नी म्हणून पतीची, बहीण म्हणून भावाची, मैत्रीण म्हणून सखीची, प्रत्येक नात्यात ती मनात कितीतरी पत्र लिहित असते. फक्त ती कागदावर उतरतातच असं नाही. तू वेळेवर जेव, तुझी काळजी घे, तू सुखी राहा, घरी कधी येणार, या साध्या वाक्यांमध्ये स्त्रीचं भावविश्व किती मोठं असतं हे कदाचित तिलाही अनेकदा जाणवत नाही. माहेरवाशिणीच्या मनातल्या माहेरचा कोपरा तर कितीही वर्ष झाली तरी तो ताजाच राहतो. लग्नानंतर कितीही जबाबदाऱ्या आल्या, मुलं मोठी झाली, घर बदललं, शहर बदललं, तरी आईच्या घराचा पत्ता मनातून कधीच पुसला जात नाही. पूर्वी तो पत्ता पत्रावर लिहिला जायचा, आज तो मोबाईलमध्ये सेव आहे. माध्यम बदललं, पण पत्त्याच्या मागची ओढ बदलली नाही. म्हणूनच जुन्या पत्रांचा संग्रह सापडला की तो कधीच फेकून दिला जात नाही. त्यात त्यांच्या आयुष्याचा एक भाग असतो. लग्नाआधीची पत्र, लग्नानंतर माहेरून आलेली पत्र, मुलांच्या जन्माची बातमी देणारी पत्र, नोकरी लागल्याचं पत्र, परदेशातून आलेली पत्र, कधी दुःखद बातमी देणारं पत्र, प्रत्येक कागद त्यांच्या जीवनाच्या एखाद्या टप्प्याची खूण असतो. त्या कागदावरची तारीख म्हणजे आठवणींच्या कॅलेंडरमधला एक दिवस असतो. मैत्रिणींनो, आजच्या काळात कदाचित पत्र लिहिण्याची गरज कमी झाली असेल, पण पत्राची भावना संपलेली नाही. उलट, सततच्या डिजिटल संदेशाच्या गर्दीत एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या दोन ओळी अधिक खास वाटू शकतात. वाढदिवसाच्या शुभेच्छा एका मॅसेजमध्ये पाठवणं सोपं आहे, पण आईसाठी स्वतःच्या हाताने लिहिलेलं एक पत्र तिच्या कपाटात वर्षानुवर्ष राहू शकतं. मुलीला पाठवलेलं आईचं पत्र तिच्या लग्नानंतरही जपलं जाऊ शकतं. वडिलांच्या हस्ताक्षरातील एक छोटीशी चिठ्ठी त्यांच्या अनुपस्थितीतही त्यांचा आवाज बनून राहू शकतो.

कदाचित म्हणूनच आज टपाल दिन साजरा करताना आपल्याला फक्त जुन्या काळाची आठवण करून थांबायचं नाही, टपालानं आपल्याला दिलेली एक सुंदर गोष्ट पुन्हा जिवंत करायची आहे, ते म्हणजे आपल्या भावना जपून व्यक्त करण्याची सवय. मैत्रिणींनो, कधीकधी आपल्याला आपल्या जवळच्या माणसांना खूप काही सांगायचं असतं, पण वेळ नसतो. कधी अहंकार आड येतो, कधी शब्द सापडत नाही, कधी नंतर बोलू म्हणता म्हणता दिवस जातात. अशा वेळी एक कागद घ्या, वर लिहा स न वी वी, किंवा अगदी साधं प्रिय आई, प्रिय बाबा, प्रिय ताई, प्रिय मुली, किंवा जे काही आपल्या मनात नातं असेल ते. यात सुंदर शब्दांची गरज नाही, साहित्यिक भाषाही नको, फक्त खरं असणं पुरेसं आहे. कारण पत्रांची खरी ताकद त्यांच्या भाषेत नव्हती, ती त्याच्या प्रामाणिकपणात होती. आजही पोस्ट ऑफिसच्या खिडकीतून पत्र आणि पार्सल बाहेर पडतात. स्पीड

देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतं. आंतरराष्ट्रीय सेवांमधून भारतातून जगभर संदेश आणि वस्तू जातात. पार्सलच्या सेवांमध्ये ट्रॅकिंगची सुविधा आहे. डिजिटल सुविधा असूनही टपाल व्यवस्था काळाबरोबर नवनव्या रूपात पुढं जात आहे. पण टपालाच्या या संपूर्ण प्रवासाकडं मागं वळून पाहिलं की एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते. घोड्यावरून धावणाऱ्या दूतापासून आधुनिक स्पीड पोस्टपर्यंत साधनं बदलली, मार्ग बदलले, वेग बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण माणसाला माणसाशी जोडण्याची गरज बदलली नाही. कदाचित म्हणूनच मामाचं पत्र हरवलं हा बालपणीचा खेळ आजही आठवतो. त्या खेळात हरवलेलं पत्र आपण आजच्या आयुष्यात पुन्हा शोधू शकतो. कागदावरचं पत्र नसलं तरी चालेल, पण हरवत चाललेल्या संवादाचा धागा शोधता येईल. माहेरच्या आईला फोन करता येईल, भावाला भेटता येईल, मुलीला दोन प्रेमळ शब्द सांगता येतील, जुन्या पत्रांची पेटी उघडता येईल आणि कदाचित एखाद्या दिवशी स्वतःच्या हातानं एक पत्र लिहिता येईल. आणि मग पुन्हा त्या चार अक्षरांकडं वळावंसं वाटतं मैत्रिणींनो. स न वी वी. किती साधी सुरुवात होती पत्रांची, पण त्या सुरुवातीपासून शेवटच्या आपलीच या शब्दापर्यंत एक संपूर्ण नातं प्रवास करत असे. आजच्या जगात आपल्याकडं शब्दांची कमतरता नाही, संदेशांची तर अजिबातच नाही, पण मनापासून लिहिलेले शब्द मात्र दुर्मिळ होत चालले आहेत. म्हणूनच या टपाल दिनाच्या निमित्तानं जुन्या पत्रांना केवळ भूतकाळाचा भाग म्हणून पाहू नका. त्या पत्रांमध्ये असलेली माणुसकी जपा, आईच्या अक्षरांची ऊब जपा, माहेरच्या आठवणी जपा. मामाचं पत्र हरवलं म्हणत रुमालाच्या मागे धावणाऱ्या बालपणाची निरागसता जपा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या माणसांना आपली माणसं असल्याचं सांगत राहा. कदाचित आता टपाल पेटीत रोज पत्र पडणार नाहीत. कदाचित टपालवाल्याची वाट पाहण्याची ती जुनी सवयही उरलेली नसेल, पण मनाच्या दारावर येणाऱ्या आठवणींसाठी दार उघडं ठेवता येईल.

कधी काळी एका लिफाफ्यावर लिहिलेला पत्ता माणसाला त्याच्या माणसांपर्यंत घेऊन जायचा. आज पत्ते डिजिटल झाले आहेत, मार्ग अधिक वेगवान झाले आहेत, तरी प्रत्येक प्रवासाचा शेवट एखाद्या माणसांपाशीच होतो. आणि म्हणूनच टपालाची खरी कहाणी कागदाची नाही, तिकिटाची नाही, लिफाफ्याचीही नाही, पोस्टाच्या पिशवीचीही नाही, ती कहाणी आहे विश्वासाची. आपण लिहिलेला शब्द कुणाच्या तरी हातात पोहोचेल, आपली आठवण कुणाच्या तरी मनाला स्पर्श करेल, आणि दूर असलेलं कुणीतरी या काही ओळी वाचून क्षणभर आपल्या जवळ येईल या विश्वासाची. मैत्रिणींनो, आज जागतिक टपाल दिनाच्या निमित्तानं त्या प्रत्येक पत्राला सलाम, ज्यानं कोणाचं तरी अंतर कमी केलं, त्या प्रत्येक टपाल कर्मचाऱ्याला सलाम, ज्यानं वर्षानुवर्ष माणसांच्या भावना त्यांच्या योग्य पत्त्यावर पोहोचवल्या, आणि त्या प्रत्येक स्त्रीला सलाम जिनं पत्राच्या काही ओळींत आपलं माहेर, आपली माणसं आणि आपल्या मनाची ओल जपून ठेवली आहे. आणि शेवटी जुन्या पत्रांप्रमाणेच मनातल्या माणसांसाठी काही शब्द ठेवूया. तुम्ही कुठेही असा, कितीही दूर असा, काळ कितीही बदलू देत, नाती जपा, आठवणी जपा, संवाद जपा, कारण तंत्रज्ञान आपल्याला क्षणात जोडू शकतं. पण मनापासून लिहिलेला एक शब्द कधी कधी आयुष्यभर सोबत राहतो. म्हणूनच आजच्या या टपाल दिनी मनाच्या एखाद्या जुन्या कप्प्यात जपलेलं पत्र पुन्हा

उघडा, अक्षरं फिकट झाली असतील, कागदाला जुना वास आला असेल, घड्या पडल्या असतील, पण त्या पत्रातला माणूस अजूनही तिथेच असेल. कदाचित आई, कदाचित बाबा, कदाचित भाऊ, कदाचित माहेर, कदाचित बालपण आणि कदाचित आपण स्वतः. मैत्रिणींनो, जागतिक टपाल दिनाच्या निमित्तानं या जोडणाऱ्या सेवेचा, तिच्या इतिहासाचा आणि तिच्यापासून जपल्या गेलेल्या असंख्य नात्यांचा मनापासून गौरव करूया. कारण पत्र कदाचित कमी झाली असतील, पण मनापासून पोहोचणारे शब्द कधीच कालबाह्य होत नाहीत. मैत्रिणींनो, आत्ताच आपण जागतिक टपाल दिनानिमित्त माहितीयुक्त कार्यक्रम ऐकलात. पत्रातून उमललेली नाती, लेखन आणि निर्मिती सहाय्य लीना पांडे. आता आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण येथे थांबूया. आजचा वनिता मंडळ कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आता मी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, एक प्रश्न विचारू का तुम्हाला. तुमच्या लहानपणी तुमच्या घराच्या दारात पोस्टमन आला की तुम्ही कधी त्याच्याकडे धावत गेलात का? गेलात ना. खाकी गणवेश, खांद्यावर पत्रांची पिशवी, हातात काही पाकिटं आणि चेहऱ्यावर आपली नेहमीचीच ओळखीची मुद्रा. कुणाचं पत्र आलं आहे का? हा प्रश्न विचारण्याचीही काही गरज नसायची, कारण घरातल्या प्रत्येकाच्या मनात एक आशा असायची, कदाचित आज मुलाचं पत्र येईल, कदाचित लग्न होऊन माहेर सासरी गेलेल्या मुलीचं पत्र येईल, किंवा माहेरी गेलेल्या मुलीचं सुनेचं पत्र येईल, कदाचित नोकरीसाठी शहरात गेलेल्या नवऱ्याचं पत्र येईल, किंवा कदाचित एखाद्या खास व्यक्तीचंही पत्र असेल. पोस्टमनच्या सायकलची ती घंटी वाजली की ऐकली की घरातली सगळी माणसं आपण सावध व्हायचो की नाही, खिडकीतून डोकावून पाहायचो, कधी दार उघडून उभे राहायचो, आणि पत्र आले की हातात घेण्याचीही एक वेगळीच घाई असायची. आणि पत्र नसेल तर चेहऱ्यावर थोडीशी निराशा, आज नाही आलं काही हरकत नाही, उद्या येईल, ही उद्याची आशा किती छान होती ना. हो ना, आज उत्तर मिळालं नाही तर आपण संदेश पाठवतो, फोन करतो, पण त्या काळात पत्राची वाट पाहणं ही सुद्धा एक परीक्षाच होती ना. कधी कधी पत्र यायला आठवडा लागायचा, 15 दिवस, आणि प्रतीक्षेतही एक त्या गोडवा होता. आणि पोस्टमन तो एक फक्त सरकारी कर्मचारी नव्हता, तो अनेक घरांमधल्या आनंदाचा, काळजीचा, विरहाचा आणि आशेचा दूत होता. कुणाच्या घरी नोकरी लागल्याचं पत्र घेऊन जायचा, तर कुणाच्या घरी दुःखाची बातमी, कुणाच्या हातात मुलाचं पहिलं पत्र द्यायचा, तर कुणाच्या हातातून परदेशातून आलेलं पाकिट. त्याच्या पिशवीत कागद असायचे, पण त्या कागदांवर लिहिलेल्या असायच्या असंख्य माणसांच्या कहाण्या.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. श्रोते हो, पत्र म्हटल्यावर आणखी एक काय आठवतं सांगा बरं. प्रेमपत्र. हां, प्रेमात पडलेल्या माणसाला व्यक्त होण्यासाठी शब्दांची किती गरज असते, हो ना. हां, पण समोरासमोर बोलताना जे सांगता येत नाही ते पत्रातून किती सहज सांगता येतं. आणि त्या काळात प्रेम पत्र लिहिणं म्हणजे बाप रे एक मोठं धाडस असायचं. किती वेळा कागद समोर ठेवून बसायचं, काय लिहावं, कसं लिहावं, पहिल्या ओळीत नाव लिहावं की काय करावं, आणि शेवटी आपलं नाव लिहावं की नुसतीच सही करावी, असे कितीतरी प्रश्न असायचे. कधी एकच पत्र 10 वेळा लिहिलं जायचं, एखादा शब्द खोडला जायचा आणि पुन्हा लिहिला जायचा. आणि मग ते पत्र पाकिटात ठेवताना जी एक धडधड धडधड सुरू व्हायची, पत्र पाठवल्यानंतर मात्र खरी परीक्षा सुरू व्हायची. उत्तर कधी येणार, पत्र मिळालं असेल का, वाचलं असेल का, आवडलं असेल का. आणि उत्तर आलं की त्या एका पाकिटात जणू सगळं जग मिळाल्यासारखं वाटायचं. श्रोते हो, प्रेम व्यक्त करण्यासाठी मोठमोठ्या भेटवस्तूंची गरज नव्हती. एखादं फूल, एखादा फोटो आणि 4 प्रेमळ ओळी हे अगदी बस असायचं. काळ बदलला, प्रेम व्यक्त

करण्याची माध्यमं बदलली. आज इमोजी आहेत, व्हिडिओ कॉल आहेत, क्षणात पोहोचणारे मेसेजेस आहेत, संदेश आहेत. पण एक प्रश्न आहे, आज आपण एकमेकांशी जास्त बोलतो आहोत की एकमेकांना अधिक समजून घेतो आहोत? कदाचित आजही कुणीतरी मनातलं प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्द शोधतही असतील, कुणीतरी जुनं पत्र वाचत असेल, तर कुणीतरी आपल्या कपाटात जपून ठेवलेल्या पत्राला हात लावून भूतकाळात हरवून जात असेल. कारण प्रेमाची भाषा बदलत नाही, ती फक्त व्यक्त करण्याची माध्यमं बदलतात.

आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं हे गाणं होतं. आणि श्रोतेहो, असं एक पत्र असतं, अनेक आईवडिलांचे डोळे दाराकडे लागलेले असायचं, परदेशी गेलेल्या मुलाचं पत्र. आज विमान प्रवास सहज शक्य झालाय, व्हिडिओ कॉल करून आपण जगाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या माणसाला बघू शकतो, बोलू शकतो. पण एक काळ असा होता जेव्हा नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी मुलगा परदेशी गेला की आईवडिलांना त्यांचं पत्र येण्याची वाट पाहावी लागायची. मुलगा हजारो मैल दूर असायचा, आईला त्याचा चेहरा पाहता यायचा नाही, वडिलांना त्याच्याशी रोज बोलता यायचं नाही, आणि एक दिवस पोस्टमन दारात असं यायचा परदेशातून पत्र घेऊन. आई पत्र हातात घ्यायची, पत्ता पुन्हा पुन्हा वाचायची त्याच्यावरचा, आणि ते उघडण्याआधी

आईच्या मनाला अंतर कळत नाही. तिच्यासाठी मुलगा मुंबईत असो, लंडनमध्ये असो, किंवा अमेरिकेत, किंवा आणखी कुठल्याही देशात, तो तिच्या काळजाचाच एक तुकडा असतो. आणि म्हणूनच ती म्हणते, इथून दृष्ट काढते निमिष एक थांबतो. पत्रांचा हा प्रवास आता खरं तर संपत आलाय. पत्रांविषयी बोलताना एकच गोष्ट जाणवते की पत्र हे भूतकाळातलं माध्यम असलं तरी त्यातल्या भावना आजही जिवंत आहेत. काळ बदलतो, पिढ्या बदलतात, संवादाची साधनं बदलतात, पण माणसाला माणसाची वाट पाहावीशीच वाटते, त्याची आठवण येतच राहते, त्याच्यासाठी काहीतरी लिहावंसंच वाटतं. ही भावना मात्र कधीच बदलत नाही. होते हो, इथेच थांबूया. तुमच्या आयुष्यात आनंद असू दे, समाधान, माणसांमध्ये प्रेम असू दे, आणि तुमच्या मनातलं प्रेम व्यक्त करण्यासाठी नेहमी तुम्हाला सुंदर सुंदर शब्द सापडू देत.

आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्रीय पथकाचा राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू। सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली। नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वेगाड्याही रद्द। तामिळनाडू, पुद्दुचेरी, आसाममधल्या पोटनिवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाचे उमेदवार आघाडीवर। अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांबद्दल अमेरिकेनं केलेल्या वक्तव्यावर भारताकडून तीव्र शब्दात आक्षेप। आणि भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांना इस्रायल सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार देणार। आणि आता बातम्या विस्तारानं। मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देमणी शिवारात पाहणी केली। यावेळी शेतकरी विलास देवीदास शिंदे यांच्या शेतातील पाण्याअभावी करपलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करून पथकानं शेतकऱ्यांशी संवाद साधला। हे केंद्रीय पथक आज आणि उद्या बीड जिल्ह्याचा दौरा करणार आहे। गेवराई, बीड आणि पाटोदा तालुक्यातल्या दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करून शेती आणि पिकांच्या नुकसानीची हे पथक माहिती घेणार आहे। पाहणी पूर्ण झाल्यानंतर उद्या दुपारी पथकाचे जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे। राज्यातला दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांच्या व्यतिरिक्त आणखी 18 तालुक्यांमध्ये 5 पिकांचं 20% सर्वेक्षण ग्राउंड टूथिंग करण्याचा शासन आदेश सरकारनं आज जारी केला। विविध निकषांमुळे या तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये झाला नव्हता। त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार राज्य सरकारनं या 18 तालुक्यात दुष्काळ सर्वेक्षण करायचा निर्णय जाहीर केला। दिल्लीत जंतर मंतर इथं उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। जंतर मंतरवर निदर्शनं किंवा इतर कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यासाठी किमान 10 दिवस आधी परवानगीचा अर्ज सादर करणं आवश्यक असतं। सीजेपीला यापूर्वीही जंतर मंतरवर आंदोलन करण्याची परवानगी दिली होती, मात्र त्यांनी मार्गदर्शक तत्व आणि हमीपत्राचं पालन केलं नाही, त्यामुळे आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली नाही असं दिल्ली पोलिसांच्या सह आयुक्त नुपूर प्रसाद यांनी आज वार्ताहरांशी झालेल्या बैठकीत स्पष्ट केलं। सार्वजनिक सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिताच्या कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश सध्या या भागात लागू आहेत। कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या कोणावरही दिल्ली पोलीस योग्य ती कायदेशीर कारवाई करतील असा इशाराही त्यांनी दिला। दरम्यान दिल्लीत आज दुपारी 2 वाजल्यानंतर आपल्या मूळ स्थानकांवरून सुटणाऱ्या आणि उद्या पहाटे 4 ते दुपारी 2 यावेळेत दिल्लीत पोहोचणाऱ्या हजरत निजामुद्दीन

रेजीनगर इथं भाजप उमेदवार शंकरराव सरकार आणि आम जनता उन्नयन पक्षाचे गुलाम नबी आझाद यांच्यात लढत सुरु आहे. शंकरराव सरकार सध्या आघाडीवर आहेत. नंदीग्राममध्ये भाजप उमेदवार हसीराणी रथ आणि काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांच्यात लढत सुरु असून इथंही भाजप उमेदवार हसीराणी रथ आघाडीवर आहेत. दोन्ही जागांसाठी एकूण 15 फेऱ्यांमध्ये मतमोजणी आहे. तामिळनाडू विधानसभेच्या मदुरांतकम आणि धारापुरम इथल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी टीव्हीके पक्षानं दोन्ही मतदारसंघात आघाडी घेतली आहे. आघाडीवर असलेले उमेदवार मरगथम कुमार वेल आणि सत्यभामा यांनी यापूर्वी अण्णाद्रमुक पक्षाचा राजीनामा दिला होता आणि निवडणुकीनंतर ते सत्ताधारी टीव्हीकेमध्ये सामील झाले होते. त्यांच्या राजीनाम्यामुळेच या पोटनिवडणुका घेण्यात आल्या होत्या. तसंच दोन्ही मतदारसंघात अण्णाद्रमुकचे उमेदवार पिछाडीवर आहेत. आसाममध्ये नागाव या लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजप आणि ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट यांच्यात लढत होत आहे. या लढतीत भाजप उमेदवार देवाशिष शर्मा आघाडीवर आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली. त्याला 7 ऑक्टोबर रोजी 25 वर्ष पूर्ण झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावर विकसित भारत 2047 दिशेने होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्तच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल. नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळानं 29 जुलै 2020 रोजी मंजुरी दिली होती. देशात वर्षानुवर्ष सुरू असलेली 10+2 अशी शालेय शिक्षण व्यवस्था या नव्या धोरणामुळे 5+3+3+4 अशी झाली आहे. त्यामुळे 3 ते 18 वर्ष हा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा अतिशय महत्वाचा काळ पहिल्यांदाच शिक्षण व्यवस्थेच्या परिघात आला. या धोरणात विद्यार्थ्यांची मातृभाषा ही किमान 5वीपर्यंत त्याची मुख्य शैक्षणिक भाषाही झाली. नवीन शैक्षणिक धोरणामुळे कला, विज्ञान, वाणिज्य आणि व्यवसायभिमुख शिक्षण यांच्यातली दूरी कमी झाली. त्यानंतर 2021 निपुण भारत योजनेमुळे 3री पर्यंत मूलभूत शिक्षण आणि अंक ओळख अधिक सोपी झाली. तसंच विद्याप्रवेश योजनेद्वारे ही योजना देशभरातल्या जवळपास 9 लाख शाळांमधल्या 4 कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली. नव्या शैक्षणिक धोरणामुळे 1968 नंतर पहिल्यांदाच देशातल्या शालेय शिक्षण पद्धतीत अमूलाग्र बदल झाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांबद्दल अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांनी केलेल्या वक्तव्यांवर भारतानं तीव्र शब्दात आक्षेप नोंदवला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या भारताच्या काही कंपन्यांनी पर्म अर्थात परमनंट लेबर सर्टिफिकेशन योजना अमेरिकेनं काल रद्द केली. यासंदर्भात उपाध्यक्ष जे डी व्हान्स बोलत होते. ही वक्तव्य पूर्णपणे अनुचित आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि नवोन्मेष परिसंस्थेतल्या भारतीयांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करणारी असल्याची टीका परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं निवेदनात केली आहे. स्थलांतरितांच्या कित्येक पिढ्यांचे कष्ट, उद्यमशीलता आणि नवोन्मेषानं अमेरिकेच्या वाढीला आणि समृद्धीला हातभार लावल्याची बाब मंत्रालयानं अधोरेखित केली आहे. पर्म योजना रद्द झाल्यानं यापूर्वी जारी केलेल्या H1B व्हिसा अवैध ठरत नाहीत किंवा या व्हिसाधारकांचा आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना फटका बसत नाही, मात्र ग्रीन कार्ड मिळवण्याच्या प्रक्रियेवर याचा परिणाम होऊ शकतो असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. इन्फोसिस, TCS, विप्रो, SCL या भारतीय कंपन्यांबरोबर कॉग्निझंट, कॅपजेमिनी, मायक्रोसॉफ्ट आणि अडोबी या कंपन्यांच्या पर्म योजनेवर अमेरिकेनं निर्बंध लादले आहेत. या कंपन्या अमेरिकन नागरिकांच्या जागी कमी वेतनात काम करणारे परदेशी कामगारांना नोकऱ्या देत असल्याचा आरोप उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांनी केला. प्रतिभावंत आणि कुशल परदेशी नागरिकांचं स्वागत अमेरिका करत राहील, मात्र H1B व्हिसाचा मूळ उद्देश मागे पडला आहे असंही ते म्हणाले. या कंपन्यांवर त्यांनी केलेल्या आरोपांबाबतचे कोणतेही तपशीलवार निष्कर्ष सरकारनं दिलेले नाहीत. मायक्रोसॉफ्टनं हे आरोप फेटाळून लावले आहेत. भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार दिला जाणार आहे. इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्झो

0: उद्योग यांनी आज ही घोषणा केली. कॅप्टन मच्छर यांच्यासह दुबई ते तेल अवीव दरम्यानच्या विमानातून प्रवास करणाऱ्या अन्य 5 जणांनाही हा शौर्य पुरस्कार प्रदान केला जाईल. दरम्यान कॅप्टन मच्छर यांच्या सन्मानार्थ केरळमध्ये भारतीय टपाल विभागातर्फे एक विशेष टपाल तिकीट जारी केलं जाणार आहे. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात खावडा गावाजवळ आज पहाटे झालेल्या अपघातात 7 कामगारांचा मृत्यू आणि 20 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. ट्रक आणि टेम्पो यांच्यात ही धडक झाली. हे सर्वजण कामगार होते. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय पथकाचा राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू. सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्याही रद्द. तामिळनाडू पुद्दुचेरी आसाममधल्या पोटनिवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाचे उमेदवार आघाडीवर. अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांबद्दल अमेरिकेनं केलेल्या वक्तव्यावर भारताकडून तीव्र शब्दात आक्षेप. आणि भारतीय वैमानिक स्मिथ मच्छर यांना इस्रायल सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार देणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:40 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. जिल्ह्यात दुष्काळाची चाहूल आणि उपाययोजनांचा आढावा. भटके विमुक्त हक्क आणि प्रमाणपत्र वाटप अभियानाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम. मतदार याद्यांच्या सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रमाला गती. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयक सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी राजेश यावलकर.
3: जळगाव जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाची चाहूल अधिक तीव्र झाली आहे. पिकांच्या वाढीच्या महत्वाच्या टप्प्यावर पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंतेत असून प्रशासनाने देखील संभाव्य पाणी चारा आणि रोजगार टंचाईच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांना वेग दिला आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील सर्व म्हणजे 15 तालुके दुष्काळाच्या कक्षेत आल्याची घोषणा करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी तत्परतेने सोडवा. अनावश्यक अडवणूक किंवा टोलवाटोली सहन केली जाणार नाही असे स्पष्ट निर्देश बावनकुळे यांनी दिले. बैठकीला केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. महसूल मंत्री बावनकुळे यांनी एरंडोल तालुक्यातील पतरखेडे येथे जाऊन भेट दिली. कपाशी आणि मका पिकाची पाहणी केली. पीक पेरा पिकांची परिस्थिती आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता अन्य अडचणी जाणून घेतल्या. संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये अशी ग्वाही त्यांनी दिली. दुष्काळाशी मुकाबला करण्यासाठी पाणी चारा वीज शेती आणि रोजगाराचे काटेकोर नियोजन करा असे निर्देशही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत. नागरिक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष अथवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. भटके विमुक्त समाजातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ आवश्यक प्रमाणपत्रे थेट उपलब्ध करून देण्यासाठी राबवण्यात आलेल्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता भटके विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियानाला जळगाव जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकारी रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या विविध शिबिरांमधून 3,064 पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर दरम्यान सुरू असलेल्या सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती जनजागृती आणि रक्तदान शिबिर घेण्यात आले. व्यसनापासून दूर राहा आणि निरोगी समाज निर्मितीत सहभागी व्हा असा संदेश या उपक्रमातून युवकांना देण्यात आला. 17 सप्टेंबर पासून सेवा संकल्प अभियान राबविण्यात आले. अभियानाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी आढावा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि सेवा सामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यावरती भर देण्यात आला. विशेषतः आदिवासी बांधवांपर्यंत शासनाच्या वैयक्तिक आणि सामूहिक लाभाच्या योजनांची माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात आला. जळगाव जिल्ह्यात नवीन उद्योजकांना चालना देण्यासाठी आणि विद्यमान उद्योजकांना विस्तारासाठी MIDC जागा वीज पाणी आणि अन्य पायाभूत सुविधांसाठी आढावा घेण्यात आला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उद्योजकांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. यावल शहरातील समांतर मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आला. बऱ्हाणपूर अंकलेश्वर 4 पदरी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर यावल शहरातील सुमारे 6.5 किलोमीटर रस्त्याच्या

0: विक्री करण्यासाठी 14,59,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामामुळे शहरातील वाहतूक आणि दळणवळणाच्या सुविधांना मात्र यावेळी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या कार्यक्रमाला सप्टेंबर मध्ये महत्व प्राप्त झाले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना मतदार यादी तपासण्याचे आणि दावे हरकती दाखल करण्याचे आवाहन केले. नवमतदारांनी देखील आपले नाव आणि मतदार यादीत नोंदवावे असे आवाहन करण्यात आले आहे. महिन्याच्या अखेरीस जळगाव विभागाच्या एसटी ताफ्यात 7 नवीन राजमाता जिजाऊ बसेस दाखल झाल्यात. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या बसेसचं लोकार्पण करण्यात आलं. या 7 बसेसच्या समावेशानंतर जळगाव विभागातील राजमाता जिजाऊ बसेसची संख्या आता 70 झाली आहे. जळगाव आणि चोपडा आगारात इलेक्ट्रिक बसेसही कार्यरत आहेत. प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि वेळेवर सेवा देण्यावर भर देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. जळगावमध्ये भुलाबाई पारंपरिक उत्सवाला यंदा ग्रामीण भागाचाही उत्स्फूर्त साथ मिळाली. केशव स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने शाळा महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी आयोजित भुलाबाई महोत्सव उत्साहात संपन्न झाला. महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची रंगत वाढली. धार्मिक अंधश्रद्धेला, लोकसंस्कृती आणि परंपरेतला नव्या पिढीच्या उत्साहाची जोड देणारा हा महोत्सव जळगावकरांसाठी आनंदाचा क्षण ठरला. आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर, जळगाव.
1: याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं. जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र श्रोते हो आता आपण ऐकलं आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात हायकूच्या बनात या मालेत ऐकूया हायकू या काव्य प्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख
1: हायकू आणि झेन तत्वज्ञान. मंडळी, आज आपण हे पाहूया की हायकू या तीनच ओळीच्या कवितेचा झेन तत्वज्ञानाशी काय संबंध आहे आणि हायकू हा आपल्याला समाधी अवस्थेत कसा घेऊन जातो. झेन हा महायान बौद्ध पंथाचा एक उपपंथ आहे. हा चीन आणि जपान देशातील प्रचलित बौद्ध संप्रदाय आहे. सनाच्या 6व्या शतकात त्याचा उदय झाला. संस्कृत ध्यान, पाली झान, जपानी सेन्ना या उच्चारांचे झेनशी साम्य आहे. समाधी, मनन, चिंतन हा झेनचा मूलभूत अर्थ आहे आणि विश्व व मानवी जीवन यांचं वास्तव रूप जाणण्यासाठी विचार केंद्रित करण्याची ती एक पद्धत आहे. तर मंडळी, झेन हा शब्द ध्यान शब्दावरून पुढे आला. गौतम बुद्धांनी ध्यान साधनेची रहस्य आपल्या महाकश्यप या शिष्याला शिकवली. बुद्धाला जे कळले ते जाणणे आणि स्वतःच्या मनाची ध्यान चिंतनाद्वारे मुक्तता करून घेणे हे झेनचे ध्येय असते. तर हायकू ही झेनमधून स्फुरलेली एक काव्यशाखा आहे. यातही समाधी अवस्थेत जाणे असते आणि काही तत्वज्ञान जाणून घेणे असते. बाशू या कलाकारामुळे त्याचा काव्यकाळ आहे 1644 ते 1694. हायकू हा काव्यप्रकार रुळला. जपानी हायकू पंडित बाशो म्हणत असे की बोलीभाषा अधिक अर्थपूर्ण करणं हे हायकूचं काम आहे. आता बघा, एक हायकू सांगते त्यांचा. वाहत चालले आहेत काजवे हलके हलके नदीवरून, अत्यंत खोल काळी आहे तिथून. काजव्याचा प्रकाश कशा छोटा आणि मागचा अंधार मोठा असा विरोधाभास आहे. जीवन किती लहानसं आहे ना काजव्यासारखं. नदी खोल आहे, अफाट आहे, काळोखी नदी आहे, ती वाहत चाललेली आहे, काळी आहे, म्हणजे जीवनाची खोली समजण्यासारखी नाही काजव्यांना. काजवे मात्र वरून चाललेले आहेत, त्यांना जीवनाच्या गुढतेची काहीही कल्पना नाही. तर काळाच्या ओघात हे जीवन किती लहानसं आहे, क्षणभंगुरता, म्हणजेच झेन तत्वज्ञान. आता दुसरा हायकू. दवबिंदूंमध्ये संपूर्ण आकाश दिसते, सकाळ झाली. अरे काय हायकूचा अर्थ आहे? दवबिंदू पाहून समाधी लागते, त्यात काय दिसतं? आकाश प्रतिबिंबित होत आहे, म्हणजे सकाळ झाल्यासारखी जागृती होते. जपानी हायकूकरांचे हायकू हे असे होते. पण मराठी हायकूकरांनी आपली स्वतंत्र शैली विकसित केली बरं का, म्हणजे काही सामाजिक हायकू देखील लिहिलेले आहेत. आता बघा मराठी हायकू. काढून पहा धर्माचे मुखवटे, माणूस एक. आता सामाजिक आहे की नाही? मद्यालयात कोण कोणाला पिते, दारू का तुम्ही, हा देखील सामाजिकच झाला. नदीची हत्या विकासाच्या नावाने बांधाच्या खाली. श्याम खरे यांचे हे 5-7-5 मध्ये लिहिलेले हायकू सामाजिक विषय घेऊन आलेले आहेत. हायकू ही अनुभूतीप्रधान कविता असते. कवी आपल्या शब्दातून जीवनाचा साक्षात्कार मांडत असतो आणि रसिकालाही घडवत असतो. हेमा गोटखिंडीकर अशा एक हायकूकार आहेत. त्यांनी 5-7-5 बंधन मध्येच हायकू लिहिलेत. त्यांचा एक हायकू असा आहे. खडकावर बी कुठे रुजते, मातीत रुजे. कोकिळा गाते आंब्याच्या फांदीतून, कुठे दिसते. एक रवींद्र शेणोलीकर हायकू करत, त्यांचा हायकू असा आहे. धुकं इतकं की क्षितिजावर, सूर्य की चंद्र. विचारांचं काहूर माजलं तर जीवनातलं सत्यही धूसर होतं. नक्की काय करावं ते कळत नाही. हायकूकार साध्या सोप्या नाद्यमय भाषेतून वाचकांसमोर चित्र उभे करतात आणि त्यातून जीवन कळत जातं. मराठी हायकूकरांचं हे असं वैविध्य दिसून येतं.
0: हायकूच्या बनात या मालेत आत्ताच आपण ऐकला हायकू या काव्य प्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख. ह्या कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं मेघना साने यांनी. निर्मिती सहाय्य केलं होतं

नमस्कार शेत नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कार्नेशन लागवडीचं यश अपयश हे योग्य जातींच्या निवडीवर अवलंबून आहे. कार्नेशनचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी स्टँडर्ड आणि स्प्रे किंवा मिनिएचर हे दोन प्रकार प्रमुख मानले जातात. या वर्गातील फुलांचा मुख्य गुणधर्म म्हणजे कळीच्या अवस्थेत काढलेलं फूल योग्य वातावरणात पूर्णपणे उमलू शकतं. स्टँडर्ड प्रकारच्या फुलांचा आकार मोठा आणि दांड्याची लांबी जास्त असते. या उलट मिनिएचर प्रकारची फुलं लहान आकाराची आणि झुपक्यांमध्ये येतात. स्टँडर्ड प्रकाराला बाजारात मागणी जास्त असते, तरीसुद्धा मिनिएचर प्रकारची फुलं तुलनेनं स्वस्त असल्यामुळे विशेषतः पुष्परचनेसाठी लोकप्रिय होऊ लागली आहेत. भारतीय वातावरणातील हरितगृहांमध्ये कार्नेशनच्या सीम जातींचा उतीसंवर्धनाद्वारे किंवा छाट कलमाद्वारे तयार केलेल्या अनेक जाती उपलब्ध आहेत. हे पीक द्वैवार्षिक घेतलं तर पहिल्या वर्षीपेक्षा दुसऱ्या वर्षात चांगलं पीक येतं. जातींची निवड करताना रोग किडींना प्रतिकारक्षम असलेल्या वाणांचा विचार करावा. जमीन तयार करताना जमिनीचा सामू, जमिनीची रचना, जमिनीचं निर्जंतुकीकरण आणि प्राथमिक खतपाणी या बाबींचा विचार करावा. कार्नेशनच्या उत्पादनासाठी मातीचा सामू 6.5 ते 7 पर्यंत असावा. जमीन ही आम्लधर्मी असेल तर त्या जमिनीत डोलोमाइट कळीचा चुना हे प्रमाणात वापरून सामू बरोबर करावा. लागवडीसाठी हलक्या स्वरूपाची माती असावी, म्हणजे त्यामध्ये पाण्याचा निचरा उत्तम प्रकारे होतो. जमीन खूप भारी असेल तर त्यामध्ये बारीक वाळू घालून पाण्याचा निचरा उत्तम होईल अशी तयार करावी. लागवडीपूर्वी जमीन निर्जंतुक करणं अतिशय महत्वाचं आहे, त्यामुळे जमिनीत असलेली कीड, बॅक्टेरिया, बुरशी, निमॅटोड अशा अपायकारक किडींचा नाश होतो. निर्जंतुक करण्यासाठी बाजारात निरनिराळी रासायनिक द्रव्य उपलब्ध आहेत. यामध्ये क्लोरोपिक्रिन, फॉर्मॅलिन आणि बासामिड यांचा वापर केला जातो. रोपांची लागवड गादी वाफ्यांवर 15 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर 4 ओळींमध्ये करावी. रोपांची संख्या प्रतिनिव्वळ चौरस मीटर 36 रोपं लागतात. 500 स्क्वेअर मीटर आकारमानाच्या हरितगृहात एकूण अंदाजे 12,000 रोपांची लागवड होते. रोपांची लागवड करताना ती खोलवर करू नये. लागवड करताना पेपर पॉटचा 1/4 भाग वाफ्यांवर छोटासा खड्डा पाडून जमिनीत ठेवावा आणि पेपर पॉटचा 3/4 भाग जमिनीवर ठेवून त्याला बाजूने माती लावून आधार द्यावा. लागवड झाल्यावर थोड्याशा प्रमाणात पाणी शिंपडावं, त्यामुळे झाड ओलं होईल. कार्नेशन रोपांना आधार खूप महत्वाचा असतो. गादी वाफ्याच्या दोन्ही बाजूला चांगली दणकट लोखंडी फ्रेम सिमेंटमध्ये घट्ट करावी. मधल्या आकाराचे सांगाडे साधारणपणे 1.5 सेंटीमीटर उंच भरावेत. दोन मधल्या फ्रेममधील अंतर साधारणपणे 3 मीटर असावं आणि साधारणपणे 5 जाळ्यांची कार्नेशनच्या आधारासाठी आवश्यकता असते. जाळी बसवताना ती खालीवर करता येईल अशी बसवावी. या सर्व जाळ्या आडव्या तारेनं दोन्ही बाजूंनी घट्ट करून घ्याव्या. जाळ्या आडव्या घट्ट राहण्यासाठी बांबूच्या काठ्या 2 सांगाड्यांमध्ये बसवाव्या. कार्नेशन वाढीसाठी दिवसाचा कालावधी जास्त लागणारी वनस्पती आहे. सर्वसाधारण हवामानात काडीवर पानांच्या 18 जोड्या असताना फुलायला सुरुवात होते. अर्थातच या काळामध्ये रोपांना जास्त वेळ प्रकाशाची आवश्यकता असते. ज्यावेळी दिवसाच्या प्रकाशाची तीव्रता कमी असते तेव्हा रात्रभर प्रकाश दिल्यास फुलोरा लवकर येतो. कार्नेशनची वाढ आणि फुलोऱ्याची क्षमता ही वाढीच्या काळात विशिष्ट तापमानावर बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते. हरितगृहातील रात्रीचं तापमान हे 12.2 अंश सेल्सिअस ठेवलं तर फुलांची प्रत उत्तम येते. तरीसुद्धा दिवसाचं सरासरी तापमान हे 23.9 अंश सेल्सिअस ठेवलं तर फुलकळ्यांची वाढ चांगली होते. कमाल तापमान 23.9 अंश सेल्सिअस पासून 15.6 अंश सेल्सिअस पर्यंत कमी केलं तर फुलांचा रंग आकर्षक येतो. उन्हाळ्यात मात्र हरितगृहातील तापमान 20 अंश सेल्सिअसच्या खाली नियंत्रित करावं. कमी तापमानात कार्नेशन प्रकाशाच्या तीव्रतेला चांगला प्रतिसाद देतं आणि चांगल्या प्रतीची फुलं लवकर मिळतात.

0: आकाशवाणी नागपुर प्रसारित करीता होत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा। श्रोते हो नमस्कार। आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, आज आपण लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध दंतचिकित्सक आणि रूट कॅनल स्पेशलिस्ट डॉक्टर दीपिका चंडोक। नमस्कार डॉक्टर।
1: नमस्कार
0: डॉक्टर। आता लहान मुलांमधील दंत समस्या म्हटलं तर कुठल्या कुठल्या समस्या लहान मुलांमध्ये आढळून येत असतात, काय सांगाल आमच्या श्रोत्यांना?
1: तर लहान मुलांमध्ये म्हटलं तर स्पेसिफिकली सगळ्यात जास्ती जे आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे आपण ज्याला डेंटल केरीज म्हणतो, म्हणजे दात किडणे, जे दात असे पिवळे होतात आधी, मग ब्राऊन होतात आणि मग ब्लॅक होऊन जातात। तर दातामध्ये कीड लागणे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे लहान मुलांमध्ये। त्या व्यतिरिक्त आपल्याला ज्याला आपण डेंटल लँग्वेज मध्ये म्हणतो क्राउडिंग, म्हणजे तिरपे तारपे दात येणे, त्यानंतर दात कधी कधी खूप पुढे येऊन जातात किंवा खूप असे मागे असतात, असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आपल्याला लहान मुलांमध्ये दिसतात। आणि या प्रॉब्लेम्सचे कारण खूप सारे आहेत, पण ह्याचा एक हेरिडेटरी पण कॉम्पोनंट असतो। जेव्हा आपण क्राउडिंग म्हणतो की जर आई वडिलांचे दात थोडे तिरपे तारपे असले तर असं बघण्यात येतं की मुलांचे पण दात तिरपे तारपे किंवा थोडे पुढे येतात। आणि कीड लागण्याचे पण पुष्कळशे कारणं आहेत जे आपण पुढे बोलूयाच।
0: डॉक्टर, आता कारणांकडेच आपण वळणार आहोत तर दोन मुख्य समस्या आपण सांगितल्या, एक म्हणजे क्राउडिंग आणि कीड लागणे ही एक मुख्य समस्या असते। तर सगळ्यात आधी आपण कीड लागण्यामागची कारणं जाणून घेऊया, यामागे काय कारण असतात?
1: तर कीड लागणे हे आपण सगळ्यात आधी जाणून घेऊ की हे दात यायच्या आधीपासूनच ही प्रोसेस स्टार्ट होते। आपण लहानपणी जेव्हा बाळांना दूध पाजतो तर पुष्कळदा ब्रेस्ट फीडिंग आपण करतोच पहिल्या 6 महिने ते 1 वर्ष, आणि या केसेसमध्ये खूपदा मुलं जे आहेत ते दूध पिऊन झोपतात, दूध पिता पिता झोपतात, आणि त्यामुळे बॅक्टेरियल काउंट उन्नटला वाढतो। आणि हळूहळू जेव्हा दात येणं चालू होतं तेव्हा पण हीच सवय मुलांना असते, म्हणजे बॉटल घेऊन बाळ झोपतं किंवा जरी ग्लासमधनं पिलं तरी ते मुलं विदाऊट ब्रशिंग किंवा विदाऊट चूळ न भरता ते झोपतात आणि त्यामुळे बॅक्टेरियल काउंट वाढतो आणि हे दात आल्या आल्या किडणं चालू होतात।
0: आणि क्राउडिंग मागचं कारण काय असतं?
1: क्राउडिंग म्हणजे बेसिकली पुढे मागे दात, ठीक आहे? आणि काही काही दात आपण जेव्हा पुढे मागे म्हणतो तर काही काही एक दात पुढे दुसरा दात मागे, ह्याचं कारण हे असतं की जॉचा साईज छोटा असतो आणि दातांचा साईज मोठा असतो। ह्याचा एक मेन कॉम्पोनंट म्हणजे हेरिडिटरी, म्हणजे पेरेंट्सचा जर जॉचा साईज एक स्पेसिफिक आहे आणि दातांचा साईज एका पेरेंटचा मोठा आहे तर तेवढा जॉ त्या दातांना अकॉमोडेट करू शकत नाही आणि त्यामुळे हे क्राउडिंग होतं। आणि दुसरं म्हणजे काही हॅबिट्स असतात, फॉर एक्झाम्पल अंगठा चोकणे, ज्याला आपण थंब सकिंग हॅबिट म्हणतो, जर लहान मुलांना अंगठा चोकायची सवय असेल तर त्यांचे दात हळूहळू त्या अंगठा चोकण्याच्या सवयीमुळे पुढे पुढे येत राहतात, समोरचे दात स्पेसिफिकली वरचे दात। आणि एक हॅबिट आहे ज्याला टंग थ्रस्टिंग आपण म्हणतो, म्हणजे जीभ परत परत समोरच्या दातांना अशी थ्रस्ट करायची, म्हणजे अशी ढकलायचे समोरचे दात, अशी काही लहान मुलांना सवय असते आणि त्यामुळे पण वरचे समोरचे दात असे तिरपे तारपे येतात। तर थंब सकिंग आणि टंग थ्रस्टिंग या दोन मेन सवयींमुळे आपल्याला आढळून येतं की खूप मुलांचे असे स्पेसिफिकली वरचे समोरचे दात असे पुढे येऊन जातात।
0: डॉक्टर, एकंदरीतच लहान मुलांमधील मुख्य दोन दंत समस्या आणि त्याची कारणं आपण आमच्या सर्व श्रोत्यांना सांगितली। डॉक्टर दीपिका चंडोक आपण इथे आलात आणि लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी आम्हाला मार्गदर्शन केलं। आकाशवाणीतर्फे मी आपल्या आभारी आहे। धन्यवाद।
1: धन्यवाद।
0: नमस्कार।
1: नमस्कार।
0: श्रोते हो, लहान मुलांमधील दंत समस्या या विषयावर सुप्रसिद्ध दंतरोगतज्ञ आणि रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर दीपिका चंडोक यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात। पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर। ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती।

श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ऐकूया जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.

नमस्कार. नुकतेच 2 ऑक्टोबरला आपण गांधी जयंती साजरी केली. गांधीजी हे केवळ एक स्वातंत्र्य सेनानी किंवा अहिंसेचे पुजारीच नव्हते, तर ते एक प्रयोगशील असे वैज्ञानिक देखील होते असं जर म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. अलीकडे तर आपण त्यांना आद्य पर्यावरण तज्ज्ञ म्हणून म्हणू शकतो. आपला आहार तसेच आपल्या आरोग्याविषयी, व्यायाम, निद्रा यांच्याविषयी ते सतत प्रयोग करीत असत. निसर्गोपचार, जलोपचार आणि मृदा चिकित्सा याद्वारे स्वतःवर लहानसान प्रयोग करत आणि त्यातून प्राप्त झालेल्या नवनवीन गोष्टी, ज्ञान आपल्या आश्रमातील अनुयायांसमोर तसेच लोकांसमोर मांडत, त्यांचे काय फायदे होऊ शकतात ते समजावत, जेणेकरून असे अनुभव फक्त एका व्यक्तीपुरते सीमित न राहता सामूहिक पातळीवर जातील आणि विज्ञानाच्या बाबतीतही तसंच आपल्याला खरं म्हणता येईल. पर्यावरण हा शब्द त्यावेळी रूढ झाला नसल्याने केवळ मानवोपयोगी विज्ञान किंवा प्रयोग म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात असे. परंतु आता असं म्हणता येईल की यातील बहुतेक प्रयोग हे पर्यावरणाचेच प्रयोग आहेत. गांधीजींचे अनुयायी आचार्य विनोबाभाई म्हणतात की सामूहिक पुरुषार्थाशिवाय विज्ञानाचा खरा लाभ आपल्याला मिळू शकणार नाही, म्हणजेच पर्यावरणाचा सामाजिक लाभ आपल्याला मिळणार नाही. व्यक्तिगत पुरुषार्थासाठी विज्ञानाची गरज नाही, तर सामूहिक पुरुषार्थासाठीच विज्ञानाची, नवनव्या अवजारांची, जगणं सुकर करणाऱ्या कमीत कमी यंत्रांची गरज आपल्याला आहे आणि म्हणूनच हे सामूहिक चिंतन व सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत, जे पर्यावरणाच्या बाबतीत अगदी खरं आहे. पर्यावरणाच्या बाबतीत तर सतत चिंतन आणि सामूहिक चर्चा होणं आवश्यकच आहे. ही सामूहिक चर्चा अगदी मोजक्या मित्रमंडळीतून स्थानिक पातळी, पुढे सामुदायिक म्हणजे राज्य, राष्ट्र ते वैश्विक पातळीपर्यंत गेली पाहिजे. याचं कारण म्हणजे हा प्रश्न शेवटी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा आणि त्याच्या अस्तित्वाचा म्हणून आज आपल्यासमोर उभा ठाकला आहे. युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन्स अशा आंतरराष्ट्रीय संस्थांची तसेच प्रत्येक राष्ट्राची, तेथील सरकारची या सगळ्यांमध्ये महत्वपूर्ण भूमिका असणार आहे. प्राचीन काळी ऋषीमुनी व्यक्तिगत साधना करीत, पण आजच्या विज्ञान युगात सामूहिक साधना म्हणजेच खऱ्या अर्थाने परस्पर सामंजस्य वाढवून वैश्विक समाधानाचा तोडगा आपल्याला या पर्यावरणासाठी काढावा लागेल. विज्ञान आणि अध्यात्म यांचा संगम हा सर्वोदयाकडे घेऊन जाणार आहे. पर्यावरण ही काही फक्त शाळा, महाविद्यालय किंवा प्रयोगशाळेत अभ्यासाची तसेच केवळ तज्ज्ञ मंडळींनी मतप्रदर्शन करण्याची व इशारे देण्याची बाब राहिलेली नाही, तर प्रत्येक जबाबदार नागरिकाने त्यात सहभागी होऊन आपला खारीचा वाटा उचलण्याची वेळ आलेली आहे. तसं झालं तर अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी आणि पुढील पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तो मैलाचा दगड ठरू शकेल. थोडक्यात काय तर पर्यावरणाचे ठेवूया भान, तेव्हाच बनेल देश महान. आता हे कसं साध्य होणार हे पुढील भागात पाहूया.

श्रोतेहो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. परिसर.

सीमा दामले यांनी गायलेला राग भीमपला श्रोते हो आत्ता पण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ सुरेश संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियमची साथ संदीप गुरमुले यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय पथकाचा राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू. दुष्काळ जाहीर न झालेल्या 36 तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करायचा राज्य सरकारचा निर्णय. सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वेगाड्याही रद्द. यंदाच्या विष्णुदास भावे गौरव पुरस्कारानं ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांना गौरवणार. आणि भारतीय वंशाच्या नवीनेथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देमणी शिवारात पाहणी केली. यावेळी शेतकरी विलास देवीदास शिंदे यांच्या शेतातल्या पाण्याअभावी करपलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करून पथकानं शेतकऱ्यांशी संवाद साधला. हे केंद्रीय पथक आज आणि उद्या बीड जिल्ह्याचा दौरा करणार आहे. गेवराई बीड आणि पाटोदा तालुक्यांमधल्या दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करून शेती आणि पिकांच्या नुकसानीची माहिती ते घेतील. पाहणी पूर्ण झाल्यानंतर उद्या दुपारी जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत या पथकाची बैठक होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करायचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्यापैकी 18 तालुक्यांमध्ये 20% ग्राउंड ट्रुथिंग अर्थात प्रत्यक्ष शेतात जाऊन पडताळणी करायचा आदेश शासन आदेश सरकारनं जारी केला. या पाहणीनंतर त्यांचाही दुष्काळ यादी समावेश करण्याबाबत विचार केला जाणार आहे. पीक कर्जमाफीच्या लाभापासून ई केवायसी अभावी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गावनिहाय याद्या तयार केल्या जाणार आहेत. पीक कर्जमाफीसाठीचे अर्ज मंजूर झालेल्या ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तलाठी आणि ग्रामसेवक घरोघरी जाऊन ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करतील अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या आदिवासी बहुल भागांमध्ये बालकांचं कुपोषण आणि प्रतिबंध करण्याजोग्या आजारांच्या उद्रेकासंदर्भात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं या तीन राज्यांसह केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. कुपोषण आणि प्रशासकीय हस्तक्षेपाच्या अभावामुळे आदिवासी मुलांचं होत असलेले मृत्यू ही अतिशय गंभीर बाब असल्याचं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी पुणे शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार मंगेश चिवटे यांनी माघार घेतली आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी त्यांनी ही घोषणा केली. त्यामुळे भाजपाचे कौस्तुभ गावडे या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार असतील हे स्पष्ट झालं. काँग्रेसकडून जयंत आसगावकर निवडणूक लढवत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली. त्याला 7 ऑक्टोबर रोजी 25 वर्ष पूर्ण झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल.
1: नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळानं 29 जुलै 2020 रोजी मंजुरी दिली होती. देशात वर्षानुवर्ष सुरू असलेली 10+2 अशी शालेय शिक्षण व्यवस्था या नव्या धोरणामुळे 5+3+3+4 अशी झाली. यामुळे 3 ते 18 वर्ष हा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा अतिशय महत्वाचा काळ पहिल्यांदाच शिक्षण व्यवस्थेच्या परिघात आला. या धोरणात विद्यार्थ्यांची मातृभाषा ही किमान 5वीपर्यंत त्याची मुख्य शैक्षणिक भाषाही झाली. नवीन शैक्षणिक धोरणामुळे कला विज्ञान वाणिज्य आणि व्यवसायाभिमुख शिक्षण यांच्यातली दरी दूर झाली. यानंतर 2021 निपुण भारत योजनेमुळे 3री पर्यंत मूलभूत शिक्षण आणि अंक ओळख अधिक सोपी झाली. तसंच विद्याप्रवेश योजनेद्वारे ही योजना देशभरातल्या जवळपास 9 लाख शाळांमधल्या 4 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली. नव्या शैक्षणिक धोरणामुळे 1968 नंतर पहिल्यांदाच देशातल्या शालेय शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल झाले.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एसआयआर प्रक्रियेत

अनियमितता झाल्याच्या आरोपावरुन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ आज रात्री 8 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यासह 10 सदस्यांचा समावेश असेल. दिल्ली जंतर मंतर इथं उद्या होणाऱ्या काँक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. जंतर मंतरवर निदर्शनं किंवा इतर कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यासाठी किमान 10 दिवस आधी परवानगीचा अर्ज सादर करणं आवश्यक असतं. सीजेपीला यापूर्वीही जंतर मंतरवर आंदोलन करण्याची परवानगी दिली होती, मात्र त्यांनी मार्गदर्शक तत्व आणि हमीपत्राचं पालन केलं नाही, त्यामुळे आंदोलनाला परवानगी दिली नाही असं दिल्लीच्या पोलीस सह आयुक्त नुपूर प्रसाद यांनी आज दिल्लीत बातमीदारांशी बोलताना स्पष्ट केलं. कायद्याचं उल्लंघन करणारा कुणीही असो, दिल्ली पोलीस त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करतील असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान आज दुपारी 2 वाजल्यानंतर आपल्या मूळ स्थानकांवरून दिल्लीच्या दिशेनं सुटणाऱ्या आणि उद्या पहाटे 4 ते 2 या वेळेत नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन स्थानकांवर पोहोचणाऱ्या सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या जातील अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. त्यामुळे मुंबई सेंट्रलवरून संध्याकाळी सुटणाऱ्या दोन्ही तेजस राजधानी एक्सप्रेस रात्री 10 वाजून 10 मिनिटांनी सुटतील. वांद्रे टर्मिनसहून सुटणारी युवा एक्सप्रेस रद्द केली आहे. यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शिका आणि नाट्य प्रशिक्षिका सई परांजपे यांना जाहीर झाला आहे. सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीकडून हा पुरस्कार दिला जातो. गौरव पदक 30,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार नवेनेथम नवी पिल्लई यांना जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यांचं पालन आणि शांततेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना हा पुरस्कार दिल्याचं नॉर्वेच्या नोबेल समितीनं म्हटलं आहे. 2008 ते 2014 या कालावधीत त्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त म्हणून कार्यरत होत्या. गुलामगिरीच्या विरोधात उभे ठाकलेले नेल्सन मंडेला यांच्यासह इतरांचा न्यायालयात बचाव करणाऱ्या वकील ते आंतरराष्ट्रीय कायदेशीर प्रकरणांमध्ये न्यायाधीश म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानासाठी या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. 12 लाख अमेरिकी डॉलर इतकी या पुरस्काराची रक्कम आहे. दक्षिण आफ्रिकेत गुलामगिरीच्या काळात भारतीय तमिळ कुटुंबात 1941 जन्मलेल्या नवी पिल्लई यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आणि व्यवस्थेत खोलवर गेलेल्या भेदभावावर त्यांनी प्रहार केला. हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी कायद्याच्या शिक्षणात पीएचडी केली आहे. भंडारा जिल्ह्यातल्या साकोली इथल्या शासकीय धान्य गोदामातून 5 लाखांच्या तांदळाची चोरी झाली आहे. या गोदामात काम करणाऱ्या मजुरांनीच ही चोरी केली असून पोलिसांनी 9 मजूर आणि 2 राईस मिल मालक यांना अटक केली आहे. तसंच पोलिसांनी बोलेरो वाहनासह तांदूळ हस्तगत केला आहे. लातूर इथं एका खासगी शाळेच्या संस्थापकानं अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी पीडित मुलींनी न घाबरता पुढे येऊन माहिती द्यावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. त्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल आणि त्यांना सुरक्षेची हमी दिली जाईल असं आश्वासनही पोलिसांनी दिलं. या प्रकरणातला आरोपी बशीर शेख याला पोलिसांनी बुधवारी अटक केली होती. भारतीय वैमानिक स्मिथ मच्छार यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार दिला जाणार आहे. इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्जोग यांनी आज ही घोषणा केली. कॅप्टन मच्छार यांच्यासह दुबई ते तेल अवीव दरम्यानच्या विमानातून प्रवास करणाऱ्या अन्य 5 जणांनाही हा शौर्य पुरस्कार प्रदान केला जाईल. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना आज रांची इथं संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल. पहिला सामना जिंकून भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या विजयात कर्णधार श्रेयस अय्यरच्या शतकाने महत्वाची भूमिका बजावली होती. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या तुरळक भागात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उद्याही या 5 जिल्ह्यांमध्ये असंच हवामान राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी दुपारी किंवा संध्याकाळच्या सुमाराला हलका ते मध्यम पाऊस पडेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज वातावरण उष्ण आणि दमट राहील. तसंच दुपारी किंवा संध्याकाळी हलक्या ते मध्यम पावसाचाही अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय पथकाचा राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू. दुष्काळ जाहीर न झालेल्या 36 तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करायचा राज्य सरकारचा निर्णय. सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्याही रद्द. यंदाच्या विष्णुदास भावे गौरव पुरस्कारानं ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांना गौरवणार. आणि भारतीय वंशाच्या नवेनेथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आमची पहिली सभा संपली, पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.

ए आय मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत श्रोते हो. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. राज्यात सर्वत्र हवामान कोरडं होतं आणि येत्या 48 तासातही हवामान कोरडं स्वच्छ सूर्यप्रकाशयुक्त राहील. कोकणामध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे होतं हवामान वृत्त. ए आय मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवर आम्ही कार्यक्रम पुन्हा प्रसारित करत असतो. माझा वार माझा शिवार.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आपल्याला माहिती आहे की भारतीय शेती जी आहे ती आता फक्त हवामानाच्या लहरींवर अवलंबून नाही आहे, तर बदलता हवामान, अनियमित पाऊस, घटणारी जमिनीची सुपीकता आणि वाढता उत्पादन खर्च अशी अनेक आव्हानं शेतकऱ्यांच्या समोर आहेत. आणि अशावेळी चक्रीय अर्थव्यवस्था ही संकल्पना एक नवी दिशा दाखवते. आणि याविषयीच आज आपल्याला अधिक मार्गदर्शन करणार आहेत अक्षय खोब्रागडे सर. खोब्रागडे सर हे सलाम किसान या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आणि एक कृषी उद्योजक आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचे अभ्यासक म्हणून त्यांची ओळख आहे. कृषी तंत्रज्ञान, ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शाश्वत शेती या क्षेत्रांचा त्यांचा सखोल अभ्यास आहे आणि महाराष्ट्रातल्या 5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवणाऱ्या उपक्रमांचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. तर सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: धन्यवाद.
0: भारतीय शेतीसमोर आजच्या घडीला कोणकोणती आव्हानं आहेत?
1: भारतीय शेतीसमोर बघायला गेलं तर बरीचशी आव्हानं आहेत. त्यापैकी महत्वाची म्हणजे हवामानातील होणारे बदल, पाणी सोबत जमीन आणि वाढ

0: कमीत कमी 40% अधिक पाऊस हा ह्या वर्षी जून महिन्यामध्ये कमी पडलेला आहे. हे का होत आहे? हे होत आहे हवामानातील होणाऱ्या बदलामुळे. आणि आज आपण अत्यंत महत्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत, चक्रीय अर्थव्यवस्था आणि ग्रामीण समृद्धी. त्यामध्ये ज्या महत्वाकांक्षी विषय आहेत, हवामानामध्ये होणारे बदल, पाणी, कचरा, कचऱ्याचं निरासरण, सोबतच रेशीय किंवा लिनियर इकॉनॉमी आणि सर्क्युलर इकॉनॉमी, आणि ह्याचा भारतीय ॲग्रिकल्चर GDP मध्ये कशा प्रमाणामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे, हा संदर्भातच आज आपण चर्चा करणार आहोत.
1: बरं, हवामान बदल, माती आणि पाणी, उत्पादन खर्च यांचा एकमेकांशी संबंध कसा आहे?
0: खरे पाहता हे चारही विषय एकमेकांशी संलग्न जुळलेले आहेत.
1: बरं,
0: हवामानातील होणारा बदल, त्यामुळे पाऊस हा अवकाळी पळायला लागलेला आहे. उदाहरणार्थ आपण जर का पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघितलं गेलं, अवकाळी होणाऱ्या पावसामुळे द्राक्ष असू द्यात किंवा हॉर्टिकल्चर बेल्टमध्ये उगवणारी पालेभाज्या असू द्यात, कांदे स्पेसिफिकली, ह्याचं खूप मोठं नुकसान होतं. का? कारण की आर्द्रता वाढल्या जाते, आपल्याला साठवून ठेवण्यामध्ये अडचणी होतात, शेतकऱ्यांचं खूप नुकसान होतं. सोबतच बदलत्या हवामानानुसार आज पाऊस जो आहे जवळपास महिन्याहून अधिक उशिरा पडतोय, त्याच्यामुळे पेरणी लांबलेली आहे. सोबतच आता कीड आणि जमिनीमध्ये लागणारा खर्च सुद्धा आपल्याला वाढता दिसायला मिळेल. तर हे सगळं काही एकमेकांशी जुळलेलं आहे.
1: तुम्ही म्हणता शेतीत कचरा नसतो, तर हे कसं काय?
0: पारंपरिक शेतीमध्ये प्रत्येक जण म्हणतो की शेतीत कचरा नसतो, पण प्रत्येक अवशेषात उद्याची संपत्ती दडलेली असते. ते विचाराल कसं? आपण उदाहरणार्थ आज एक दोन टॉपिक महत्वाची आपण डिस्कस करणार आहोत, एक लिनियर इकॉनॉमी, रेषीय चक्रव्यवस्था आणि चक्रीय अर्थव्यवस्था. तर म्हणजे आपण आता ट्रेडिशनल पारंपरिक पद्धतीने शेती करत असताना काय करत असतो, घेत असतो, म्हणजे जमिनीचा कस, जमिनीचे न्यूट्रिशन त्यामध्ये आपण घालत असतो, तो बी बियाणे त्यामधनं उत्पन्न घेत असतो. उत्पन्न घेतल्यानंतर आपण उरलेला जो कचरा आहे त्याचं निराकरण केल्या जात नाही, ते जाळल्या जातं किंवा त्याचा कुठलाही एक उपयोग केल्या जात नाही. आपण त्याला पारंपरिक पद्धतीने लिनियर इकॉनॉमी म्हणतो. पण त्या उलट शेती करत असताना जेव्हा आपण पीक घेत असतो, जे उर्वरक आहेत, उदाहरणार्थ विदर्भामध्ये सर्वात जास्त कापूस होतो, कापूस हे पीक घेत असताना नक्कीच खूप साऱ्या अडचणी येतात. त्यांना मोलमजूर मिळत नसतो, हमी भाव मिळत नसतो. त्या दरम्यानही आता शेतकरी जो आहे, जी पराठी उरलेला अवशेष असतो, एक तर त्याला जाळतात, त्याच्यामुळे प्रदूषण होतं, त्यामध्ये जमिनीचा कस सुद्धा कमी होतो. तर ह्या लिनियर इकॉनॉमीमध्ये आपण आता जर का सर्क्युलर इकॉनॉमीचा वापर केला, तर ह्याच्यामध्ये आता वेगवेगळ्या पद्धतीने संपत्ती कशा पद्धतीने तयार केली जाते त्यावर आपण थोडक्यात बोलूया. उदाहरणार्थ आज आपण सातारा सांगली ह्या भागांमध्ये गेलो तर आपल्याकडे भुईमुंग उत्पन्न घेतला जातो. मग भुईमुंग उत्पन्न घेतल्यानंतर आपण त्याचा उपयोग कसा करू शकतो? ऑफकोर्स आपण भुईमुंग व्यापाऱ्याला विकल्या गेलं किंवा एखाद्या प्लांटला आपण देतो, पण जे उर्वरक आहेत, मी म्हणेल भुसा किंवा जे आउटर शेल असतं, त्याचा वापर केला जाऊ शकतो का? भुईमुंगाच्या शेंगामधनं तेल काढल्या जातं, जे उरलेला DOC असतो त्याला एक पशु आहार म्हणून वापरल्या जातं. उर्वरक जे आहे शेल, बाहेरचा भुईमुंगाचा भुसा म्हणेल, त्याचा आपण एक सेंद्रिय खत म्हणून वापरू शकतो. हेच एक शेतीसोबतच मी म्हणेल की अधिकाधिक उत्पन्न देणारी संसाधने आहेत जे सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये मोजल्या जातात.
1: बरं, म्हणजेच नुसती शेती करायची नाहीये, तर शेतीमधून निघणाऱ्या प्रत्येक घटकाचा आपल्याला वापर करून आपल्याला आपलं उत्पन्न वाढवायचं आहे. आता चक्रीय अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय?
0: चक्रीय अर्थव्यवस्थेचा विचार करत असताना आपण एका गावाला एक उदाहरण घेऊया. जेव्हा आपण गावाचा विचार करतो, गावामध्ये शेतकरी असतात, महिला बचत गट असतात, फार्म प्रोड्युसर कंपनीज असतात, सोबतच तरुण उद्योजक असतात, ह्यांना एकत्रितरित्या आणून गाव म्हणाल्यानंतर शेती असतं. शेतीमध्ये आपण धान्य पिकवतो किंवा विविध ॲग्रिकल्चर प्रोड्यूस पिकवत असतो. त्यामध्ये जर का आपण उदाहरण घेतल्या गेलं, तेलबियामध्ये सोयाबीन असू द्या, सोबतच मी म्हणेल भुईमुंगाच्या शेंगा असू द्या, हे पिकवत असताना, किंवा आपण पराठी, कापूस, कॉटन असू द्या, हे पिकवत असताना शेतकरी काय करतो? उत्पन्न घेत असतो, उगवत असतो, विकत असतो. राहिलेल्या कचऱ्याचं काय? ज्याला आपण कचरा म्हणतो ते एक संपत्ती आहे. ती कशी? पराठी प्रत्येक शेतकरी जाळतो, जाळल्याने वायू प्रदूषण होतच, पण सोबतच त्याचा जमिनीवर सुद्धा परिणाम पडतो. मग हे चक्रीय अर्थव्यवस्थेत कशा पद्धतीने ही संकल्पना मांडल्या जाऊ शकते, त्यामध्ये खूप छानच एक उदाहरण देईल तुम्हाला.

0: आय आय टीमध्ये असताना आम्ही वेटनरी कॉलेज नागपूर माफसू ह्यांच्यासोबत एक प्रयोग केलेला, जो कापसाचा उरलेला भाग असतो, पराठी आपण ज्याला म्हणतो, कॉटन स्टॉक, हा शेतकरी जास्तीत जास्त प्रमाणात जातात, पण त्याच्यातून आपण व्हॅल्यू किंवा त्याच्यातून एक वेगळं उत्पन्न कसं घेऊ शकतो. मग प्रयोगादरम्यान आपण त्या कॉटन स्टॉकच्या माध्यमातून आपण पशुखाद्य तयार केलेलं, आणि ते पशुखाद्य पशूंना इतकं पुरेसं होतं की जी उस्मानाबादी बकरी जी आहे ती केवळ 8 ते 9 महिन्यामध्ये 25 किलोच्या पलीकडे गेलेली. म्हणजे एक की शेतकऱ्याच्या पशुला ह्या उर्वरकामधनं खाद्य मिळालं, सोबतच कॅटल फीडने त्याचं वजन वाढल्या गेलं. जेव्हाही तो ती बकरी विकेला तर त्याला बाजारभावापेक्षा वजनानुसार जास्त भाव मिळेल. सोबतच जेव्हा आपण कॉटन ह्याच्या माध्यमातून ॲनिमल फीड बनवलं, काही दुधारी किंवा मिल्चिंग ॲनिमल असतात गाई, यांच्या दुधामध्ये फॅट आणि SNF पर्सेंटेजमध्ये सुद्धा प्रमाण वाढलं जातं, याच्यामुळे त्यांना एक आर्थिक सहाय्य दिलं जातं. तर हा सगळं काही रियूज, रिसायकल, रिफब्रिश ह्या चक्रीय अर्थव्यवस्थेच्या काही संकल्पना आहेत, ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा व पर्यावरणाला जो धोका आहे तो सुद्धा टाळला जाऊ शकतो. त्याकरता चक्रीय अर्थव्यवस्था ही शेतकऱ्यांसाठी, जमिनीसाठी आणि पर्यावरणासाठी खूप महत्वाची बाब आहे.
1: आता तुम्ही भुईभोगाबद्दल सांगितलं, पण आपल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खूप सारी पिकं घेतली जातात, कापूस आहे, केळी आहे, ऊस आहे, भात आहे, दुग्ध व्यवसाय केले जातात, तर याच्यातून उद्योग साखळी कशी बनू शकते?
0: आपण बोलताना कापसाबद्दल बोललो, भुईमुगाबद्दल बोललो, आपण आता वेगळ्या पिकाबद्दल बोलूया. त्याच्यामध्ये आपण एक रिअल टाइम एक उदाहरण घेऊया केळीचं. ऑफकोर्स महाराष्ट्रामध्ये जळगावामध्ये केळी होत असतं, पण याच्यामध्ये मला स्वतःचं एक उदाहरण किंवा मागील काही वर्षांमध्ये केलेल्या कामाची पोचपावती म्हणून सांगायला आवडेल. 4-5 वर्षांआधी आपण रामनाड हा एक ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट आहे दक्षिण राज्यांमध्ये, त्यामध्ये पुवन नावाची केळीची खूप मोठी व्हरायटी जी आहे ती उगवल्या जाते. पण एक लक्षात घेण्यासारखी बाब आहे, त्या ठिकाणी केळी ही फक्त उगवल्या जात नाही, त्याचा प्रत्येक भाग हा वापरल्या जातो आणि त्या प्रत्येक भागामधनं एक व्हॅल्यू क्रिएट केली जाते. प्रत्येकांना माहिती आहे केळी ही विकल्या जाते, त्याचे त्यांना शेतकऱ्यांना पैसे मिळतात, त्याची पानं सुद्धा विकल्या जातात, पूजेकरता जेवणासाठी वापरल्या जातात, त्याच पानांमधनं बरेचशी भांडी तयार केल्या जाऊ शकतात खाण्याकरता, त्यांच्या फुलामधनं अचार तयार केला जाऊ शकतो,
1: फुलाची भाजी सुद्धा,
0: फुलाची भाजी सुद्धा बनवल्या जाते, खूप आवडीने खाल्ल्या जातात. मुख्यतः काय केलं जातं, जेव्हा आपण केळी काढल्या जातात ते झाड जे आहे ते खोडण्याकरता त्यांना अधिकचा पैसा मोजावा लागतो, किंवा त्यांना मजूर मिळत नाही, किंवा ती त्यांच्याकरता अधिकची गुंतवणूक असते. पण मग त्या गुंतवणुकीपेक्षा आपण त्याच्यामधनं व्हॅल्यू कशी क्रिएट करू शकतो, तर ते जे खोड आहे किंवा स्टेम आहे त्याच्यामधनं बार किंवा अशा फायबर्स काढल्या जातात. जवळपास आम्ही जेव्हा हा एक्सपेरिमेंट केलेला, एका खोडापासून 12 बार्क निघतात, म्हणजे त्याच्यामधनं एक फायबर तयार केला जातो आणि त्याच्यापासून विविध वस्तू तयार केल्या जाऊ शकतात
1: केळीच्या खोडामधून.
0: केळीच्या खोडामधनं आणि तेच आपण रामनाड आणि दक्षिण राज्यांमध्ये केलेलं आहे. तर ज्याच्या माध्यमातून त्या खोडापासून फायबर तयार केले गेले, त्यानंतर त्याच्यापासून बॅग्स तयार केल्या गेल्या, काही मॅट्रेस बनवल्या गेल्या, एवढंच नव्हे सुशोभनीय डेकोरेटिव्ह बऱ्याचशा वस्तू सुद्धा निर्मिती केल्या गेल्या, त्यांना NID सारख्या संस्थेमधनं ट्रेनिंग दिल्या गेली. ह्या प्रयोगाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना कचऱ्याचं निरासनच शिकवलेलं नाही, पण त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्यांच्या उत्पादनाला एक बाजारपेठ सुद्धा उपलब्ध करून दिली. जवळपास 30,000 अधिक प्रोडक्ट जे आहे वेस्टपासनं, जे खोड असतं त्याच्यापासून तयार केल्या गेलं आणि त्यांना अधिकचा नफा त्याला मिळाला गेला. तर हीच ती चक्र अर्थव्यवस्था आहे.
1: चक्रीय अर्थव्यवस्थेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात, मातीच्या आरोग्यात आणि पाण्याच्या वापरात किंवा पर्यावरणात कोणते बदल होतात?
0: जेव्हा आपण 1 टन कचरा जातो त्यामधनं जवळपास 1400 किलोहून अधिक कार्बन डायऑक्साइड हा क्रिएट होतो, सोबतच 5.8 किलो पर्यंत कार्बन मोनॉक्साईड तयार होतो, एवढंच नव्हे जवळपास 4.9 किलो पर्यंत नायट्रोजन ऑक्साईड निर्मिती होते, 1.2 किलो पर्यंत सल्फर डायऑक्साइड हा तयार होतो. याच्यामुळे काय हवामानामध्ये प्रदूषण वाढल्या जातं. एवढंच नव्हे, मला खूप दुःख होत आहे सांगताना, आज मुख्यतः शेत जमिनीमध्ये जे सेंद्रिय कार्बन आहे ते जवळपास फक्त 0.50 ते 0.75 पर्यंत आलेलं आहे. ह्याच्यामुळे काय, शेतीच्या जमिनीमधील पाणी साचवण्याची किंवा पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी झालेली आहे, त्याच्यामुळे सुपीकता कमी झालेली आहे. सुपीकता कमी झाल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त त्याच्यामध्ये आपल्याला खत टाकावं लागतं.

0: तो त्यामुळे खर्च वाढतो. पुढे जर का आपण विचार केला तर याचा पाण्यामध्ये कशा पद्धतीने दुष्परिणाम घडत आहेत. आज जर का आपण पाण्याबद्दल बोललो तर पाण्याची पातळी जवळपास 0.2 ते 1 मीटरपर्यंत खाली गेलेली आहे. हे सगळं काही आपल्या पर्यावरणामध्ये होणाऱ्या बदलामुळे घडत आहे. पण ह्यालाच एक शंका समाधान म्हणून आपली चक्रीय अर्थव्यवस्था आहे, ज्याच्या माध्यमातून आज मी म्हणतोय की सेंद्रिय कार्बन फक्त 0.50 ते 0.75 दरम्यानच आहे, आपण हे कसं वाढवू शकतो. तर सेंद्रिय कार्बन वाढवण्याकरता बऱ्याचशा उपाययोजना ज्या ह्या कचऱ्यामध्येच लपलेल्या आहेत. ह्या कचऱ्यापासनं किंवा बायोमासपासनं आपण बायोचार तयार करून कार्बन हे जमिनीमध्ये साठवून ठेवू शकतो. दुसरं, आपण विविध प्रकारच्या बायोमास किंवा कचऱ्यापासनं सेंद्रिय खत तयार करू शकतो. सोबतच पशुपासनं ज्या शेणखत येतं त्यापासनं आपण गोबर गॅस तयार करून आपण एक ऊर्जेचा स्रोत म्हणून घरच्या स्वयंपाकाकरता वापरू शकतो. हीच ती चक्र व्यवस्था ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच 2 पैसे अधिक मिळतील, पर्यावरणावर होणारा धोका सुद्धा कमी होईल.
1: बर, आपले तरुणाई आहे किंवा महिला बचत गट आहेत, काही शेतकरी उत्पादक संस्था आहेत, त्यांना व्यवसायाच्या आणि रोजगाराच्या संधी कशा प्रकारे उपलब्ध आहेत?
0: चक्रीय अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून नक्कीच गाव पातळीवर शेतकरी संस्था, तरुण उद्योजक ह्यांच्याकरता बऱ्याचशा संधी उपलब्ध आहेत, एक रोजगाराकरता एक उद्योगधंद्याकरता. आज जर का आपण विचार केला, आज आपण रोजगाराबद्दल बोलूया. जेवढा काही गाव पातळीवर तयार होणारा कचरा आहे तो एकत्रित करणे, त्याचं कंपोस्ट बनवणे, एक सोबतच जनावरापासून निघणारी जी विष्ठा आहे शेणखत त्याच्यापासून बायोगॅस बनवणे ते विकणे, सोबतच एकत्रितरित्या येऊन बायोचार बनवणे आणि तो विकणे, हा एक उद्योगधंदा किंवा व्यवसाय नक्कीच उपलब्ध आहे शेतकऱ्यांकरता आणि प्रत्येक गाव पातळीवर राहणाऱ्या असणाऱ्या लोकांकरता उपलब्ध आहे.
1: महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाने जर या पद्धतीचा अवलंब केला तर भविष्यात काय परिणाम दिसून येतील?
0: चक्रीय अर्थव्यवस्था जर का आपण स्वीकारली तर नक्कीच भविष्यामध्ये आपल्याला पर्यावरणाला होणारे धोके कमी होतील, जे कार्बन डायऑक्साइड तयार होते ते कमी केल्या जाईल, वेस्ट ह्याच्यापासून वेल्थ तयार केल्या जाईल, नवनवीन उद्योगधंदे उभारल्या जातील, तेवढंच नव्हे तर नोकरीची सुद्धा आपल्याला बरीचशी संधी चक्री व्यवस्थेमुळे आपल्याला उपलब्ध होईल. एवढंच नव्हे तर ह्या सगळ्या काही ज्या शैली याच्या माध्यमातून आपण सेंद्रिय कार्बन जमिनीमध्ये त्याचा स्तर वाढवू शकतो, पाण्याची पातळी सुद्धा वाढवल्या जाईल, तर असे बरेचसे परिणाम किंवा बरेचसे मी म्हणेल की फायदेकारक बदल चक्रीय अर्थव्यवस्थेमुळे बघायला मिळतील.
1: बरं, आजच्या कार्यक्रमातून शेतकरी युवक किंवा जो महिला गट आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल?
0: चक्रीय अर्थव्यवस्था ही केवळ पर्यावरण वाचवण्याची संकल्पना नाही, ती शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणारी, ग्रामीण उद्योजकांना चालना देणारी व महिला युवकांना रोजगार देणारी आणि भारताला विकसित राष्ट्र बनवणारी आर्थिक क्रांती आहे. जिथे आजवर प्रत्येकजण एक रेषीय इकॉनॉमीबद्दल बोलतोय, पण चक्रीय अर्थव्यवस्था हेच समाधान आहे. पर्यावरणाकरता, पाण्याकरता, जमिनीकरता एकच उत्तर म्हणजे चक्रीय अर्थव्यवस्था.
1: बरं, आता हा जर बदल शेतकऱ्यांना स्वीकारायचा असेल तर काही अर्थव्यवस्था किंवा काही योजना आहेत का?
0: नक्कीच बऱ्याचशा सरकारी योजना आहेत, त्यामध्ये गोबरधन, पीएम कुसुम, सतत, नैसर्गिक शेती, क्लायमेट फायनान्स अशा बऱ्याचशा योजना आहेत. सोबतच CMEGPच्या माध्यमातून लोन आणि त्यांना एक सहकार्य शासनाकडून दिल्या जातं. ऍग्रीकल्चर इन्फ्रा फंडच्या माध्यमातून केवळ 6% त्यांना लोन उपलब्ध होतं. मुद्रा सारख्या अशा बऱ्याचशा योजना आहेत ज्याचा लाभ शेतकऱ्यांना नक्कीच होऊ शकतो. PMFME च्या माध्यमातून बरेचसे उद्योगधंदे शेतकरी आणि कम्युनिटी ग्रुप उभारू शकतात. अशा वेगवेगळ्या सरकारच्या योजना आहेत ज्याचा लाभ हा चक्रीय अर्थव्यवस्था मांडताना प्रत्येक शेतकऱ्याला आणि शी निगडीत प्रत्येक उद्योगधंद्याला होऊ शकतो.
1: बरं, श्रोते हो, शेतीतून फक्त उत्पादनच घ्यायचं नाहीये तर त्यातल्या प्रत्येक भागाचा उपयोग करून शेतकऱ्याला आपलं उत्पन्न वाढवता येईल. तर अक्षय सर, तुम्ही आज इथे आलात आणि आपल्या सर्व शेतकरी बंधूंना त्यांच्या फायद्याच्या दृष्टीने खूप छान अशी माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.

0: नमस्कार श्रोते हो, आजच्या कामगार सभा कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. दरवेळच्या कामगार सभा कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, आर्थिक, मानसिक, शारीरिक क्षमता अशा विविध क्षेत्रांमध्ये कामगारांना काय काय प्रश्न येतात, त्यावर काय उत्तरं शोधली जातात, कामगारांसाठीच्या विविध योजना अशा अनेक गोष्टींवरती आपण उहापोह करत असतो, मुलाखतींच्या माध्यमातून माहिती पोचवत असतो. यावेळच्या कामगार सभा कार्यक्रमामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा औद्योगिक विश्वावर होणारा परिणाम याविषयी अपर्णा अफळे यांच्याशी विक्रांत मंडपे यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: श्रोत्यो नमस्कार. आज आपण बोलणार आहोत तो विषय नेहमीपेक्षा वेगळा आहे. आजचा विषय कृत्रिम बुद्धिमत्तेचा कामगार विश्वावर होणारा परिणाम त्या दृष्टीनं आपण बोलणार आहोत. आणि आपल्याशी या विषयावर चर्चा करण्यासाठी 25 वर्षांपेक्षा अधिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, जाहिरात क्षेत्र किंवा फार्मा कंपन्यांमध्ये अनुभव असलेल्या, कथकमध्ये नृत्य विशारद असणाऱ्या, एमबीए आणि एमए इंटॉलॉजी वेगवेगळ्या आणि एकमेकांपासून दूर असणाऱ्या विषयांचा मास्टरपर्यंत अभ्यास करणाऱ्या अशा अपर्णा आफळे आपल्याकडे आलेल्या आहेत. अपर्णाताई नमस्ते.
2: नमस्कार.
1: कामगार विश्वाशी आपण निगडीत आहात, गेले अनेक वर्ष आपण उच्च शिक्षित जे कामगार आहेत, ज्याला आपण हाय एंडचे म्हणू किंवा अधिक पेमेंट मिळणारे आहोत, त्यांच्यापर्यंतच तुमचा कामाचा अनुभव, त्यांच्याशी संपर्क होता. पण एकूण कामगार विश्वामध्ये एआय किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचा जो इम्पॅक्ट होतोय, त्या दृष्टीनं आपण थोडासा विचार करूया. नेमकं कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय?
2: कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एखादं यंत्र किंवा सॉफ्टवेअर याच्यामध्ये मानव जसा विचार करतो किंवा प्रश्न सोडवतो तशी क्षमता त्या यंत्रामध्ये किंवा सॉफ्टवेअरमध्ये

0: आणणे आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे प्रश्न सोडवणे, विचार करणे मानवासारखा आणि त्याची उत्तर सोल्युशन्स काढणे, हे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर कृत्रिम बुद्धिमत्ता होय, त्याला आपण हल्लीच्या भाषेमध्ये AI हा शब्द खूप प्रचलित सगळे वापरतायत, तर AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता.
1: एका बाजूला आपण रोजच्या जीवनामध्ये आपल्या सेलफोनवरती मोबाईलवरती अनेक अशा प्रकारच्या उत्पादनांचा वापर करतो जी कमर्शियली अवेलेबल आहेत, काही फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहेत, पण त्याचा कामगार विश्वावर होणारा परिणाम जो आहे त्याच्यापैकी दैनंदिन जीवनात याचा वापर आपण कुठं कुठं करतो?
0: आपलं तंत्रज्ञान इतकं विकसित झालेलं आहे की काही त्याचे फायदेही आहेत आणि तोटेही आहेत. चांगला उपयोग जो हल्ली मला दिसतो आहे, पूर्वी पत्ते शोधण्याला कुठेही आपण लांब गेलो तर ते शोधायला खूप वेळ लागायचा, पण आता आपल्या मोबाईलमध्येच नकाशे जर आपण लावले तर पटापट आपण कुठे जायचंय हे आपल्याला समजतं. हे एक पहिलं उदाहरण झालं. दुसरा म्हणजे एक आपण जर सांगितलं की मला इथे हे असं असं करायचं आहे तर मला पूर्ण एक माझा प्लॅन तयार करून द्या, त्याप्रमाणे त्या मोबाईल फोनमध्ये जे सॉफ्टवेअर आहे ते तुम्हाला पटापट तुमचा तो सगळा आराखडा मांडून देतो की तुम्हाला इकडनं इकडेचं जायचं असलं, तुमचं बजेट अमुक अमुक लाख किंवा हजार आहे आणि ही स्थळं तुम्हाला जर बघायची असली तर व्हॉइस असिस्टंट म्हणजेच हाही एक कृत्रिम बुद्धिमत्तेचाच भाग आहे आणि हे अनेक लोक हल्ली वापरायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे गोष्टी सोप्याही झालेल्या आहेत, त्याने जीवन थोड्याफार प्रमाणात का होईना सुखकर झालेलं आहे हे आपल्याला दिसतं आहे.
1: गेल्या एक 25 वर्षाचा जर आपण संगणक क्षेत्राच्या निर्मिती क्षेत्राच्याकडे जर फार बारकाईनं पाहिलं तर सुरुवातीला एखाद्या संस्थेमध्ये एखादा संगणक असला तरी ते खूप महाग असायचं, इतक्या त्याच्या किमती होत्या. त्याच्यानंतर IC इंटिग्रेटेड सर्किट तयार करण्यामध्ये जी प्रगती झाली आणि स्मृती मंजुषा किंवा मेमरीज जितक्या स्वस्त होत चालल्या, कुठल्याही प्रकारची असेल, हार्ड डिस्क असेल किंवा पेनड्राईव्ह असतील, त्यांची क्षमता वाढली. तर पोस्ट कोविड म्हणजे साधारण 19 नंतर जर आपण पाहिलं तर खूपशी माहिती आपल्या जवळ असणाऱ्या इक्विपमेंटमध्ये आपण साठवून ठेवायला लागलो, खूपशी माहिती आपल्या इंटरनेटवरती साठवली जायला लागली. म्हणजे एका अर्थानं हरित क्रांती असते, श्वेत क्रांती असते दुधाची, त्या प्रकारे ही स्मृतींची क्रांती झाली आणि माहिती खूप मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध झाली. आता सर्वांनी मिळून पाठवलेल्या या माहितीवरती आधारित हे जे तंत्रज्ञान AIचं तयार झालेलं आहे, त्या दृष्टीनं उद्योग क्षेत्र जो आहे त्याच्यावरती या कृत्रिम बुद्धिमत्तेचा काय परिणाम झालेला आहे?
0: खूप चांगला आणि महत्वाचा प्रश्न हा आहे. आजच्या काळामध्ये याच्याकडे खूप गांभीर्याने बघणं गरजेचं आहे. नीती आयोग जे आहे भारत सरकारचं, त्यांनी या वर्षीच एक अहवाल सादर केलेला आहे ज्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की कदाचित IT सेक्टरमध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये कदाचित 2031 पर्यंत जे हेडकाउंट आहे म्हणजे कर्मचाऱ्यांची जी संख्या आहे ती 75 लाखापासून 2031 पर्यंत ती 60 लाखापर्यंत येण्याची शक्यता आहे. म्हणजे आपण जवळजवळ 20% घट म्हणतोय इकडे.
1: म्हणजे कामगार कपातच म्हणायचं आपल्याला,
0: कामगार कपात ही संभव आहे असं नीती आयोगाचं म्हणणं आहे. दुसरीकडे एक वेगळाच अहवाल आपल्या भारताचे जे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की इतके वर्ष आपण जे MBA किंवा सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाला अगदी तुम्ही ह्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन करा की लगेच नोकऱ्या उपलब्ध होतील, त्यांचं असं म्हणणं आहे, त्यांचं जूनचंच हे वक्तव्य आहे की आता ह्यालाही हे संपुष्टात यायला सुरुवात झालेली आहे. तरुण पिढीने आता स्किल्ड लेबर म्हणजे कुशल व्यवसायांकडे वळणं हे खूप गरजेचं आहे. कुशल व्यवसाय म्हणजे कुठले तर सुतारकाम आहे किंवा प्लंबर आहे, आपलं नळाचं काम सारखं जे कधी कधी उमटत असतं तिकडे लक्ष देणं गरजेचं आहे. वेल्डिंग हे जे कौशल्य आहे हे आत्मसात करणं गरजेची आता म्हणजे ती वेळ आलेली आहे, कारण हे कामं करणारी लोक आता कमी होत चाललेली आहेत आणि

0: याचा डिमांड जो आहे ह्याची गरज दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे, कारण हे रिप्लेस करायला अजून एआय आलेलं नाहीये.
1: जे फिजिकल लेबर किंवा शारीरिक कष्ट जे आपण श्रम म्हणतो त्याला अजून यानं काम केलेलं नाही, मात्र बौद्धिक कष्ट जे आहेत ते एआयनं इतक्या मोठ्या प्रमाणावरती कमी केलेले आहेत. माहिती तंत्रज्ञान याच्यामध्ये सॉफ्टवेअर निर्मिती असेल, कोडिंग शब्द त्याला वापरला जातो. अप्रोच हॅज मूव्ड फ्रॉम मास हायरिंग हेवी हेड काउंट प्रोडक्टिव्ह ड्रिव्हन व्हॅल्यू बेस्ड इन फ्रेमवर्क. या विषयानं अधिक काय सांगू इच्छिता आपण?
0: काही वर्षांपर्यंत सॉफ्टवेअर प्रोजेक्ट कसे काम करायचे की आम्ही एक प्रोजेक्ट घेतलेला आहे एका सॉफ्टवेअर कंपनीने, तर आम्हाला एवढे एवढे लोक 200 लोक तुमच्या प्रोजेक्टवर काम करतील. ज्या कंपनीकडनं ही मागणी आली होती, मग 200 कर्मचारी काम करणार आहेत, त्यांचा जो काही खर्च येईल प्रत्येक तासावर ते बिलिंग होतं, तर अमुक कर्मचारी गुणिले अमुक तास काम केलं आणि त्याचा आउटपुट इतका रेव्हेन्यू म्हणजे आवक त्या कंपनीला सॉफ्टवेअर कंपनीला मिळायची. हे गणित आता कुठे बदललेलं आहे, तर आता तेच काम एआय आल्यामुळे काही प्रमाणात एआयच ते काम करू लागलेलं आहे. त्याच्यामुळे मॅन आवर्स म्हणजे कर्मचाऱ्यांनी काम करण्याचे तासही कमी झालेले आहेत, कारण एआयच ते सगळं काम करतं आहे. त्याच्यामुळे एंट्री लेवल जॉब्स जे आपण म्हणतो की सुरुवातीला कोडर आहे किंवा डेव्हलपर आहे किंवा हे जे रोल्स आहेत, हे एआयने हळूहळू स्वतःकडे घेण्याकडे पूर्ण सुरुवात केलेली आहे. आणि त्याचा परिणाम असा वाटतोय की काही कंपन्या म्हणून जाहीर करतात की आम्ही 10,000 लोकांना नोकरीवरनं काढलं, पण दुसरी बाजू हे लोक बघत नाहीयेत की त्याच सॉफ्टवेअर कंपन्या आज ज्यांच्याकडे एआय कौशल्य आहे तशा लोकांना, तशा कर्मचाऱ्यांनाही तुमच्याकडे बेसिक ज्ञान जे आवश्यक आहे नोकरीसाठी त्याच्यामध्ये जर तुम्ही एआयने अपस्किलिंग केलं की तुम्ही तुमचं कौशल्य वाढवलं तर जॉब जाण्याचे चान्सेस कमी आहेत, एवढंच फक्त मी म्हणू शकते. कारण हा शेवटी प्रत्येक कंपनीचा किंवा त्यांच्या मॅनेजमेंटचा वैयक्तिक किंवा तो त्यांच्या कंपनी पुरता मर्यादित विषय आहे की आपण लोकांना काढायचं ठेवायचं की आणखीन काही करायचं किंवा त्यांना नंतर परत बोलवायचं, हा पूर्ण सर्वेसराव त्यांचाच विचार आहे त्या कंपनीच्या मॅनेजमेंटचा.
1: आता एखादी आयटी कंपनी काम करते त्यावेळेला तिच्या त्या मनुष्यबळाच्या आधारावरती एखादी सर्व्हिस ती निर्माण करत असते, सेवा निर्माण करते, तर ती सेवा देण्यासाठी जर एआय पुढे येत असेल तर त्याचा अर्थ या कंपनीला कमी कष्टात कमी खर्चामध्ये कमी वेळामध्ये अधिक चांगली सेवा जर मशीनकडनं उपलब्ध असेल तर मनुष्यबळ अर्थातच कमी लागेल. या दृष्टीनं जर आपण विचार केला तर एआयमुळं आयटी उद्योग संपुष्टात येईल का? कारण आत्ताचे जे काही कोडिंग करणारी नवीन सॉफ्टवेअर निघाली ती छोट्या मोबाईलवरती एखाद्या प्रतिथ यश आयटी इंजिनियरपेक्षा चांगलं सॉफ्टवेअर कमी वेळात करून देतात, प्लस ते इलॅस्टिक असतं, प्लस त्याच्यात वारंवार बदल करणं हाही भाग त्या माणसाकडे येतो, आणि सगळ्यात महत्वाचं कॉपीराईट जो आहे त्या बौद्धिक संपदेचा तोही त्या व्यक्तीकडेच राहतो की ज्याच्यासाठी आपल्याला लिनिंग लिझिंग हे जे इतर मार्ग उपलब्ध आहेत त्याऐवजी. तर त्या दृष्टीनं एआयमुळे आयटी उद्योग संपुष्टात येईल का, तुम्हाला काय वाटतं?
0: याचं उत्तर हो नाही हे देणं कठीण आहे. उदाहरण मी का सांगते, कारण समजा एखाद्या बँकेमध्ये हल्ली सगळ्याच बँकेमध्ये सॉफ्टवेअर वापरलं जातं, एआय आल्यामुळे त्यांच्याकडे अनेक वर्षांपासून जे सॉफ्टवेअर ते लोक वापरतायत काढून तर नाही टाकू शकत ना, कारण त्याच्यामध्ये अमुक अमुक डेटा आहे. तुम्ही ओव्हरनाईट किंवा एक महिन्याने किंवा एक वर्षाने ते पूर्णपणे संपुष्टात नाहीच आणू शकत. त्याच्यामध्ये तुम्ही आणखीन एआय वापरून तंत्रज्ञान प्रगत करू शकता, त्याच्यामुळे आयटी संपुष्टात येईल असं मला तरी वाटत नाहीये. पण चांगल्या पद्धतीने जर आपण त्याचा उपयोग केला तर निश्चितच प्रगती आहे, याच्यामध्ये दुमत नाहीये. एक छोटं उदाहरण देऊ इच्छिते मी इकडे. एक परदेशी कंपनी आहे जी घरातलं आपण लाकडी सामान जे वापरतो, उदाहरणार्थ टेबलं आहेत, खुर्च्या आहेत, कपाटं आहेत, सोफे आहेत, आणखीन काही बऱ्याच वस्तू ते लोक निर्मिती करतात. त्यांनी एआय आलंच होतं आणि आपण एआयचा वापर कसा करायचा ह्याचा पूर्ण अभ्यास त्यांच्या मॅनेजमेंटने बसून केला की लोकांना आपण काढायचं नाहीये, ह्याच्यावर त्यांचा पूर्ण भर होता की माझ्या कंपनीमधला एकही कर्मचारी त्याची नोकरी जाता कामा नाही.

0: हे त्या बाबतीत ते खूप क्लिअर होते. त्यांनी बसून पूर्ण अभ्यास केला की आपले प्रोसेसेस म्हणजे काम करण्याची पद्धत काय आहे, कुठे कुठे आपल्याला सर्वात जास्त कंप्लेंट येत आहेत किंवा प्रश्न विचारले जात आहेत. त्यांना असं त्यावेळेला दिसून आलं की कॉल सेंटरमध्ये जे काही क्वेरीज येतात सारख्या, ह्या आपण एआय वापरून आपण ह्या त्यांचं यांत्रिकीकरण म्हणजे ऑटोमेशन करू शकतो. तिकडे त्यांनी एआयचा वापर केला आणि आता कॉल सेंटरमध्ये जे लोक आहेत मग त्यांचं काय करायचं, त्यांच्याकडे ऑलरेडी सगळ्या त्यांच्या प्रोडक्टचं ज्ञान होतं कारण ते कॉल सेंटरमध्ये बसून त्यांचीच उत्तरं देत होते. त्यांनी त्यांना इंटिरियर डिझाईन कन्सल्टंट म्हणून त्यांना ट्रेन केलं.
1: अच्छा.
0: आणि आता ती कंपनी, ते सगळे जे कॉल सेंटरचे लोक आहेत ते लोक रिमोट इंटिरियर कन्सल्टंट म्हणून काम करतायत. आणि त्यांना असं दिसून आलं की त्या मॅनेजमेंटला की ठराविक वर्षांमध्ये त्यांचा जो त्या लाईनचा नफा आहे $125,000 ते गेलेलं होतं.
1: अरे वा.
0: म्हणजे माझ्याच कामगारांना नोकरीवरनं न काढता जर मी कृत्रिम बुद्धिमत्तेचा व्यवस्थित उपयोग केला तरीही माझ्या लोकांच्या नोकऱ्या जात नाहीयेत आणि माझ्या कंपनीला नफाही दिसतो आहे. हे ह्याचं एक खूप चांगलं उदाहरण माझ्या ऐकिवात आलेलं आहे. याचीच एक दुसरी बाजू सांगू शकते की काही काही बाबतीमध्ये असं वाटतं की एआयने खूप आपलं जीवनच आता व्याप्त करून घेतलेलं आहे. काही दिवसांपूर्वी एक परदेशातली खूप मोठी चिप मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, त्यांच्या सीईओने हे जाहीरपणे सांगितलंय की मी माझ्या घरचा पत्ताच विसरलेलो आहे कारण सगळंच इतकं ऑटोमेशन यांत्रिकीकरण झालेलं आहे की बटन दाबल्यानंतर सगळं ऑटोमॅटिकली येतंय, त्याच्यामुळे माझ्या घरचा पत्ता काय लिहायचा हेच आता माझ्या लक्षात राहिलेलं नाहीये. हे खूप मोठं वक्तव्य आहे त्या कंपनीच्या मालकांकडून कारण आपलं आयुष्य इथपर्यंत जाऊ शकतं ही त्याची एक चुणूक आहे, म्हणजे ती कुठेतरी सुरुवात झालेली आहे ऑलरेडी. तर म्हणून ह्या दोन एक गोष्टी मी दोन्ही बाजू इकडे मांडलेल्या आहेत.
1: आता एआय ही निर्मिती जी आहे प्रत्यक्ष हाताने केली जाणारी, म्हणजे मोटर कार तयार करणं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची भांडी तयार करण्यापासून इक्विपमेंट तयार करण्यापर्यंत आहे, तिथंपर्यंत सुद्धा पोहोचेल असं वाटतं का?
0: जिकडे गाड्या बनवल्या जातात, पूर्वी तुम्हाला माहिती असेल की प्रोडक्शन लाईनवर लोक कामगार लोक स्वतः गाड्या बनवायचे. काही कालांतरानंतर असेंब्ली लाईन आले
1: हो,
0: तर जे एक गाडी बनवण्यासाठी जर 15 लोक काम करत होते तर आता तिकडे 5 लोक काम करतायत. पण इतर जी जहा आहेत, एखाद वेळेस काही जर त्यांची सेवानिवृत्तीची वेळ आली असेल तर ते लोक सेवानिवृत्ती घेत होते, बाकीच्या लोकांना इतर नोकऱ्यांमध्ये किंवा इतर रोल्समध्ये ते लोक गुंतवून ठेवत होते. त्याच्यामुळे नोकऱ्या तर तिकडच्या गेलेल्या नाहीयेत, गाड्याही तयार होत आहेत. आज दिवसाला 100-100 गाड्या एका असेंब्ली लाईनवरनं निघतायत. तशाच पद्धतीने एआयचंही आहे की आहे काम कसं वापरता ह्याच्यावर सगळं ते अवलंबून आहे. त्याचा कुठपर्यंत लोक उपयोग करून घेतील हे प्रत्येक माणसाने आपापलं ठरवायचं आहे शेवटी, की मला ह्याची खरोखर गरज आहे का, त्याच्यामध्ये माझी बुद्धी मी कुठेतरी त्याच्यावर गंज चढून देत नाहीये ना, हे सर्वात महत्वाचं आहे. कारण बुद्धीला चलना ही मिळायलाच हवी, नाहीतर जसं त्या मालकांनी सांगितलं की मला माझा पत्ताच आठवत नाहीये आता, अशी वय माणसावर येऊ नये.
1: यासोबतच एआय म्हणजे केवळ एक सॉफ्टवेअर चालू आहे, कुठंतरी चालू आहे, कोणत्या तरी संगणकावर महासंगणकावर चालू आहे इथपर्यंतच आपल्याला माहिती असते. परंतु तो महासंगणक चालवण्यामध्ये वापरली जाणारी ऊर्जा असेल आणि इतर तत्व जी असतील पंचमहाभूतातली, त्या दृष्टीनं पर्यावरणावरती एआयचा काय महत्वाचा इम्पॅक्ट तुम्हाला जाणवतो?
0: दुसरा महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे आणि ह्याकडे खूप गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आहे आणि काही कंपन्या बघतही आहेत. पण जे म्हणतात की रॅटरेस सगळ्याच त्या प्रवाहामध्ये उतरलेल्या आहेत आणि सगळ्यांनाच धावायचं आहे. एआय साठी ज्या प्रोसेसिंगसाठी ज्या चिप्स लागतात त्या चिप्स इतकी ऊर्जा खेचतात आणि ते डेटा सेंटर्स इतके मोठे आहेत की प्रोसेसिंग स्पीड तुमचा किती फास्ट सतत चालू आहे तो, म्हणजे तुम्ही रात्री जरी बसला असलात काम करत

0: तो डेटा सर्व्हर कंटिन्युअसली चालू आहे मागे आणि इतकं त्याचा आउटपुट आहे, इतकं वीज खेचतोय, त्याच्यामुळे त्याला थंड करणं ही तितकंच आवश्यक आहे. त्याच्यामुळे तेवढेच कूलिंग सिस्टम्स, थंड करण्याची यंत्रणा त्याच्या आजूबाजूला असणं हे आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वीच दुष्काळ जाहीर झालेला आहे. जर पाणीच नसलं तर कूलिंग सिस्टम्स कसे येणार, वीज निर्मिती कशी होणार, मग तुमच्या डेटा सेंटर्सचं काय होणार आणि मग एआयचं काय होणार. त्याच्यामुळे हा विचारपूर्वक घेतला जाणारा निर्णय आहे की याच्याकडे खरंच आपण विचारपूर्वकच बघितलं पाहिजे की खरोखर मला एआयची रोज दैनंदिन जीवनामध्ये मी किती वापर करतोय किंवा करण्याची आवश्यकता खरोखर आहे का, त्याचं कार्बन फुटप्रिंट किती पडणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी विचार करणं आणि विचारपूर्वकच पुढे जाणं हे आवश्यक आहे.
1: आता हा माझा शेवटचा प्रश्न असा आहे मॅडम की आमचे जे कामगार आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करतात, काही जण हॉटेलमध्ये काम करतात, तिथपासून ते इथं असणाऱ्या सर्वात उच्च शिक्षित हिंजेवाडीला असणाऱ्या सर्वात चांगल्या कंपन्यांमध्ये अधिक वरच्या स्तरावर पॉलिसी डिसिजन घेण्यापर्यंत काम करतात. अर्थात जो दुसऱ्याकडे नोकरी करतो आणि जो सरकारी क्षेत्रात नाही त्या सगळ्यांचं एकत्रित नाव आपण कामगार म्हणूनच घेतो. तर या विश्वाला त्यांच्या भावी पिढीच्या दृष्टीनं आपण जर एखादा सल्ला द्यायचा इतक्या वर्षांच्या अनुभवानं, तर त्या दृष्टीनं एआयचा त्यांच्या शिक्षणात त्यांनी वापर कसा करून घेतला पाहिजे, म्हणजे एआयचं शिक्षण घेऊन भविष्यात जॉब मिळतील या अर्थानं, किंवा आपले नेहमीचे तुम्ही जे मगाशी म्हटलात की श्रम प्रतिष्ठा असणारे काही वेगळी कौशल्य जाणीवपूर्वक अंगी बाणवून प्लस एआयची माहिती घेणं.
0: ह्याचं उत्तर मी एक उदाहरणाने देते. एक महाविद्यालयामध्ये शिकणारा मुलगा आहे, अनेक मुलं आहेत, त्यांना एक प्रोजेक्ट करायचा होता. काही वर्षांपूर्वी ज्यावेळा संगणक ही नव्हते, इंटरनेटच नव्हता, त्यावेळेला मुलं काय करायची, 5-6 पुस्तकं एकत्रित घेऊन अभ्यास करून त्याचे नोट्स काढायचे, त्याप्रमाणे प्रोजेक्ट सबमिशन व्हायचं, कारण माहिती गोळा करण्यासाठी दुसरं काहीच नव्हतं. आजचं असं युग आहे की 4 लॅपटॉप्सवर 4 वेगवेगळे एआय टूल्स जर लावले, फक्त कमांड दिला की मला हे प्रोजेक्ट करून हवा आहे, 4 वेगवेगळ्या पद्धतीची किंवा समान उत्तरं मिळतात, ती काढून घ्यायची, त्याचं एक कोशिंबीर करायची आणि त्याचं उत्तर म्हणून लिहून टाकायचं. याच्यामध्ये शिकणं किंवा ज्ञान ग्रहण करणं आलं कुठे? तुम्ही फक्त माहिती गोळा केलेली आहे आणि ती पुढे पाठवलेली आहे सबमिशनसाठी, त्याच्यामध्ये ज्ञान ग्रहण करण्याचा विषयच नाहीये. तर पुढे तुम्हाला ते कौशल्य खरोखर आत्मसात होईल का हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे अभ्यास करणं हे तर अनिवार्य आहे, नीट अभ्यास करणं हे त्यातूनही अनिवार्य आहे, आणि कुठे एआयचा वापर करायचा आणि कुठे नाही हे पालकांनीही मुलांबरोबर बसून त्यांना ते समजावून सांगितलं पाहिजे की इथे करू शकतो, तरीही हा अभ्यास हा चालू ठेवलाच पाहिजे, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला ज्ञान ग्रहण होणं शक्य नाही आणि मग तुम्ही वापरणार कसं पुढे ते, कारण कुठेतरी ते ग्रहण केलं तर ज्ञान वापरण्याचीही आवश्यकता आहे, नाहीतर मग नोकरीमध्ये गेल्यानंतर सांगणार काय, तिथे सारखे एआय कमांड्स देऊन तर चालणार नाहीये. तर हे विचारपूर्वक किंवा एक गांभीर्याने जर बघून त्याच्याकडे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी जर बघितलं तर ती समस्या सोपी होऊ शकते.
1: आता महत्वाचं आपण सांगितलं की ज्ञानप्राप्ती ही ज्ञानाचं आकलन इथपर्यंत मर्यादित न ठेवता त्याचं उपयोजन जे आहे, ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज, तिथंपर्यंत जायला हवं. आणि दुसराही फार महत्वाचा भाग सांगितला की एआयच्या या क्रांतीला तोंड द्यायचं असेल तर प्रत्येकानं विचार करण्याची स्वतःची शक्ती शाबूत ठेवली पाहिजे. मिळालेल्या ज्ञानाचं ऍप्लिकेशन किंवा उपयोजन करण्याची ताकद आपल्यात अंगी बाणवली पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये एआयनं, आत्ता सुरुवातीला तो सॉफ्टवेअर क्षेत्रापुरता जरी इम्पॅक्ट

स्त्री आहे. आज आपण आमच्याशी या विषयावर बोलायला आलात, अर्थात या ज्ञानाची व्यापकता लक्षात घेता एवढ्या कमी वेळात सगळंच बोलणं शक्य नाही, परंतु आजपासून जे विचार करतायत त्या सर्वांना आणि हे जे कार्यक्रम ऐकतात त्या सर्वांच्या मनामध्ये एआयच्या विषयी कुतूहल जे आहे त्याऐवजी अधिक माहिती

0: येणं आणि त्याचा आपल्या कामामध्ये अधिक चांगल्या रीतीनं आपली स्किल्स डेव्हलप करून कसा वापर करता येईल हे नक्की लक्षात येईल. अपर्णाताई, आपण आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
1: धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. नमस्कार.
2: आताच आपण कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा औद्योगिक विश्वावर होणारा परिणाम याविषयी अपर्णा अफळे यांच्याशी विक्रांत मंडपे यांनी केलेली बातचीत ऐकलीत.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा आपल्या या औद्योगिक विश्वावर काय परिणाम होणार आहे हे अधिकाधिक समजावून घेतलं पाहिजे, त्याचीच ही सुरुवात म्हणून आजची मुलाखत. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. प्रसारण डॉट पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल पत्त्यावर किंवा फोन करून, पत्र पाठवून अथवा मेसेज करून देखील तुम्ही तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. पण तुमचे अभिप्राय मात्र आम्हाला जरूर कळवा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विक्रांत मंडपे यांना निरोप द्या. नमस्कार.

0: लावण्य रंग, ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोते हो नमस्कार, लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। श्रोते हो, फडाची लावणी कशी असते याबद्दल सध्या आपण माहिती घेत आहोत। तमासगिरांनी झगड्याची लावणी लिहिली, सादर केली लोकरंजनासाठी, पण शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी झगड्याच्या लावणीचा उपयोग प्रबोधनासाठी देखील केला आणि लोकजागृतीसाठी देखील केला। अण्णाभाऊंनी आपल्या बहुतेक सगळ्याच लोकनाट्यामध्ये झगडा या लावणी प्रकाराचा अत्यंत कुशलतेनं वापर केलेला आढळतो। तमाशातील झगडा हा पतीपत्नी, प्रियकर प्रेयसी, राधाकृष्ण यांच्यामध्ये होत असतो। अण्णाभाऊंनी झगड्याची लावणी शोषक आणि शोषित यांच्या तोंडी लावली, त्यामुळे या लावणीचा एक वेगळाच परिणाम झाला। कामगार वर्गाला, शोषित वर्गाला त्यांनी झगड्याच्या लावणीतून हक्काची जाणीव करून दिली। अण्णाभाऊंनी एक झगडा लिहिला होता, त्यामध्ये शोषक आणि शोषित यांच्यातला संवाद दाखवला आहे। शोषित म्हणतो, तुम्ही शेतकरी, कामगारी, जनतेचे कैवारी, संपाला विरोध का करता? तेव्हा शोषक म्हणतो, पाण्यात राहूनी माशाशी दुश्मनी, पदरी बांधून का घेता? तुम्ही अहिंसावादी, सत्याचे दर्दी, गरिबांची टाळकी का फोडता? तेव्हा शोषक उत्तर देतो, तुम्ही कायद्याला मोडून, शांतता तोडून संपाचा हैदोस का घालता? संप काळामध्ये कामगारावर लाठी हल्ला झालेला असतो, डोक्याला बँडेज बांधलेला कामगार हा प्रश्न विचारतो,

आणि सांगतो की गरीब आणि श्रीमंत हा भेद नाहीसा झाला पाहिजे. मालकाला वाचवाया नफ्याला पचवाया कायदा का पुढं करता? तेव्हा नेता उत्तर देतो, धन्याला कण्या चोराला मलिदा चोरून साराया करता. असं झगड्याच्या माध्यमातून समाजातील वास्तव लोकशाहीर अण्णाभाऊंनी प्रभावीपणे लोकांसमोर मांडलं. यानंतरचा झगडा ऐकण्यापूर्वी एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकूया. आशा भोसले यांनी गायलेली ही लावणी खिचडी चित्रपटातली आहे.

कोणाची नाही सवाल उल्टा कशाला. मुनिमजी म्हणतात, नाना भाषेची अनंत जातीची तूच मागशी कशी हिला, जशी गरुडाला पंख आणि वाघाला नख तशीही मराठी मुलखाला. मुनिमजी म्हणतात, आम्ही येऊनही मुंबईला व्यापार वाढवला, पैसा पेरीला आता बोला. तेव्हा विष्णू म्हणतो, नदीला बगळा जमून सगळा टपून बसतो कशाला. मुनिमजी म्हणतो, आम्ही हौशी रंगिले उद्योगवाले, आम्हा विण शोभा नाही मुंबईला. तेव्हा मराठी माणूस म्हणतो, जसा पिंगळ्याला पिंजरा गाढवाला अंबारी, बाशिंग शोभत घुबडाला. अशी ही मुनिमजीला निरुत्तर करणारी झगड्याची लावणी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अत्यंत गाजली होती. गरुडाला पंख वाघाला नख तशी ही मराठी मुलखाला, हे कडवं राजकीय घोषणाच होऊन बसलं होतं. लावणीतील विचार आणि लावणी मराठी माणसाच्या मनात रुतून बसत होती हे लोकशाहीर अण्णाभाऊंच्या झगड्याच्या लावणीचं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. आता सवाल जवाबाची एक लावणी असते, ती कोणती असते ते जाणून घेण्यापूर्वी एक ढंगदार लावणी आपण ऐकूया. पांडोबा पोरगी फसली चित्रपटातली ही लावणी आहे.

पेशवे काळामध्ये आणि ब्रिटिश काळामध्ये तमाशा फडावर भेदिक लावणी म्हटली जात होती. शाहिरांमध्ये कलगीवाले आणि तुरेवाले असे दोन पक्ष होते. त्यांच्यामध्ये स्त्री श्रेष्ठ की पुरुष श्रेष्ठ, सृष्टीची निर्मिती कोणी केली, स्त्रीनं की पुरुषानं, यावरून एकमेकांना काव्यातून प्रश्न विचारून नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जायचा. पण आधुनिक काळामध्ये भेदिक लावणी लिहिणारेच नाही आहेत, त्यामुळे अलीकडच्या काळातील तमाशा फडात कलगीतुऱ्याचे सामने होत नाहीत. मात्र भेदिक सवाल जवाबामुळं तमाशा फडात सवाल जवाबाची लावणी

या नावाखाली एक वेगळीच लावणी अस्तित्वात आलेली आहे. या प्रकारची लावणी तमाशाफडावर आजही सादर केली जाते. या लावणीचं स्वरूप असं असतं, दोघांमधली ही लावणी आहे, तो आणि ती. अगं करतो सवाल रागाल याल प्रेम मनामध्ये घडेल का, ती म्हणते धरते हाताला नेते वाड्याला बहिणीशी प्रेम जडेल का, तो म्हणतो नको करू वायदा लग्नाचा सौदा लग्नात ताशा वाजेल का, ती म्हणते एकदाच येणं एकदाच जाणं तळहाती चंद्र दडेल का, येतील लाटा समुद्र मोठा नदी समुद्राला सोडील का, नको करू ताठा नदीचा साठा ओढ्याला नदी अडेल का, अगं मास्तर कवी उरुळी गावी मुराळी पाहून अडेल का, नाथाची भक्ती कलगीची शक्ती अशी दोस्ती जडेल का. अशा प्रकारची ही फडावरची लावणी. या प्रकारामध्ये विविध प्रकारच्या लावण्या सादर करून तमाशा रसिकांचं मनोरंजन केलं जात होतं. आजच्या तमाशामध्ये चित्रपटातल्या लावण्या किंवा चित्रपटातली गाणी सादर केली जातात, त्यातही हिंदी गाण्यांना अधिक प्राधान्य दिलं जातं. मराठी गाणी क्वचितच म्हटली जातात. त्यामुळं अलीकडच्या काळात तमाशाफडावरती शाहिरी लावण्या ऐकायला मिळतीलच याची खात्री देता येत नाही. चला आपण आणखीन एक ढंगदार अशी लावणी ऐकूया.

0: वर्षाच्या जत्रेला एवढं लांबून आला
1: तरू
0: तुमच्यासाठी लावलं कौल खंडेरायाला
1: अस
0: आता कसं होईल काय होईल
1: काय झालं
0: जीव थोडा थोडा झाला
1: अरे अरे अरे
0: घडलं मला

शोध्य रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी शाहिरांनी लावण्या लिहिल्या. मात्र काही शाहिरांनी उपदेशपर लावण्या देखील लिहिलेल्या आहेत बरं का. हे शाहीर शृंग

संसार रसाकडून भक्तिरसाकडे वळले, तरी पण मूळ प्रवृत्ती त्यांची तशी नव्हती. पण कोणत्या तरी कारणामुळे किंवा गुरूंच्या उपदेशामुळं ते भक्तिमार्गाकडे वळाले असावेत. शहीर अनंत फंदी हे पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या सांगण्यावरून कीर्तनाकडे वळाले. वयाच्या 25व्या वर्षी त्यांनी तमाशाचा फड उभा केला होता. ते शीघ्र कवी होते. तमाशासाठी त्यांनी अनेक फटके लिहिले, कटाव लिहिले, लावण्या लिहिलेल्या होत्याच. मात्र अहिल्याबाईंच्या सांगण्यामुळं त्यांची कृती पालटली. हातातला शाहिरीचा डफ बुक्की मारून त्यांनी तात्काळ फोडून टाकला आणि ते कीर्तन करू लागले. पुढं ग्रामस्थांच्या आग्रहावरून ते पुन्हा तमाशाकडे वळाले. त्याचवेळी अहिल्याबाई संगमनेरहून जात असताना त्यांना ही बातमी समजली. तेव्हा फंदींचं डोकं उडवावं अशी त्यांनी सूचना केली. हे फंदींना कळताच त्यांनी तात्काळ नाच्याला खाली बसवलं आणि फक्त टाळकरी ठेवून कीर्तन सुरू केलं. आणि त्यानंतर मात्र त्यांनी तमाशाचा नाद कायमचा सोडला. या कीर्तनासाठीच कदाचित अनंत फंदीने उपदेशपर लावण्या लिहिल्या असाव्यात. त्या उपदेशपर लावण्या कोणत्या होत्या ते बघूया एका ढंगदार लावणीनंतर. उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली जुलूम या चित्रपटातली एक लावणी आता म्हणा ऐकणार आहोत. बाळ पळसुळे यांनी ही लावणी संगीतबद्ध केली आहे.

0: भारी सत्रा
1: अत्य मारे ही तो लई मुठी सत्रा भर लिखी हो।

अनंत फंदींनी ज्या उपदेशपर लावण्या लिहिल्या होत्या त्यातली एक लावणी आहे, दे सोडून तरी फंद वाऊगे विषयाची तरी काय मजा, हरिनामाची लाव ध्वजा, असार हा संसार त्यजा, तमो गुणाते द्यावी रजा, रजसत्वाची करी पूजा, क्षमा शांतीमनी धरीत जा। अनंत फंदी हे तमाशा कलेमध्ये जसे तरबेज होते तसेच कीर्तन कलेतही ते प्रवीण होते। संतांप्रमाणेच ते प्रपंच करता करता त्यांनी परमार्थही करावा असं ते सांगत असत, आणि त्यासाठीच ते म्हणतात, नरदेहामध्ये येऊन नर हो साधन ऐसे करा, जेणे भवसागर तरुणी सुखे व्हावे पैल तिरा। संसारारणवी भिजा गड्यांनो संसारारणवी भिजा, परंतु परमार्थ साधनेने साधा यातच मजा। अनंत फंदी यांनी लिहिलेला उपदेशाचा फटका तर अधिक लोकप्रिय आहेच आहे, त्याची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही आहे। या फटक्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर माणसानं वर्तन केलं तर तो निश्चितच सद्गुणी आणि सद्वर्तनी होईल। या फटक्यामध्ये ते म्हणतात, बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, संसारामध्ये ऐस आपला उगाच भटकत फिरू नको, चल सालस पण धरुनी निखालस बोल खोट्या बोलू नको, परधन परनार पाहून चित्त भ्रम हे देऊ नको, अंगी नम्रता सदा असावी राग कोणावर धरू नको, भली भलाई कर काही पण अधर्मी मार्गी शिरू नको। अशा पद्धतीचा हा खूप मोठा फटका आहे आणि तो आजही तेवढ्याच आत्मीयतेनं ऐकला जातो। कार्यक्रमात यानंतर आणखीन एक ढंगदार आपण लावणी ऐकूया।

0: बरेदर श्रोते हो, गणान घुंगरू हरवलं चित्रपटातल्या या ढंगदार लावणी बरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग.

0: नमस्कार, शुभ संध्या. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. आमच्या आजच्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आता सुरुवात होत आहे. ऐकूया काही ठळक घडामोडी.
1: श्रोतेओ नमस्कार, मी शैलेश मोहिते. ऐकूयात काही ठळक घडामोडी. केंद्रीय पथकाच्या राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू आहे. राज्यातला दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यापैकी 18 तालुक्यांमध्ये 20% ग्राउंड टूथिंग अर्थात प्रत्यक्ष शेतात जाऊन पडताळणी करायचा शासन आदेश सरकारनं आज जारी केला. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या तुरळक भागात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उद्याही या 5 जिल्ह्यांमध्ये असंच हवामान राहण्याची शक्यता आहे.

0: काँग्रेस जनता पार्टी आणि इतर विरोधी पक्षांच्या 10 ऑक्टोबरच्या दिल्लीतल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीला जाणाऱ्या ट्रेन पूर्णपणे थांबवू नयेत आणि मेट्रो स्थानकही पूर्ण बंद करू नयेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी या सेवा नियंत्रित पद्धतीनं सुरु ठेवाव्यात असं न्यायालयानं सांगितलं. यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार नेवेनेथेन नवी पिल्लई यांना जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन आणि शांततेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना हा पुरस्कार दिल्याचं नॉर्वेच्या नोबल समितीने म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेत गुलामगिरीच्या काळात भारतीय तामिळ कुटुंबात 1941 मध्ये जन्मलेल्या नवी पिल्लई यांनी हॉवर्ड विद्यापीठातून कायद्याच्या शिक्षणात पीएचडी केली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसभर 879 अंकांची वाढ झाली आणि तो 72,472 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 289 अंकांची वाढ नोंदवत 22,520 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमात आज ऐकाल निकिता कानेटकर यांचं गायन, राग आहे मुलतानी. विलंबित ख्याल आणि द्रुत ख्याल एक तालामध्ये निबद्ध आहे. विलंबित ख्यालाचे बोल आहेत गोकुल गाव के छोरा. द्रुत ख्यालाचे बोल आहेत नयनन में आन बान. तबला साथ आहे अजिंक्य अजिन्य गलांडे यांची, अजय गलांडे यांची आणि हार्मोनियम साथ आहे श्याम देशपांडे यांची. तर ऐकूया निकिता कानेटकर यांचं गायन, राग मुलतानी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात निकिता कानेटकर यांचं गायन आपण ऐकलं, राग होता मुलतानी. तबला साथ होती अजय गलांडे यांची आणि संवादिनी साथ होती श्याम देशपांडे यांची. आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे, आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. संध्याकाळचे 5:30 वाजत आहेत. यानंतर प्रसारित करीत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी.

हॅलो, नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी उत्कर्ष, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर निर्मित युवकांच्या आवडत्या युववाणी कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

0: युवा मित्र मैत्रिणींनो, आज आपण ऐकणार आहोत एक विशेष रूपक जागर जलतरण साक्षरतेचा, ज्यात सहभाग आहे अभय देशमुख, किशोर राऊत, अजय दाभाडे, राजेश भोसले, नितीन घोरपडे आणि जॉय थॉमस यांचा. जल जीवन आहे, पण ते कोणाच्या मृत्यूचं कारण ठरू नये यासाठी पाण्यात पोहता येणं, जलस्रोताबद्दल सर्व माहिती असणं आवश्यक असतं. आपल्या आजूबाजूला आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी पाण्यात बुडून होणारे अपघात ऐकले की खूप हळहळ वाटते. त्यामुळे पोहणे किंवा जलतरण हे फक्त एक कौशल्य नसून ते एक जीवन कौशल्य आहे, त्यामुळे सर्वांनाच ते आलं पाहिजे. त्यासोबत पोहण्यासाठी काही नियम काही अटी देखील असतात. आजच्या युववाणी कार्यक्रमात आपण जलतरणाची शास्त्रशुद्ध माहिती अनेक तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत श्री अभय देशमुख, सिद्धार्थ जलतरण तलाव महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर इथले व्यवस्थापक. तर चला ऐकूयात ते काय म्हणतायत ते.
1: जिथे स्विमिंग पूल आहेत तिथे लाईफ गार्ड असतात, कोचेस असतात, यांच्या सहाय्याने यांच्या मार्गदर्शनाखाली तिथे प्रशिक्षण घेतलं पाहिजे. मी पालक आणि तरुणांना हा संदेश देईल की कुठेही समुद्र असेल तलाव असेल इथे तुम्हाला स्विमिंग जाण्याच्या पूर्वी तुम्ही योग्य प्रशिक्षकाकडे त्यांचं मार्गदर्शन घेऊन परिपूर्ण स्विमिंग शिकलं पाहिजे आणि मगच तुम्ही दुसरीकडे स्विमिंगला गेलं पाहिजे. जर पाण्यात कुणी एखादा व्यक्ती बुडत असेल, आपण जर स्विमिंग पूल जर घेतला तर स्विमिंग पूलमध्ये लाईफ गार्ड असतात, कोचेस असतात, त्या सर्व लोकांना त्या प्रकारची

0: तलाव असेल, समुद्र असेल, अशा ठिकाणी त्यांनी जाऊ नये. किंवा बडी स्विमिंग जे आहे, म्हणजे सोबत कुणीतरी असणं, अशा वेळी आवश्यक आहे.
1: पाण्याची खोली, अचानक बदलणारा प्रवाह, भोवरे, गाळ किंवा थकवा, यापैकी कोणतीही गोष्ट स्विमिंग करताना धोकादायक ठरू शकते आणि म्हणूनच पाण्याबाबतचा अति आत्मविश्वास टाळणं गरजेचं आहे. आपल्यासोबत आहेत ओपन वॉटर स्विमर किशोर राऊत.
2: मी ओपन वॉटर स्विमर, विविध ओपन वॉटर स्पर्धेमध्ये मी भाग घेतलेला आहे. त्यामध्ये थायलंड येथील इंटरनॅशनल स्विमिंग स्पर्धा सुद्धा मी पार केलेली आहे. तर माझा तरुणांना हा संदेश आहे की कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय त्यांनी नवीन ठिकाणी पाण्यामध्ये उतरू नये किंवा कुठेही ओपन वॉटरला जाण्याअगोदर त्यांची पूर्णतः तयारी करूनच जावे. माझे असे मत आहे की जल हे जीवन आहे आणि ते मृत्यूस कारणीभूत ठरू नये हे लक्षात सर्वांचे यायला हवे. त्यासाठी योग्य प्रशिक्षण घेऊनच तुम्ही पाण्याशी खेळायला हवे किंवा मग स्विमिंगची आवड आहे म्हणून तुम्ही नवीन ठिकाणी किंवा स्पर्धेमध्ये भाग घेणं हे चुकीचं ठरेल. त्यामुळे योग्य प्रशिक्षण घेऊनच तुम्ही स्विमिंग कॉम्पिटिशन करू शकता किंवा स्विमिंग पूलच्या कॉम्पिटिशन वेगळ्या आणि ओपन वॉटरच्या कॉम्पिटिशन वेगळ्या. त्यासाठी तुम्हाला ओपन वॉटरचा 100% अनुभव पाहिजेतच आणि तो असा नाही की 8 दिवस तुम्ही ओपन वॉटरमध्ये पोहलात मला आलात असं नाही. स्टॅमिना वाढवणेही खूप गरजेचे आहे. त्यामुळे स्टॅमिना वाढवून तुम्ही ओपन वॉटर कॉम्पिटिशन केले तर ते खूप फायद्याचे ठरेल. आजच्या तरुणाईला असे वाटते की मी स्विमिंग पूलला 2 महिने केले, 3 महिने केले आणि ते ओपन वॉटरला जेव्हा जातात तेव्हा लाठांचा त्यांचा कधीही संपर्क आलेला नसतो. त्यामुळे प्रशिक्षण घेऊनच तुम्ही ओपन वॉटरला जाण्याची तयारी ठेवावी आणि ओपन वॉटरला जात असताना योग्य प्रशिक्षकाकडे प्रशिक्षण घेऊनच त्यांनी पाण्यामध्ये उतरावे. मी महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच समुद्रांमध्ये ओपन वॉटर स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेला आहे. त्यामध्ये मुंबईच्या समुद्रात गेटवे ऑफ इंडियाला माझे 10-20-30 किलोमीटरमध्ये नेहमीच प्रशिक्षण घेऊन, योग्य ठिकाणी प्रशिक्षण घेऊन मी पाण्यामध्ये उतरल्यावरच त्या ठिकाणी मी स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला. त्यानंतर मालवणी या ठिकाणी, परत कर्नाटक, विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या समुद्रांमध्ये माझी कॉम्पिटिशन झाली. त्याचबरोबर हा अनुभव सोबत घेऊन मी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा चांगल्या प्रकारे यश संपादन केले की ज्या ठिकाणी विविध मोठ्या देशातले चांगले खेळाडू आलेले होते त्या ठिकाणी सुद्धा मी चांगली कामगिरी केलेली आहे. तर मी एवढंच म्हणेल आजच्या तरुणाईला, पालकवर्गांना, की तुम्ही योग्य प्रशिक्षण घेऊनच आपल्या पाल्यांना स्विमिंगमध्ये उतरवावे.
1: एखादी व्यक्ती पुढत असताना ती आपल्याला नेहमी मदतीसाठी ओरडताना दिसेलच असं नसतं. म्हणूनच बुडण्याचे चिन्ह ओळखणं, योग्य वेळी योग्य मदत मिळवून देणं अतिशय महत्वाचं असतं. आपण नेमकं कुठल्या ठिकाणी व्हॅकेशनसाठी जातो आहे, कुठल्या पाण्याच्या स्त्रोताजवळ उतरतो आहे, या गोष्टींबद्दलची माहितीही खूप महत्वाची असते. अशा वेळी आपण नेमकं काय करायला हवं त्याबद्दल जाणून घेऊयात जलतरण प्रशिक्षक अजय दाभाडे यांच्याकडून.
3: सर्वप्रथम मी या निमित्ताने सर्व पालकांना की जे मुलं नदीच्या, तलावाच्या, विहिरीच्या, शेततळ्याच्या, समुद्राच्या ठिकाणी पोहण्यासाठी जातात, एक आनंदापोटी, हौशेपोटी त्या ठिकाणी जातात, परंतु आज आपण 21व्या शतकामध्ये जगतो आहोत आणि विचार हा केला पाहिजे की आपण प्रत्येक गोष्ट सावधगिरीने आपण करतो. तर जी गोष्ट धोकादायक आहे, जिथे काहीतरी भय आहे, अशा ठिकाणी जाताना आपण विचार का करत नाही किंवा अवेअर का होत नाही? पालक असू द्यात किंवा तरुण असू द्यात, तरुणी असू द्यात, यांनी हा यायचा जमाना आहे. 21व शतक चाललंय, आपण कुठे चाललोय? आणि जर आपण मनोरंजनाच्या ठिकाणी जाऊन जर आपण बुडत असू किंवा काही दुर्घटना होत असेल तर हे फार शोकजनक आहे. कारण मला असं वाटतं की आजच्या तरुणामध्ये जी सजगता आहे, जी धैर्यता आहे, ही कुठेच बघायला मिळणार नाही. मग अशा तरुणांचा दुर्दैवी अंत अशा ठिकाणी व्हावा की जिथे सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात, जसं की आपण लाईफ गार्ड्स असतील, कोचेस असतील, या लोकांचा सल्ला घेतला पाहिजे, गायडन्स घेतलं पाहिजे, प्रिपेअर होऊन आपण गेलं पाहिजे. मला तरी या निमित्ताने सांगायला आवडेल की आम्ही ज्या ठिकाणी प्रशिक्षण करतो त्या ठिकाणी बहुतांशी तरुण आधी पोहण्यासाठी येतात, स्विमिंग शिकतात, नंतर प्लॅन करतात की आपण या ठिकाणी जाऊयात, या ठिकाणी जाऊयात, इतकी सजगता आहे. तर आपण गाफील राहता कामा नये, त्यासाठी प्रथम खबरदारी ही पालकांनी घेतली पाहिजे की आपली मुलं कुठल्या ठिकाणी जात आहेत, कशासाठी जात आहेत, काय करतायत, अत्यंत महत्त्वाचा विषय. दुसरी गोष्ट, तरुण स्वतः सजग आहेत, फार प्रिपेअर आहेत, तर त्यांनी स्वतः काळजी घेतली पाहिजे की आपण आपल्या अमूल्य जीवनाचा विचार केला पाहिजे आणि कुठलीही दुर्घटना न

0: घडावी यासाठी आपण किती सेफली सेफ झोनमध्ये राहून आपला आनंद घेतला पाहिजे. मग तो नदीत असू द्या, तलावात असू द्या, विहिरीत असू द्या, समुद्रात असू द्या. नुकताच ज्या गत काळात आपल्या महाराष्ट्रात दुर्घटना घडल्या या अतिशय दुःखजनक आहेत, परंतु मी यातून संदेश हाच देईल पालकांना आणि तरुणाईला की आपण सजग सावध होऊन कुठल्या तरी ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा आपण जाण्याचं टाळावं हे सर्वोत्तम असेल.
1: वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या एका सर्वेक्षणानुसार जगभरात दरवर्षी 2.5 लाख लोकांचा मृत्यू पाण्यात बुडून होतो. त्यापैकी सर्वसाधारण 80,000 लोक ही 1 ते 14 या वयोगटातील असतात. भारतात रोज जवळपास 38,000 लोकांचा पाण्यात बुडून मृत्यू होतो आणि 5 ते 14 या वयोगटातील मुलांना याचा सर्वाधिक धोका असतो. जगभरात पाण्यात बुडून होणारे मृत्यू पाहता युनायटेड नेशनने 25 जुलै हा दिवस वर्ल्ड ड्राउनिंग प्रिव्हेंशन डे म्हणून जाहीर केला आहे. या अपघातांकडे लक्ष वेधणं आणि जास्तीत जास्त लोकांना जलतरण साक्षर करणं हा यामागचा हेतू आहे. आपल्यापैकी अनेकांना वाटतं की कोणी पाण्यात पडलं की आवाज होतो, पाणी उसळतं, पण ह्यापैकी असं काहीच होत नाही. एखादं लहान मूल किंवा तरुण घसरून पाण्यात तलावात पडला तर त्याचा काहीही आवाज होत नाही. 25 वर्षांखालच्या लोकांच्या मृत्यूंसाठी कारण ठरणाऱ्या 10 मुख्य गोष्टींपैकी बुडून मृत्यू हे एक कारण आहे. ह्याबद्दल विस्तृत माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत राजेश भोसले, जे राष्ट्रीय जलतरणपटू आहेत.
2: माझं नाव राजेश चिंतामणराव भोसले, मी राष्ट्रीय जलतरणपटू आहे. सध्या मी जिल्हा परिषद प्रशाला आंबेलोळ या ठिकाणी क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मी जलतरण साक्षरतेवर काम करतो आणि या जलतरण साक्षरतेचं माझं प्रेरणास्थान ग्रेट विचारवंत प्लेटो यांनी 2400 वर्षापूर्वी सांगितलंय की द पर्सन हु डज नॉट नो स्विमिंग इज अनएज्युकेटेड. ज्या व्यक्तीला पोहता येत नाही ती व्यक्ती अशिक्षित आहे. आणि या जगामध्ये आपण 85-100% साक्षरता या गोष्टी करतो आणि आजच्या या अतिशय जीवन कौशल्याला आपण जीवन कौशल्य लाईफ स्किल आहे त्याला आपण विसरलोय. त्यामुळेच आपण ज्या ज्या घटना बघतोय दररोज, आज WHO जागतिक आरोग्य संघटना सांगते की दररोज 650 लोक पाण्यात बुडून वारतात. वर्षाकाठी याचा 2.5 ते 3 लाख लोक पाण्यात बुडून वारतात. हा WHO आणि UN चा आकडा आहे. आणि या गंभीर विषयावर UN आणि WHO सांगितले की 25 जुलै हा दिवस वर्ल्ड ड्राउनिंग प्रिव्हेन्शन डे म्हणून साजरा केला पाहिजे, जागतिक बुडणे प्रतिबंधक दिवस. जेव्हा केव्हा असे प्रसंग होतात तर त्या कुटुंबाला जाऊन जेव्हा भेटण्याचा मला योग येतो तेव्हा हे लक्षात आले की त्या विद्यार्थ्यांना पोहता येत होतं पण ते शिकले विहिरीमध्ये, शिकले त्या तळ्यामध्ये आणि पोहायला गेले समुद्राच्या ठिकाणी. आणि अशा ठिकाणी विहीर आणि समुद्राचा कुठेच मुकाबला होत नाही किंवा स्विमिंग पूल आणि समुद्राचा कुठेच मुकाबला होत नाही. आणि अशा डिफरंट सिच्युएशन मध्ये गेल्यामुळे त्या ठिकाणी मृत्यूचं प्रमाण वाढतं आणि हे पालकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की आपला विद्यार्थी कुठे जातोय, आपला मुलगा कुठे जातोय आणि त्याला माहिती मार्गदर्शन करणं खूप गरजेचं आहे. जर तो अशा ठिकाणी जात असेल तर त्याला त्या ठिकाणची इत्यंभूत माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. माहिती हे पहिलं सूत्र आहे जे तुमचा जीव वाचवू शकते. राष्ट्रीय जलतरण मिशन भारत या मिशनमध्ये आम्ही ठरवलंय की पूलवर जाणं शक्य नाही, आपल्या लोकसंख्येच्या दृष्टीने आपल्याकडे तेवढ्या स्विमिंग पूलची व्यवस्था नाही. म्हणून मग या सगळ्या ज्या काही घटना होतात ड्राउनिंगच्या याच्यामध्ये पहिली गोष्ट मला असं वाटतं की जेव्हा माझ्याकडे 10,000 घटनांचं संकलन आहे तर त्यामध्ये कॉज दिला गेलं पोहता येत नव्हतं म्हणून तो बुडून वाढला. खरं तर हे एक कारण नाहीये. मला असं वाटतं की सर्वप्रथम त्याला माहिती नाही की आपण कोणत्या जलस्रोतामध्ये जातोय, म्हणून आम्ही त्याला माहिती मार्गदर्शन समुपदेशन शिक्षण आणि प्रशिक्षण 5व्या टप्प्यामध्ये त्याला प्रशिक्षणात ठेवलेलं आहे. तर आम्ही सर्वप्रथम या सर्व मुलांना माहिती देतो. जलस्रोतांची माहितीच विद्यार्थ्यांना नाहीये, विद्यार्थ्यांना नाहीये, पालकांना नाहीये. 25 प्रकारची जलस्रोत आहेत, आड, विहीर, बारव, नदी, नाला, बंधारा, चारी, कालवा, पाट, धबधबा, खाडी, समुद्र. बंधाऱ्यांमध्ये किमान 24 प्रकारचे बंधारे आहेत, धबधब्यांमध्ये किमान 12 प्रकारचे धबधबे आहेत. यांच्या लांबी, रुंदी, खोली विषयी नाहीये, पालकांनाच कल्पना नाही. मग ही कल्पना येण्यासाठी, पालकांपर्यंत ही गोष्ट पोहोचण्यासाठी आम्ही ही साक्षरता सुरू केली. आणि साक्षरतेचा इम्पॅक्ट हा वर्गात सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना तो चांगल्या प्रकारे त्या चित्रांच्या माध्यमातून समजतोय आणि मग मुलं त्यावर चांगली रिॲक्ट करतात. खरं तर जर तुम्ही पाण्यात बुडत असाल तर खूप कमी चान्सेस आहे जर तुम्हाला पोहता येत नसेल तर वाचण्याचे. कारण की जमिनीवर आणि पाण्यामध्ये जेव्हा तुम्ही जाता तर साधारण 240 पट अधिक परिश्रम तुम्हाला त्याचा दाब सहन करावा लागतो. पाण्यामध्ये तुम्हाला सर्व्हाइव्ह करणं इतकं सोपं नाही. जर तुम्ही त्या टेक्निक तुम्हाला अवेलेबल नसतील तर तुम्ही

0: ऐकून घेतल्या नसतील तर. त्यामुळे शक्यतोवर तुम्ही पाण्यात जाण्यापूर्वी हे शिकणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि शिकण्यासाठी सर्वोत्तम उपाय असेल तर तो म्हणजे जलतरण तलाव. खरं तर पोहणे सोपे आणि वाचवणे अवघड हा मंत्र लक्षात ठेवला पाहिजे. मी जरी राष्ट्रीय स्तरावर पोहलो असेल, मी जरी सर्व खाड्या आणि समुद्र पोहलो असेल, तरी सुद्धा जेव्हा एखादी व्यक्ती बुडत असेल तर मला काही सेफ्टी मेजर्स लक्षात घेतली पाहिजे. त्या ठिकाणचं वातावरण मला स्वतःच सुरक्षा पहिले मी कन्फर्म केली पाहिजे की मी सुरक्षित आहे का. जर मी सुरक्षित असेल तरच मी त्याला वाचवू शकेल. कारण की पाण्यामध्ये वाचवणं हे अतिशय अवघड आहे जर तुम्ही त्याची ट्रेनिंग घेतलेली नसेल तर. त्यामुळे तुम्ही शक्यतोवर पहिले फुल्ली तुम्ही प्रशिक्षित तर असलंच पाहिजे आणि दररोज तुम्ही प्रॅक्टिसमध्ये सुद्धा असणं गरजेचं आहे. मी तरुणांना आणि पालकांना एक संदेश देईल. खरं तर अतिशय सुंदर आणि छान संकल्पना आहे की तुम्ही पोहायला तुम्हाला आवडतं किंवा पोहण्याबद्दल तुमच्या मनामध्ये खूप चांगला रेस्पेक्ट आहे. पण जसं जल हे जीवन आहे ते मृत्यूचं कारण ठरू नये म्हणून तुम्हाला पाण्याबद्दल सगळी माहिती घेतली पाहिजे. आणि पाण्याबद्दल जर माहिती नसेल तर मात्र तुम्हाला 100% धोका होऊ शकतो. आणि पाण्याबद्दल माहिती घेणं खूप सोपं आहे. खूप तुम्ही लहानपणापासूनच त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे. तुम्ही 0 मिनिटात जाऊन पोहणं शिकू शकत नाही. कोणाला पोहताना बघून तुम्ही पोहणं शिकू शकत नाही. कारण की त्या आंतरक्रिया तुमच्या लक्षात येत नाही. त्याच्या हात मारले लक्षात येते पण तुम्ही त्या आंतरक्रिया तुमच्या लक्षात येत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा तुमचं बुडण्याचं प्रमाणही जास्त असतं. त्यामुळे प्रशिक्षण हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि पालकांना मला असं वाटतं की आपल्या पाल्याचा एखादा वाढदिवस तुम्ही साजरा नाही केलं तर चालेल, पण एक वाढदिवसाचा पूर्ण खर्च जर तुम्ही प्रशिक्षणासाठी दिलात तर तुम्ही आयुष्यभरासाठी चांगलं स्किल शिकू शकता. जल हे जीवनासाठी गरजेचं आहे, तसं जलतरण हे आपल्या निरोगी आयुष्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. आणि आपण आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या माध्यमातून आपला जिल्हा हा भारतातील नव्हे जगातील पहिला 100% जलतरण साक्षर करण्याचा आपण या ठिकाणी संकल्प घेऊयात. आणि खरं ही एकाची जबाबदारी नाही, ही सगळ्यांची जबाबदारी आहे. पालकांनी जर त्याविषयी जागृती निर्माण करून घेतली तर मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपला जिल्हा हा पूर्ण भारताला नेतृत्व करू शकेल आणि 100% जलतरण साक्षर होईल.
1: बुडून मृत्यूचा जगात सर्वाधिक धोका आहे तो 1 ते 4 या वयोगटातल्या बाळांना. भारतात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 2023 ह्या अपघातांवरचा द स्ट्रॅटेजिक ऑफ फ्रेमवर्क फॉर ड्राउनिंग प्रिव्हेंशन इन इंडिया हा एक रिपोर्ट प्रकाशित केला. त्याबरोबरच भारतातल्या शाळांमध्ये पोहणं शिकवणं अनिवार्य नाही आहे असं या रिपोर्टमध्ये म्हटलंय. आपल्या सोबत आहेत श्री नितीन घोरपडे, जे मराठवाड्याचे पहिले आयन मॅन आहेत. जलसुरक्षेविषयी आणि जलतरण साक्षरतेविषयी ते आपल्याला काय सांगतायत ते आपण ऐकूयात.
2: नमस्कार, मी नितीन घोरपडे. काही दिवसांपूर्वी आपले विद्यार्थी 8 विद्यार्थी समुद्रकिनारी खेळायला बागडायला गेले, आनंद मनवायला गेले आणि एक दुःखद घटना घडली. त्याबद्दल बोलण्यासाठी पुढचा 1 मिनिट तुमचा घेणार आहे. आयुष्यात आपण मुलांना शिक्षणावर वेगवेगळ्या कोचिंग लावण्यावर खूप भर देतो. त्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर, त्यांच्या राहणीमानावर, कपड्यांवर, बुटांवर, सगळ्याच गोष्टींवर, त्यांच्या दिसण्यावर, कॉस्मेटिक्सपासून सगळ्या. परंतु लाईफ सेव्हिंग जी गोष्ट आहे, मी सेकंड इनिंगमधला व्यक्ती आहे तर मी लहानपणापासून माझ्या आजी आजोबा आई वडिलांकडून ऐकत आलं की तुम्हाला सायकल चालवणं, तुम्हाला धावणं आणि तुम्हाला पोहणं हे आलंच पाहिजे. तर ही गोष्ट आज एवढ्या वर्षांनी परत आपल्या समोर येते की आपल्या अपत्यांचं स्वसंरक्षणासाठी, सेल्फ डिफेन्ससाठी, त्यांचा जीव वाचवण्यासाठी जे महत्वाची गोष्ट आहे ती स्विमिंग, स्विमिंग हे त्यांना आलंच पाहिजे. आणि यासाठी काय तर आपल्याला कुठे जाऊन त्यांना जमा नाही करायचे, तर आपल्याला त्यांच्या सोबत जायचे, आपल्यालाही पोहता आलं पाहिजे. आपण पती पत्नी आणि आपलं अपत्य ह्या तिघांनी स्विमिंग क्लासेस लावले पाहिजे, स्विमिंग शास्त्रोक्त पद्धतीने शिकलं पाहिजे. आणि जर वेळ असेलच तर पालकांनी आपण इतरांचा जीव कसा वाचवायचा ह्याचंही ट्रेनिंग घेतलं पाहिजे. माझी विनंती आहे की आपापल्या वेळेनुसार या गोष्टीला आज आयुष्यात प्राधान्य दिलं पाहिजे. व्यायाम करणं महत्वाचं आहेच, पण तो व्यायाम शास्त्रोक्त पद्धतीने शिकणे महत्वाचं आहे. फक्तच काहीतरी भोपळा बांधला, थर्माकोल बांधलं आणि पाण्यात उतरून मी कुणाच्या तरी माझ्या मोठ्या दादाच्या किंवा सिनियर व्यक्तीचं ऐकून काहीतरी करतोय, उड्या मारतोय, हे पोहणं नव्हे. पोहणं म्हणजे मला प्रॅक्टिकली शास्त्रोक्त पद्धतीने या किनाऱ्याहून त्या किनाऱ्यापर्यंत व्यवस्थित शांततेत श्वास घेत घेत कसं जाता येईल याचं एक प्रॉपर ट्रेनिंग असतं. माझी सर्व पालकांना, पाल्यांना, सर्वांना विनंती आहे, शाळांना विनंती आहे, इन्स्टिट्यूशनल जेवढे काम करतात मोठे मोठे ऑर्गनायझेशन सर्वांना विनंती आहे की त्यांनी मॅन्डेटरी करावा. आणि मी ॲज अ म्हणतो ना रिस्पॉन्सिबल पॅरेंट आणि एक रिस्पॉन्सिबल स्पोर्ट्स पर्सन म्हणून सगळ्यांना अवेअर करतो.

0: युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला.
1: रसिक हो, संघर्षातून जन्माला येणारं नाटक शब्द आणि संगीतातून जिवंत होतं ते नभोनाट्याद्वारे.
2: आम्ही घेऊन आलो आहोत एक नवी कोरी नाट्य मालिका उमेद जीवनाची.
1: जगण्याच्या आशेप्रत नेणारा प्रवास नाट्यरूपात अनुभवूया
2: उमेद जीवनाची.
1: दिनांक 14 ऑक्टोबर पासून दर बुधवारी सकाळी 9:30 वाजता
2: महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून उमेद जीवनाची.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी त्यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून समाचार तसंच 6:05 इंग्रजीतून समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

गीतबहार कार्यक्रमात यानंतर ऐकूया विभावरी आपटे यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत राहुल रानडे यांचं आहे आणि चित्रपट आहे डॉक्टर प्रकाश बाबा आमटे द रिअल हिरो.

श्रुते हो या बरोबर आजचा गीत बहार हा कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर 6:20 संस्कृत मधून समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित स्वस्थ भारत या कार्यक्रमात आज ऐकूया वर्ल्ड ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ निमित्त स्तनाच्या कर्करोगानंतर पुनर्वसनात फिजिओथेरपीची भूमिका. याविषयी फिजिओथेरपिस्ट डॉक्टर रवीना रणदिवे यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं आहे सूरज हंजगे यांनी. सादर करते धीरज केदारी.
1: श्रोतेहो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, आरोग्य हीच खरी संपत्ती असं आपण नेहमीच म्हणतो, पण जेव्हा आरोग्यावर कर्करोगासारखं मोठं संकट येतं तेव्हा लढा फक्त उपचारांचा नसतो तर पुन्हा आधीसारखं समृद्ध आणि सक्रिय जीवन जगण्याचा असतो. ऑक्टोबर हा जागतिक स्तन कर्करोग जागरूकता महिना म्हणून जगभरात पाळला जातो. कर्करोगाशी सामना करताना संपूर्ण उपचारादरम्यान फिजिओथेरपी ही खूप महत्वाची असते. याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित

0: उपस्थित आहेत डॉक्टर रवीना रणदिवे. डॉक्टर शारीरिक पुनर्वसनासोबतच रुग्णांचं मानसिक आरोग्य आणि जीवनशैली सुधारण्यासाठी काम करतात. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: डॉक्टर, आजकाल वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे कर्करोगावर वेळेत निदान आणि उपचार करणं शक्य झालंय आणि ही खरंच खूप दिलासादायक गोष्ट आहे.
1: बरोबर.
0: पण केमोथेरपी, रेडिएशन किंवा शस्त्रक्रियेसारख्या मोठ्या उपचारांमधून जाताना रुग्णांचं शरीर खूप थकत असतं. या सगळ्या प्रोसेसमध्ये स्नायू कमकुवत होतात आणि काही त्यांना शारीरिक मर्यादा सुद्धा येतात. पण कर्करोगाशी सामना करत असताना संपूर्ण उपचारादरम्यान फिजिओथेरपी ही खूप महत्वाची असते, तर आपण याच विषयी आज बोलणार आहोत. तर माझा सगळ्यात सुरुवातीचा प्रश्न आहे की स्तनाच्या कर्करोगावरील उपचारानंतर रुग्णांच्या शरीरावर कोणते शारीरिक परिणाम जाणवू शकतात आणि अशा रुग्णांच्या पुनर्वसनात फिजिओथेरपीची भूमिका नक्की काय?
1: मॅडम, सर्वप्रथम कर्करोगाचं निधन झाल्यानंतर जेव्हा रुग्ण हा ऑन्कोलॉजिस्टकडे जातो तेव्हा त्यांना कळतं की आपल्याला एकतर शस्त्रक्रिया होणार आहे, रेडिएशन थेरपी किंवा किमोथेरपी, हॉर्मोनल थेरपी, यापैकी एक किंवा एक दोन ट्रीटमेंट तरी त्यांना मिळणार आहेत. तर या दरम्यान कर्करोगाचं निदान झाल्यानंतर जेव्हा रुग्णाला कळतं की आपल्याला एकतर शस्त्रक्रिया किंवा रेडिएशन थेरपी, किमोथेरपी हे उपचार त्यांना दिले जातात, यापैकी एक किंवा एक आणि दोन हे मिळून असे ट्रीटमेंट त्यांना मिळतात. आता प्रत्येक उपचाराचा शरीरावर काही ना काही परिणाम होतो. आता विशेषतः आपण जर शस्त्रक्रिया बघितली तर शस्त्रक्रियेनंतर खांद्यामध्ये वेदना होणे किंवा खांद्याची हालचाल कमी होणे, खांदा वर घेताना त्रास जाणवणे, खांद्याच्या भोवतीचे स्नायू किंवा छातीचे स्नायू टाइटनेस जमा होणे हे या वेदना होऊ शकतात, किंवा स्कार टिश्यू आपण जे म्हणतो किंवा व्रणाची उती तयार होणे त्याच्यामुळे हालचालीत खूप परिणाम होतो, खांद्यावर घेतला जाऊ शकत नाही, हे त्रास रुग्णांना होतो.
0: मर्यादा येतात त्यांच्या
1: खूप, त्यांच्या नियमित हालचाली आणि ऑपरेशन नंतर शस्त्रक्रियेनंतर थोडे दिवस त्यांची हालचाल लिमिट होऊन जाते. याच्या व्यतिरिक्त लिम्फ इडिमा म्हणून एक असतं की ज्याच्यात तुमचे लिम्फ नोड्स काढले जातात, त्यामुळे हाताला सूज येणे, छातीच्या भागात सूज येणे, याच्यामुळे अनेक त्रास रुग्णांना होतात. याशिवाय जेव्हा किमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी होते या थेरपीजमुळे थकवा अतिशय प्रमाणात हा रुग्णांना होतो, त्यांची शारीरिक क्षमता कमी होते, स्नायूंमधली ताकद कमी होते आणि यामुळे दैनंदिन जीवनातील ज्या त्यांच्या हालचाली असतात, बेसिक त्या त्यांच्या रुटीनमधल्या ज्या ऍक्टिव्हिटीज असतात त्याला पण खूप जास्त लिमिटेशन येते. आता या सगळ्यामध्ये फिजिओथेरपीचा एक खूप मोठा रोल आहे. फिजिओथेरपीच्या प्रथम त्याची पायरी आहे ती म्हणजे तपासणी. तर आम्ही तपासणीत काय करतो, तर आम्ही तुमचं हालचाल तपासतो, तुमच्या खांद्यांची हालचाल तपासतो, तुमच्या स्नायूंची ताकद तपासली जाते आणि तुमचं श्वासोश्वासाची प्रक्रिया कशी आहे ही तपासली जाते आणि या तपासणीच्या नुसार तुमचा सगळा पुनर्वसनाचा आराखडा आम्ही तयार करतो आणि तो आराखडा खूप डिटेलमध्ये प्लॅन केलेला जातो आणि सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पूर्ण मार्गदर्शन हे फिजिओथेरपीने होऊन पेशंटचा फक्त हात किंवा खांदा वर नेणे एवढाच गोल न ठेवता तो त्याच्या दैनंदिन जीवनात त्याच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आत्मविश्वासाने पुन्हा कसा करू शकेल याच्यावर आमचा जास्त भर राहतो.
0: म्हणजे एकूणच ज्या हालचालींवर मर्यादा आलेली असते किंवा एकूणच जो त्रास होत असतो त्यातून त्यांना लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी फिजिओथेरपी ही खूप महत्वाची असते. आता डॉक्टर, या उपचारानंतर किंवा एकदा निदान झाल्यानंतर फिजिओथेरपीस्टचा सल्ला घेण्याची योग्य वेळ कोणती नक्की?
1: फिजिओथेरपीसाठी उपचार पूर्ण होईपर्यंत थांबण्याची गरज नाही आहे. उलट रुग्णाची जेव्हा शस्त्रक्रिया, उपचारांची पद्धत आणि वैद्यकीय स्थिती ही लक्षात घेऊन फिजिओथेरपी उपचारांच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपण सुरू करता येते. तर जेव्हा रुग्णाचं निदान होतं आणि त्याला कळतं की आता आपल्याला शस्त्रक्रिया आहे किंवा कोणतीही ट्रीटमेंट सुरू होणार आहे, त्याआधीच रुग्ण हा फिजिओथेरपिस्टकडे जाऊन त्यांचा सल्ला घेऊ शकतो आणि समजून घेऊ शकतो की आता पुढे जी आपल्याला ट्रीटमेंट होणार आहे त्याचा आपल्या शरीरावर कसा बदल घडणार आहे, आपल्या शारीरिक क्षमतेमध्ये काय काय बदल होणार आहेत आणि त्यानुसार फिजिओथेरपिस्टही पूर्ण मार्गदर्शन त्या रुग्णाचे करतात. या व्यतिरिक्त त्यांना त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी पूर्वतयारी केली जाते की असं असे उपचार आहेत, ह्या तुमची शारीरिक बदल घडणार आहेत आणि थोडेसे व्यायाम, म्हणजे तुमची आत्ता पूर्व तयारी कशी असली पाहिजे, उपचारांपूर्वी तुमची शारीरिक हालचाल कशी असली पाहिजे याच्यावर थोडंसं मार्गदर्शन केलं जातं. श्वासोश्वासाचे व्यायाम थोडेफार शिकवले जातात. याने काय होतं की उपचारापूर्वी व्यायाम सुरू केलेत पेशंटनी तर पेशंटची तयारी आहे ऑलरेडी की आता मला हे व्यायाम पुढे जाऊन देखील करायचे आहेत आणि एक सवय निर्माण होते त्या पेशंटमध्ये.
0: तरी मेंटली तयारी करणं, कारण पुनर्वसन हा शब्द मला अगदी बरोबर वाटतो, कारण शारीरिक

0: आपल्याला त्याच्यातून फायदा खूप कमी आणि तोटा जास्त होणार आहे.
1: चुकीच्या
0: पद्धतीचं मार्गदर्शन घडू शकतो आणि प्रत्येक रुग्ण वेगळा असल्यामुळे प्रत्येकाचा त्रास वेगळा असू शकतो. पण जनरली इंटरनेटवर एक साच्यातलेच व्यायाम सांगितले जातात तर ते प्रत्येकासाठी लागू होणार नाहीत. आणि अजून एक समज हा रुग्णांमध्ये असतो की मला अजून काही त्रास नाही होते, जरी निदान झालंय शस्त्रक्रिया झालीय तर मला फिजिओथेरपीची गरज नाही. असं नाही आहे. जितक्या योग्य वेळी जितक्या लवकर ते फिजिओथेरपीचा गायडन्स सुरू करतील तितकं त्यांचं दैनंदिन जीवन सुरळीत होईल, लवकरच सुरळीत होईल आणि त्यांचं रिकव्हरीही पटकन होईल.
1: पुढेच डॉक्टर, आता तुमच्या बोलण्यावरून वाटलं की सोशल मीडियामुळे आज नको त्या गोष्टी आपण इतक्या आत्मसात करतो आणि आजारासंदर्भात खरं तर या गोष्टी नाही आपण फॉलो केल्या पाहिजेत. तज्ञांचा सल्ला या सगळ्या एकूण प्रोसेसमध्ये खूप महत्वाचा ठरतो. आता डॉक्टर, शस्त्रक्रियेनंतर हाताची हालचाल कमी होणं किंवा खांदा आखडणं याविषयी तुम्ही मगाशी सांगितलं, तर यासाठी फिजिओथेरपी कशी मदत करते?
0: तर आता मॅडम, शस्त्रक्रियेनंतर वेदना, जखमेभोवतीचा ताण किंवा हालचालीची भीती यामुळे रुग्ण हात कमी वापरू लागतो आणि त्यामुळे खांद्याची हालचाल आणखी कमी होऊ शकते. तर याच्यात प्रथम फिजिओथेरपिस्ट काय करतात की तुमच्या हाताची आणि खांद्याची हालचाल तपासतात की कोणत्या दिशेने तुमची हालचाल रेस्ट्रिक्टेड आहे किंवा लिमिटेड आहे. म्हणजे तुम्हाला उदाहरणार्थ पुढे हात घ्यायला त्रास होतोय का, बाजूने हात उचलायला त्रास होतोय का, मागे घेताना त्रास होतोय का, बाहेर वळवताना त्रास होतोय, तर या हालचालीच्या आधारावर, या तपासणीच्या आधारावर आणि प्रत्येक रुग्णाच्या स्थितीच्या अनुसार तो प्लॅन, त्यांचा ट्रीटमेंट प्लॅन बनवला जातो. आता ट्रीटमेंट खांद्यासाठी कशी राहते की सुरुवातीला जसं नवीन नवीन जेव्हा शस्त्रक्रिया होते तेव्हा टाके ओले असतात तर वेदना जास्त असतात रुग्णाच्या, तर तेव्हा फिजिओथेरपिस्टच्या मदतीने आणि रुग्णाच्या स्वतःच्या ताकदीने, हे दोघांच्या ताकदीने मिळून आपण हाताची हालचाल सुरू करतो. मेनली त्याच्यात आधी फिजिओथेरपिस्ट जास्त मदत करतात, पण हळूहळू जसे टाके बरे होत असतात किंवा वेदना कमी होत आहेत आणि रुग्णाच्या स्नायूंची ताकद वाढत आहे तेव्हा हळूहळू पेशंट स्वतः हात त्यांचे वर उचलू शकतात. तर हा झाला फक्त हालचालीचा भाग. इव्हेंच्युअली आपण त्यांना पूर्ण हात वर घेण्यासाठी प्रोत्साहित करतो. याच्या व्यतिरिक्त मानेचे जे स्नायू आहेत, जे छातीचे स्नायू आहेत आणि जे खांद्याचे स्नायू आहेत हे टाईट झालेले असतात, तर त्याच्यासाठी त्यांचे स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस, थोडीशी त्यांना तिथे थोडासा जेंटल नेकसाठी जर स्ट्रेच आणि मसाज दिला तर ते थोडंसं त्यांचं टेन्शन त्या मसल्समधलं रिलीफ करतं, त्याच्यातून हालचाल अजून जास्त वाढते. याच्या व्यतिरिक्त काही काहींना स्कार तयार होतो किंवा व्रण हा तयार होतो तर त्याच्यासाठी पण एक वेगळं मॅनेजमेंट आहे. त्याच्यासाठी थोडेसे मनुअर टेक्निक्स असतात फिजिओथेरपीमध्ये जे दिले जातात की ते स्कार न तयार होता किंवा जर आता तयार झालेला आहे तो स्कार टिश्यू तर त्याची मॅनेजमेंट एक वेगळी असते. सो त्याचं वेगळ्या पद्धतीचं एक मार्गदर्शन केलं जातं.
1: एकंदरीतच असं वाटतं ना की सगळ्याच गोष्टींसाठी फिजिओथेरपी हे खूप महत्वाचे, कारण यामुळे रुग्णांचं कुठेतरी मानसिक स्वास्थ्य पण त्यामुळे सुधारू शकतं आणि जो लागणारा वेळ आहे तो निश्चितच त्यांचा कालावधी कमी होऊ शकतो आणि ते लवकर बरे होऊ शकतात. आता डॉक्टर, तुम्ही मगाशी लिम्फेडिमा बद्दल सांगितलं, तर याविषयी अजून काय सांगाल? म्हणजे हाताला येणाऱ्या सुजेच्या नियंत्रण आणि काळजी याचा उपयोग कसा होतो?
0: तर सर्वप्रथम लिम्फेडिमा म्हणजे शरीरातील लसिका द्रवाच्या निचऱ्याची प्रक्रिया व्यवस्थित न झाल्यामुळे हात किंवा हाताच्या काही भागात द्रव साचून सूज येणे, तर याला लिम्फेडिमा म्हणतात. पण त्याआधी आपण हे समजून घेऊया की हातावर येणारी प्रत्येक सूज ही लिम्फेडिमा नाही आहे. तर जेव्हा सूज येते तेव्हा रुग्णाने आपल्या फिजिओथेरपिस्टकडे जाऊन किंवा कॅन्सर तज्ञांकडे जाऊन ती दाखवून तपासून घेणे हे महत्वाचे आहे. पण जर लिम्फेडिमा असेल तर फिजिओथेरपीमध्ये सुजेचे प्रमाण आणि स्वरूप आपण तपासून त्यानुसार उपचार करतो. यामध्ये संपूर्ण सूज नियंत्रण उपचार पद्धती म्हणजे कम्प्लीट डीकंजेस्टिव्ह थेरपी वापरली जाऊ शकते. आता कम्प्लीट डीकंजेस्टिव्ह थेरपीमध्ये मॅन्युअल लिम्फॅटिक ड्रेनेज हे येतं, त्याच्यानंतर कम्प्रेशन थेरपी येतं, एक्सरसाइजेस येतात जे लिम्फ नोड्सनी नसल्यामुळे जी सूज तयार झाली आहे ती सूज कमी करण्यासाठी व्यायाम असतात आणि त्वचेची काळजी घेणे, हे चार स्वरूप मेन त्या कम्प्लीट डी कंजेस्टिव्ह थेरपीमध्ये येतात. तर थोडंसं अधिक त्याची माहिती द्यायची मध्ये त्वचेची योग्य निगा राखायची, सौम्य लसिका प्रवाह वाढविणाऱ्या हालचाली आपण करायच्या, आवश्यकतेनुसार विशेष मालिश पद्धती म्हणजे जे मी लिम्फॅटिक ड्रेनेज बोलले, पण अगेन हे घरी नाही करायचं, हे फिजिओथेरपीची स्पेशल टेक्निक आहे जी एकदम सायन्सनी बॅकअप केलेलं आहे या टेक्निक्सला. सो घरच्या घरी मालिश करणे हे योग्य नाही. आणि दाब देणारी पट्टी किंवा वस्त्र आणि व्यायाम यांचा समावेश असतो डीकंजेस्टिव्ह थेरपीमध्ये. यासोबत रुग्णाला स्वतःच्या हाताची काळजी कशी घ्यायची

0: करायची आणि सूज वाढू नये यासाठी कोणती खबरदारी घ्यायची हेही शिकवले जाते. तर रुग्णाला स्वतःच्या हाताची त्वचा ह्याची निगा राखायची असते आणि इन्फेक्शनची लक्षणे काय आहेत किंवा हातात अंगठी घालत आहेत किंवा कपडे टाईट होत आहेत याकडे रुग्णांनी विशेष लक्ष दिलं पाहिजे, कारण का हेही साइन्स लिम्फेडिमाचे आहेत. तर आपण जेव्हा लिम्फेडिमा होतो किंवा जर एक पेशंट असेल ज्याला रिस्क आहे लिम्फेडिमा होण्याची, काळजी आधी न घेतली गेलीये, व्यायाम नाही नियमितपणे केले आणि सूज आता वाढती असं दिसतंय हातावर, तर आपण विशेषतः सांगतो की तुम्ही तुमच्या त्वचेकडे लक्ष द्या. बीपी मॉनिटर करताना त्या हातावर तुम्ही मॉनिटर करू नका. अंगठी, बांगडी हे दागिने तुम्ही त्या हातात घालू नका, कारण का ते कोणत्याही वेळी जर सूज वाढली अचानक तर ते टाईट होऊन तो रुग्णांना त्रास जास्त होऊ शकतो. हे म्हणजे डेली बेसिक गोष्टी आहेत, पण ह्याकडे दुर्लक्ष झालं तर अधिक वेदना त्या रुग्णाला होऊ शकतात.
1: पण आता तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्यामध्ये जर काळजी व्यवस्थित नाही घेतली किंवा चुकीच्या पद्धतीने आपण घरच्या घरी तज्ञांचा सल्ला न घेता उपचार घेतले तर या सगळ्या समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच या सगळ्या प्रोसेसमध्ये डॉक्टरांचा सल्ला हा खूप महत्वाचा वाटतो.
0: बरोबर.
1: आता डॉक्टर, रेडिओथेरपी किंवा केमोथेरपी नंतर जाणवणारा थकवा, अशक्तपणा किंवा शारीरिक हालचालींमध्ये ज्या मर्यादा येतात त्यामध्ये फिजिओथेरपीची भूमिका पुन्हा एकदा सविस्तरपणे काय सांगा.
0: तर कर्करोगावरील उपचारानंतर जाणवणारा हा जो थकवा असतो तो नेहमीच्या थकव्यापेक्षा खूप वेगळा असू शकतो आणि त्यामुळे रुग्णाची दैनंदिन कामे करण्याची क्षमता कमी होऊ शकते. तर अशा वेळी पूर्ण विश्रांती घेण्याऐवजी रुग्णाच्या क्षमतेनुसार आपण हळूहळू शारीरिक हालचाल वाढवणे महत्वाचे असते. तर फिजिओथेरपिस्ट सुरुवातीला आम्ही श्वसनाचे व्यायाम देतो, कारण का सगळ्यात पहिले जर आपण कुठली ट्रीटमेंट घेत असू, कुठला उपचार घेत असतो, तेव्हा आपल्या श्वासोश्वासामध्ये बदल होतं. तर योग्य श्वासोश्वासाची पद्धत काय आहे ती शिकवली जाते. रोजच्या जीवनात जेव्हा ते आता हालचाल करत आहे ट्रीटमेंट नंतर जर थकवा आहे तर श्वासोश्वासाने ते रिकव्हर करू शकतात तो थकवा.
1: महत्वाच्या गोष्टी आहेत.
0: हो, म्हणजे जी श्वासोश्वासाची पद्धत आहे, नाकातून श्वास घेते, तोंडातून फुंकर मारणे, ही एक सोपा व्यायाम आहे. त्या व्यायामाची रुग्णांना खूप जास्त मदत होते. या व्यतिरिक्तच आपण श्वासोश्वासाच्या व्यायामाव्यतिरिक्तच सौम्य हालचाली आपण शिकवतो आणि हलके स्नायू बळकटीकरणाचे व्यायाम देऊ शकतो आणि नंतर चालणे किंवा इतर सहनशक्ती वाढवणाऱ्या हालचाली हळूहळू वाढवत येतात. तर हे सगळं टप्प्याटप्प्यामध्ये होतं मॅडम. आधी सौम्य हालचाली आपण का करतो, कारण का तिथलं रक्तप्रवाह व्हायला पाहिजे. सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे बसून जेव्हा पेशंट राहतो थकव्यामुळे किंवा खूप वेळ झोपून राहतो, आराम करतो, शस्त्रक्रिया असू दे किंवा दुसऱ्या रेडिएशन थेरपी किमोथेरपी असू दे, तेव्हा पावलांची हालचाल करणं म्हणजे आपण त्याला अँकल पंप्स म्हणतो, त्याच्यातून रक्तप्रवाह जास्त होतो आणि सूज जमा होत नाही पायांमध्ये. सो दॅट जरी हाताची शस्त्रक्रिया झाली असेल तर तो पेशंट उठून चालू तरी शकतो, थोडंफार त्याची हालचाल राहू शकते. बेसिक आपल्या टॉयलेट ऍक्टिव्हिटीज ज्या असतात त्या तो गुण व्यवस्थितपणे करू शकतो.
1: कुणावर अवलंबून न राहता स्वतः गोष्टी करता येणं ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट वाटते.
0: बरोबर. तसेच आपण ऊर्जा जपून वापरायची हे कसं करायचं हेही शिकवतं. आता उदाहरणार्थ दोन लेडीज आहेत, एक आहेत ज्या हाऊसवाईफ आहेत आणि एक आहेत ज्या प्रोफेशनली ऑफिसमध्ये काम करतात. आता हाऊसवाईफ ज्या आहेत त्यांना जर किचनमधलं भरपूर काम करायचं असेल आणि आता या ट्रीटमेंटमुळे सगळा थकवा आहे, आजारामुळे थकवा आहे, तर त्यांनी एक भाजी जर करायची असेल तर 2-3 वेळा फ्रीजकडे जाणं, वरच्या कप्प्यातून सामान घेणं, खालच्या कप्प्यातून सामान घेणं, हे जर ब्रेक करून ऍक्टिव्हिटीज बराच वेळ करत राहिला तर थकवा अधिक जाणवतो. पण एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक म्हणजे तुम्ही आधी प्रायोरिटाईज करायचं की आपल्याला काय काय सामान हवंय ते टप्प्याटप्प्यात आधीच गोळा करून आणि मग ते काम करणं, याच्यात तुमची एनर्जी खूप सेव्ह होते. तर याचंही मार्गदर्शन फिजिओथेरपीमध्ये दिलं जातं. आणि याच्या व्यतिरिक्त जसं मी आधी सांगितलं तसं चालणे किंवा थोडंसं एरोबिक ऍक्टिव्हिटीकडे हळूहळू जसं जसं त्यांचं रिकव्हरी फेस पुढे जाईल या गोष्टी पण सतत करत राहणे त्यांना थकव्यापासून आणि त्याच्या साईड इफेक्ट पासून थोडंसं हेल्प करू शकतं.
1: डॉक्टर, एकंदरीतच तुमच्या बोलण्यावरून असं मला वारंवार जाणवतं की शारीरिक गोष्टी कव्हर होण्याबरोबरच मानसिक आणि त्यांची एकूणच जीवनशैली चांगली राहावी यासाठी सुद्धा फिजिओथेरपी ही खूप महत्वाची वाटते.
0: बरोबर.
1: आता तुम्ही जे सांगितले ते व्यायाम प्रत्येकासाठी वेगवेगळे असू शकतात का?
0: होय मॅडम, प्रत्येक रुग्णासाठी व्यायाम एकसारखे असतील असेच नाही, कारण प्रत्येकाची शस्त्रक्रिया, उपचारांची पद्धत, वय, शारीरिक क्षमता, वेदना किंवा खांद्याची हालचाल, स्नायूंची ताकद आणि सूज यामध्ये फरक असतो. आम्ही जेव्हा तपासणी करतो आणि सगळी त्यांची हिस्ट्री घेतो त्याच्यात आम्ही त्यांना अजून काही जीवनशैलीचे आजार आहेत का हेही तपासतात. काही पेशंट्सना डायबिटीस असू शकतो, काहींना नसू शकतो, तर त्यांच्यात त्यांची प्रगती वेगळी, त्यांचा

0: ट्रीटमेंट प्लॅन वेगळा, तर ह्या गोष्टींचाही खूप फरक पडतो. त्यामुळे एका रुग्णाला योग्य ठरणारा व्यायाम दुसऱ्या रुग्णाला त्याच प्रकारे योग्य असेलच असे नाही होत. म्हणूनच फिजिओथेरपिस्ट रुग्णाची तपासणी करून त्याच्या गरजेनुसार वैयक्तिक पुनर्वसन आराखडा तयार करतो. जसं मी आधी सांगितलं तसं गृहिणीचं काम वेगळं राहतं, ऑफिस गोईंग तिचं काम वेगळं राहतं, एका पोलीस वुमनचं काम वेगळं राहतं. तर प्रत्येकाच्या जीवनशैलीनुसार आपण त्यांना व्यायाम देतो की एखाद्याला बसूनच राहायचंय आता कामावर 8 तास, त्याची क्षमता कशी वाढवायची, तिथे त्याने काय काळजी घ्यावी लागेल, त्यांचं मार्गदर्शन वेगळं. एखादा टीचर आहे, त्यांना उभं राहावं लागत आहे, त्यांचं मार्गदर्शन वेगळं. त्यांच्या व्यायाम जे आम्ही करून घेतो ते वेगळ्या प्रकारचे राहतात. तर तुमचं प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक रुग्णाचा हा एक वेगळा प्रोटोकॉल असतो. फक्त काही साम्य असतं की ब्रीदिंग एक्सरसाइजेस, काही ताकद वाढीचे व्यायाम वगैरे, हे साम्य असतं.
1: आता व्यायामाविषयी तुम्ही सांगितलं, तर व्यायाम करताना रुग्णांनी कोणती काळजी घेतली पाहिजे आणि कोणते व्यायाम किंवा हालचाली टाळल्या पाहिजे?
0: तर सर्वप्रथम व्यायाम करताना वेदना सहन करून किंवा जबरदस्तीने हालचाल करण्यापेक्षा शरीराचे संकेत लक्षात घेणे महत्वाचे आहे. सुरुवातीला अति ताण देणारे, अचानक किंवा जोराचे व्यायाम, तसेच डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्टने परवानगी न दिलेले व्यायाम किंवा जड वजन उचलणे, हे तर निश्चितच पेशंटने टाळायला पाहिजे. शस्त्रक्रियेची जी जखम, ती जर पूर्णपणे भरलेली नसेल तर त्या भागावर अनावश्यक ताण देऊ नये. किंवा व्यायाम करताना अचानक वेदना होत असतील, सूज वाढत असेल, चक्कर येत असेल, असामान्य दम लागत असेल किंवा अस्वस्थ वाटत असेल, तर तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यायला पाहिजे. उद्देश हा आपल्या शरीराला थकवणे नसून हळूहळू शरीराची क्षमता वाढवणे हा आहे. आता असं होतं रुग्णांमध्ये की काल माझा हात पूर्णपणे वर गेला मॅडम, पण आता दुसऱ्या दिवशी पेशंटला खूप वेदना आहेत, पण आपण या जोरावर नाही राहू शकत की काल पूर्णपणे वर गेला, काल मी 1 किलोमीटर चालले म्हणून मी आज तेवढं केलंच पाहिजे,
1: क्षमता नाही
0: राहील असं सांगू शकत नाही. कारण का किमोथेरपीमध्येही असं होतं की दर किमोथेरपीनंतर वेगवेगळे त्रास काही रुग्णांना होऊ शकतात,
1: प्रत्येक वेळेस आणि याचा अनुभव सुद्धा वेगळा
0: असू शकतो. बरोबर, तर त्या जोरावर नाही जायचंय. आपल्याला आपल्या शरीराचे संकेत समजून घेणे हे खूप महत्वाचे आहे. पण एक नियमित कमीत कमी तरी सौम्य हालचाली आणि चालणे हे तरी केले पाहिजे.
1: बरोबर. आता डॉक्टर, या ब्रेस्ट कॅन्सरमध्ये बरे होत असलेल्या रुग्णांच्या मानसिक आरोग्यावर आणि खरं तर आत्मविश्वासावर नियमित शारीरिक हालचालींचा काय परिणाम होऊ शकतो आणि रुग्णांच्या कुटुंबियांनी या सगळ्या काळात त्यांना मदत कशी केली पाहिजे?
0: नियमित आणि योग्य प्रमाणातील शारीरिक हालचालींमुळे रुग्णाला स्वतःच्या शरीरावर पुन्हा नियंत्रण मिळवत असल्याची भावना निर्माण होते आणि त्यामुळे आत्मविश्वास वाढतो त्यांचा, दैनंदिन कामे करण्याची क्षमता सुधारते आणि उपचारानंतरच्या जीवनाकडे एक सकारात्मक पद्धतीने पाहण्याचा दृष्टिकोन होऊन जातो. आणि कुटुंबाची मदत जर आपण म्हटलं तर कुटुंबीय त्यांना त्यांच्या डेली क्रिया आहेत त्यांच्या, त्या प्लॅन करण्यात मदत करू शकतात. डॉक्टरची अपॉइंटमेंट प्लॅन करण्यात मदत करू शकतात किंवा त्यांच्यावर त्यांच्या बॉडीमध्ये काय चेंजेस झालेत याच्याकडे लक्ष न देता ते आधीच्यासारखे जसे आहेत तसंच त्यांना ट्रीट करायचं. आपण त्यांना वागणुकीतून वेगळं काही जाणवून द्यायचं नाही किंवा असंही करायचं नाही की तू बस, तुला आता कॅन्सर डिटेक्ट झालं, तू एका जागी बस, आम्ही सगळं करतो, असं नाही करू द्यायचं. त्याचा स्वावलंबीपणा, त्याच्या त्याच्या जे दिनचर्या आहेत त्या त्यांना नक्कीच करू द्यायला पाहिजेत. हळूहळू त्याच्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे.
1: आणि ही खरं तर खूप महत्वाची गोष्ट मला यासाठी वाटते ना की कुटुंबियांचा या सगळ्या भूमिका खूप महत्वाची वाटते, कारण तो पेशंट इतका लवकर कव्हर होऊ शकतो आसपासच्या परिस्थितीमुळे.
0: बरोबर मॅडम.
1: आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण वळतोय, तर जाता जाता आपल्या रुग्णांना आणि कुटुंबियांना काय संदेश द्याल?
0: माझा संदेश एवढाच असेल की स्तनाच्या कर्करोगाच्या निदानानंतर हे निदानच तुमचं सर्वस्व बनवून देऊ नका. तुमचं दैनंदिन जीवन तसंच चालू कसं राहील याच्याकडे तुम्ही जास्त लक्ष द्या आणि कोणतेही संकेत असतील त्याला दुर्लक्ष तुम्ही करू नका. आपल्याकडे आता खूप सुविधा आहेत उपलब्ध, जसं की फिजिओथेरपी आहे, तुमचे ऑन्कोलॉजिस्ट आहेत, ह्या वेगवेगळ्या वेदनारहित ट्रीटमेंट पण भरपूर आहेत, तर त्याचा तुम्ही लाभ घ्या आणि कुठलीही मदत घ्यायला संकोच करू नका.
1: एकूणच डॉक्टर, कर्करोगावरील उपचारानंतर केवळ आजारातून बाहेर पडणं पुरेसं नाहीये, तर आधीसारखं सामान्य उत्साही आणि सक्रिय जीवन जगण्यासाठी फिजिओथेरपी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य पुनर्वसन हे किती महत्वाचं आहे हे तुम्ही सांगितल्यामुळे आज लक्षात आलं. आज वेळात वेळ काढून आपण इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, स्तनाच्या कर्करोगाशी लढा देताना योग्य वैद्यकीय उपचारांसोबतच नियमित

0: फिजिओथेरपी आणि कुटुंबियांची प्रेमसाथ रुग्णाला पुन्हा आत्मविश्वासानं उभं राहण्यास मदत करते. आजच्या या माहितीपूर्ण संवादानं तुमच्यातील अनेकांना नक्कीच नवा आत्मविश्वास आणि मार्ग मिळाला असेल. याबरोबरच स्वस्थ भारत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. नमस्कार.
1: स्वस्थ भारत या कार्यक्रमात वर्ल्ड ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ निमित्त स्तनाच्या कर्करोगानंतर पुनर्वसनात फिजिओथेरपीची भूमिका याविषयी फिजिओथेरपिस्ट डॉक्टर रवीना रणदिवे यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सूरज अंजगे यांनी. सादर करते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: स्वस्थ भारत हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला.
1: फ्रेंड्स, दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 राज्यस्तरीय युववाणी कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल गायक, हार्मोनियम वादक आणि संगीत दिग्दर्शक प्राध्यापक मयंक विश्राम परळीकर या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मैत्रिणींनो, दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 राज्यस्तरीय वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपण ऐकू शकाल कला अध्यापिका आणि यशस्वी उद्योजिका मिताली पियुष जिंतूरकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आणि साहित्यिका शैलजा वसेकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
2: रसिक हो, संघर्षातून जन्माला येणारं नाटक शब्द आणि संगीतातून जिवंत होतं ते नभोनाट्याद्वारे.
3: आम्ही घेऊन आलो आहोत एक नवी कोरी नाट्य मालिका उमेद जीवनाची.
2: जगण्याच्या आशेप्रत नेणारा प्रवास नाट्यरूपात अनुभवूया
3: उमेद जीवनाची.
2: दिनांक 14 ऑक्टोबर पासून दर बुधवारी सकाळी 9:30
3: महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून उमेद जीवनाची.

0: श्रोते हो, त्वचेवर दिसणारा कुठलाही डाग हा सौंदर्याचा प्रश्न असतो की आरोग्याचा? त्वचा विकाराची लक्षणं आणि कारणं कोणती? त्वचेचं आरोग्य आणि सौंदर्य जपण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी? या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया डॉक्टर सिद्धी चिखलकर यांच्याकडून। तेव्हा श्रोते हो, आरोग्य दर्पण या लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा। त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4129 आणि 4515-4130। एसटीडी कोड आहे 022। आणि हो, त्याआधी ऐकूया अजय शेलार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात। मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही।
1: नमस्ते छोट्या मित्रमैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये संस्कृती स्कूल उंड्रीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत।
2: गप्पा, अरे पण आपण कोण आहोत हे तर आधी सांगायला हवं ना।
3: अरे हो, विसरलोस बरं का। आम्ही आहोत संस्कृती स्कूल उंड्रीचे विद्यार्थी।

ऐका गंमत जम्मत कार्यक्रम रविवारी अर्थात 11 ऑक्टोबरला संध्याकाळी 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते सुमित श्रीवाद.

0: श्रोतेहो, घरातल्यांचा विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही आपलीच असते, नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत.
1: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो, खरोखर आज आम्ही सक्षम नाही, की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो, पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे.
0: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य ऐका, सोमवार दिनांक 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. वनिता मंडळ
2: सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नव मतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2020 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र यानंतर ऐकूया प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई अंकित आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय पथकाचा राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू. दुष्काळ जाहीर न झालेल्या 36 तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करायचा राज्य सरकारचा निर्णय. सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्याही रद्द. या गाड्या आणि मेट्रो स्थानकही पूर्ण बंद करू नयेत असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. यंदाच्या विष्णुदास भावे गौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक साई परांजपे यांची निवड. आणि भारतीय वंशाच्या नवे नेथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकानं आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देमणी शिवारात पाहणी केल्यानंतर बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या जातेगाव फाटा आणि अर्धमसला परिसरातल्या शिवारात भेट देऊन पिकांच्या परिस्थितीची पाहणी केली. या दौऱ्यात पथकाने तूर कापूर ऊस आणि तुतीच्या शेतांची पाहणी करून सद्यस्थिती जाणून घेतली. या पथकानं अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या टाकळी खंडेश्वरी चिंचोली काळदात या ठिकाणी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. अमरावती विभागातल्या पाचही जिल्ह्यांमधल्या दुष्काळी परिस्थितीचा त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. तर वाशिम तालुक्यातल्या सुपखेला मंगरुळपीर तालुक्यातल्या स्वासिन आणि कोठारी मनोरा तालुक्यातल्या कुपटा तसंच कारंजा तालुक्यातल्या काळी कारंजा पानविहीर इथं प्रत्यक्ष शेतांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यापैकी 18 तालुक्यांमध्ये 20% ग्राउंड ट्रुथिंग अर्थात प्रत्यक्ष शेतात जाऊन पडताळणी करायचा शासनादेश सरकारनं आज जारी केला. या पाहणीनंतर त्यांचाही दुष्काळी यादीत समावेश करण्याबाबत विचार केला जाणार आहे. पीक कर्जमाफीच्या

लाभापासून ई केवायसी अभावी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गावनिहाय याद्या तयार केल्या जाणार आहेत. पीक कर्जमाफीसाठीचे अर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तलाठी आणि ग्रामसेवक घरोघरी जाऊन ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करतील अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीतून अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी काही ठिकाणांहून प्रमुख उमेदवारांनी माघार घेतली असली तरी महायुती आणि महाविकास आघाडीतलं बंड पूर्णपणे शमलेलं नाही. पुणे शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार मंगेश चिवटे यांनी आज माघार घेतली, त्यामुळे भाजपाचे कौस्तुभ गावडे या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार असतील हे स्पष्ट झालं. या मतदारसंघातून माजी आमदार दत्तात्रय सावंत, सचिन सानप यांच्यासह अनेक उमेदवारांचं आव्हान महायुतीसमोर आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे जयंत आसगावकर हे उमेदवार असल्याने तिहेरी लढत आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात 30 तर पुणे पदवीधर मतदारसंघात 47 उमेदवार रिंगणात आहेत. बड्या नेत्यांनी प्रयत्न करून सुद्धा नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपाचे नेते अनिल सोले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही, त्यामुळे भाजपाचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्यासमोर त्यांचं आव्हान कायम आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघातून इतर 16 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं 38 जण निवडणूक लढवतील तर अमरावती शिक्षक मतदारसंघातून 4 जणांनी अर्ज मागे घेतल्यानं 26 जण रिंगणात आहेत. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात एकंदर 13 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता 41 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. विधान परिषदेसाठी 23 ऑक्टोबरला मतदान होणार असून 27 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिल्लीत जंतरमंतर इथं उद्या होणाऱ्या काँक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नोएडा आणि दिल्लीला जोडणाऱ्या सीमांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. उद्या पहाटे 4 ते दुपारी 2 या वेळेत नवी दिल्ली आणि हजरत निझामुद्दीन स्थानकांवर पोहोचणाऱ्या सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या जातील अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव 57 मेट्रो स्थानकही आज रात्री 9 वाजल्यापासून बंद राहतील असं दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनने कळवलं आहे. काँक्रोच जनता पार्टी आणि इतर विरोधी पक्षांच्या उद्याच्या दिल्लीतल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीला जाणाऱ्या ट्रेन पूर्णपणे थांबवू नयेत आणि मेट्रो स्थानकही पूर्ण बंद करू नयेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी या सेवा नियंत्रित पद्धतीनं सुरू ठेवाव्यात असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं सांगितलं. यावर हे संबंधित यंत्रणा पर्यंत पोहोचवू असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं. याबाबत योग्य त्या आगाऊ सूचना नागरिकांना द्याव्यात जेणेकरून त्यांना कोणताही त्रास होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री, लेखक, दिग्दर्शक आणि नाट्य प्रशिक्षक सई परांजपे यांना जाहीर झाला आहे. सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीकडून हा पुरस्कार दिला जातो. गौरव पदक 30,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार नवेनेथेम नवी पिल्लई यांना जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन आणि शांततेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना हा पुरस्कार दिल्याचं नॉर्वेच्या नोबेल समितीनं म्हटलं आहे. 2008 ते 2014 या कालावधीत त्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त म्हणून कार्यरत होत्या. गुलामगिरीच्या विरोधात उभे ठाकलेले नेल्सन मंडेला यांच्यासह इतरांचा न्यायालयात बचाव करणाऱ्या वकील ते आंतरराष्ट्रीय कायदेशीर प्रकरणांमध्ये न्यायाधीश म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. 12 लाख अमेरिकी डॉलर इतकी या पुरस्काराची रक्कम आहे. दक्षिण आफ्रिकेत गुलामगिरीच्या काळात भारतीय तमिळ कुटुंबात 1941 जन्मलेल्या नवी पिल्लई यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आणि व्यवस्थेत खोलवर गेलेल्या भेदभावावर त्यांनी प्रहार केला. हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी कायद्याच्या शिक्षणात PhD केली आहे. 2 दिवस झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आज देशातले शेअर बाजार तेजीत राहिले. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचं उत्पन्न वाढ
होण्याची शक्यता, अमेरिकेकडून इराणवर हल्ल्याची कमी झालेली शक्यता, कच्च्या तेलाच्या दरात

0: आलेली घट यासारख्या कारणांनी गुंतवणूकदारांनी खरेदीवर जोर दिला, त्यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये दिवसअखेर 879 अंकांची वाढ झाली आणि तो 72,472 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 289 अंकांची वाढ नोंदवत 22,520 अंकांवर बंद झाला. भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार दिला जाणार आहे. इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हरझोग यांनी आज ही घोषणा केली. कॅप्टन मच्छार यांच्यासह दुबई ते तेल अवीव दरम्यान विमानातून प्रवास करणाऱ्या इतर 5 जणांनाही हा शौर्य पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. अभिनेता नाना पाटेकर यांच्या मृत्यूप्रकरणी गोव्यात पणजी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. नाना पाटेकर यांच्या जवळच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. नाना पाटेकर यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे, त्यामुळे मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट करण्याच्या दिशेनं पोलीस तपास करत आहेत. सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा असं आवाहन कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय कौशल्य विभागामार्फत देशभरात सेवा संकल्प अभियान राबवलं जात आहे. त्याअंतर्गत सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धा या बहुराज्यीय नवोपक्रम स्पर्धेचं आयोजन केलं आहे. 21 सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून 17 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील. आतापर्यंत महाराष्ट्रातून 3,878 स्पर्धकांनी अर्ज केला आहे. महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या आदिवासी बहुल भागांमध्ये बालकांचं कुपोषण आणि प्रतिबंध करण्याजोग्या आजारांच्या उद्रेकासंदर्भात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं या 3 राज्यांसह केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. कुपोषण आणि प्रशासकीय हस्तक्षेपाच्या अभावामुळे आदिवासी मुलांचे होत असलेले मृत्यू ही अतिशय गंभीर बाब असल्याचं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठाने नोंदवलं. वाहन सारथी, ईडीएआर आणि विमा माहिती ब्युरो यांचे डेटाबेस 4 आठवड्यांच्या आत एकमेकांशी जोडावेत असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र आणि राज्य सरकारांना दिले. वाहन अपघात विम्याची दाव्यांची प्रक्रिया अधिक वेगवान करणं तसंच अपघात, वाहन आणि विम्याचे दस्तावेज एकमेकांशी सामायिक करण्याच्या उद्देशानं हा आदेश न्यायालयानं दिला आहे. लातूर इथं एका खासगी शाळेच्या संस्थापकानं अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी पीडित मुलींनी न घाबरता पुढे येऊन माहिती द्यावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. त्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल आणि त्यांना सुरक्षेची हमी दिली जाईल असं आश्वासनही पोलिसांनी दिलं. या प्रकरणातल्या आरोपीला पोलिसांनी बुधवारी अटक केली होती. पालघर जिल्ह्यात पोलिसांनी 2 स्वतंत्र कारवायांमध्ये 54 लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. वसईमध्ये केलेल्या कारवाईत सुमारे 22 लाख तर नालासोपारा इथे 31 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याचं खंडणी विरोधी पथकाच्या राहुल राख यांनी सांगितलं. या कारवाईत 5 जणांना अटकही करण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय पथकाचा राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू. दुष्काळ जाहीर न झालेल्या 36 तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करायचा राज्य सरकारचा निर्णय. सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्याही रद्द. या गाड्या आणि मेट्रो स्थानकही पूर्ण बंद करू नयेत असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. यंदाच्या विष्णुदास भावे गौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक सई परांजपे यांची निवड. आणि भारतीय वंशाच्या नवेनेथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे.

प्रणव हरदास आणि सहकारी यांच्या आवाजात स्वच्छ भारत गीत आपण ऐकलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. संध्याकाळचे 7:15 वाजले. प्रसारित करीत आहोत वृत्त विशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेनुसार संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेला दिशा देणाऱ्या गेल्या काही वर्षातल्या वाटचालीचं विश्लेषण आज आपण करणार आहोत.
1: श्रोतेहो नमस्कार. मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत या संकल्पनांच्या माध्यमातून संरक्षण साहित्याचं देशातच उत्पादन, स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास, संशोधन आणि विकासाला चालना आणि खासगी उद्योगांचा वाढता सहभाग यावर भर देण्यात आलाय. त्याचा भारताच्या संरक्षण सज्जतेबरोबरच उद्योग, रोजगार, तंत्रज्ञान आणि निर्यातीवर काय परिणाम झालाय याचा आढावा घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पत्रकार आणि संरक्षण आणि राष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अनय जोगळेकर. नमस्कार सर.
2: नमस्कार
1: सर. देशसेवा जनसेवा किंवा जनसेवा ते देशसेवा या संकल्पनेतून संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेकडे पाहिलं जात आहे. मेक इन इंडियामुळे भारताच्या संरक्षण व्यवस्थेमध्ये नेमका कोणता बदल घडलाय आणि परदेशातून संरक्षण साहित्य घेणाऱ्या देशापासून ते स्वतःची संरक्षण साधनं विकसित आणि तयार करणाऱ्या देशाकडे भारताची वाटचाल कशी झाली आहे?
2: 2014 साली जेव्हा नरेंद्र मोदी

0: ते पंतप्रधान झाले तेव्हा भारताची जगभरातली ओळख संरक्षण साहित्याचा जगातला सगळ्यात मोठा आयातदार अशी होती. आपल्याला अभिमान असायचं की ही शस्त्रास्त्र आपण फ्रान्सकडनं घेतली, ही रशियातनं घेतली, ही इस्रायलमधनं घेतली, पण त्यातल्या अनेक साध्या साध्या गोष्टी आपण बनवू शकायचो नाही. आणि त्यामुळे सरकारने तेव्हा मेक इन इंडिया किंवा आत्मनिर्भर भारत याला संरक्षण क्षेत्रातही प्राधान्य दिलं. त्याच्यामध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. 2014-15 मध्ये भारताचं एकूण संरक्षण क्षेत्रातलं उत्पादन साधारणतः 43,000 कोटी रुपये इतकं होतं. आज 10 वर्ष उलटून गेल्यानंतर ते 1,78,000 कोटींपर्यंत पोहोचलं आहे. जवळपास 4 पट वाढ त्याच्यामध्ये झालेली आहे. देशाच्या संरक्षण क्षेत्राची निर्यात 2014-15 साली जवळपास शून्य होती, ती आता 38,000 कोटींच्या वरती गेलेली आहे. आज देशातली अनेक संरक्षण क्षेत्रातली उत्पादनं भारतात तयार होतात. असं नाही की ती सगळी 100%च्या 100% भारतात बनतात, पण त्यातली अनेक उत्पादनं भारतात त्यांची जोडणी केली जाते, भारतात त्याचा विकास केला जातो, आणि त्यामुळे भारत संरक्षण क्षेत्रातील जागतिक स्तरावर एक महत्वाचा देश झालेला आहे. अजून आपल्याला बराच टप्पा गाठायचा आहे, पण ही जी प्रगती आपण 10 वर्षात साधलेली आहे ती विशेष उल्लेख करण्यासारखी.
1: सर, स्वदेशी संरक्षण उत्पादन म्हटलं की लढाऊ विमानं, हेलिकॉप्टर, युद्धनौका, क्षेपणास्त्र, तोफा, ड्रोन, विविध इलेक्ट्रॉनिक प्रणाली अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टींचा मोठी श्रेणी डोळ्यासमोर येते. या क्षेत्रात भारतानं कोणती महत्वाची स्वदेशी उत्पादन क्षमता आणि तंत्रज्ञान विकसित केलंय?
0: निश्चित, जेव्हा आपण संरक्षण क्षेत्र म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये एक प्लॅटफॉर्म्स, ज्याच्यामध्ये मोठी विमानं, युद्धनौका, क्षेपणास्त्र अशा गोष्टी येतात, आणि मग दैनंदिन वापरात खर्च होणारी हत्यारं, याच्यामध्ये बंदुकांच्या गोळ्या आणि बॉम्ब्स आणि या सगळ्या गोष्टी येतात. ज्याला आपण मोठे प्लॅटफॉर्म्स म्हणतो त्याच्यामध्ये आपण सगळ्यात मोठी जर गोष्ट कुठली केली असेल तर LCA तेजस हे आपण पूर्णपणे विकसित केलेलं आहे आणि त्याचा आता आपल्या हवाई दलामध्ये सहभागही झालेला आहे. त्याचप्रमाणे ऍडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर ध्रुव, लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर प्रचंड, ही जी 2 हेलिकॉप्टर आणि ती खास करून भारतामध्ये लेह लडाख सारख्या भागात जिथे समुद्र सपाटीपासून 5,000 मीटर उंचावर तुम्हाला उडावं लागतं तिथेही चांगल्या प्रकारे काम करतात. अर्जुन रणगाडा आता भारतामध्ये पूर्ण तो विकसित करण्यात आलेला आहे. धनुष जी आर्टिलरी गन असेल ती आपण नुसती विकसितच केलेली नाही, त्याची आपण निर्यातही करतोय, पण आता त्याच्या जोडीला जे त्याचे जे वेगवेगळ्या शस्त्रास्त्रांच्या ज्या अंतर्गत गोष्टी आहेत त्याच्यामध्ये रडार, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टीम, सिकर्स, या सगळ्यातही भारत आता मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहे. नौदलाच्या क्षेत्रात बोलायचं झालं तर INS विक्रांत ही संपूर्णपणे भारतात डिझाईन केलेली आणि तयार केलेली विमानवाहू युद्धनौका आहेत. त्याच्याशिवाय वेगवेगळ्या पाणबुड्या असतील, फ्रिजेट्स असतील, डिस्ट्रॉयर असतील, अशा अनेक युद्धनौका आपण भारतात बनवत आहोत. आरिहंत, आरिघात या सगळ्या न्युक्लिअर सबमरीन आता भारतात बनायला लागलेल्या आहेत. अनेक क्षेपणास्त्र याच्यामध्ये ब्रह्मोसचा उल्लेख विशेष करावा लागेल. आकाश अस्त्र, MRSAM ही जी सगळी क्षेपणास्त्र आहेत त्याच्यापैकी अनेक क्षेपणास्त्र आता भारतात बनत आहेत. पण त्याच्या पलीकडे जाऊन आता, कारण युद्धाचं एकूण पोत बदलतं, युद्धाचं स्वरूप बदलतंय, त्याची संपूर्ण इकोसिस्टीम आपल्याला भारतात बनवावी लागेल. ड्रोन, काउंटर ड्रोन, सायबर या सगळ्याचा वापर करावा लागेल, त्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू आहेत.
1: सर, आत्मनिर्भरतेचा एक महत्वाचा भाग सरकारी संरक्षण कंपन्यांच्या जोडीनी खासगी उद्योग किंवा MSME आणि स्टार्टअपचा सहभाग असतो. या क्षेत्रामध्ये खासगी उद्योगांना आणि नव्या कंपन्यांना संधी कशा वाढल्यात आणि त्यातून रोजगार आणि देशातल्या तंत्रज्ञान परिसंस्थेला, इकोसिस्टीम ज्याला आपण म्हणतो, कसा फायदा होऊ शकतो?
0: हा एक मुद्दा आहे. हा संरक्षण क्षेत्रातल्या सगळ्यात मोठ्या क्रांतिकारी बदलांपैकी एक आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर दुर्दैवाने आपण संरक्षण क्षेत्रातला सहभाग हा मुख्यतः सरकारी कंपन्यांपुरता मर्यादित ठेवला होता. खासगी उद्योग सरकारची पिळवणूक करतील, सरकारला योग्य त्या वेळेला शस्त्रास्त्र देणार नाही असा अविश्वास त्याच्यामध्ये होता. पण गेल्या काही वर्षांमध्ये आपण खासगी क्षेत्राला संरक्षण क्षेत्राच्या उत्पादन क्षेत्रात भागीदार बनवलेलं आहे. पूर्वी ज्या मोठ्या सरकारी कंपन्या आहेत त्याच्यामध्ये हिंदुस्थान एरोनॉटिक्स होती, भारत इलेक्ट्रॉनिक्स असेल, भारत डायनामाइट लिमिटेड असेल, BEML असेल, वेगवेगळे शिपयार्ड, माझगाव शिपयार्ड, कोचीन शिपयार्ड, अशा काही सरकारी कंपन्या होत्या. पण आज खासगी क्षेत्राचा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग झालेला आहे. खासगी क्षेत्राचा संरक्षण उत्पादनातला वाटा 42,000 कोटी रुपयांचा, म्हणजे जवळपास 24% हा वाटा आहे. पूर्वी सरकारी कंपन्यांच्यातही वेगवेगळे डिफेन्स ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्ड्स होते आणि त्याची रचना कॉर्पोरेट पद्धतीची नव्हती आणि त्याच्यामुळे त्याला काही शिस्त नव्हती, त्याला काही कार्यशीलता नव्हती. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा केलेल्या आहेत. आणि त्याच्या पलीकडे जाऊन खास करून आपल्या तरुणांमधले जे टॅलेंट आहे त्यांच्यामध्ये जे संरक्षण क्षेत्रात योगदान देण्याची क्षमता आहे

0: त्यांना आकृष्ट करण्यासाठी आयडेक्स सारखे उपक्रम सुरू केलेले आहेत, त्याच्यातनं तरुणांचे नवीन कल्पना कृतीत येतील आणि नवीन शस्त्रास्त्र असतील किंवा इतर त्यातलं संपूर्ण इकोसिस्टीमच्या विकासासाठी नाविन्यपूर्णतेवर आधारित संरक्षण क्षेत्रात त्याच्यामध्ये सहभाग घेता येईल हे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. त्याच्यातनं जवळपास 676 स्टार्टअप्स त्याच्यातून तयार झालेले आहेत. अनेक लघु आणि मध्यम कंपन्यांनी त्यांच्याकडे क्षमता होती, त्यांनी ही क्षमता आपली दाखवून आपल्या मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये वाढ केलेली आहे. त्याच्या पलीकडे जाऊन शस्त्रास्त्रांचं डिझाईन करणं आणि त्या डिझाईनवर आधारित त्याचं उत्पादन करणं, कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग करणं, डीआरडीओचा रोल हा मुख्यतः संशोधनाचा असावा आणि उत्पादनाचं काम खासगी क्षेत्राने करावं, अशा अनेक गोष्टी केलेल्या आहेत. याच्यासाठी संरक्षण क्षेत्रामध्ये जी खरेदी होती त्यातला बराच मोठा हिस्सा स्थानिक कंपन्यांकडनं किंवा भारतात असलेल्या कंपन्यांकडनं घेण्याचा निर्णय झालेला आहे, त्याचा परिणाम दिसून येत आहे आणि त्याच्यामध्ये खासगी क्षेत्राला याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर संधी मिळत आहे.
1: अच्छा, संरक्षण क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर होणं म्हणजे केवळ फक्त देशासाठी शस्त्रास्त्र तयार करणं नाही तर भारताला जागतिक संरक्षण बाजारपेठेत निर्यातदार बनवणंही तितकंच महत्वाचं आहे. गेल्या काही वर्षात भारताच्या संरक्षण निर्यातीमध्ये झालेली वाढ आणि मेड इन इंडिया संरक्षण उत्पादनांना मिळणारी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ याकडे आपण कसं पाहता?
0: हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, कारण ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतातल्या शस्त्रास्त्रांनी आपली चुणूक दाखवल्यामुळे जगभरात भारताचं नाव अधिक चांगल्या पद्धतीने घेतलं तर त्या खास करून ब्राह्मोसचं संपूर्ण जगात कौतुक होत आहे आणि त्याचा एक टप्पा म्हणून आर्मेनिया सारखे देश असतील किंवा आग्नेय आशियातले फिलिपिन्स, इंडोनेशिया, व्हिएतनाम सारखे देश असतील ज्यांनी मोठ्या प्रमाणावर भारताकडनं संरक्षण क्षेत्रातली खरेदी करायला सुरुवात केलेली आहे. संरक्षण क्षेत्रातली निर्यात जी 686 कोटी रुपये होती मोदी सरकार आलं तेव्हा, ती आता 38,000 कोटीच्या वरती गेलेली आहे आणि मला विश्वास आहे की पुढच्या काही वर्षातच हा आकडा 50,000 कोटी रुपयाच्या वरती कदाचित 1-2 वर्षामध्ये जाईल. आज जगातल्या 80+ देशांना भारत शस्त्रास्त्र आणि संरक्षण सामुग्रीची निर्यात करत आहे, हा खूप मोठा टप्पा आपण गाठलेला आहे.
1: सर, संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचा संबंध संशोधन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी पण आहे, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI असेल, ड्रोन मगाशी तुम्ही म्हणालात, सायबर टेक्नॉलॉजी असेल, स्पेस बेस्ड सिस्टीम्स, अवकाश आधारित सिस्टीम्स असतील, ऍडव्हान्स्ड इलेक्ट्रॉनिक्स असेल, या सगळ्या क्षेत्रांमध्ये भारतासमोर कोणत्या संधी आणि त्या जोडीने कोणती आव्हानं आहेत?
0: निश्चितच युद्धाचं स्वरूप खूप मोठ्या प्रमाणावर बदललेलं आहे. पहिलं महायुद्ध बघितलं तर ते खंदकात बसून केलेलं युद्ध होतं आणि म्हणजे त्याच्यात युद्धाची ज्या सुरुवातीला खूप कमी प्रमाणावर शस्त्रास्त्र त्याच्यामध्ये लागायची. आजचं जे युद्ध आहे ते त्याच्या पहिल्या 2-3 दिवसातच अनेक देशांची 25-30% शस्त्रास्त्र संपू शकतात त्याची तीव्रता एवढी वाढलेली आहे. दुसरी गोष्ट झालेली आहे म्हणजे आजचं जे युद्ध आहे ते बियॉन्ड व्हिज्युअल रेंज अशा प्रकारचं युद्ध आहे, म्हणजे 2 विमानांनी एकमेकांना बघायची गरज नाहीये. हे सगळं युद्ध आहे ते सॅटेलाइट, रडार, ड्रोन्स याच्याद्वारे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्वांटम कम्युनिकेशन, सेन्सर याचा त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. आपल्याकडे या सगळ्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कौशल्य किंवा टॅलेंट उपलब्ध आहे, कारण भारत आयटीच्या क्षेत्रात जगभरात भारताचं नाव घेतलं होतं. प्रश्न असा आहे की हे आपल्याकडचं कौशल्य किंवा टॅलेंट संरक्षण क्षेत्रामध्ये कशा प्रकारे वापरता येईल. नुसती शस्त्रास्त्र आयात न करता किंवा विकसित न करता त्या शस्त्रास्त्रांचं सॉफ्टवेअर, वेगवेगळी शस्त्रास्त्र वेगवेगळ्या देशांकडनं घेतलेली, त्यांच्यासोबत बनवलेली ती शस्त्रास्त्र एकमेकांशी संवाद कशी साधू शकतील. इराणचं युद्ध आणि युक्रेनचं युद्ध याच्यामध्ये आपल्याला दाखवून दिलेलं आहे की युक्रेन आणि इराण सारख्या देशांनी त्यांच्याकडे आधुनिक हवाई दल नसताना कशा प्रकारे ड्रोन्स आणि काउंटर ड्रोन्सचा वापर करून महासत्तांना देखील जेरीस आणलेलं आहे. आपल्यालाही त्याच्यातनं धडा शिकायची गरज आहे आणि मला असं वाटतं की भारत सरकारच्या ते रडारवर आहे आणि या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत.
1: खूपच छान सर. शेवटी आत्मनिर्भर संरक्षण क्षेत्र केवळ संरक्षण मंत्रालय किंवा सैन्याची जबाबदारी नाहीये. सरकार, डीआरडीओ सारख्या संस्था, सार्वजनिक उद्योग, खासगी कंपन्या, लघु मध्यम उद्योग आणि स्टार्टअप आणि या जोडीनी शैक्षणिक संस्था यांच्यातलं सहकार्य पुढच्या काळामध्ये किती महत्वाचं ठरेल आणि एकूणच भारताच्या संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेकडे आपण कसं पाहता अगदी थोडक्यात?
0: अतिशय चांगला प्रश्न आहे, कारण पूर्वी काय व्हायचं, पूर्वी सगळे नवीन शोध लष्करी क्षेत्रामध्ये किंवा संरक्षण दलामध्ये लागायचे आणि मग त्याचा नागरी जीवनात वापर व्हायचा. इंटरनेट हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. आज असं झालंय की जगातल्या मोठ्या आघाडीच्या कंपन्या त्यांचं संरक्षण, त्यांचं जे R&D बजेट आहे, त्यांचं जे नवीन संशोधन आहे ते नागरी जीवनात पहिले येतं आणि मग त्याचा लष्करात वापर होतो. आणि ते करायचं तर भारताची जी लष्करी संशोधन संस्था असतील जसं की DRDO आहे, त्याच्यामध्ये खाजगी मोठ्या कंपन्या अदानी, L&T, टाटा सारख्या जे उत्पादन करणारे आहेत, त्याच्यामध्ये अनेक शेकडो छोट्या कंपन्या आहेत की ज्या त्याचे स्पेअर पार्ट बनवणार आहेत, स्टार्टअप कंपन्या आहेत, यांचं एकमेकांशी असलेलं सहकार्य, यांच्यामध्ये अधिकाधिक कार्यक्षमता आणणं आणि यांच्या

0: एक चांगला समन्वय असणं अतिशय महत्वाचं आहे. ते जर असेल तर ते त्याचा देशाच्या आत्मनिर्भरतेसाठी खऱ्या अर्थाने उपयोग होतो. सरकारच्या सृजन योजनेमार्फत 15,700 असे कॉम्पोनंट्स आहेत की जे सरकारने ठरवलं की याची खरेदी फक्त भारतीय कंपन्यांकडूनच होतील. लाखो कोटींचे करार हे फक्त भारतीय कंपन्यांसाठी त्याचं बजेट राखून ठेवण्यात आलेलं आहे. आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की देशामध्ये अंतर्गत ज्या छोट्या आणि मध्यम आकाराच्या कंपन्या आहेत त्यांना त्याच्या ऑर्डर मिळतात, जे स्टार्टअप्स आहेत त्यांना ऑर्डर मिळतात, आणि याच्यातनं खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होण्यात देशाचा मदत होणार आहे.
1: खूप खूप मोठी गोष्ट आहे सर. तर संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भर भारताच्या विविध पैलूंवर बारीक आणि सविस्तर माहिती दिल्याबद्दल आपले मनापासून आभार. श्रोते हो, संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरता ही केवळ सुरक्षा मजबूत करण्याची प्रक्रिया नसून देशातील तंत्रज्ञान, उद्योग, कौशल्य आणि रोजगाराच्या नव्या संधींनाही दिशा देणारी एक मोठी वाटचाल आहे.
2: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन समन्वय आणि मुलाखत राजेंद्र लेले, आणि निवेदन रश्मी पाटकर.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. आता प्रसारित करीत आहोत माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाचं राज्यस्तरीय कृषी प्रसारण. आजच्या माझं आवार माझं शिवार मध्ये आपण ऐकाल शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग मोकन यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये मी वैशाली वांगीकर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आजच्या कार्यक्रमात ऐकूयात शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकन, कीटकशास्त्रज्ञ, रेशीम संशोधन योजना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, शेतीमध्ये सातत्याने वाढणारा उत्पादन खर्च, हवामानातील बदल आणि बाजारपेठेतील चढ उतार यामुळे शेतकऱ्यांसमोर उत्पन्नाचे शाश्वत स्रोत निर्माण करण्याचे आव्हान आहे. अशा परिस्थितीमध्ये पारंपरिक शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आपले शेतकरी बांधव रेशीम उद्योगाकडे वळलेले आपण पाहतोय. तर रेशीम उद्योग करत असताना आपल्याला कोणकोणती काळजी घ्यायला हवी आणि कोणकोणते आवाहन हे उद्योग करताना आपल्या समोर आहेत याविषयीची सविस्तर माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. तर त्यासाठी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे डॉक्टर संजोग बोकन, कीटकशास्त्रज्ञ, रेशीम संशोधन योजना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी. आणि सरांकडनं आज आपण शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयीची माहिती घेऊयात. नमस्कार सर.
2: नमस्कार
1: सर, आजच्या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर, आपण पाहतोय की शेतीला जोड व्यवसाय म्हणून आपले शेतकरी बांधव हे तुती रेशीम उद्योगाकडे वळालेले आहेत आणि ह्या उद्योगातून शाश्वत उत्पादन कशा पद्धतीनं मिळतं याविषयी आपण काय सांगाल?
2: आता आपण पाहतोय की बरेचसे आपले जे पारंपरिक पिकं आहेत, कापूस आहे, सोयाबीन आहे, यासारखी जी पिकं आपले शेतकरी बांधव लावत असतात, तर यापेक्षा ह्या तुती रेशीम उद्योगातून आपल्याला निश्चितच शाश्वत उत्पादन मिळतं आणि लागणारा खर्च जो आहे तो कमी असतो आणि मिळणारा नफा जो आहे आणि उत्पादन आहे ते जास्त आहे. तर शेतकरी बांधवांनी जर एक एकर लागवड केली तर त्यातनं वर्षातून त्यांच्या 3 ते 4 जे आहेत ते त्यांना पिकं घेता येतात आणि त्यामुळे

0: होतं की साधारणतः एक चार पिकं जरी घेतली तर त्यांचे 3 ते 4 लाख रुपये त्यांना वार्षिक उत्पादन मिळतं,
1: अच्छा.
0: आणि 2 एकर जर केली तर 6 ते 7 लाख रुपयाचं त्यांना उत्पादन होतं.
1: अच्छा.
0: असं ह्या पारंपरिक पिकापेक्षा यामध्ये आपल्याला निश्चितच हे शाश्वत त्याचं उत्पादन होत.
1: अच्छा, तर शाश्वत उत्पादन म्हणजे काय बरं?
0: शाश्वत म्हणजे काय की आपण पाहतो की पारंपरिक पिकांमध्ये काय की कापूस सोयाबीन पाहिलं तर त्याच्यामध्ये उत्पादन जे होतं तर ते कमी प्रमाणात होतं.
1: अच्छा.
0: किंवा कीड रोग असेल, वेगवेगळ्या पिकांमध्ये काय होतं की कीडेचा प्रादुर्भाव झाला, रोगांचा प्रादुर्भाव झाला तर पूर्णपणे त्याच्यातून उत्पादन हाती लागत नाही. पाऊस कमी झाला, कमी पाऊस झाला जरी तर त्यावेळेस देखील आपण आता पाहतो की सोयाबीन मध्ये काय परिस्थिती आहे. तर हे असे जे आहे की त्याच्यात उत्पादनाची निश्चिती राहत नाही, पण यामध्ये असं नाहीये. निश्चितच पूर्ण आपण त्याचं कमी पाण्यामध्ये तुतीचं वाढ होते आणि आपल्याला निश्चितच त्याचं शाश्वत जे येणारं कोष उत्पादन आहे ते आपल्याला भेटत असतं.
1: अच्छा सर, आता पारंपरिक पिकापेक्षा तुती रेशीम उद्योग हे कशा पद्धतीने फायदेशीर ठरत आहे बरं, काय सांगाल?
0: आता पारंपरिक पिकामध्ये मी आता सांगितलं की कापूस सोयाबीन सारखी जी काही पिकं आहेत तर त्याच्यामध्ये होणारा खर्च जो असतो, म्हणजे लागवडी असेल, त्याच्यानंतर त्याच्यातलं पीक संरक्षण असेल, असे बरेचसे जे काही खर्च आहेत तो जास्त आहे. आणि त्याचं उत्पादन देखील जर पाहिलं तर कमी झालेलं दिसून येतं, आणि भाव पाहिलं तर भाव देखील आपल्याला त्याचा कमी अधिक प्रमाणात दिसून येतो. तर रेशीम उद्योगात काय की जो लागणारा खर्च आहे लागवडीपासून तर पूर्ण त्याचं तुतीपालाची फांद्यांची छाटणी करून जे टाकतो तर त्याच्यासाठी लागणारा जो खर्च आहे किंवा त्याचा बागेचं व्यवस्थापन जे करतो आपण तर ते पूर्ण त्याचा खर्च कमी आहे. आणि जो रेशीम कोशाला जो भाव भेटतो तो चांगल्या प्रकारे, म्हणजे जास्त भाव आहे आणि चांगल्या आहे. तुतीत एक जर पाहिलं तर एकदा लागवड केली तर 15 वर्षापर्यंत आपल्याला म्हणजे सातत्यानं लागवड करायची गरज नाही, 15 ते 20 वर्षापर्यंत ती बाग राहते. आणि यामध्ये जे काही जे कीड रोग येतात पारंपरिक पिकांमध्ये, कीड असेल, रोग असेल तर ह्याच्यावर खर्च होतो. पण रेशीम उद्योगात पाहिलं तर कीड रोग आहे पण कमी प्रमाणात आहे. निर्जंतुकीकरण करणं गरजेचं असतं, ते पण तेवढंच आहे, बाकी असं काही खर्च करण्याची गरज नाही. त्याच्यामुळे हा उद्योग असा फायदेशीरच आहे.
1: अच्छा सर, आताच तुम्ही पारंपरिक पिकापेक्षा आपले तुती रेशीम उद्योग कशा पद्धतीने फायदेशीर आहे याविषयीचं तर महत्व सांगितलेलंच आहे, पण जेव्हा आता आपल्याला तुती रेशीम उद्योग करायचा आहे तर त्यामध्ये जे अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे तर ते अन्नद्रव्य व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे?
0: हा, आता काय की तुतीचं जे लागवड करून आपण जे पिकं घेत असतो, म्हणजे जी रेशीम कोशाची बॅच घेतात, तर आपल्याला 22 दिवसात उत्पादन देणारा हा उद्योग आहे. तर म्हणजे 22 दिवसामध्ये आपल्याला साधारणतः 1 लाख रुपये उत्पादन देणारा हा उद्योग आहे. तर मग सातत्यानं आपण त्या तुतीपाल्याची छाटणी करत असतो प्रत्येक महिन्याला. मग छाटणी करत असतो म्हणजे काय, जमिनीतलं जे अन्नद्रव्य आहे ते तुती झाडं शोषून घेत असतात, त्यामुळे त्या जमिनीमध्ये आपण अन्नद्रव्य देणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी आपण काय की गांडूळ खत असेल, शेण खत असेल, हे अतिशय महत्वाचं आहे की हे टाकलंच पाहिजे. गांडूळ खत साधारणतः 1-4 टन प्रति एकरी आपण टाकणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर शेणखत आहे ते 8 टन प्रति एकरी टाकायचंय, म्हणजे 4 टन जूनमध्ये आणि 4 टन नोव्हेंबर महिन्यामध्ये असं आपल्याला दोन त्याला विभागून शेणखत आपल्या शेतामध्ये द्यायचं आहे. आणि रासायनिक खतं जर टाकायची झाली तर त्याच्यामध्ये जे रेडी रेकनर म्हणजे आहेत, जे आपले अमोनियम सल्फेट आहे ते 140 किलो, त्याच्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट आहे 70 किलो, आणि म्युरेट ऑफ पोटॅश 19 किलो, असं प्रत्येक पिकानंतर आपण द्यायचं. पण त्याचबरोबर शेणखत हे आपल्याला टाकणं खूप आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर जे काही ग्रीन मॅन्युअरिंग जे म्हणतो आपण, जे ढेंचे आहे, बोरू आहे, ते देखील आपल्याला जमिनीत त्याची वाढ करणं, जर 1-20 किलो साधारणतः आंतरपीक म्हणून त्याचं टाकायचं बियाणं, आणि त्याची एक साधारणतः 1 ते 1.5 महिन्यानंतर तो फुलोरा येण्याच्या अगोदर तो जमिनीत गाळून टाकायचा, म्हणजे जमिनीचा पोत सुधारतो. अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित त्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे.
1: अच्छा, अशा पद्धतीने आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या तुती रेशीम उद्योगात करू शकतो किंवा तुतीवर करू शकतो.
0: हो
1: सर, तुतीवरील आणि रेशीम कीटकावर कोणकोणत्या किडींचा प्रादुर्भाव होतो आणि त्याचा व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करायला हवं?
0: तुती पिकावर जर पाहिलं तर जसं आपण बाकीच्या पिकांवर पाहतो त्याच्यामध्ये किडींचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसतो किंवा खूप वेगवेगळ्या किडीं दिसून येतात, पण यामध्ये काय की अतिशय कमी प्रमाणात कीड आहे.
1: अच्छा.
0: निसर्गात कीड असतेच.
1: हो.
0: तर काही शत्रू कीड असतात, काही मित्र कीटक असतात. तर यामध्ये जे काही शत्रू कीटक म्हणजे नुकसान करणारी कीड आहे तर त्यामध्ये प्रामुख्याने येणार जर पाहिलं तर जे काही फुल किडे आहेत, फुल किडे आणि कोळी नावाचं ही जी काही कीड आहे तर हे काय करतात की पानातील रस शोषण करतात.
1: अच्छा.
0: आणि जी काही रेशीम कीटकावर नुकसान करणारी कीड येतं ती एक उजी माशी नावाची कीड आहे, ती नुकसान करत असते. तर जी काही फुलकिडे आहेत, पानाच्या मागील बाजूस राहून

0: केल्यानंतर 10 दिवसापर्यंत तो तुतीपाला आपण रेशीम कीटकांना खायला घालायचा नाहीये. त्यानंतर जर फुलकिड्यांचा जर प्रादुर्भाव आपल्याला दिसत असेल जास्त प्रमाणात, तर त्यावेळेस डायमिथुएट आहे त्याची 2 मिली प्रति लिटर पाण्यातून आपण फवारणी करू शकतो. पण हे डायमिथुएट जर फवारलं तर 20 दिवसापर्यंत तो पाला रेशीम कीटकांना खाऊ घालायचा नाहीये. बऱ्याचशा वेळेस कोळी दिसतं, कोळींचा प्रादुर्भाव, पानं जळायल्यासारखी दिसतात, शेंड्याकडची असतील ते असं पूर्ण, तर त्यावेळेस तुम्ही जे काही गंधक आहे 80% जे काही जे पावडर आहे ते 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून आपण त्यावेळेस फवारणी करायची. किंवा कोळीसाठी दुसरं जर पाहिलं तर एक क्लोरफिनॅपायर 10% SC आहे, तर ते साधारणतः 1.5 मिली प्रति लिटर पाण्यातून आपण फवारणी करायची. आपण ही फवारणी केल्यानंतर 20 दिवसापर्यंत तो पाला आपल्या रेशीम कीटकांना खायला घालायचा नाहीये. अशा प्रकारे आपण ह्या तुती पिकावरील जे काही येणाऱ्या किडे आहेत तर त्यांचं आपण हे व्यवस्थापन अगदी सहजरित्या करू शकतो.
1: तुती रेशीम कीटकावर कोणकोणत्या किडींचा प्रादुर्भाव होतो आणि त्याचं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीनं करायला हवं याविषयी मार्गदर्शन केलं. पण त्याचबरोबर रेशीम कीटकावर काही रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव होत असतो आणि हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने त्यांचं व्यवस्थापन करायला हवं याविषयी काय मार्गदर्शन कराल?
0: तर जे संगोपन ग्रहात जे रेशीम कीटक असतात तर त्याच्यामध्ये काय की फ्लॅचरी आहे जो की जीवाणूजन्य रोग आहे, त्याच्यानंतर मस्कार्डिन आहे जो बुरशीजन्य रोग आहे, तर ग्रासरी आहे विषाणूयुक्त रोग आहे, अशा प्रकारची रोग येतात. पावसाळ्यात जर पाहिलं तर मस्कार्डिन नावाचा रोग आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर ग्रासरी आहे, चांगल्या प्रतीचा पाला नाही खाऊ घातला त्याला, कवळा पाला खाऊ घातला किंवा रोगीट पाला खाऊ घातला तर त्यावेळेस ग्रासरी येतो. त्याला जर आपण स्पेसिंग म्हणजे अंतर व्यवस्थित नाही सोडलं त्या अळ्यांची, जास्त दाटी गर्दी झाली त्यावेळेस देखील हा ग्रासरी झालेला दिसतो. त्याच्यानंतर बुरशी जी असतं म्हणजे जर तिथं आर्द्रता वाढली तर बुरशीची वाढ होत असते. त्यामुळं जे काही हिरवा जो खडू असेल किंवा पांढरा खडू असेल असे खडू रोग त्याच्यात आपल्याला झालेला दिसून येतो. पण त्याचं एकदा का रोग झाला तर त्याचं आपण व्यवस्थापन करणं त्याचं शक्य होत नाही. त्यामुळं हा रोग येऊ नये यासाठी आपण काळजी घेणं गरजेचं आहे, म्हणजे निर्जंतुकीकरण करणं. तुमची जी संगोपन ग्रहाची जी काही बॅच आहे तर ती घेण्याच्या अगोदर ते संगोपन ग्रहातील सगळे साहित्य असेल, संगोपन ग्रह असेल, पूर्ण निर्जंतुकीकरण करणारे जे काही घटक आहेत, ब्लिचिंग पावडर आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे सॅनिटिक सुपर आहे, सेरी स्वच्छ आहे, त्याच्यानंतर असे अस्त्र आहे, अशा जे काही निर्जंतुकीकरणाचा वापर करून आपण तिथलं निर्जंतुकीकरण करायचं. म्हणजे काय बुरशी जे असतील, काही जीवाणूजन्य रोग असतील त्यांना तिथून नष्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे त्या रोगाची लागण झाली नाही पाहिजे. एकदा का रोगाची लागण झाली तर त्याला नियंत्रण करणं शक्य होत नाही. आणि बॅच झाल्यानंतर देखील पूर्ण संगोपन ग्रहातली स्वच्छता म्हणजे त्या निर्जंतुकीकरणाच्या द्रावणानं पूर्ण संगोपन ग्रह स्वच्छ करणं हे फार गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण रोग होऊ नये आणि त्या रोग जर झाला तर आपल्या रेशीम कोशाचं जे नुकसान होणार आहे आपल्याला ते थांबवता येतं.
1: अच्छा, तर अशा पद्धतीनं आपण रेशीम कीटकावर येणारा जो रोग आहे त्याचं आपण नियंत्रण किंवा व्यवस्थापन आपण
0: करता येतं.
1: अच्छा सर, आपण असं पाहतोय की रेशीम कीटकावर उजी माशीचा सुद्धा प्रादुर्भाव होतो आणि ती आपला रेशीम कीटकाचं नुकसान खूप करते, तर ते किती प्रमाणात आणि कशा पद्धतीनं करते याविषयी आपण काय सांगाल?
0: आपण पाहिलं की रेशीम कीटकावर प्रामुख्याने येणारी जी आहे कीड ती आहे उजी माशी. तिचा प्रादुर्भाव वर्षभर असतो पण प्रामुख्यानं ज्यावेळेस आता हे आपण पाहतोय की सप्टेंबर ऑक्टोबर आणि ज्या ठिकाणी रेशीम उद्योग वाढतोय त्या ठिकाणी आपल्याला उजी माशीचं प्रमाण जास्त दिसून येणार. पण काय होतं की ती काय करते की जेव्हा रेशीम कीटकाची शेवटची अवस्था असते 5वी अवस्था तर त्या अळीच्या शेवटच्या अवस्थेवर काय करते प्रामुख्यानं ती अंडी घालण्याचं काम करते आणि अंडी घालून त्यातनं साधारणतः 2 ते 3 दिवसानंतर अंडी फुटून एक पांढरट पिवळसर रंगाची एक मॅगट बाहेर निघते, म्हणजे अळी असते ती आणि ती त्या रेशीम कीटकाच्या शरीराला छिद्र करून आतमध्ये जाते आणि आतमधलं जे काही रेशीम कीटक आहे त्याला खाण्याचं काम करते. आणि तसं केल्यामुळे ती आपल्याला ते नुकसान ओळखून येतं, काळे डाग दिसून येतात. त्याच्यानंतर कोश तयार होत असताना, कोश आपण जेव्हा वेचणी करतो त्यावेळेस त्या कोशाला छोटे असे टोकाला असे छिद्र दिसतात गोलाकार, त्यावेळेस आपल्याला एक समजून जातं की या उजी माशीनं आपलं नुकसान केलेलं आहे. पण नुकसान किती केलं तर नुकसान आपण जर पाहिलं तर साधारणतः 10 ते 15% नुकसान करते. पण जास्त प्रादुर्भाव तिथे असेल उजी माशीचा तर 40 ते 50% देखील आपल्या शेतकरी बांधवांचं नुकसान होताना दिसून येतं. अशा प्रकारे नुकसान करत असते ती.
1: अच्छा, आपल्या रेशीम कीटकाचं उजी माशी नुकसान करते तर त्या माशीचं व्यवस्थापन करणं किती गरजेचं आहे आणि कशा पद्धतीने आपण तिचं व्यवस्थापन करायला हवं?
0: उजी माशीचं व्यवस्थापन करत असताना आम्ही सांगत असतो की त्याचं एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करायचंय. म्हणजे आपलं जे काही बॅच आपली झाली रेशीम कीटकाची तर त्या ठिकाणचं जे काही पूर्ण जे विष्ठा असते त्याची उरलेली, ती विष्ठा बरेच शेतकरी बांधव उघड्यावर फेकतात.

0: रक्तामध्ये, तर ते अतिशय चुकीचं आहे. कारण उघड्यावर फेकल्यामुळे काय होतं की जे उजी माशीचे कोश आहेत तर ते अतिशय म्हणजे विष्ठासारखे दिसतात. तर ते कोश आपण शेतात फेकले तर त्या कोशामधनं साधारणतः 10 ते 12 दिवसानंतर माशी निघत असते. तर मग आपण त्या शेतात फेकल्यानंतर ते तिथनं माशी निघणार आणि ती माशी पुन्हा इकडे तिकडे प्रसार होणार त्याचा. तर त्याच्यामुळं ते फेकून न देता एका मोठ्या पोत्यामध्ये त्याला एक साधारणतः पॅक करून ठेवायचं आहे 25 दिवसापर्यंत. त्याच्यानंतर तुम्ही ते शेतात वापरू शकता. त्याच्यानंतर नायलॉन जाळी वापरायची आहे. पूर्ण तुमच्या रॅकला जे शेड आहे, रॅक आहे, त्याला डबल तुम्ही नायलॉन जाळी लावणं गरजेचं आहे, जेणेकरून माशी थेट प्रवेश करणार नाही. त्याच्यानंतर कामगन सापळे लावायचे आहेत जे की चिकट सापळे असतात. नर माशी आकर्षित झाली की त्याला चिकट द्राव असतो तो चिटकून बसते. अशा प्रकारे एक आपण त्यांच्या जे काही मिलन होतं त्याच्यामध्ये अडथळा आणून पुढील उत्पत्तीला आळा देऊ शकतो. त्याच्यानंतर आहे मित्र कीटक, जे की निसोलेनॉक्स थायमस नावाचा मित्र कीटक आहे. तर तो मित्र कीटक जो आहे तर त्याचं आपल्या रेशीम संशोधन योजनेमध्ये आपण त्याचं उत्पादन घेतो आहोत. पूर्ण महाराष्ट्रभर आपण त्याचं पुरवठा करत आहोत त्या एंटी पाऊचच्या स्वरूपामध्ये. तर ते आपल्याला वापरायचे आहेत. साधारणतः 100 अंडीपुंजासाठी 3 एंटी पाऊच आपल्याला त्या रॅकला टांगून ठेवायचे आहेत. म्हणजे चौथा जी काही कात अवस्था झाली की त्याच्या 2 दिवसानंतर साधारणतः ते 3 पाऊच 100 अंडीपुंजासाठी ते टांगून ठेवायचे आहेत. ते टांगून ठेवले तर त्याच्यातून ते मित्र कीटक बाहेर निघणार आणि त्या उजी माशीचे जे काही कोश आहेत त्यामध्ये अंडी घालून त्या उजी माशीचा जो काही मधला आहे त्याला नष्ट करणार. म्हणजे त्याच्यातून उजी माशी बाहेर निघणार नाही. अशा प्रकारचं आपण मित्र कीटक तिथं व्यवस्थापन करून त्याचं आपण व्यवस्थापन करता येतं.
1: अच्छा, म्हणजे आपल्याला एंटी पाऊचचा वापर करून उजी माशीचं व्यवस्थापन आपल्याला करता येऊ शकतं. सर, तुम्ही आता बोलता बोलता म्हटलात की उजी माशीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एंटी पाऊचचा वापर होऊ शकतो हे तुम्ही सांगितलं. पण जर आता शेतकरी बांधवांना हे एंटी पाऊच हिचं कार्य कसं चालतं ह्याच्याविषयी सविस्तर सांगा, आणि हे एंटी पाऊच जर आपल्या शेतकरी बांधवांना हवं असेल तर त्यांनी कुठून मागवायला हवं बरं?
0: हा, आता जे काही हे एंटी आहे म्हणजे एक मित्र कीटक आहे निसोलेनॉक्स थायमस नावाचा, जो की परोपजीवीकरण करत असतो. तर काय करतो की 100 अंडीपुंजासाठी 3 पाऊच लावायचे आहेत. ते पण चौथी कात जेव्हा रेशीम कीटकाची उठली त्यानंतर आपल्याला रॅकला टांगून ठेवायचे आहे. ते काय होतं की त्याच्यातनं मित्र कीटक बाहेर निघतो आणि ते मित्र कीटक निघाल्यानंतर जी त्याची मादी असते तर ती काय करते की अंडी देण्यासाठी त्यांना कोश लागतो, म्हणजे उजी माशीचा कोश. मग ते काय करणार, त्या कोशाला शोधून काढण्याचं काम करणार. आपल्या जर रॅक आपण शेडमध्ये पाहिलं, संगोपनग्रहामध्ये पाहिलं, तर संगोपनग्रहामध्ये आपण बरेचसे वेळ बघतो कच्चे संगोपनग्रह आहेत आपल्या शेतकरी बांधवांचे. तर ते उजी माशीची जी काही मॅगट आहे तर ती कानाकोपऱ्यात जे काही कोरडा सरफेस आहे, लपण्याची जी जागा आहे, तिथं जाऊन लपून बसण्याचं हे करतात प्रयत्न आणि तिथं कोशात रुपांतर होतं त्यांचं. मग ते बरेचसे वेळेस आपल्याला दिसत नाही डोळ्यानं. मग तिथंच काय होते कालांतरानं, बरेच शेतकरी साफसफाई करत नाहीत, म्हणजे स्वच्छता करत नाहीत. एकदा बॅच झाली, कोश विक्री केला की ती बॅच तिथलं जे काही साहित्य आहे म्हणजे जे उरलेली विष्ठा आहे सगळं जे काही आहे तुतीचे काड्या असतील सगळं तर ते तसंच ठेवून देतात 15-20 दिवस. म्हणजे काय होतं की तिथं ऑलरेडी म्हणजे जे उजी माशीचे कोश आहेत पडलेले तर त्याच्यातून काय होणार की पुन्हा माशी तिथं निघणार. म्हणजे एक मादी माशी साधारणतः 200-300 अंडे घालते, म्हणजे असे कितीतरी म्हणजे त्याच्यातून माशा बाहेर निघतील तिथं. तर मग असा पुढच्या जे काही बॅच घेणारी आहे तर त्याच्यात खूप सारं मोठं नुकसान आपल्या शेतकरी बांधवांचं होऊ शकतं आणि होतं पण. बरेचसे शेतकरी बांधव म्हणतात की आम्ही हे करत नाही, नंतर स्वच्छता लवकर करत नाही, उघड्यावर फेकून देतो डायरेक्ट हे विष्ठा वगैरे. तर ते न करता तशी ही जी काही मी सांगितलं त्या पद्धतीनं काळजी घेणं गरजेचं आहे. आणि आपल्याला जर हे पाऊच पाहिजे असतील तर आपल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये रेशीम संशोधन योजना इथं आपलं याचं उत्पादन चालू आहे आणि आम्ही महाराष्ट्रातील बऱ्याचशा जे काही रेशीम उद्योजक आहेत आपले बऱ्याचशा जिल्ह्यांमधले तिथं आम्ही त्यांना पुरवठा देखील करत आहोत. तर आपल्याला कोणाला जर बॅच चालू असेल रेशीम उद्योजकांची तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा. विद्यापीठाचे आमचे माहिती केंद्र आहे, तिथून देखील नंबर भेटू शकतो. शेतकरी बांधवांना जर त्यांनी एक जे बॅच सुरू व्हायच्या 15 दिवस अगोदर आम्हाला बुकिंग केली तर आम्ही त्यांना निश्चितच त्यांच्या ठिकाणी आम्ही त्यांना कुरिअरच्या सहाय्यानं पाठवू शकतो. तुम्ही संपर्क करून आपले एंटी पाऊचसाठी बुकिंग करू शकता आणि निश्चितच तुम्हाला कुठं देखील असू महाराष्ट्रात तुम्हाला आम्ही ह्या एंटी पाऊचचा पुरवठा करण्याचं काम करू.
1: अच्छा सर, आता आपण पाहतो की रेशीम उद्योग करणारे जे आपले शेतकरी बांधव असतात ते नेहमी म्हणतात की नॉन स्पिनिंग ची समस्या दिसून येत आहे. नॉन स्पिनिंग म्हणजे नेमकं काय आणि ते होऊ नये म्हणून नेमकी काय काळजी आपण घ्यायला हवी?
0: ही बऱ्याचशा वेळेस ही समस्या आपल्याला दिसून येते की नॉन स्पिनिंग म्हणजे कोश नवीन नाही. जेव्हा रेशीम कीटक तुती पाला खातो त्यांची पाचवी अवस्था पण येते, सुरुवात होते, खूप सारा पाला खातात आणि जेव्हा कोश करण्याची वेळ येते त्यावेळेस ते कोश न करता त्या रॅकमध्ये फिरताना दिसून येतात. पण ते कोश काही करत नाही.

0: मग अशा वेळेस काय होतं की त्याची बरीचशी कारणं आहेत. बरेचशी आता कीटकनाशकांची फवारणी आहे, तर कीटकनाशकांची फवारणी करत असताना जे आजूबाजूला पिकं आहेत त्यांचं बरेचशा वेळेस काय होतं, हवेतून त्याचे जे काही कीटकनाशकाचे अंश आहेत ते तुती पाल्यावर पडलेले असतात. मग त्यावेळेस ते जर पाल्यावर पडलेले असतील आणि तो पाला आपण थेट जर खाऊ घातला रेशीम कीटकांना, तर काय होणार, कीटकनाशक त्यांच्या पोटात गेल्यामुळे ते कोष विणणार नाहीत. आणि बऱ्याचशा वेळेस काय होतं की शेतकरी बांधव तणनाशक फवारतात शेतामध्ये, कीटकनाशक फवारतात, आणि तशा वेळेस काही जर त्यांचा संपर्क रेशीम कीटकांसोबत तर त्यांच्या मज्जासंस्थेवर परिणाम होत असतो. त्यामुळं काय होतं की त्यांची जी काही ग्रंथी असते रेशीम ग्रंथी, तर ती कोष विणत नाही, ती कुठेतरी बंद होते आणि त्यावेळेस ते एक अडचण दिसून येते. त्यानंतर रासायनिक खतांचा वापर जास्त प्रमाणात होतोय. आता बरेचसे जण युरिया वापरतात, तर युरिया हे शिफारस नाहीये तुती बागेमध्ये. तो फक्त तुम्ही जी काही रोपवाटिका असते तुतीची त्या रोपवाटिकेमध्येच वापरू शकता, पण तुमची जी तुतीची बाग आहे त्यामध्ये युरिया ची शिफारस नाहीये. त्यामुळे बऱ्याचशा वेळेस पोचट कोष होणं अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्या सामोरं जावं लागतं. त्याच्यामुळे ते एक आपल्याला टाळायचं आहे. रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करायचा आहे. जास्तीत जास्त शेणखत गांडूळ खत वापरायचं आहे. जे काही आपण तापमान सांगत असतो त्यांचं 22 ते जे काही 28 अंश सेल्सिअस तापमान आहे, आर्द्रता आहे त्यांची 60 ते 70% आर्द्रता असावी तिथं, तर हे आपल्याला तिथं तापमान आर्द्रतेचा समतोल तिथं राखणं गरजेचं आहे त्या अवस्थेनुसार. तर हे आपण जर केलं तर ह्या बऱ्याचशा जे काही नॉन स्पिनिंगच्या समस्या आहे कमी प्रमाणात होतील किंवा होणार नाहीत. तर आणि एकदा जर नॉन स्पिनिंग झाली म्हणजे कोष न विणण्याचं हे जर असेल तर त्यानंतर आपल्याला काही करता येत नाही. त्याच्यासाठी हे कोष न विणणं जी काही नॉन स्पिनिंगची समस्या आहे हे जर होऊ नये ह्याच्यासाठी आपण जे काही गोष्टी आता मी सांगितल्या त्याप्रमाणे ही जर काळजी घेतली तरच आपण समस्येचं म्हणजे निराकरण करता येईल आपल्याला.
1: सर आता अजून एक महत्वाचा प्रश्न असा विचारावा असा वाटतो की रेशीम किड्यांचे जेव्हा आपण संगोपन करत असतो तेव्हा उत्पादन आणि त्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांनी काय करायला हवं?
0: उत्पादन आणि गुणवत्ता मी तर अगोदर सांगितलं की ह्याच्यामध्ये जास्त तुम्हाला फारसा खर्च करायची गरज नाहीये. तुम्ही फक्त शेणखत गांडूळ खत याचा जास्तीत जास्त वापर करा म्हणजे सेंद्रिय पद्धतीने, आणि रासायनिक ज्या गोष्टी आहेत त्याचा अति कमी वापर म्हणजे न वापरलं तरी चालेल पण कमी, आणि जास्तीत जास्त शेणखत गांडूळ खताचा वापर करा. ह्याच्यामुळे काय होईल, त्याचा जो पाला आहे तो पूर्ण रेशीम कीटक जे कोष तयार करतात तर ते प्रथिनांपासून तयार झालेलं असतं, आणि हे जे पाला आहे तर या पाल्यांमध्ये जवळपास 38% प्रथिने असतात. म्हणजे ते जे सातत्यानं पाला खातात, दररोज पाला जे खातात, त्या पाल्याचंच रूपांतर नंतर प्रथिनांमध्ये होत असतं आणि तोच त्याच्यापासून कोष तयार होत असतो. म्हणजे जेवढा चांगल्या प्रतीचा पाला तुम्ही देताल तर तेवढ्याच प्रतीचा तुम्हाला चांगला कोष तयार होईल. त्याच्यासाठी तुम्ही शेणखत गांडूळ खत जास्तीत जास्त वापरणं, त्याच्यानंतर जे काही पोषण सेरी बूस्ट म्हणून भेटतं तर ते 1 लिटर 140 लिटर पाण्यामध्ये टाकून तुम्ही त्या तुती बागेवर फवारणी करायची, म्हणजे त्यानं देखील पाल्याची जी प्रत आहे तर ते चांगल्या प्रकारे सुधारते, आणि तो तशा प्रकारचा जर पाला आपण जर दिला रेशीम कीटकांना तर त्यांचं कोष जे आहे कोशाचा जो दर्जा आहे तो चांगल्या प्रतीचा कोष तयार होईल, आणि शेतकऱ्यांना निश्चितच कोशाचा जो बाजारभाव जे आहे ते चांगला भेटेल. साधारणतः 8 बरेच शेतकरी बांधव 700-800-900 रुपये किलो कोशांना भाव भेटत आहे. अशा प्रकारे त्यांचा चांगलाच म्हणजे नफा आपल्या शेतकरी बांधवांना किंवा रेशीम उद्योजकांना भेटल.
1: अच्छा सर, आता आपले बरेच जे शेतकरी बांधव आहेत तर जे रेशीम उद्योगाकडे वळालेले आहेत तर त्यांना नेहमी असा प्रश्न पडतो की हे जे रेशीम कोष आहेत त्याची बाजारपेठ नेमकी कुठे आहे, काय आहे, आणि आपण कशा पद्धतीनं बाजारपेठेपर्यंत पोहोचवायला हवं याविषयी आपण काय सांगाल बरं?
0: हा, आता आपण पाहतोय की पहिल्यांदा रेशीम कोष जे उत्पादन व्हायचं तर त्याची जी विक्री व्हायची ती कर्नाटकमध्ये रामनगरमला व्हायची. पण आता काय की आपल्या महाराष्ट्रात रेशीम कोष बाजारपेठ आता उपलब्ध आहेत. आपण जर पाहिलं तर परभणी जिल्ह्यामध्ये देखील आहे, पुर्णेला आहे, त्याच्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये आहे, बीड जिल्ह्यात देखील कोष बाजारपेठ आहे, त्याच्यानंतर बारामतीला आहे, त्यानंतर आता सोलापूरला देखील चालू झालेली आहे. सोलापूरमध्ये देखील रेशीम कोष जी काही बाजारपेठ आहे ती उपलब्ध आहे. त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना आता काही कुठं बाहेर जाण्याची आवश्यकता नाही, त्यांना इथल्या इथं बाजारपेठ उपलब्ध झालेली आहे. ते ज्या दिवशी कोष वेचणी झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी जाऊन तिथं जे काही बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेमध्ये नेऊन विक्री करू शकतात, आणि भाव देखील चांगला भेटत आहे. त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त आपले शेतकरी बांधव असतील, युवक आहेत, शिक्षण घेऊन बाहेर निघालेले आहेत, त्यांनी देखील या उद्योगाकडे वळालं तर यांना एक महिन्याची जी पगार असते तसा देणारा हा उद्योग आहे.
1: अच्छा,
0: आणि अतिशय आपल्या जे बदलतं हवामान आहे, कमी पाणी आहे, कमी खर्चामध्ये कमी खर्च जास्त उत्पादन असा हा उद्योग आहे.
1: अच्छा सर, आता आपण पाहतोय की हवामानाचा बदल आणि या बदल हवामानामुळे

0: आपल्या पिकाचं नुकसान असेल, तसं नुकसान आपल्या रेशीम कीटकांचं किंवा तुती बागेचं होऊ शकतं का? बरं,
1: आपण पाहतो की हवामान बदलामुळे काय होतं की कमी पाऊस पडणं, त्याच्यानंतर कीड रोग असेल, कीड रोगांचा आपण बाकीच्या पिकांमध्ये बघतो की खूप मोठ्या प्रमाणात किडींचा, वेगवेगळ्या किडी असतील काही, किंवा जास्त प्रमाणात किडी येते, जास्त रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणीवर अति खर्च होतो. पण त्याच्यानंतर निव्वळ जर पाहिलं उत्पादन किंवा ते नफा असेल तर तो आपल्या हातात उरलेला दिसत नाही, दिसला जरी तर कमी प्रमाणात दिसतो. तर यामध्ये तसं नाहीये, ह्यामध्ये काय की येणारी कीड जी आहे तर ह्या तुती पिकावर आपल्याला कीड देखील कमी प्रमाणात दिसते. आणि म्हणजे हे पीकच तसं आहे, तुती पीक, ह्या जे काही आपलं वातावरण आहे तर ह्या वातावरणामध्ये त्याच्यावर कीड अतिशय कमी प्रमाणात आहे. आली तरी फुलकिडे आणि कोळीचा प्रादुर्भाव दिसून येतो, आणि तो लवकरच आपण त्याचं जर योग्य व्यवस्थापन केलं तर तो देखील आपल्याला लगेच त्याचा आटोक्यात आणता येतं, त्याचं प्रादुर्भाव जो आहे तो. त्याच्यामुळं त्याच्यात काही असं जास्त खर्च न होता जास्त नफा आपल्याला त्याच्यामध्ये भेटतो.
0: अच्छा सर, आता ही मुलाखत ऐकणारे जे आपले शेतकरी बांधव असतील किंवा जे नवयुवक आहे की ज्यांना रेशीम उद्योगाकडे वळायचं आहे, तर त्यांना काय संदेश द्याल बरं?
1: आता जे आहेत की पारंपरिक शेती करत आहेत आणि त्यांना जास्त भाव भेटत नाहीये किंवा उत्पादन कमी होतंय, असे काही, आणि काही रेशीम उद्योग करू इच्छित आहेत की बा आपण रेशीम उद्योग करावा, ह्याच्यातून आपल्याला निश्चितच उत्पादन भेटल, तर खरंच ह्या तुती रेशीम उद्योगातून साधारणतः प्रति महिन्याला लाख रुपये उत्पादन देणारा हा उद्योग आहे.
0: अच्छा,
1: कमीत कमी तर तुम्ही जास्तीत जास्त जर लागवड केली, तुती लागवड 3 एकर 4 एकर जर लागवड केली तर तुम्ही 2-2 लाख रुपये प्रति महिना ह्याच्यातून उत्पादन घेऊ शकता. असा हा उत्पादन देणारा आणि निव्वळ नफा जास्त मिळणारा, खर्च कमी आणि जास्त नफा असा देणारा हा उद्योग आहे. हा असा एकमेव उद्योग आहे असं वाटतं मला, की निश्चितच आपल्या युवकांना कुठं नोकरी मागण्यासाठी जाण्याची आवश्यकता पडणार नाही. त्यांच्या आपल्या गावामध्ये राहून ते आपला एक उद्योग उभारू शकतात आणि कमी पाण्यामध्ये आणि अतिशय चांगल्या प्रकारे दर महिन्याला प्रति पगारीसारखं त्यांना उत्पादन देणारा हा उद्योग आहे. त्यांना कुठं न जाता त्यांनी गावात राहून अतिशय चांगल्या प्रकारे हा रेशीम उद्योग ते करू शकतात.
0: नक्कीच सर, तुम्ही इथं आलात आणि आमच्या समस्त शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी रेशीम उद्योगाचं काय महत्व आहे, त्यामध्ये तुती लागवड असेल, रेशीम किड्याचं संगोपन, उत्पादनाची गुणवत्ता, बाजारपेठ आणि उत्पन्न वाढीची विविध संधी कशा पद्धतीने उपलब्ध आहे, त्यातल्या त्यात त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जर जोड दिली तर आपण रेशीम उद्योग हे चांगल्या पद्धतीनं शाश्वत करून दाखवू आणि शाश्वत उत्पादन त्यापासून मिळू ती खात्री वाटेल. सर दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी आकाशवाणी परभणी केंद्राच्या वतीनं आपली आभारी आहे. धन्यवाद.
1: नमस्कार.
2: शेतकरी बंधूंनो, आताच आपण शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण, कीटकशास्त्रज्ञ, रेशीम संशोधन योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

0: माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला.
1: श्रोतेहो, घरातल्यांचा विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही आपलीच असते, नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत.
2: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो, खरोखर आज आम्ही सक्षम नाही, की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो, पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे.
1: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. वनिता मंडळ.

काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला. बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही उमेद जीवनाची.

आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारताच्या संरक्षण निर्यातीत तब्बल 60% वाढ झाल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन। सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली। नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वेगाड्याही रद्द। या गाड्या आणि मेट्रो स्थानकं पूर्णपणे बंद करू नयेत असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 879 अंकांची वाढ। आणि भारतीय वंशाच्या नवीनेथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर। भारताच्या संरक्षण साधनांच्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 60% वाढ झाल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज दिली। नवी दिल्ली इथं झालेल्या सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्सच्या चॅम्पियन्स अवॉर्ड्स सोहळ्यात ते बोलत होते। 2025-26 या आर्थिक वर्षात भारताची संरक्षण निर्यात विक्रमी 38,424 कोटी रुपयांवर पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं। या विक्रमी निर्यातीत सार्वजनिक उपक्रमांचा वाटा 55% तर खाजगी क्षेत्रांचा वाटा 45% होता। भारत अत्याधुनिक लष्करी उपकरणांचा विश्वासार्ह निर्यातदार म्हणून उदयास येत असल्याचं राजनाथ सिंह यांनी नमूद केलं। सध्याच्या काळात राष्ट्रीय सुरक्षेची व्याख्या बदलली आहे। राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ सशस्त्र दलांच्या आकारावर अवलंबून नसते तर ती संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेवरही अवलंबून असते असं त्यांनी स्पष्ट केलं। दिल्लीत जंतर मंतर इथं उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नोएडा आणि दिल्लीला जोडणाऱ्या सीमांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे। उद्या पहाटे 4 ते दुपारी 2 या वेळेत नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन स्थानकांवर पोहोचणाऱ्या सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या जातील अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव 57 मेट्रो स्थानकही आज रात्री 9 वाजल्यापासून बंद राहतील असं दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशननं कळवलं आहे। मात्र दिल्लीला जाणाऱ्या ट्रेन पूर्णपणे थांबवू नयेत आणि मेट्रो स्थानकही पूर्णपणे बंद करू नयेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत। लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी या सेवा नियंत्रित पद्धतीनं सुरू ठेवाव्यात असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमूल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं सांगितलं। यावर हे संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचू असं सॉलिसिटर

0: जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं. याबाबत योग्य त्या आगाऊ सूचना नागरिकांना द्याव्यात, जेणेकरून त्यांना कोणताही त्रास होणार नाही, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. जंतरमंतरच्या 4 किलोमीटर परिसरात आज रात्री 10 ते उद्या रात्री 10 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घेतला आहे. या निर्णयाला केंद्रीय गृहमंत्रालयाची मंजुरी मिळाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. उर्वरित दिल्लीत मात्र इंटरनेट सेवा सुरळीत सुरू राहील. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी काही ठिकाणांहून प्रमुख उमेदवारांनी माघार घेतली असली तरी महायुती आणि महाविकास आघाडीतलं बंड पूर्णपणे शमलेलं नाही. पुणे शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार मंगेश चिवटे यांनी माघार घेतली, त्यामुळे भाजपाचे कौस्तुभ गावडे या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार असतील हे स्पष्ट झालं. या मतदारसंघातून माजी आमदार दत्तात्रय सावंत, सचिन सानप यांच्यासह अनेक उमेदवारांचं आव्हान महायुतीसमोर आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे जयंत आसगावकर हे उमेदवार असल्यानं तिहेरी लढत आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात 30 तर पुणे पदवीधर मतदारसंघात 47 उमेदवार रिंगणात आहेत. बड्या नेत्यांनी प्रयत्न करून सुद्धा नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे नेते अनिल सोले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही, त्यामुळे भाजपाचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्यासमोर त्यांचं आव्हान कायम आहे. या मतदारसंघातून इतर 16 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं 38 जण निवडणूक लढवतील, तर अमरावती शिक्षक मतदारसंघातून 4 जणांनी अर्ज मागे घेतल्यानं 26 जण रिंगणात आहेत. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात एकूण 13 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं आता 41 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. विधान परिषदेसाठी 23 ऑक्टोबरला मतदान होणार असून 27 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. पर्म अर्थात परमनंट लेबर सर्टिफिकेशन कार्यक्रमाबाबत अमेरिकेनं जाहीर केलेलं धोरण दोन्ही देशांची सामायिक उद्दिष्ट साध्य करायला पूरक नाही असं आज भारतानं स्पष्ट केलं. नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की सरकारनं काही कंपन्यांना पर्म कार्यक्रमातून निलंबित केल्यामुळे विद्यमान H-1B व्हिसाची वैधता आणि व्हिसाधारक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींचा दर्जा यावर कोणताही परिणाम होत नाही.
1: यह ध्यान दिया जाना चाहिए कि पर्म H-1B वीजा कार्यक्रम से अलग है. पर्म आवेदनों का निलंबन अपने आप में मौजूदा H-1B वीजा की वैधता या H-1B वीजा धारकों और उनके आश्रितों डिपेंडेंट्स यानी की स्थिति को प्रभावित नहीं करता है. हालांकि प्रभावित कंपनियां के योग्य कर्मचारियों की स्थायी निवास अथवा ग्रीन कार्ड प्रक्रिया पर कुछ प्रभाव पड़ सकता है.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 2 दिवस झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आज देशातले शेअर बाजार तेजीत राहिले. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची आशा, अमेरिकेकडून इराणवर हल्ल्याची कमी झालेली शक्यता, कच्च्या तेलाच्या दरात झालेली घट यासारख्या कारणांनी गुंतवणूकदारांनी खरेदीवर जोर दिला. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये दिवसअखेर 879 अंकांची वाढ झाली आणि तो 72,472 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 289 अंकांची वाढ नोंदवत 22,520 अंकांवर बंद झाला. यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार नवे नेथम नवी पिल्लई यांना जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन आणि शांततेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना हा पुरस्कार दिल्याचं नॉर्वेच्या नोबेल समितीनं म्हटलं आहे. 2008 ते 2014 या कालावधीत त्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त म्हणून कार्यरत होत्या. गुलामगिरीच्या विरोधात उभे ठाकलेले नेल्सन मंडेला यांच्यासह इतरांचा न्यायालयात बचाव करणाऱ्या वकील ते आंतरराष्ट्रीय कायदेशीर प्रकरणांमध्ये न्यायाधीश म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. 12 लाख अमेरिकी डॉलर इतकी या पुरस्काराची रक्कम आहे. दक्षिण आफ्रिकेत गुलामगिरीच्या काळात भारतीय तमिळ कुटुंबात 1941 साली जन्मलेल्या नवी पिल्लई यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आणि व्यवस्थेत खोलवर गेलेल्या भेदभावावर त्यांनी प्रहार केला. हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी कायद्याच्या शिक्षणात PhD केली आहे.

0: यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री लेखक दिग्दर्शक आणि नाट्य प्रशिक्षक सई परांजपे यांना जाहीर झालाय. सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीकडून हा पुरस्कार दिला जातो. गौरव पदक 30,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज 103 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शौर्य, असामान्य सेवा आणि उल्लेखनीय कामगिरीसाठी पोलीस पदकांनी सन्मानित केलं. लोकभवन इथं झालेल्या या कार्यक्रमात 2 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस शौर्य पदकं, 18 जणांना शौर्य पदकं, 3 अधिकाऱ्यांना राष्ट्रपती उल्लेखनीय सेवेचं पोलीस पदक, 4 अधिकारी आणि अंमलदारांना राष्ट्रपती गुणवत्तापूर्ण सेवेचं पदक, 40 अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस पदक आणि 36 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेचं पदक प्रदान करण्यात आलं. महाराष्ट्रातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखीन 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यापैकी 18 तालुक्यांमध्ये 20% ग्राउंड ट्रुथिंग अर्थात प्रत्यक्ष शेतात जाऊन पडताळणी करायचा शासन आदेश सरकारनं आज जारी केला आहे. या पाहणीनंतर त्यांचाही दुष्काळ यादीत समावेश करण्याबाबत विचार केला जाणार आहे. पीक कर्जमाफीच्या लाभापासून EKYC अभावी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गावनिहाय याद्या तयार केल्या जाणार आहेत. अभिनेता नाना पाटेकर यांच्या मृत्यू प्रकरणी गोव्यात पणजी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. नाना पाटेकर यांच्या जवळच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताच्या संरक्षण निर्यातीत तब्बल 60% वाढ झाल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. CJP दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वेगाड्याही रद्द. या गाड्या आणि मेट्रो स्थानकं पूर्ण बंद करू नयेत असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 879 अंकांची वाढ. आणि भारतीय वंशाच्या नवीनेथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजले. प्रसारित करीत आहोत लोकसंगीत. कार्यक्रमात आज ऐकूया संत ज्ञानेश्वरांवर पोवाडा. सादरकर्ते आहेत ईश्वर मनोहर चिंचूरकर आणि सहकारी.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात ईश्वर मनोहर चिंचूरकर आणि सहकारी यांच्या आवाजात संत ज्ञानेश्वरांवर पोवाडा आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला, बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍपवरही. उमेद जीवनाची.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी रात्रीचे 8:30 वाजत आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शोभा जोशी यांच्या आवाजात सुरेश भट यांची रचना.

श्रुते हो या बरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. यानंतर आता 9:30 वाजता समाचार संध्या, 9 वाजता News@9, 9:15 वाजता स्पॉटलाईट आणि 9:30 वाजता करंट अफेअर्स हे सर्व कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: Bharat at 2047. The participants were Gaurav Nayyar, Director of World Development Report 2026, and Jiten Kumar Jain, IT expert. Moderator was Arjun J. Chowdhury. This program was produced and presented by the News Services Division of Akashvani. You can listen to it on our mobile app, News on AIR. This program is also available on our YouTube channel, News on AIR Official. You may share your feedback about this program through email at airnsdtalks@gmail.com or WhatsApp on 928-909-4044.
1: Current Affairs. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमात आज ऐकूया श्रीराम काणे यांचं सतारवादन, राग आहे रागेश्री. विलंबित आणि द्रुतगत तीन तालामध्ये निबद्ध आहे. तबला साथ केली आहे संदेश पोपटकर यांनी. ऐकूया श्रीराम काणे यांचं सतारवादन, राग रागेश्री.

श्रुतनाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात श्रीराम काणे यांचं सतारवादन. त्यांनी सतारवर वाजवलेला राग रागेश्वी आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती संदेश पोपटकर यांनी. विलंबित आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता राज्यस्तरीय वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपण ऐकू शकाल कला अध्यापिका आणि यशस्वी उद्योजिका मिताली पियुष जिंतुरकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आणि साहित्यिका शैलजा वसेकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

श्रोत्यांनो नमस्कार, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजलेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अनिल नाईक यांचं गायन. त्यांनी गायलेला राग अभोगी त्यांना तबल्यावर साथ केली आहे मिलिंद जोशी यांनी. विलंबित गत तिलवाडा तालात निबद्ध आहे आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूयात अनिल नाईक यांचं गायन राग अभोगी.

सुधरनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकलात अनिल नाईक यांचं गायन. त्यांनी गायलेला राग अभोगी आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती मिलिंद जोशी यांनी. विलंबित गत तिलवाडा तालात निबद्ध होती आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रोतो, यानंतर दिल्ली केंद्रावरनं प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल.

0: balls to spare. And that is the end of this news bulletin.
1: श्रोतो, दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 आणि 25 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

श्रोत्यांनो नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 11:12 झाली आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त माहितीनुसार मुंबई शहर आणि उपनगरात आज आकाश मुख्यतः निरभ्र होतं. कुलाबा इथे कमाल तापमान 37° सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 38° सेल्सिअस नोंदवण्यात आलं. किमान तापमान कुलाबा इथे 27° सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 26° सेल्सिअस नोंदवण्यात आलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथे 56% आणि सांताक्रूज येथे 47%. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील. कमाल तापमान 37° सेल्सिअस आणि किमान तापमान 27° सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता आहे. उपनगरामध्ये उष्णतेची लाटेची दाट शक्यता आहे. मच्छीमार बांधवांसाठी कोणतीही विशेष सूचना नाही. हा होता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. श्रोतो, यानंतर कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा.

श्रोत्या नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 11:31 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अनवर हुसेन खान यांचं संतूरवादन. त्यांनी संतूरवर वाजवलेला राग चंपाकली. त्यांना तबल्यावर साथ केली आहे भूषण परचुरे यांनी. मध्यलयगत रूपक तालात निबद्ध आहे. ऐकूयात अनवर हुसेन खान यांचं संतूरवादन राग चंपाकली.

श्रोता नाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात अनवर हुसेन खान यांचं संतूर वादन. त्यांनी संतूरवर वाजवलेला राग चंपाकली आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: श्रोत्यांनो नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. मध्यरात्रीचे 12 वाजले. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या संग्रहातून. या कार्यक्रमांतर्गत कथांतर या कार्यक्रमाचा भाग 9. लेखक राजन खान.
1: गोष्ट सांगणं आणि गोष्ट ऐकणं या निसर्गदत्त गुणांमुळेच माणूस माणूस आहे. कथांतर.

श्रोते हो नमस्कार. राजन खान यांची कथा बांगी. शीर्षक संगीत आशुतोष कुलकर्णी, सादरकर्त्या गौरी लागू. ऐकूया बांगी.

0: कोंबड्यानं बांग दिली. शिपाई मोहल्ल्याच्या मध्ये असलेल्या मशिदीच्या मुसाफिरखान्यात झोपलेले बांगी बद्रुद्दीन जागे झाले. हाताच्या आधारानं हळूहळू उठून बसले. बाहेर मरणाचा गारठा पडला होता. रात्री कधीतरी पाऊस सडसडून गेलेला असावा. मुसाफिरखान्याचं जुनाट कुंभारी कौलांचं छत एक दोन ठिकाणी गळलं होतं. त्याचं थोडंसं पाणी खालच्या फरशीवर साठलं होतं. उशाला ठेवलेल्या कंदिलाची रात्री झोपताना बारीक झालेली वात बांगींनी वर चढवली. खोलीत थोडासा प्रकाश दाटला. दगडी भिंतीचं अस्तित्व थोडं स्पष्ट झालं. फरशीवरचं गळलेलं पाणी चकाकलं. बांगींच्या खोल डोळ्यांना ते पुसट जाणवलं. ते स्वतःशीच पुटपुटले.
1: शायद बारिश हो गई हो. आजकल नींद बहुत गहरी आती है. रात में कुछ हो जाता है, समझ में नहीं आता. ये कैसे आसारे है पता नहीं. या खुदा.
0: बांगीने आपले म्हातारपणानं बारीक झालेले पापण्या लटकू लागलेले डोळे चोळले. थोडा वेळ नजरेसमोर पोकळ विचित्र आकारांच्या झुरमुळ्या नाचून गेल्या. हातांची उंजळ करून ती मुरझल्या चेहऱ्यावरनं त्यांनी फिरवली. थोडा वेळ स्तब्ध बसून उशाला घडी करून ठेवलेलं लांड्या बाह्यांचं जाकीट उचललं. खिशातून बेडी बंडल आणि माचीस काढली. जीर्ण मुसाफिरखान्याच्या फटीफटीतनं गार वाऱ्याच्या झळा आत शिरल्या आणि खोडकर मुलीसारख्या बांगीच्या वृद्ध अंगाशी लपटू लागल्या. ते शहारले. असं म्हणत त्यांनी आपली अमेरिकन गव्हाची पोती जोडून केलेली शाल अंगाभोवती गुंडाळून घेतली आणि ते मांडी घालून कुबड काढून बसून राहिले. त्याने हळूवार डोळे मिटून घेतले. क्षणभर उरलेली सारी जिंदगी डोळे मिटून अशीच ऊब घेण्यात जावी असं बांगींना वाटलं. पण उपयोग काय? अजान कोण देणार मग? बांगीचं कर्तव्य होतं ते. बिडी संपवून बोटांना नेहमीचा चिरपरिचित चटका बसला. बांगीने पटकन डोळे उघडले. उरलेल्या थोटकाला फरशीवर चुरगाळून त्याचा अगदी कुर्मा बनवला. बारीक ठिणग्यांची राख सुरकुतलेल्या बोटांनी दाबून विझवली. थोडा वेळ ते पुन्हा डोळे मिटून तसेच बसून राहिले. अजान द्यायला हवी ही जाणीव मनाला टोचत राहिली. आधी हळूहळू आणि नंतर वेगानं. एका क्षणी तीच जाणीव जोरात टोचल्यासारखी झाली आणि असह्य झाल्यागत त्यांनी अंगावरची शाल झुगारून दिली. साठलेली ऊबही झुगारली गेली. थंडीचा सपकारा बसला. शरीरातली हाडं शिरशिरली. थंडी तशीच सहन करत ते गुडघ्यांवर हात टेकून उभे राहू लागले. दोन्ही गुडघ्यात जोराच्या कळा आल्या. छाती थोडस चमकल्यासारखं झालं. तरीही ते तसेच नेट धरून उभे राहिले. हे आजकाल रोजच अंगभर उठणाऱ्या कळा. कधी मधूनच खोकला उठायचा. पण हे सांगणार कोणाला? कोण आहे आपलं या जगात?

बांगींना विचार करत स्वस्थ बसावसं वाटलं. मागच्या बीतलेल्या जिंदगीचा आलमनामा स्वतःशीच वाचावासा वाटला. पण अजान द्यायची होती, बसून कसं चालेल. थंडीला विरोध करत बांगी आवाराच्या समोरच्या कोपऱ्यातल्या आडाजवळ आले. कंदील आडाच्या आत दगडी कट्ट्यावर ठेवला आणि तिथेच गुंडाळी करून ठेवलेली दोर बादली उचलून त्यांनी जुनाट रहाटावरून बादली हळूहळू आडात सोडली. एकदाची ती बादली वर आली, उपकार झाले. असं म्हणत पुढे झुकून त्यांनी ती बादली स्वतःकडे ओढली आणि तसेच ते धापा टाकत थोडा वेळ उभे राहिले दमखात. आपलं दिल जागेवर आहे असं पटल्यावर बांगींनी कट्ट्यावरच असलेल्या पत्र्याच्या तोटीच्या तिनपाटांपैकी एक तिनपाट उचललं, थोडं पाणी त्या तिनपाटात ओतून घेतलं. थंडीला विरोध केल्यासारखा तोंडातून आवाज काढत शरीराला कापराचे झटके देत बांगी आवाराच्या समोरच्या कोपऱ्यातल्या आडाजवळ आले. आधीच थंडीचा कडाका आणि त्यात ते बर्फागत गार ढोंग पाणी. बांगी झालेल्या त्रासानं दम खात थोडा वेळ तिथेच उभे राहिले. दरवाजाच्या नक्षीदार कमानी शेजारीच लंब्या चौड्या भिंतीवर 2-2.5 मजल्यांचा मिनार होता. भिंतीमधून मिनारावर जायच्या गोलंकार पायऱ्या होत्या. अजान द्यायची तर त्या मिनारातून द्यायची असा पूर्वापार नियमच होता. बांगी त्या गोलाकार पायऱ्या चढू लागले.

मशिदीच्या भोवतीनं 40-50 उंबरठ्यांचा मुसलमानांचा शिपाई मोहल्ला होता. त्यातल्या 3-4 घरांची जाग सोडली तर बाकी सारी घरं पहाटेच्या साखर झोपेत होती. असल्या जीवघेण्या गारठ्यात एकालाही गोधड्या सोडायची इच्छा झाली नव्हती.

0: भांगींचा आवाज मशिदीला खेटलेल्या मुसलमानांच्या चार पाच घरांपर्यंत मुश्किलीनं पोहोचत होता. तेही पहाटेची शांतता होती म्हणून. साऱ्या मुसलमानांच्या वस्तीतनं एक दोन म्हातारे फक्त नमाजला यायचे. दोघं म्हातारे तसे सुखवस्तू. आपल्याकडे कुणीच धर्माचं शिकायला येत नाही ही बांगींची खंत होती. त्यांना हे दोन चेले मिळाले. सारा मोहल्लाच तसा गावंडा होता. बांगींनी अजान संपवली. मिनाराची एक एक पायरी आरामात मोजल्यागत थपकत भिंतीचा आधार घेत घेत ते उतरून खाली आले. पूर्वा थोडी उजळल्यासारखी वाटत होती. तांबडफुटी झाली होती. रात्रीची शेवटची झलक दाखवल्यासारखा गारवा वाढला होता. फत्तुमिया आणि सलामत भाई यायची वेळ झाली होती. बांगींनी मगा शेंदलेल्या बादलीत किती पाणी उरलंय ते पाहिलं. त्या दोघांच्या पाय धुण्या इतपत होतं. बांगींनी दोघांना वजूपासून नमाजीपर्यंत सारं शिकवलं होतं. अजाण बालकांना शिकवावं तसं. आणि आश्चर्य म्हणजे दोघंही वयाचा विचार न करता शिकत होते.
1: त्यांच्या वजू त्यांच्या त्यांच्या घरीच होतात. आपले सासरे खुदाची इबादत करायला जातात म्हटल्यावर त्यांच्या आज्ञाधारक सुना त्यांना वजूसाठी पाणी गरम गरम करून देतात. मग काय हे महाराज हे गरम गरम पाणी वजू करून कडक चहा वगैरे मारून झुलत झुलत येतात नमाजीला. इथे आल्यावर आपण ओढवत नसताना ओढलेल्या पाण्यानं पाय धुतात. मजा आहे बेटांची. जवळ पैसा आहे. म्हातारपणी सेवा करायला त्यांची मुलं माणसं आहेत.

0: या खुदा
1: असं म्हणत बांगीनी मान झटकली. हे असे विचार आपल्या मनात आजकाल नेहमीच का येतात?
0: आपलं मात्र या खुदा कौन सा नापाक शैतान अपने दिल में घुस आता है, समझ में नहीं आता.
1: हे विचार हवे त्या वेळी येत नाहीत, मध्येच उपटतात. बांगिनी पश्चिमेकडच्या भिंतीजवळच्या उघड्या बोडक्या सल्ल्या शेजारची मुडपून ठेवलेली जानमाज नीट अंथरली. तिच्या मागचे दक्षिणोत्तर या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत अंथरलेली लांब लचक चटईही नीट केली. ही मशीद बांधली गेली तेव्हाच्याच या चटया सुद्धा असतील कदाचित, बांगींना वाटायचं. मशिदीच्या अवस्थेतही फरक नव्हताच, दगडन दगड निष्ठू पाहत होता.

0: बरोबर वेळेवर फत्तुमिया आणि सलामत भाई काठ्या टेकत आवाराच्या मोठ्या दारातनं आत शिरले. आडाच्या कट्ट्यावरचं बांगींनी शेंदून ठेवलेलं पाणी पायांवर त्यांनी ओढून घेतलं. ती त्यांना मशिदीत येऊ लागल्यापासूनची सवय होती. बांगींनी पाणी ओढून ठेवायचं आणि त्यांनी ते पायावर घ्यायचं. दोघांच्याही अंगावर थंडीचे गरम कपडे होते. बांगींना त्यांच्या सुखाचा हेवा वाटला. म्हाताऱ्या छातीत असूयेची लकेर उमटली.
1: मिया कितीतरी कितने बरस हो गए ए असले गरम कपडे नाही वापरायला मिळाले. ऊन वारा पाऊस सगळ्या अपुऱ्या साधनांशी झगडण्यातच आयुष्य गेलं सगळं.
0: दोघांनी बांगींना सलाम केला आणि दोघं मशिदीत शिरले. बांगींनी कपाळापर्यंत हात नेऊन मूकपणे सलामाचं उत्तर दिलं. मग सल्ल्या शेजारच्या जानमाजवर उभं राहून बांगी स्वतःच मौलाना झाले. या गावात मौलानाची सुद्धा वानवाच. बांगी असल्या या खडूस गावाला कसे चिकटून राहिले त्यांचं त्यांनाच माहीत. खरं म्हणजे नमाज पडायचं काम मौलानांचं, बांगीनं फक्त अजान द्यायला हवी. पण इथे तसं नव्हतं. बांगींनाच पाच वेळची अजान देऊन पाच वेळा मौलाना व्हावं लागायचं. गेली कित्येक वर्ष हा क्रम काही चुकला नव्हता. पूर्वी बरं होतं, अंगात रग होती, थोडासा बेदरकारपणा होता. पण आजकाल म्हातारपणामुळे त्यांना बांगी आणि मौलानाची दुहेरी दगदग सोसवत नव्हती. आणि त्यात आता भलते सलते विचार 24 तास डोक्यात पिंगा घालत राहू लागले होते.

0: फजरची नमाज उरकली. बाहेर उजाडलं होतं, पण सूर्य बाहेर आला नव्हता. दूर डोंगराआडच थांबला होता. माणसाला माणूस स्पष्ट दिसू लागलं होतं. बाहेरचे व्यवहार सुरू झाले होते, पण मशिदी समोरच्या रस्त्यावरची वर्दळ अजूनही थंड होती. रस्त्यापलीकडच्या उपहारगृहातून खमंग वास दरवळत मशिदीत शिरू लागले होते. नमाज उरकली आणि त्या वासांनी बांगींच्या लोमत्या नाकाचा ताबा घेतला. नाकाद्वारे ते पोटापर्यंत पोचले. बांगींच्या पोटात भस्स कणखंडा पडला. त्यांना गरम कडक चहाची भयानक तल्लख आली. चहाचे दोन घोट तरी या पोटाच्या खड्ड्यात जावे अशी इच्छा निर्माण झाली. पण त्यांच्या इच्छेला खिशाचा बांध पडला. खिशात एकही दमडा उरला नव्हता. काल थोडीशी चिल्लर होती, तिबिडी बंडल माचीस घेण्यात खर्च झाली होती. आज खिशात ठणठणाट होता. बांगी एकदम बेचैन झाले. त्यांना वाटलं,
1: ये फतुम या सलामत भाई, त्यांनी आपल्याला स्वेच्छेनं समोरच्या उपहारगृहात नेऊन चहा पाजावा. त्या दोघांकडे निश्चित पैसे असतात. आता ते तिथेच थोड्या वेळानं जाऊन चहा पिणार. त्यांची रोजची सवय आहे. पण नाही, ते

0: प्रमाण असते. आजही आपल्याला बोलवणार नाही चहा प्यायला. साधी माणुसकी म्हणूनही नाहीच, सवयच नाही त्यांना. उलट आता ते नेहमीप्रमाणे माझ्याच बंगल्यातले एका एका एका बिळीची राख करून माझ्याच तोंडावर धूर उडवून जाणार. खरं तर दोघांनाही काही कमी नाही आहे, का आहे कमी नाही आहे, पण दुसऱ्यांना वर हात करून काही देण्याची दानतच नाही, फक्त लुबाडायचं घ्यायचं. एवढे दिवस मी शिकवतोय, गुरुदक्षिणा द्यायची रीत आहे. अजून दोघांनी काहीतरी दिला असेल तर शपथ. तसे जुमाच्या नमाजाला ते रुमाला चार दोन आले टाकतात, ते काय देणं झालं वय.
1: शेवटी बिड्या संपल्या आणि दोघं म्हातारे उठून बाहेर पडले. ते आता दुपारी जोहरच्या नमाजालाच येणार. भांगीत सडफडत तिथेच राहिले आणि सोबतीला उरला मुसाफिर खाण्यात शिरलेला, त्या समोरच्या उपहारगृहातून येणारा, जीभ जळवणारा, पोट खवळवणारा खमंग वास. आज पैसाच नव्हता, येते 2 दिवस तो मिळणारही नव्हता. भांगी मिळणारा पैसाही पुरवून पुरवून वापरतात, पण कितीही पुरवून पुरवून वापरला तरी तो खर्च होतोच. जेवणाची तशी काही काळजी नाही, इथल्या साऱ्या जमातीचे तेवढे उपकार आहेत त्यांच्यावर की त्यांनी पाळी पाळीनं बांगींच्या जेवणाची जबाबदारी उचलली आहे. एक दुपारची, एक रात्रीची, एका महिन्यातून एखाद्या घरावर फक्त 1-2 वेळाच बांगींचं जेवण बसतं. पण 1-2 चांगल्या मनाची घरं सोडल्यास बाकीची बहुतेक घरं त्यांना जेवण देताना नाराजच असतात. कपाळावर आठ्या पडतात त्यांच्या. त्यांना बांगी फुकट्या माणूस वाटतो, काही काम न करता खाणारा उपरा. आईतोबा,
0: जे कोई एहसान कर रहे है क्या मुझ पर है? अरे या तुमच्या गावंढळ गावातल्या मशिदीची देखभाल करतो, झाडलोट करतो, निगा राखतो, अजान देतो, नमाज पढतो, पढवतो, काय कमी झालं काय? जवानीपासून या तुमच्या खेड्यात कुजलो, जिंदगी इथं संपवली, उपकार समजा. एखाद्या शहरात बांगी म्हणून राहिलो असतो, तिथल्या लोकांनी पापड्यांवर बसून मान ठेवला असता माझा. पण तुम्हाला मात्र माझ्या अकलेचा पत्ताच नाही. 1 वेळचं जेवण देताना तुमचे नाक मुरडतात.
1: पण हे बोलणं ते मनातच ठेवतात, आतल्या आत स्वतःशीच बोलतात. त्यांना माहिती आहे की आपल्या या बोलण्यातला 1 शब्द जरी ओठावर येऊ दिला तरी गावातनं आपल्याला हकलून द्यायलाही कमी करणार नाही. इथल्या लोकांनी कदर नाही केली तरी गप्प बसणंच ठीक हे ते जाणतात. भांगींना मग एकदम लाचार असल्यासारखं वाटतं. लोकांच्या तिरस्काराच्या नजरा, खोचक तिरकी बोलणी बोचत राहतात. पण ते तसंच सहन करत जगावं लागतंय, भयानक नाईलाज आहे.
0: इतर गावातले बांगी लोक काय अधिकारानं राहतात, वागतात, काय रुबाव असतो त्यांचा वेगळाच. आपल्याला काय ते कधी जमलंच नाही. अधिकार स्वतःचा रोप जमवण्या इतका वेळच नाही मिळाला. आपण आपल्याच फिकरीत राहिलो, त्यामुळेच असे बेवारस फकीर झालो. पूर्वी इथे आलो हो तेव्हा जमातीसमोर रुमाल फिरवताना, जेवणाच्या पाळीला जाताना जाम लाज वाटायची, जाऊच नाही आहे असंच वाटायचं. पण पोटापुढं दुसरा इलाजच नसायचा, जावंच लागायचं, लोक देतील ते खावं लागायचं. आणि मग काय, त्यातून हळूहळू वयाबरोबर निरढावलेपणा वाढला, वाढत गेला. पण तरीही अजून आपण तेवढेच हे निर्लज्ज नाही झालेलो. कुठेतरी मनात शरम दबा धरून बसून असते.

0: हळूहळू मेंदूचा ताबा पोटानं घेतला होता. दोन घोट पाण्यासाठी आडात बादली सोडायचा कंटाळा आता त्यांना आला. पाणी शेंदू लागलो तर अचानक आपला जीव जाईल अशी भीती वाटली. बांगी हातानं पोट दाबत मशिदीबाहेर आले. कसाबसा त्यांनी तो मशिदीचा मोठा दरवाजा ओढून घेतला. हो, नाहीतर कुत्री शिरून घाण करायची आतमध्ये. हाताच्या अंगठ्यांनी पोटातली मरुमरू होणारी आतडी चेपत ते रस्ता ओलांडून उपहारगृहाच्या पायऱ्या चढले. गल्ल्यावर बसलेल्या मालकानं नेहमीप्रमाणे सलाम केला. बांगी म्हणजे त्यांचं रोजचं गिऱ्हाईक, कितीतरी वर्षापासूनच. आणि कधीच उधार नाही, नेहमी रोखच. मालकाला बांगी म्हणजे देव माणूस वाटायचा. एकदा त्याची धाकली पोरगी आजारी पडली, भलता ताप आला तिला. खूप अंगारे दुपारे झाले, इलाज पडेना, वैद्याकडे नेलं. वैद्य म्हणाला मुदतीचा ताप आहे, जाईल आपोआप. त्यानं गोळ्याही दिल्या पण उतार पडेना. काही दिवसांनी बांगींना कळलं. त्यांनी कसला तरी मंत्र फुंकून त्याच्या मुलीला पाणी दिलं. एका परक्या जातीच्या माणसानं कसला तरी मंत्र फुंकून दिलेलं पाणी मुलीला पाजावं का नाही अशा संभ्रमात शेवटी होईल ते होईल अशा विचारानं त्यांनी ते पाणी मुलीला प्यायला दिलं होतं. तर 2 दिवसात पोरगी खडखडीत बरी. काही शिकली सवरलेली माणसं म्हणाली मुदतीचा ताप होता तो आपोआपच उतरणार, या त्या म्हाताऱ्यानं दिलेल्या पाण्याचा कसला गुण आलाय. पण मालकाची मात्र बांगीवर श्रद्धा बसली, आदर वाढला. पण बांगींनी त्या आदराचा कधीही गैरफायदा उठवला नाही. त्यांना खूप आग्रह करून पाहिला पण त्यांनी त्याच्याकडून काहीही घेतलं नाही. बांगी बाहेरच्या ओट्यावर उभं राहून त्याला म्हणाले
1: बेटा बेटा हे गेलंस पाणी दे दो.
0: त्याने एका पोऱ्याला पाणी द्यायला सांगितलं. बांगींनी पाणी घेतलं, घटाघटा पिऊन टाकलं. पोटाच्या कालवणाऱ्या खड्ड्यात एकदम गार गार वाटलं. एखादा थंड साप आतड्यांमधनं सळसळत जावा तसं. थोडस बरंही वाटलं. जीवात जीव आला. बांगी गिलास ठेवून परत वळले जायला म्हणून.
2: अरे चाचा, चाय नाही पिणे का क्या?
0: उपहारगृहवाल्याने आश्चर्याने विचारलं.
1: नाही बेटा, नाही आज तमन्ना नाही.
2: अरे काय की तमन्ना वमन्ना करताय चाचा, आओ.
0: बांगींना आपण एका चांगल्या माणसाशी खोटं बोलतोय याची जाणीव बोचली. पण इलाजच नव्हता. ते 2 पावलं पुढे होऊन 1 पायरी उतरले. उपहारगृहवाल्यांनी काय ते ओळखलं असावं. एवढी वर्ष तो या गल्ल्यावर बसतोय ते उगीच नाही. हा चाचा पैसे खिशात असल्याशिवाय आपली पायरी चढणार नाही. पण हा आज इथे येऊन तसाच चाललाय म्हटल्यावर नक्कीच थोडा घोटाळा असणार.
1: बेटा मेरे पास पैसे नाही,
0: ते सांगताना त्यांना लाज वाटली. उपहारगृहात बसलेल्यांच्या नजरा आपल्या पाठीवर रोखल्यात असं उगीच जाणवलं. कुठून पाणी प्यायची आणि तेही इथे येऊनच प्यायची दुर्बुद्धी झाली असं झालं. पण आता शब्द गेलेच होते.
2: अरे पैसे कोण मांगताय चाचा तुम्हारे पास, आओ इधर चाय पीके जाओ.
0: पण बांगींना ते योग्य वाटे ना.
1: नाही नाही, असा फुकटचा चहा प्यायचा म्हणजे ठीक नाही. त्यानं कितीही आग्रह केला तरी नाही, आपण संयम ठेवायला हवा. आवड्यासारखा चहा घेतला तर आपलीच किंमत होईल, किंमत होईल. आहे कुठे किंमत? इथल्या मुसलमानांच्या नजरेत नसली तरी या एकट्या उपहारगृहवाल्याच्या नजरेत नाही, पण ती पण कमी व्हायला नको. एकदा मनात आलं जावं, चांगलं गरम गरम चहाचे घोट घ्यावेत, तेवढंच पोटातलं ढवळणं जरा कमी होईल. हो तर वाटल्यास पैसे नंतर देता येतील. नको.
0: शेवटी तो उपहारगृहवाला खाली उतरून आला आणि बांगी नाही नाही म्हणत असताना हाताला धरून त्यांना उपहारगृहात घेऊन गेला. चहा आला तो पिताना त्यांना अपराधल्यासारखं वाटत होत. जिंदगीत पहिल्यांदाच ते असं फुकटचं काहीतरी घेत होते. खालमानेनं चहा पिऊन बांगी

0: चालीचं उसं करून बांगी मशिदीत येऊन पडून राहिले. कोपऱ्यातल्या अंधोक अंधारात नजर खुपसून विचार करत. फुकटचा चहा पिऊन आलो असं त्यांना वाईट वाटत होतं, मनात ठसठसत होतं.
1: काय नसतो चहा प्यालो तर आपण काय लगेच मरणार नव्हतो. काय करणार, हे पोटाची आग सहन होत नाही. जसजसं आपण कबरीकडे आपल्या शेवटच्या मुक्कामाकडे जातो आहोत तस तशी ही भूक लहान मुलासारखी वाढतेच. असं म्हणतात की म्हातारपणी भूक कमी कमी होत जाते म्हणे वासना थंड पडत जाते. आपलं पोट विचित्रच आहे, भूक जहाल होत चालली आहे. कुठला सैतान शिरलाय पोटात आपल्या, त्याच्यामुळे टिकले नाही. पैसा नसला आपण कधी बाहेर पडत नाही, जेवणाच्या पाळीशिवाय दुसरीकडे जात नाही. आज काय झालंय काय कळत नाही. पहाटेच्या गारव्यासाठी चहा हवासा वाटला, पोट गलबलून ते कमी करण्यासाठी म्हणून पाणी प्यायला गेलो तर भल्या माणसानं चहा पाजला. काय पहिल्यासारखी ताकद नाही उरलेली आता अंगात. बापरे या खुदा,
0: त्यांना आपल्या म्हातारपणाची भयानक जाणीव झाली. डिवचणारी, पिळून काढणारी, छातीत कळ आल्यासारखं वाटलं.
1: हे असं का जगतोय, का करतोय मी सगळं पोटासाठी. ही लाचार जिंदगी, कुत्र्या मांजराची जिंदगी कुणासाठी जगतोय मी. हे न पेलवणारे कष्ट का उपसतोय. बाकीचे म्हातारे कसे आपल्या आपापल्या मुलाबाळात गुंग असतात, आणि मी मीच कसा एकटा भडंग. माझी मुलं बाळ आहेत ती माझी बायको सायरा गुलशन. सायरा आणि गुलशन सुद्धा काय काय करत असतील ती, आणि त्यांना आठवत असेल का मी, त्यांना आपल्या या जिंदगीची खबर असेल असावी का. कशी असणार, ती कितीतरी दूर आपण इथ. आपण का इथं का मी इथं का. हातून घडलेल्या चुकांनी तोंड लपवायला आलो इथे. अरे पण त्याची सजा इतकी भयानक असावी. मुलं बाळ असूनही असं परक्या प्रांतात एकट्याला भिकाऱ्यागत जगायची पाळी यावी. कोण आहे कोण माझे इथे. हे लोक धर्म बांधव जे मला तुच्छ समजतात, कमी लेखतात, त्याच लोकांच्या आणि अल्लाच्या मधला दुवा होण्याचा ढोंगी प्रयत्न का करतोय मी. स्वतःच पाप क्षालन म्हणून अल्ला खुश व्हावा म्हणून. पण असं काय काय मोठं पाप केलं होतं मी. माणसाला जगताना जे काही करावं लागेल ते मी केलं. थोड्या वेगळ्या विचित्र वाटेनं गेलो, जगण्याचा प्रयत्न केला म्हणून ही बेकार एकाकी जिंदगी. अरे लोक काय पाप करत नाहीत तरी ही सुखानं राहतात. अरे मग मलाच मलाच का

प्रश्नांच्या दडपणानं बांगींच्या मेंदूला झिणझिणे आल्या, ग्लानी आल्यासारखं वाटलं. त्यांचं मन उपाहार गृहवाल्याचा चहा नाकारताना आणि नंतर स्वीकारताना ज्या संभ्रम

0: मनात सापडलं होतं तोच संभ्रम आताही त्यांच्या मनात पडला. ते त्यातच गुरफटले. दूर, इथून खूप दूर, उत्तर प्रदेशातलं एक खेडं. गावात रुपयातले 12 आणि मुसलमान, कर्मठ, धर्मनिष्ठ. तिथले जमीनदार कमरुद्दीन मिया, मोठे दिलदार असामी. त्यांना बरीच मुलं, त्यातला चौथा बद्रुद्दीन. बडेमियांच्या वाड्यात मुलामुलींची संख्याच मोठी. त्यांच्या सख्या भावांची, चुलत भावांची, बहिणींची, एकंदर बरीच चित्रावळ. त्यामुळे कुणा मुलानं बाहेर एखाद्या शाळेत जाऊन शिकण्यापेक्षा वाड्यातच शाळा भरायची. मौलवी खास शिकवायला ठेवलेले. मौलवी विधूर एका गुंडस मुलीला मागे ठेवून त्यांच्या बायकोनं त्यांची अर्ध्यावरच साथ सोडलेली. ती मुलगी गुलशन, बद्रुद्दीनच्या वयाची. 24 तास मौलवींबरोबर असायची. सारी मुलं उर्दू, अरबी, फारसी तालीम घ्यायची. मुलं हळूहळू मोठी होत होती. लहानपणी मौलवींच्या आसपास घुटमळणारी गुलशन आता त्यांच्यापासनं थोडी फटकली होती. वाड्यावर येताना बुरखा घालून येऊ लागली होती आणि स्त्रियांसाठी असलेल्या पडद्यामागे बसून इतर मुलींबरोबर शिकू लागली होती. मौलवी बाहेरच्या बाजूला बसलेल्या मुलांना शिकवता शिकवता थोडं पडद्याकडे झुकून स्वतःसमोरच्या पुस्तकातला पान क्रमांक, ओळ क्रमांक सांगायचे. पडद्यामागच्या बायका मग ते शिकत राहायच्या. बद्रुद्दीनची आणि गुलशनची लहानपणापासूनची मैत्री नकळत जमलेली, एखाद्या वेळेला समवयस्क म्हणूनही जमलेली. मोठं झाल्यावर ती मैत्री तशीच राहिली. वय वाढलं, कळू लागलेलं. बद्रुद्दीनच्या ओठावर तांबूस लव उगवलेली, तर गुलशन कळीचं फूल होऊ घातलेली. मैत्रीतून एकमेकांचं आकर्षण वाढलं, प्रेम निर्माण झालं. वाड्यातल्या एकालाही याचा पत्ता नव्हता बरेच दिवस. गुलशन असामान्य रूप घेऊन जन्माला आली होती, तरीही त्यांच्यासारख्या गरीब मौलवी म्हणून जीवन कंठणाऱ्या माणसाच्या पुरीला बद्रुद्दीनसारखं चांगलं देखणं स्थळ मिळणं शक्यच नव्हतं. बडेमियांना बद्रुद्दीनचं गुलशनशी लग्न करून तिला आपली सून म्हणून घरात आणणं कधीच पसंत पडलं नसतं. बद्रुद्दीन गोंधळात सापडला, काय करावं त्याला कळेना. घरच्यांनी त्याचं लग्न ठरवलं. शेवटी मोठ्यांच्या इच्छेपुढे त्याला मान तुकवावी लागली. त्याचं सायराशी लग्न झालं. पण लग्नानंतरही त्याचं आणि गुलशनचं प्रेम प्रकरण सुरूच राहिलं. कसं कुणास ठाऊक, पण एक दिवस त्यांचं प्रेम प्रकरण घरात फुटलंच आणि गडबड झाली. त्याच वेळेला बद्रुद्दीनची बायको गरोदर राहिली आणि तिला मुलगी झाली. पहिलंच अपत्य मुली होणं घराण्याला साजेसं नव्हतं. बडेमियांनी हे थांबत नाही असं पाहून एकदाच बद्रुद्दीनला समोर घेतलं आणि सरळ सरळ विचारलं, या प्रेमाच्या गंदगीचा इस्तिफा देणार आहात की नाही, हे सोडणार आहात की नाही. त्यांच्यासमोर मान वर करायची टाप नसलेला बद्रुद्दीन त्या दिवशी एकदम निर्णायक बोलला,
1: नाही नाही, त्रिवार नाही.
0: आणि मग वाड्यात स्फोट झाला. खानदानीपणाच्या आवरणाखाली स्वतःच्या सामर्थ्यानं तो स्फोट आतल्या आत दाबत बडेमियांनी आणि त्यांच्या मोठ्या मुलांनी बद्रुद्दीनच्या हातावर काही पैसे ठेवले, त्याची बायको पोरगी त्याच्या ताब्यात दिली आणि सरळ बाहेरची वाट दाखवली. बद्रुद्दीनही चिडूनच बाहेर पडला. बद्रुद्दीननं बायको पोरीला घेऊन सरळ गुलशनचं इवलसं घर गाठलं. गुलशन हादरलीच, पण बद्रुद्दीनवरच्या अतीव प्रेमामुळे तिनं त्याला त्याच्या बायको पोरीसह आपल्या चिमणीच्या खोप्यात आसरा दिला. कसे बसे दगदगत दिवस जात राहिले. बडेमियांनी घराबाहेर काढताना दिलेले पैसे काही दिवसातच संपले. नंतर सायराचे, गुलशनचे असतील नसतील ते दागिनेही मोडून झाले. त्यावर काही दिवस पोट भरली गेली, नंतर सार रिकामं झालं. बद्रुद्दीनला कुठलंच काम करणं माहीत नव्हतं. खानदानीपणे आज्ञा सोडून खायची सवय कष्ट रक्तातच नव्हते. कसलंच काम येत नव्हतं. बद्रुद्दीनची अवस्था केविलवाणी झाली. आणि मग अचानक एक दिवस त्याला दिल्लीकडचा एक छेल छबेला रईस भेटला. त्या रईसाला एका देखण्या बाईची गरज होती. तशी एखादी बाई त्याला विकतच हवी होती. बरीच मोठी रक्कम तो देणार होता. त्यानं बद्रुद्दीनचं यातनांनी भरलेलं खानदानी तोंड वाचलं, त्याच्या उपाशी पोटाला जाणलं

त्याच्या पुढे त्यानं नोटांच्या पुडक्यांची छोटीशी इमारतच रचली. बद्रुद्दीनला अचानक गुलशनचा चेहरा आठवला. नोटांच्या चवडीत ती त्याला दिसू लागली, नोटांनीच बांधलेली, माखलेली. बद्रुद्दीननं ठार निर्लज्ज झालेल्या मनानं गुलशनचा सौदा केला. भलतंच पराकोटीचं प्रेम होतं तिचं त्याच्यावर. त्या प्रेमापुढे तिनं त्याच्या म्हणण्याला अजिबात नकार दिला नाही. चंद नोटांच्या बदल्यात त्याच्या सुखासाठी ती त्या रईसाबरोबर निघून गेली. रईसानं दिलेल्या नोटांच्या इमारतीवर पुढचे दिवस कटू लागले, पण त्या इमारतीचा एक एक मजला कमी कमी होऊ लागला. कशी कोण जाणे, गावात बद्रुद्दीननं गुलशनला विकल्याची बातमी फुटली. थोडी खळबळ उडाली. उडत उडत त्या खळबळीचा आवाज सायराच्या कानापर्यंत गेला, तेव्हा मात्र ती चवताळलीच. धर्मानं सांगितलेली नवरेशाहीची बंधनं झुगारून ती चवताळली, नवऱ्याविरुद्ध उभी राहिली. तीही तशी रगेल, खानदानी रक्ताचीच होती. तिनं विचार केला, आज यानं पोट भरण्यासाठी गुलशनला विकलं, उद्या हा आपल्यालाही विकायला काढील, भर बाजारात उभी करेल, काही सांगता येत नाही या माणसाचं. तिला भयंकर राग आला, पण नवऱ्याच्या मुर्दाड मनावर काही बोलून घाव घालण्याऐवजी किंवा त्याच्या तोंडावर थुंकण्याऐवजी तिनं स्वतःच्या मुलीला आणि गुलशनच्या मुलाला उचलून स्वतःच्या सासूरवाडीची वाट धरली. तिला माहीत होतं, आपला सासरा दिलदार आहे, आपल्याला या परिस्थितीत ठोकरणार नाही. कितीही केलं तरी ती त्याच्या घराण्याची इज्जत होती. बद्रुद्दीनला बाहेर तोंड काढायला जागा उरली नाही. बद्रुद्दीननं बाई विकली म्हणून सायरानं जाताना बोंब मारली. त्याला बाहेर तोंड काढायलाही जागा उरली नाही. बरंच भटकत भटकत शेवटी तो दिल्लीत येऊन थडकला गुलशनकडे. ती रईसीण झाली नव्हती, पण कोठीवाली मात्र झाली होती. खदखदणाऱ्या द्वेषी नजरेनं ती त्याच्याकडे पाहत राहिली. त्याला तिचे तिच्या विक्रीनंतरचे डोळे आठवले. किती आर्त व्याकुळ होते तेव्हा ते, पण आता नुसता तिरस्कार भरला होता तिच्या नजरेत. भयानक आग ओकत होते तिचे डोळे. त्याला तिची ती नजर सहन झाली नाही. आपण जळून खाक होऊ असं वाटलं, आणि काही मिळेल या आशेनं तिथं आलेला तो तोंडानं एक शब्दही न उच्चारता भेदरून माघारी पळत सुटला. मागही वळून पाहिलं नाही त्यानं, पळतच सुटला वेड्यासारखा. बराच काळ पळत राहिला तो, आणि मग शेवटी थकून वैतागून त्यानं एका बांगीचं शिक्षण देणाऱ्या धर्मादाय संस्थेत विसावा घेतला.

0: सहा महिने त्याने शास्त्रोक्त शिक्षण घेतलं, कुराण पाठ केलं, हादी सांगवळणी पाडलं. नंतर संस्थेच्या आदेशानुसार धर्म टिकवण्यासाठी तो बाहेर पडला. पश्चिम प्रदेशात उतरला, एका आडखिड्यात शिरला. आपलं काळं तोंड लपवायला त्याला ही जागा बरी वाटली. आता तो पांगी बद्रुद्दीन झाला होता. बांगी शरीरात तेवढी ताकद नसतानाही उठून बसले ताडकन.
1: या खुदा, ही कसली याद आली आपल्याला. इतकी वर्ष उलटल्यावर इतकी पुराणी याद का आली? हे सध्या आपण भोगतोय आपल्याच पापाची फळं आहेत. तीच द्वेषाची, तिरस्काराची नजर आपल्याला पदोपदी भेटतीये. गुलशनच्या त्या नजरेत आणि इथल्या लोकांच्या नजरांमध्ये तेच साम्य आहे. त्या नजरांची आता सवय झाल्यासारखी झाली आहे. आजचा चहा घेतानाचा लाचारीचा क्षण नेहमीपेक्षा थोडासा वेगळा वाटला, त्यामुळेच आठवलंय. आठवतच गेलं, बरीच खूप पापं केली नाही मी, पण त्यासाठी मी इतके दिवस अगदी जवानीपासून या म्हातारपणापर्यंत अल्लाची सेवा केली ना, धर्माची सेवा केली, आणि मग त्याचं पुण्य. नाही नाही नाही, ती पापच फार मोठी होती बहुतेक.

बघू पुढचं पुढं, याच याच भावनेवर जगलो मी. पुढचं पुढं पुढचं पुढं पुढचं पुढं करण्यातच निघर घट्ट जिंदगी पुढं सरकत राहिली आणि आणि आज या काठाला लागली. अगदी जवानी तोंड लपवायला बांगीपणाच्या आवरणात या गावी आलो. या गावंढ्या गावात पडक्या मशिदीत अजान देऊ लागलो, नंतर इथला मौलाना सुद्धा झालो. जगण्यासाठी लोकांपुढं रुमाल पसरले, पाळीवर जेवलो, लोकांच्या कुत्सित नजरांचा मारा सहन केला, तो फक्त या एकाच भावनेवर. पुढचं पुढं आता आता आता पुढचं पुढं काय? मरण मरण इतकं सरळ असतं ते? आणि गुलशन गुलशन मेली असेल का? सायरा, माझी मुलं ती काय करत असतील? माझी जमीन, माझी जायदाद, माझा वाटा, हे हे काय काय होऊ लागलंय मला आज? माझं स्वतःचं पोट सोडलं तर माझं माझं स्वतःचं मी काहीच ठेवलं नाही. मी फक्त नेहमी पोटापुरता विचार केला, दुसरं काहीच नाही केलं. या पोटानंच भयानक गोष्टी करून घेतल्या माझ्याकडनं. आई बापाला घरादाराला सोडायला लावलं, गुलशनला विकायला लावलं, बायका पोरांना वाऱ्यावर सोडायला लावलं, सर्वस्व सोडून इथं येऊन राहायला लावलं, तटस्थ व्हायला लावलं.

0: बांगी रडत राहिले बराच वेळ बेभान. जमालनं बांगी साहेबांना हाक मारली. डोळे पुसत स्वतःला सावरत बांगी साहेब जमालबरोबर त्याच्या घरी जेवण्यासाठी गेले. पुन्हा एकदा बांगींना पोटाच्या खड्ड्याची जाणीव झाली. जमालच्या आईनं रात्रीचा उरलेला बोंबलाचा रस्सा आणून ठेवला. त्याला आंबूस वास मारत होता. बाजरीची कडक भाकरी आणि बोंबलाचा आंबूस रस्सा. बांगी दात नसताना चावत होते. खाऊत नव्हतं पण चोचले करून चालणार नव्हतं. पोटाला काहीही चालतं. त्या खड्ड्यात कसलीही भर टाकली की दुसरा दिवस पाहता येतो. जगण्याचं आश्वासन मिळतं. लोकांचं शिळं पाकं खपण्याचं बांगी साहेब हे एक साधन होतं. बांगी मुसाफिरखान्यात येऊन चटई अंथरून पडून राहिले. भलताच थकवा आला होता. डोळे जाम जड झाले होते. बाहेरचं वातावरणही सुस्तावलेलं होतं. रहदारी लपली होती. बांगी खूप वेळ तसेच पडून राहिले. बांगींना जाणवलं असरच्या नमाजची वेळ झालीय. अजान द्यायला उठलं पाहिजे. त्यांनी उठण्याचा प्रयत्न केला पण उठताच येईना. सारं शरीरच जड झालं होतं. डोकं हरवल्यागत वाटत होतं. पुन्हा पुन्हा उठण्याचा प्रयत्न करूनही उठता येईना. तेव्हा त्यानं जाणवलं आपल्याला आपलंच वजन जास्त झालंय. खालची जमीन आपल्याला सोडायलाच तयार नाही. धरूनच ठेवतीये. मग ते तसेच निर्जीवागत पडून राहिले. फतुमिया आणि सलामत भाई आले. दोन्ही म्हाताऱ्यांना थोडा धक्काच बसला. आणि एवढ्या वर्षात अगदी पहिल्यांदाच त्या दोघांना बांगींच्या बांगीपणाची जाणीव झाली. ते नसले तर अजान कोण देणार हा प्रश्न टोचून गेला.
1: मेरे कुछ समझ में नहीं आता है. अरे बाबा नो, मैं उठ नहीं सकता हूँ. आप वहाँ जाकर नमाज पढ़िएगा. मैं यहाँ पर सोए सोए आजान देता हूँ. मैं हार में हूँ.
0: बांगिनी मुसाफिर खान्यात पडल्या पडल्यास कल्पनीनं नमाज पढली. असरची नमाज झाली. सूर्य आणखीनच कल्ला. बांगींनी आज मिनारात उभं राहून अजान दिली नाही याची साऱ्या मोहल्ल्यात एकालाही खबर नव्हती. दोघं म्हातारे बांगीजवळ येऊन बसले. बांगींना उठून बसायचं त्राण अजिबातच उरलं नव्हतं. अंग तापत चाललं होतं. मेंदूही पोळून निघाल्यासारखा वाटत होता. ग्लानी आली होती. शुद्धीत राहण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. समोर बसलेले दोघं म्हातारे अगदीच धूसर दिसू लागले होते. दोघं काहीतरी बोलत होते पण त्याचा आवाज फक्त बांगींच्या कानात शिरत होता. ऐकू येत नव्हतं. हळूहळू मगरीबच्या नमाजची वेळ झाली. पण त्या म्हाताऱ्यांना त्याचं भान नव्हतं. ते सुन्नपणे बांगीची ही अवस्था पाहत होते. त्यांना हालचालही करावीशी वाटत नव्हती. दोघांनीही ओळखलं असावं बांगीची ही शेवटची घटक आहे. बांगींना स्वतःलाही ते जाणवलं असावं. आणि आपल्याला मरण इतकं सरळ येतंय याचं आश्चर्य वाटत असावं. मगरीबच्या अजानची वेळ झाली आणि बांगींच्या कानात एकदम शब्द घुमायला लागले अज्ञातातून.

बराच वेळ तो आवाज त्यांच्या कानात घुमत रेंगाळत राहिला. आपलं तोंड हळूहळू उघडं पडतंय असं सूक्ष्मपणे त्यांना जाणवलं. मग अशी जड वाटणारं शरीर आता हलकं हलकं होत चाललंय असं वाटलं. आपले डोळे गुलशनच्या डोळ्यांसारखे आर्त व्याकुळ झाले असावेत असंही वाटलं. त्याने अगदीच मंदपणे हसण्याचा प्रयत्न केला पण हसता येईना. किंचित क्षणभर सुटकेची या जीवघेण्या जीवनातल्या बंधमुक्तीची हलकीशी छटा त्यांच्या डोळ्यात चमकली. आपल्या आसपास चारी बाजूंना आपल्या स्वतःत अंधार गर्द अंधार दाटल्याचं जाणवलं. अगदी शेवटची जाणीव झाली आपण कुणीच नसल्याची, काहीच नसल्याची.

अस्तित्व हरवल्याचे. रिकाम रिकाम वाटता वाटताच थोड्या वेळातच खेळ संपला आणि मशीद पोरकी झाली.

0: बांगी कथांतर या मालिकेचा 9वा भाग श्रोतेहो आज आपण ऐकलात. राजन खान यांच्या कथेचं वाचन केलं होतं हरिदास जाधव, गौरी लागू आणि अनंत कान्हो यांनी. शीर्षक संगीत आशुतोष कुलकर्णी, सादरकर्त्या गौरी लागू. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोत्या, हा कार्यक्रम आपण ऐकलात ए आय आर मराठी या डी टी एच उपग्रहवाहिनीवरून.

हाथ हाथ घेऊनी नाचुनिया गाऊनी हाथ हाथी घेऊनी नाचुनिया गाऊनी ये

श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 1 वाजले आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत रतन मोहन शर्मा यांचं गायन, त्यांनी गायलेला राग मालकांस. त्यांना तबल्यावर साथ केली प्रसन्न चटर्जी यांनी. विलंबित गत 1 तालात निबद्ध आहे आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूयात रतन मोहन शर्मा यांचं गायन राग मालकांस.

सुदैवनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात रतन मोहन शर्मा यांचं गायन. त्यांनी गायलेला राग मालकंस आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती प्रसन्न चटर्जी यांनी. विलंबित गत एक तालात निबद्ध होती आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला, बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही. उमेद जीवनाची.

0: श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 1:30 वाजले आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत मालिका विशेष. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत लावण्य रंग या कार्यक्रमाचा भाग 101.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोते हो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय. श्रोते हो, शाहीर परशुराम यांनी काही उपदेशपर लावण्या लिहिलेल्या आहेत.

किन्नर तालुक्यातलं वावी हे त्यांचं गाव. परशराम हे शिंपी होते. निर्लोभीपणाबद्दल त्यांची ख्याती होती. पेशवे सरकारनं त्यांना जहागिरी देऊ केली होती, पण परशरामानं ती घेतली नाही. आणि त्यांनी कवनातूनच त्यांना सांगितलं, सुईदोऱ्याला हयात असू द्या तेची इनाम मोकासा, निजकर्मी रत नर झाल्यावर काय उणा मग त्या पैसा, पोट भरा या उभारीला ना तमाशाचा धंदा, महाल मोकासे जहरी वळसे करतील आपुला बंदा, चैनी खातर आम्ही राया पडलो नाही या फंदा, कर्म आमुचे हरिगुण गावे नाम विकरी परिसा. परशरामांच्या लावण्या साध्या सोप्या होत्या, सरळ अर्थाच्या होत्या, आणि विशेष म्हणजे त्यामध्ये पदलालित्यपूर्ण अशा त्या लावण्या होत्या. परशरामांनी अनेक लावण्यातून पतिव्रत्याचं महत्व पटवून दिलेलं आहे. दशमुख लंकेशाची स्नुषा सुलोचना एक सती या लावणीतून पतिव्रता धर्माची शिकवण त्यांनी दिलेलीच आहे. पण पुत्र कसा असावा याविषयी देखील परखडपणे स्पष्टपणे त्यांनी एका लावणीतून सांगितलंय. आता ती लावणी कोणती हे आपण जाणून घेणार आहोत एका ढंगदार लावणी नंतर. आजच्या कार्यक्रमातली पहिली लावणी आपण ऐकणार आहोत ती औंदा लगीन करायचं या चित्रपटासाठी लीला कणसे आणि सहकाऱ्यांनी गायलेली आहे. बाळ कासेगावकरांच्या लावणीला संगीत दिलंय बाळ पळसुले यांनी.

0: किच किच अंग मध रंग गोरा गोरा काल दत्त कागद बाई नवा कोरा कोरा पीरतीची बनवाशाई
1: कशी
0: करू नका घाई घाई आहुरा

0: असही
1: अनुभव इकडं वही।
2: श्रोते हो, परशराम यांनी पुत्र कसा असावा याविषयीची जी परखड लावणी लिहिलेली आहे ना, ती अशी आहे। पुत्र असावा सुपुत्र ज्याचे, जनका हो अवघे गुण घेती, काय कामाचे दहावीस असुनी, अभिमानामध्ये धूळ माती। सूर्यवंशी राम जन्मले, गेले लंकेवर फक्त सडे, मांधारीस अंगद झाले, वानर असता वय केवढे। पतिव्रता अंजनीस झाले, हनुमंत महासायासी, भागीरथाने गंगा वळली, उद्धारिले पूर्वजांसी। वासुदेव देवकीस झाले, श्रीकृष्ण एक निधान, वैनतेचा पुत्र गरुड, हरिचरणी झाला लीन। पुत्र असावा शुका सारिखा, हरिला भजती अहोरात्र, निस्तुक नसता वंश बुडता, तसा नसावा कुपात्री। परशुराम यांनी नाशिवंत जगाविषयी देखील नेहमी उदास असं, पण स्वकल्याणासाठी नेहमी हरिभजनी असावं असं असणारं देखील काव्य बरंच लिहिलेलं आहे। नाशिवंत शरीर सोन्यानं मढवलं अथवा कितीही प्रतिष्ठेचे लेप लावले तरी ते नासणार आहे, याविषयी त्यांनी एका लावणीमध्ये म्हटलंय। जग जायाचे जसे अशी ही क्षणभंगुर काया, हरिभजनी असावे सावध होशी, वृथाच मग जाशी वाया। ऐहिक संसार हा नाशिवंत आणि किळसवाणा आहे असं ते म्हणत होते। जीवनामध्ये परमार्थ महत्वाचा आहे। जोपर्यंत तारुण्य आहे, उमेद आहे, तोपर्यंत माणूस शरीराचे वाटेल तसे लाड पुरवतो, पण उतरत्या वयात माणसाची कशी अवस्था होते याचं चित्रण देखील शाहीर परशुराम यांनी एका लावणीमध्ये केलेलं आहे। तीही लावणी आपण बघणार आहोत आणखीन एका ढंगदार लावणी नंतर। आता जी लावणी आपण ऐकणार आहोत ती गारंबीचा बापू या चित्रपटासाठी उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायली आहे। रचना शांता शेळके यांची आहे, संगीतकार भास्कर चंदावरकर।

माणसाची उतरत्या वयामध्ये कशी अवस्था होते हे सांगणारी एक लावणी शाहीर परशुराम यांनी लिहिली आहे, ती अशी आहे. 60-70 वर्षे झाली आली उतरती कळा, श्याम केस सफेद झाले मंद दिसते डोळा, दंत भग्न झाले मुखाची लाळ गळे भळभळा, कोण कोठून आले म्हणून पुसत असे हात लावून निढळा, जवळ कोणी न ये शेवटी अवघ्याशी पडल्या तुटी, स्त्री शेजेची राग करीती असून तरी हरिभजा, शरीर संपदा ही निघून जाईल आपण देतील निजा, 80-90 वर्ष झाली अजूनही नाही भरला धुरा, पित्त कफाचा अंमल बसला कंठ वाजे घर घरा, गोदद्वाराने धीर सोडला वाजतसे भरभरा, बळे खाटेवर नेऊन निजविती ओढुनिया फरफरा, घर थुंक्याने नासले शेजारी जन त्रासले, त्रिगुणाचे तिनपण केले सर्व पाहिली मजा, आत्माहित काय जन्मून केले मी अपराधी तुझा. तर अशा प्रकारे आपल्या देहाचं शेवटी काय होतं, कशी अवस्था होते हे सांगणारी अतिशय सुंदर अशी लावणी शाहीर परशुराम यांनी लिहिली होती. आणि यावरूनच आपल्या लक्षात येतं की शाहीर परशुराम हे इतर शाहिरांपेक्षा थोडेसे वेगळे शाहीर होते. त्यांच्या अनेक लावण्या माणसाचं उद्बोधन करणाऱ्या आहेत, प्रबोधन करणाऱ्या आहेत. काही लावण्यामधून संसारामध्ये आपली फजिती होऊ नये म्हणून कसं वागावं याची देखील शिकवण आपल्याला मिळते. पंडितांमध्ये मोरोपंतांना जे स्थान होतं तसं शाहिरांमध्ये परशुरामाला होतं, बरं का? श्रोते हो, आता शाहीर परशुराम यांच्याकडून आपण वळणार आहोत लोकशाहीर रामजोशी यांच्याकडं. पण त्यापूर्वी एक ढंगदार अशी लावणी, तंच भरलाय मदनाचा घाटा.

0: रामजोशी यांनी देखील शृंगारिक लावण्यांप्रमाणे उपदेशपर लावण्या लिहिलेल्या आहेत. रामजोशी हे मूळचे सोलापूरचे हे आपण जाणतोच. पंढरपूर इथल्या बाबा पाध्ये यांच्याकडून त्यांनी संस्कृत बरोबरच कीर्तन कलेचंही शिक्षण घेतलं आणि ते कीर्तन करू लागले. पण मूळची वृत्ती रंगेल असल्यामुळं ते कीर्तनात रमले नाहीत. धोंडी शाहिरामुळं ते तमाशाकडे वळले. तमाशाच्या कलेमुळं त्यांना खूप पैसा मिळाला. ते विलासी जीवन जगू लागले. त्यांचा थाट एखाद्या संस्थानिकासारखाच होता. पूर्वहयात त्यांनी फक्कडबाजी आणि रंगेल अशा लावण्या लिहिण्यात घालवली. उतारवयात मात्र बोधपर आणि नीतीपर लावण्या त्यांनी लिहिल्या. रामजोशींनी लिहिलेली लावणी कशी होती ते जाणून घेण्यापूर्वी लोकशाहीर रामजोशी या चित्रपटासाठी संगीतकार वसंत देसाई यांनी रामजोशींच्या काही रचना संगीतबद्ध केलेल्या आहेत, त्या आपण ऐकूया.
1: अरे हट

0: घेशील धा
1: भला जन्म हा तुला लाधला
0: भला जन्म हा तुला लाधला
1: भला जन्म हा तुला लाधला खुला सहृदयी बुधा धरिसी तरी हरी।

0: दाळशी तिळा तांदुळा तुपा,
1: दाळशी तिळा तांदुळा तुपा, दाळशी तिळा तांदुळा तुपा,
0: दंडक मंडल बंद मान विषमुंड मुंडी।

लोकशाहीर राम जोशी यांनी जी लावणी लिहिली आहे ती अशी आहे, दो दिवसांची तनू ही साची, सुरत रसाची करुणी मजा, गमजा करिता मनी उमजाना, हे सुखन पुढे पडेल वजा, कनकधनाचा मद मदनाचा ओसरल्यावर रंग फिका, रुकान पदरी विकाल घर मग विलास भर जरी कुठून होका, गजरथ घोडा कलगी तोडा पायी जोडा लाल झुका, तोडा जाऊन खोडा येईल बसल एकदा धर्म धका, सुगंध शाळा नरम दुशाला गरम मसाला पान फक्त, हार तुरे हे बरेन पुढती बुरे हाल खेळाल बुका, कोळ शाळा नाटक शाळा दासी यांचा घ्याल मुका, कामुक होऊनी कामुकता परमार्थ सुखाला देह विका। ही गोड अशी लावणी ऐकून मोरोपंत देहभान विसरून राम जोशी यांच्या समोर येऊन बसले। राम जोशी यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि तमाशाचा डफ फोडून ते कायमचे कीर्तनाकडे वळाले। कीर्तनासाठी ज्या लावण्या लिहिल्या त्यातून त्यांनी लोकांना स्वहितासाठी हरिभजन केलं पाहिजे, विषय सुखात अडकून कल्याण होणार नाही म्हणून अशा नरदेही स्वहिताचा करधंदा, नको मन विषयावर तिंदा, असा विषय सुखाचा निषेध करतात। आणि हा लाख मोलाचा देह मिळाला आहे त्याचं सार्थक कर, असा संसारी माणसाला सल्ला देतात। त्याला सावध करण्यासाठी ते सांगतात, तुझा कोण साथी आहे बारे विचारू नि पाहि।

म्हणजे जगात तुझं कोण आहे तेही तुला कळेल आणि तुझं हित कशात आहे हेही तुला समजेल. ज्यामध्ये तुला खरं सुख वाटतं ते खरं सुख नाहीये. सुखभोगाया लागसी भवाच्या पाठी, हित नोहे बाही खरी विषाची पाठी, असं सांगून ते जनलोकांना सावध करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याविषयी आणखीन बोलूया एका ढंगदार लावणी नंतर. आता जी लावणी आपण ऐकणार आहोत ती 1947 साली प्रदर्शित झालेल्या, बाबूराव पेंटर यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि व्ही शांताराम यांची निर्मिती असलेल्या लोकशाहीर रामजोशी या चित्रपटातली आहे, ज्यामध्ये जयराम शिलेदार, हंसा वाडकर, शकुंतला यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

0: बरे दर्शवते हो, याबरोबरच आजचा आपला लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग

0: ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोते, हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून। श्रोते नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी। रात्रीचे 2:02 झाली आहेत। कार्यक्रम प्रसारित करीत आहोत स्वस्थ भारत।
2: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित स्वस्थ भारत या कार्यक्रमात आज ऐकूया वर्ल्ड ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ निमित्त स्तनाच्या कर्करोगानंतर पुनर्वसनात फिजिओथेरपीची भूमिका। याविषयी फिजिओथेरपिस्ट डॉक्टर रवीना रणदिवे यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत। कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं आहे सूरज हंजगे यांनी। सादर करते धीरज केदारी।
3: श्रोते हो नमस्कार, स्वस्थ भारत या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। श्रोते हो, आरोग्य हीच खरी संपत्ती असं आपण नेहमीच म्हणतो, पण जेव्हा आरोग्यावर कर्करोगासारखं मोठं संकट येतं तेव्हा लढा फक्त उपचारांचा नसतो तर पुन्हा आधीसारखं समृद्ध आणि सक्रिय जीवन जगण्याचा असतो। ऑक्टोबर हा जागतिक स्तन कर्करोग जागरूकता महिना म्हणून जगभरात पाळला जातो। कर्करोगाशी सामना करताना संपूर्ण उपचारादरम्यान फिजिओथेरपी ही खूप महत्वाची असते। याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर रवीना रणदिवे। डॉक्टर शारीरिक पुनर्वसनासोबतच रुग्णांचं मानसिक आरोग्य आणि जीवनशैली सुधारण्यासाठी काम करतात। डॉक्टर नमस्कार।
4: नमस्कार मॅम,
3: कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत।
4: धन्यवाद।
3: डॉक्टर, आजकाल वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे कर्करोगावर वेळेत निदान आणि उपचार करणं शक्य झालंय आणि ही खरंच खूप दिलासादायक गोष्ट आहे।
4: बरोबर।
3: पण केमोथेरपी, रेडिएशन किंवा शस्त्रक्रियासारख्या मोठ्या उपचारांमधून जाताना रुग्णांचं शरीर खूप थकत असतं। या सगळ्या प्रोसेसमध्ये स्नायू कमकुवत होतात आणि काही त्यांना शारीरिक मर्यादा सुद्धा येतात। पण कर्करोगाशी सामना करत असताना संपूर्ण उपचारादरम्यान फिजिओथेरपी ही खूप महत्वाची असते, तर आपण याच विषयी आज बोलणार आहोत। तर माझा सगळ्यात सुरुवातीचा प्रश्न आहे की स्तनाच्या कर्करोगावरील उपचारानंतर रुग्णांच्या शरीरावर कोणते शारीरिक परिणाम जाणवू शकतात आणि अशा रुग्णांच्या पुनर्वसनात फिजिओथेरपीची भूमिका नक्की काय?
4: मॅडम, सर्वप्रथम कर्करोगाचं निधन झाल्यानंतर जेव्हा रुग्ण हा ऑन्कोलॉजिस्टकडे जातो तेव्हा त्यांना कळतं की आपल्याला एक तर शस्त्रक्रिया होणार आहे, रेडिएशन थेरपी किंवा किमोथेरपी, हॉर्मोनल थेरपी, यापैकी एक किंवा एक दोन ट्रीटमेंट तरी त्यांना मिळणार आहेत। तर या दरम्यान कर्करोगाचं निदान झाल्यानंतर जेव्हा रुग्णाला कळतं की आपल्याला एकतर शस्त्रक्रिया किंवा रेडिएशन थेरपी, किमोथेरपी हे उपचार त्यांना दिले जातात, यापैकी एक किंवा एक आणि दोन हे मिळून असे ट्रीटमेंट त्यांना मिळतात। आता प्रत्येक उपचाराचा शरीरावर काही ना काही परिणाम होतो। आता विशेषतः आपण जर शस्त्रक्रिया बघितली तर शस्त्रक्रियेनंतर खांद्यामध्ये वेदना होणे किंवा खांद्याची हालचाल कमी होणे, खांदा वर घेताना त्रास जाणवणे, खांद्याच्या भोवतीचे स्नायू किंवा छातीचे स्नायू टाइटनेस जमा होणे हे या वेदना होऊ शकतात, किंवा स्कार टिश्यू आपण जे म्हणतो किंवा व्रणाची उती तयार होणे त्याच्यामुळे हालचालीत खूप परिणाम होतो, खांद्यावर घेतला जाऊ शकत नाही, हे त्रास रुग्णांना होतो।
3: मर्यादा येतात त्यांच्या
4: खूप, त्यांच्या नियमित हालचाली आणि ऑपरेशन नंतर शस्त्रक्रियेनंतर थोडे दिवस त्यांची हालचाल लिमिट होऊन जाते। याच्या व्यतिरिक्त लिम्फ इडिमा म्हणून एक असतं की ज्याच्यात तुमचे लिम्फ नोड्स काढले जातात त्यामुळे हाताला सूज येणे, छातीच्या भागात सूज येणे याच्यामुळे अनेक त्रास रुग्णांना होतात। याशिवाय जेव्हा किमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी होते या थेरपीजमुळे थकवा अतिशय प्रमाणात हा रुग्णांना होतो, त्यांची शारीरिक क्षमता कमी होते, स्नायूंमधली ताकद कमी होते आणि यामुळे दैनंदिन जीवनातील ज्या त्यांच्या हालचाली असतात, बेसिक त्या त्यांच्या रुटीनमधल्या ज्या ऍक्टिव्हिटीज असतात त्याला पण खूप जास्त लिमिटेशन येते। आता या सगळ्यामध्ये फिजिओथेरपीचा एक खूप मोठा रोल आहे। फिजिओथेरपीच्या प्रथम त्याची पायरी आहे ती म्हणजे तपासणी। तर आम्ही तपासणीत काय करतो तर आम्ही तुमचं हालचाल तपासतो, तुमच्या खांद्यांची हालचाल तपासतो, तुमच्या स्नायूंची ताकद तपासली जाते आणि तुमचं श्वासोश्वासाची प्रक्रिया कशी आहे ही तपासली जाते आणि या तपासणीच्या नुसार तुमचा सगळा पुनर्वसनाचा आराखडा आम्ही तयार करतो आणि तो आराखडा खूप डिटेलमध्ये प्लॅन केलेला जातो आणि सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पूर्ण मार्गदर्शन हे फिजिओथेरपीने होऊन पेशंटचा फक्त हात किंवा

0: कांदा वर नेणे एवढाच गोल न ठेवता तो त्याच्या दैनंदिन जीवनात त्याच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आत्मविश्वासाने पुन्हा कसा करू शकेल याच्यावर आमचा जास्त भर राहतो.
1: म्हणजे एकूणच ज्या हालचालींवर मर्यादा आलेली असते किंवा एकूणच जो त्रास होत असतो त्यातून त्यांना लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी फिजिओथेरपी ही खूप महत्वाची असते. आता डॉक्टर, या उपचारानंतर किंवा एकदा निदान झाल्यानंतर फिजिओथेरपिस्टचा सल्ला घेण्याची योग्य वेळ कोणती आहे नक्की?
0: फिजिओथेरपीसाठी उपचार पूर्ण होईपर्यंत थांबण्याची गरज नाही आहे. उलट रुग्णाची जेव्हा शस्त्रक्रिया, उपचारांची पद्धत आणि वैद्यकीय स्थिती ही लक्षात घेऊन फिजिओथेरपी उपचारांच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपण सुरू करता येते. तर जेव्हा रुग्णाचं निदान होतं आणि त्याला कळतं की आता आपल्याला शस्त्रक्रिया आहे किंवा कोणतीही ट्रीटमेंट सुरू होणार आहे, त्याआधीच रुग्ण हा फिजिओथेरपिस्टकडे जाऊन त्यांचा सल्ला घेऊ शकतो आणि समजून घेऊ शकतो की आता पुढे जी आपल्याला ट्रीटमेंट होणार आहे त्याचा आपल्या शरीरावर कसा बदल घडणार आहे, आपल्या शारीरिक क्षमतेमध्ये काय काय बदल होणार आहेत, आणि त्यानुसार फिजिओथेरपिस्टही पूर्ण मार्गदर्शन त्या रुग्णाचे करतात. या व्यतिरिक्त त्यांना त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी पूर्वतयारी केली जाते की असं असे उपचार आहेत, ह्या तुमची शारीरिक बदल घडणार आहेत आणि थोडेसे व्यायाम, म्हणजे तुमची आत्ता पूर्व तयारी कशी असली पाहिजे, उपचारांपूर्वी तुमची शारीरिक हालचाल कशी असली पाहिजे याच्यावर थोडंसं मार्गदर्शन केलं जातं. श्वासोश्वासाचे व्यायाम थोडेफार शिकवले जातात. याने काय होतं की उपचारापूर्वी व्यायाम सुरू केलेत पेशंटनी तर पेशंटची तयारी आहे ऑलरेडी की आता मला हे व्यायाम पुढे जाऊन देखील करायचे आहेत आणि एक सवय निर्माण होते त्या पेशंटमध्ये.
1: तरी मेंटली तयारी करणं, कारण पुनर्वसन हा शब्द मला अगदी बरोबर वाटतो, कारण शारीरिक गोष्टींबरोबर मानसिक आरोग्य सुद्धा त्यांचं स्टेबल असणं हे खूप महत्वाचं वाटतं या प्रोसेसमध्ये.
0: येस, सो जेव्हा आपण शस्त्रक्रिया किंवा कोणताही उपचार सुरू व्हायच्या आधी जेव्हा त्यांना फिजिओथेरपीचा गायडन्स देतो, जेव्हा ती शस्त्रक्रिया होते किंवा किमोथेरपी रेडिएशन थेरपी सुरू होते आणि नंतर पेशंट येतो तेव्हा त्याला नव्याने आपल्याला फिजिओथेरपीची ओळख द्यायला लागत नाही. सो तो बऱ्यापैकी तयार असतो, त्याचा विलिंगनेस असतो पार्टिसिपेट करण्यासाठी आणि मग जेव्हा तो सहभागी पूर्णपणे होतो तेव्हा त्यांना फायदा हा अधिकाधिक होतो. याच्या व्यतिरिक्त मला अजून एक आवर्जून सांगायला आवडेल की रुग्णांनी इंटरनेटवर शोधून व्यायाम नाही करावे, कारण का त्याच्यातून फायदा खूप कमी आणि तोटा जास्त होणार आहे.
1: चुकीच्या पद्धतीचं
0: मार्गदर्शन घडू शकतो आणि प्रत्येक रुग्ण वेगळा असल्यामुळे प्रत्येकाचा त्रास वेगळा असू शकतो, पण जनरली इंटरनेटवर एक साच्यातलेच व्यायाम सांगितले जातात तर ते प्रत्येकासाठी लागू होणार नाहीत. आणि अजून एक समज हा रुग्णांमध्ये असतो की मला अजून काही त्रास नाही होते, जरी निदान झालंय शस्त्रक्रिया झालीय तर मला फिजिओथेरपीची गरज नाही. असं नाही आहे, जितक्या योग्य वेळी जितक्या लवकर ते फिजिओथेरपीचा गायडन्स सुरू करतील तितकं त्यांचं दैनंदिन जीवन सुरळीत होईल, लवकरच सुरळीत होईल आणि त्यांचं रिकव्हरी ही पटकन होईल.
1: पुढेच डॉक्टर, आता तुमच्या बोलण्यावरून वाटलं की सोशल मीडियामुळे आज नको त्या गोष्टी आपण इतक्या आत्मसात करतो आणि आजारासंदर्भात खरं तर या गोष्टी नाही आपण फॉलो केल्या पाहिजेत. तज्ञांचा सल्ला या सगळ्या एकूण प्रोसेसमध्ये खूप महत्वाचा ठरतो. आता डॉक्टर, शस्त्रक्रियेनंतर हाताची हालचाल कमी होणं किंवा खांदा आखडणं याविषयी तुम्ही मगाशी सांगितलं, तर यासाठी फिजिओथेरपी कशी मदत करते?
0: तर आता मॅडम, शस्त्रक्रियेनंतर वेदना, जखमेभोवतीचा ताण किंवा हालचालीची भीती यामुळे रुग्ण हात कमी वापरू लागतो आणि त्यामुळे खांद्याची हालचाल आणखी कमी होऊ शकते. तर याच्यात प्रथम फिजिओथेरपिस्ट काय करतात की तुमच्या हाताची आणि खांद्याची हालचाल तपासतात की कोणत्या दिशेने तुमची हालचाल रेस्ट्रिक्टेड आहे किंवा लिमिटेड आहे. म्हणजे तुम्हाला उदाहरणार्थ पुढे हात घ्यायला त्रास होतोय का, बाजूने हात उचलायला त्रास होतोय का, मागे घेताना त्रास होतोय का, बाहेर वळवताना त्रास होतोय, तर या हालचालीच्या आधारावर, या तपासणीच्या आधारावर आणि प्रत्येक रुग्णाच्या स्थितीच्या अनुसार तो प्लॅन, त्यांचा ट्रीटमेंट प्लॅन बनवला जातो. आता ट्रीटमेंट खांद्यासाठी कशी राहते की सुरुवातीला जसं नवीन नवीन जेव्हा शस्त्रक्रिया होते तेव्हा टाके ओले असतात तर वेदना जास्त असतात रुग्णाच्या, तर तेव्हा फिजिओथेरपिस्टच्या मदतीने आणि रुग्णाच्या स्वतःच्या ताकदीने, हे दोघांच्या ताकदीने मिळून आपण हाताची हालचाल सुरू करतो. मेनली त्याच्यात आधी फिजिओथेरपिस्ट जास्त मदत करतात, पण हळूहळू जसे टाके बरे होत असतात किंवा वेदना कमी होत आहेत आणि रुग्णाच्या स्नायूंची ताकद वाढत आहे तेव्हा हळूहळू पेशंट स्वतः हात त्यांचे वर उचलू शकतात. तर हा झाला फक्त हालचालीचा भाग. इव्हेंच्युअली आपण त्यांना पूर्ण हात वर घेण्यासाठी प्रोत्साहित करतो. याच्या व्यतिरिक्त मानेचे जे स्नायू आहेत, जे छातीचे स्नायू आहेत आणि जे खांद्याचे स्नायू आहेत हे टाईट झालेले असतात, तर त्याच्यासाठी त्यांचे स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस, थोडीशी त्यांना तिथे थोडासा जेंटल नेकसाठी जर स्ट्रेच आणि मसाज दिला तर ते थोडंसं त्यांचं टेन्शन त्या मसल्समधलं रिलीफ करतं, त्याच्यातून हालचाल अजून

0: वाढते. याच्या व्यतिरिक्त काही काहींना स्कार तयार होतो किंवा व्रण हा तयार होतो, तर त्याच्यासाठी पण एक वेगळं मॅनेजमेंट आहे. त्याच्यासाठी थोडेसे मनुअर टेक्निक्स असतात फिजिओथेरपीमध्ये जे दिले जातात की ते स्कार न तयार होता किंवा जर आता तयार झालेला आहे तो स्कार टिश्यू तर त्याची मॅनेजमेंट एक वेगळी असते. सो त्याचं वेगळ्या पद्धतीचं एक मार्गदर्शन केलं जातं.
1: एकंदरीत असं वाटतं ना की सगळ्याच गोष्टींसाठी फिजिओथेरपी हे खूप महत्वाचे, कारण यामुळे रुग्णांचा कुठेतरी मानसिक स्वास्थ्य पण त्यामुळे सुधारू शकतं आणि जो लागणारा वेळ आहे तो निश्चितच त्यांचा कालावधी कमी होऊ शकतो आणि ते लवकर बरे होऊ शकतात. आता डॉक्टर तुम्ही मगाशी लिम्फेडिमा बद्दल सांगितलं, तर याविषयी अजून काय सांगाल, म्हणजे हाताला येणाऱ्या सुजेच्या नियंत्रण आणि काळजी याचा उपयोग कसा होतो?
0: तर सर्वप्रथम लिम्फेडिमा म्हणजे शरीरातील लसिका द्रवाच्या निचऱ्याची प्रक्रिया व्यवस्थित न झाल्यामुळे हात किंवा हाताच्या काही भागात द्रव साचून सूज येणे, तर याला लिम्फेडिमा म्हणतात. पण त्याआधी आपण हे समजून घेऊया की हातावर येणारी प्रत्येक सूज ही लिम्फेडिमा नाही आहे. तर जेव्हा सूज येते तेव्हा रुग्णाने आपल्या फिजिओथेरपिस्टकडे जाऊन किंवा कॅन्सर तज्ज्ञांकडे जाऊन ती दाखवून तपासून घेणे हे महत्वाचे आहे. पण जर लिम्फेडिमा असेल तर फिजिओथेरपीमध्ये सुजेचे प्रमाण आणि स्वरूप आपण तपासून त्यानुसार उपचार करतो. यामध्ये संपूर्ण सूज नियंत्रण उपचार पद्धती म्हणजे कम्प्लीट डीकंजेस्टिव्ह थेरपी वापरली जाऊ शकते. आता कम्प्लीट डीकंजेस्टिव्ह थेरपीमध्ये मॅन्युअल लिम्फॅटिक ड्रेनेज हे येतं, त्याच्यानंतर कम्प्रेशन थेरपी येतं, एक्सरसाइजेस येतात जे लिम्फ नोड्सनी नसल्यामुळे जी सूज तयार झाली आहे ती सूज कमी करण्यासाठी व्यायाम असतात आणि त्वचेची काळजी घेणे, हे चार स्वरूप मेन त्या कम्प्लीट डी कंजेस्टिव्ह थेरपीमध्ये येतात. तर थोडंसं अधिक त्याची माहिती द्यायची मध्ये त्वचेची योग्य निगा राखायची, सौम्य लसिका प्रवाह वाढविणाऱ्या हालचाली आपण करायच्या, आवश्यकतेनुसार विशेष मालिश पद्धती म्हणजे जे मी लिम्फॅटिक ड्रेनेज बोलले, पण अगेन हे घरी नाही करायचं, हे फिजिओथेरपीची स्पेशल टेक्निक आहे जी एकदम सायन्सनी बॅकअप केलेलं आहे या टेक्निक्सला. सो घरच्या घरी मालिश करणे हे योग्य नाही. आणि दाब देणारी पट्टी किंवा वस्त्र आणि व्यायाम यांचा समावेश असतो डीकंजेस्टिव्ह थेरपीमध्ये. यासोबत रुग्णाला स्वतःच्या हाताची काळजी कशी घ्यायची आणि सूज वाढू नये यासाठी कोणती खबरदारी घ्यायची हेही शिकवले जाते. तर रुग्णाला स्वतःच्या हाताची त्वचा ह्याची निगा राखायची असते आणि इन्फेक्शनची लक्षणे काय आहेत किंवा हातात अंगठी घालत आहेत किंवा कपडे टाईट होत आहेत याकडे रुग्णांनी विशेष लक्ष दिलं पाहिजे, कारण का हेही साइन्स लिम्फेडिमाचे आहेत. तर आपण जेव्हा लिम्फेडिमा होतो किंवा जर एक पेशंट असेल ज्याला रिस्क आहे लिम्फेडिमा होण्याची, काळजी आधी न घेतली गेलीये, व्यायाम नाही नियमितपणे केले आणि सूज आता वाढती असं दिसतंय हातावर, तर आपण विशेषतः सांगतो की तुम्ही तुमच्या त्वचेकडे लक्ष द्या. बीपी मॉनिटर करताना त्या हातावर तुम्ही मॉनिटर करू नका. अंगठी बांगडी हे दागिने तुम्ही त्या हातात घालू नका, कारण का ते कोणत्याही वेळी जर सूज वाढली अचानक तर ते टाईट होऊन तो रुग्णांना त्रास जास्त होऊ शकतो. हे म्हणजे डेली बेसिक गोष्टी आहेत, पण ह्याकडे दुर्लक्ष झालं तर अधिक वेदना त्या रुग्णाला होऊ शकतात.
1: पण आता तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्यामध्ये जर काळजी व्यवस्थित नाही घेतली किंवा चुकीच्या पद्धतीने आपण घरच्या घरी तज्ञांचा सल्ला न घेता उपचार घेतले तर या सगळ्या समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच या सगळ्या प्रोसेसमध्ये डॉक्टरांचा सल्ला हा खूप महत्वाचा.
0: बरोबर.
1: आता डॉक्टर, रेडिओथेरपी किंवा केमोथेरपी नंतर जाणवणारा थकवा, अशक्तपणा किंवा शारीरिक हालचालींमध्ये ज्या मर्यादा येतात त्यामध्ये फिजिओथेरपीची भूमिका पुन्हा एकदा सविस्तरपणे काय सांगा?
0: तर कर्करोगावरील उपचारानंतर जाणवणारा हा जो थकवा असतो तो नेहमीच्या थकव्यापेक्षा खूप वेगळा असू शकतो आणि त्यामुळे रुग्णाची दैनंदिन कामे करण्याची क्षमता कमी होऊ शकते. तर अशा वेळी पूर्ण विश्रांती घेण्याऐवजी रुग्णाच्या क्षमतेनुसार आपण हळूहळू शारीरिक हालचाल वाढवणे महत्वाचे असते. तर फिजिओथेरपिस्ट सुरुवातीला आम्ही श्वसनाचे व्यायाम देतो, कारण का सगळ्यात पहिले जर आपण कुठली ट्रीटमेंट घेत असू, कुठला उपचार घेत असतो, तेव्हा आपल्या श्वासोश्वासामध्ये बदल होतो. तर योग्य श्वासोश्वासाची पद्धत काय आहे ती शिकवली जाते. रोजच्या जीवनात जेव्हा ते आता हालचाल करत आहे ट्रीटमेंट नंतर जर थकवा आहे तर श्वासोश्वासाने ते रिकव्हर करू शकतात तो थकवा.
1: महत्वाच्या गोष्टी
0: हो, म्हणजे जी श्वासोश्वासाची पद्धत आहे, नाकातून श्वास घेते, तोंडातून फुंकर मारणे, ही एक सोपा व्यायाम आहे, त्या व्यायामाची रुग्णांना खूप जास्त मदत होते. या व्यतिरिक्तच आपण श्वासोश्वासाच्या व्यायामाव्यतिरिक्तच सौम्य हालचाली आपण शिकवतो आणि हलके स्नायू बळकटीकरणाचे व्यायाम देऊ शकतो आणि नंतर चालणे किंवा इतर सहनशक्ती वाढवणाऱ्या हालचाली हळूहळू वाढवत देतात. तर हे सगळं टप्प्याटप्प्यामध्ये होतं मॅडम. आधी सौम्य हालचाली आपण का करतो, कारण का

0: तिथलं रक्त प्रवाह व्हायला पाहिजे. सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे बसून जेव्हा पेशंट राहतो थकव्यामुळे किंवा खूप वेळ झोपून राहतो आराम करतो, शस्त्रक्रिया असू दे किंवा दुसरा रेडिएशन थेरपी किमोथेरपी असू दे, तेव्हा पावलांची हालचाल करणं म्हणजे आपण त्याला अँकल पंप्स म्हणतो, त्याच्यातून रक्त प्रवाह जास्त होतो आणि सूज जमा होत नाही पायांमध्ये. सो दॅट जरी हाताची शस्त्रक्रिया झाली असेल तर तो पेशंट उठून चालू तरी शकतो, थोडंफार त्याची हालचाल राहू शकते, बेसिक आपल्या टॉयलेट ऍक्टिव्हिटीज ज्या असतात त्या तो गुण व्यवस्थितपणे करू शकतो,
1: कुणावर अवलंबून न राहता स्वतः गोष्टी करता येणं ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट वाटते.
0: बरोबर. तसेच आपण ऊर्जा जपून वापरायची हे कसं करायचं हेही शिकवतं. आता उदाहरणार्थ दोन लेडीज आहेत, एक आहेत ज्या हाऊसवाईफ आहेत आणि एक आहेत ज्या प्रोफेशनली ऑफिसमध्ये काम करतात. आता हाऊसवाईफ ज्या आहेत त्यांना जर किचनमधलं भरपूर काम करायचं असेल आणि आता या ट्रीटमेंटमुळे सगळा थकवा आहे, आजारामुळे थकवा आहे, तर त्यांनी एक भाजी जर करायची असेल तर दोन तीन वेळा फ्रीजकडे जाणं, वरच्या कप्प्यातून सामान घेणं, खालच्या कप्प्यातून सामान घेणं, हे जर ब्रेक करून ऍक्टिव्हिटीज बराच वेळ करत राहिला तर थकवा अधिक जाणवतो. पण एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक म्हणजे तुम्ही आधी प्रायोरिटाईज करायचं की आपल्याला काय काय सामान हवंय, ते टप्प्याटप्प्यात आधीच गोळा करून आणि मग ते काम करणं, याच्यात तुमची एनर्जी खूप सेव्ह होते. तर याचंही मार्गदर्शन फिजिओथेरपीमध्ये दिलं जातं. आणि याच्या व्यतिरिक्त जसं मी आधी सांगितलं तसं चालणे किंवा थोडंसं एरोबिक ऍक्टिव्हिटीकडे हळूहळू जसं जसं त्यांचं रिकव्हरी फेस पुढे जाईल या गोष्टी पण सतत करत राहणे त्यांना थकव्यापासून आणि त्याच्या साईड इफेक्ट्स पासून थोडंसं हेल्प करू शकतं.
1: डॉक्टर, एकंदरीतच तुमच्या बोलण्यावरून असं मला वारंवार जाणवतं की शारीरिक गोष्टी कव्हर होण्याबरोबरच मानसिक आणि त्यांची एकूणच जीवनशैली चांगली राहावी यासाठी सुद्धा फिजिओथेरपी ही खूप महत्वाची वाटते.
0: बरोबर.
1: आता तुम्ही जे सांगितले ते व्यायाम प्रत्येकासाठी वेगवेगळे असू शकतात का?
0: होय मॅडम, प्रत्येक रुग्णासाठी व्यायाम एकसारखे असतील असेच नाही, कारण प्रत्येकाची शस्त्रक्रिया, उपचारांची पद्धत, वय, शारीरिक क्षमता, वेदना किंवा खांद्याची हालचाल, स्नायूंची ताकद आणि सूज यामध्ये फरक असतो. आम्ही जेव्हा तपासणी करतो आणि सगळी त्यांची हिस्ट्री घेतो त्याच्यात आम्ही त्यांना अजून काही जीवनशैलीचे आजार आहेत का हेही तपासतात. काही पेशंट्सना डायबिटीज असू शकतो, काहींना नसू शकतो, तर त्यांच्यात त्यांची प्रगती वेगळी, त्यांचा ट्रीटमेंट प्लॅन वेगळा, तर ह्या गोष्टींचाही खूप फरक पडतो. त्यामुळे एका रुग्णाला योग्य ठरणारा व्यायाम दुसऱ्या रुग्णाला त्याच प्रकारे योग्य असेलच असे नाही होत. म्हणूनच फिजिओथेरपिस्ट रुग्णाची तपासणी करून त्याच्या गरजेनुसार वैयक्तिक पुनर्वसन आराखडा तयार करतो. जसं मी आधी सांगितलं तसं गृहिणीचं काम वेगळं राहतं, ऑफिस गोईंग व्यक्तीचं काम वेगळं राहतं, एका पोलीस वुमनचं काम वेगळं राहतं, तर प्रत्येकाच्या जीवनशैलीनुसार आपण त्यांना व्यायाम देतो की एखाद्याला बसूनच राहायचंय आता कामावर 8 तास, त्याची क्षमता कशी वाढवायची, तिथे त्याने काय काळजी घ्यावी लागेल, त्यांचं मार्गदर्शन वेगळं. एखादा टीचर आहे त्यांना उभं राहावं लागत आहे, त्यांचं मार्गदर्शन वेगळं, त्यांच्या व्यायाम जे आम्ही करून घेतो ते वेगळ्या प्रकारचे राहतात. तर तुमचं प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक रुग्णाचा हा एक वेगळा प्रोटोकॉल असतो. फक्त काही साम्य असतं की ब्रीदिंग एक्सरसाइजेस, काही ताकद वाढीचे व्यायाम वगैरे, हे साम्य असतं.
1: आता व्यायामाविषयी तुम्ही सांगितलं तर व्यायाम करताना रुग्णांनी कोणती काळजी घेतली पाहिजे आणि कोणते व्यायाम किंवा हालचाली टाळल्या पाहिजे?
0: तर सर्वप्रथम व्यायाम करताना वेदना सहन करून किंवा जबरदस्तीने हालचाल करण्यापेक्षा शरीराचे संकेत लक्षात घेणे महत्वाचे आहे. सुरुवातीला अति ताण देणारे, अचानक किंवा जोराचे व्यायाम, तसेच डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्टने परवानगी न दिलेले व्यायाम किंवा जड वजन उचलणे, हे तर निश्चितच पेशंटने टाळायला पाहिजे. शस्त्रक्रियेची जी जखम ती जर पूर्णपणे भरलेली नसेल तर त्या भागावर अनावश्यक ताण देऊ नये. किंवा व्यायाम करताना अचानक वेदना होत असतील, सूज वाढत असेल, चक्कर येत असेल, असामान्य दम लागत असेल किंवा अस्वस्थ वाटत असेल तर तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यायला पाहिजे. उद्देश हा आपल्या शरीराला थकवणे नसून हळूहळू शरीराची क्षमता वाढवणे हा आहे. आता असं होतं रुग्णांमध्ये की काल माझा हात पूर्णपणे वर गेला मॅडम, पण आता दुसऱ्या दिवशी पेशंटला खूप वेदना आहेत, पण आपण या जोरावर नाही राहू शकत की काल पूर्णपणे वर गेला, काल मी 1 किलोमीटर चालले म्हणून मी आज तेवढं केलंच पाहिजे,
1: क्षमता नाही
0: राहील असं सांगू शकत नाही. कारण का किमोथेरपीमध्येही असं होतं की दर किमोथेरपीनंतर वेगवेगळे त्रास काही रुग्णांना होऊ शकतात,
1: प्रत्येक वेळेस आणि याचा अनुभव सुद्धा वेगळा
0: असू शकतो. बरोबर. तर त्या जोरावर नाही जायचंय, आपल्याला आपल्या शरीराचे संकेत समजून घेणे हे खूप महत्वाचे आहे. पण एक नियमित कमीत कमी तरी सौम्य हालचाली आणि चालणे हे तरी केले पाहिजे.
1: बरोबर. आता डॉक्टर, या ब्रेस्ट कॅन्सरमध्ये बरे होत असलेल्या रुग्णांच्या मानसिक आरोग्यावर आणि खरं तर आत्मविश्वासावर नियमित शारीरिक हालचालींचा काय परिणाम होऊ शकतो आणि

0: रुग्णांच्या कुटुंबियांनी या सगळ्या काळात त्यांना मदत कशी केली पाहिजे?
1: नियमित आणि योग्य प्रमाणातील शारीरिक हालचालींमुळे रुग्णाला स्वतःच्या शरीरावर पुन्हा नियंत्रण मिळवत असल्याची भावना निर्माण होते आणि त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. त्यांचा दैनंदिन कामे करण्याची क्षमता सुधारते आणि उपचारानंतरच्या जीवनाकडे एक सकारात्मक पद्धतीने पाहण्याचा दृष्टिकोन होऊन जातो. आणि कुटुंबाची मदत जर आपण म्हटलं तर कुटुंबीय त्यांना त्यांच्या डेली क्रिया आहेत त्यांच्या त्या प्लॅन करण्यात मदत करू शकतात. डॉक्टरची अपॉइंटमेंट प्लॅन करण्यात मदत करू शकतात किंवा त्यांच्यावर त्यांच्या बॉडीमध्ये काय चेंजेस झालेत याच्याकडे लक्ष न देता ते आधीच्या सारखे जसे आहेत तसंच त्यांना ट्रीट करायचं. आपण त्यांना वागणुकीतून वेगळं काही जाणवून द्यायचं नाही किंवा असंही करायचं नाही की तू बस तुला आता कॅन्सर डिटेक्ट झालं तू एका जागी बस आम्ही सगळं करतो असं नाही करू द्यायचं. त्याचा स्वावलंबीपणा त्याच्या त्याच्या जे दिनचर्या आहेत त्या त्यांना नक्कीच करू द्यायला पाहिजेत. हळूहळू त्याच्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे.
0: आणि ही खरं तर खूप महत्वाची गोष्ट मला यासाठी वाटते ना की कुटुंबियांचा या सगळ्या भूमिका खूप महत्वाची वाटते कारण तो पेशंट इतका लवकर कव्हर होऊ शकतो आसपासच्या परिस्थितीमुळे.
1: बरोबर मॅडम.
0: आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण वळतोय तर जाता जाता आपल्या रुग्णांना आणि कुटुंबियांना काय संदेश द्याल?
1: माझा संदेश एवढाच असेल की स्तनाच्या कर्करोगाच्या निदानानंतर हे निदानच तुमचं सर्वस्व बनवून देऊ नका. तुमचं दैनंदिन जीवन तसंच चालू कसं राहील याच्याकडे तुम्ही जास्त लक्ष द्या आणि कोणतेही संकेत असतील त्याला दुर्लक्ष तुम्ही करू नका. आपल्याकडे आता खूप सुविधा आहेत उपलब्ध, जसं की फिजिओथेरपी आहे, तुमचे ऑन्कोलॉजिस्ट आहेत, ह्या वेगवेगळ्या वेदनारहित ट्रीटमेंट पण भरपूर आहेत, तर त्याचा तुम्ही लाभ घ्या आणि कुठलीही मदत घ्यायला संकोच करू नका.
0: एकूणच डॉक्टर, कर्करोगावरील उपचारानंतर केवळ आजारातून बाहेर पडणं पुरेसं नाहीये तर आधीसारखं सामान्य उत्साही आणि सक्रिय जीवन जगण्यासाठी फिजिओथेरपी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य पुनर्वसन हे किती महत्वाचं आहे हे तुम्ही सांगितल्यामुळे आज लक्षात आलं. आज वेळात वेळ काढून आपण इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी मनापासून धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, स्तनाच्या कर्करोगाशी लढा देताना योग्य वैद्यकीय उपचारांसोबतच नियमित फिजिओथेरपी आणि कुटुंबियांची प्रेमळ साथ रुग्णाला पुन्हा आत्मविश्वासानं उभं राहण्यास मदत करते. आजच्या या माहितीपूर्ण संवादानं तुमच्यातील अनेकांना नक्कीच नवा आत्मविश्वास आणि मार्ग मिळाला असेल. याबरोबरच स्वस्थ भारत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. नमस्कार.
2: स्वस्थ भारत या कार्यक्रमात वर्ल्ड ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ निमित्त स्तनाच्या कर्करोगानंतर पुनर्वसनात फिजिओथेरपीची भूमिका याविषयी फिजिओथेरपिस्ट डॉक्टर रवीना रणदिवे यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सूरज अंजगे यांनी. सादर करते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 2:27 होत आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. पहाटेचे 4 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत स्वीकार कट्टी यांचं सतारवादन. त्यांनी सतारवर वाजवलेला राग ललत. त्यांना तबल्यावर साथ केली अमित चौबे यांनी.

श्रोते हो, त्वचेवर दिसणारा कुठलाही डाग हा सौंदर्याचा प्रश्न असतो की आरोग्याचा? त्वचा विकाराची लक्षणं आणि कारणं कोणती? त्वचेचं आरोग्य आणि सौंदर्य जपण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी? या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया डॉक्टर सिद्धी चिखलकर यांच्याकडून। तेव्हा श्रोते हो, आरोग्य दर्पण या लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा। त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41

0: 4730 एसटीडी कोड आहे 022 आणि हो त्याआधी ऐकूया अजय शेलार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
1: श्रोते हो, घरातल्यांचा विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही आपलीच असते नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत.
2: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो, खरोखर आज आम्ही सक्षम नाही की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो, पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे.
1: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. वनिता मंडळ.
3: मैत्रिणींनो, दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता राज्यस्तरीय वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपण ऐकू शकाल कला अध्यापिका आणि यशस्वी उद्योजिका मिताली पियुष जिंतूरकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आणि साहित्यिका शैलजा वसेकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

0: सुदैवानंद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात जयिता घटक यांचं गायन. त्यांनी गायलेला राग गुजरी तोडी आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती निलेश जाधव यांनी. विलंबित गत एक तालात निबद्ध होती आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून.
1: श्रोते हो, त्वचेवर दिसणारा कुठलाही डाग हा सौंदर्याचा प्रश्न असतो की आरोग्याचा? त्वचा विकाराची लक्षणं आणि कारण कोणती? त्वचेचं आरोग्य आणि सौंदर्य जपण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी? या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया डॉक्टर सिद्धी चिखलकर यांच्याकडून. तेव्हा श्रोते हो, आरोग्य दर्पण या लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. STD कोड आहे 022. आणि हो, त्याआधी ऐकूया अजय शेलार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात. मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
2: श्रुते हो, घरातल्यांचा विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही आपलीच असते, नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत.
3: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो, खरोखर

0: पर आज आम्ही सक्षम नाही की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो, पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे.
1: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. वनिता मंडळ.

श्रोत्यांनो नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. पहाटेचे 5 वाजले. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

तो गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची घोषणा काही क्षणातच. श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. पहाटेचे 5:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा.